नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। एफएम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 18 वैशाख 1948 अर्थात 8 मे 2026। सकाळचे 5:55 आणि 30 सेकंद झाली आहेत। आमच्या प्रातःकालीन सभा सुरू करत आहोत मंगलध्वनीनं।

0: यश तुमसे, पेढ़े आमसे।
1: अन्नपूर्णा मिठाई, आहा अन्नपूर्णा मिठाई, दीवाणींची निर्मिती सर्वांची पसंती।
0: अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी, सोलापूर आणि पुणे।
2: भक्तिगीतांच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत समर्थ रामदासांची रचना, गायले रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांनी संगीतकार सुधीर मोघे।

सकाळचे 6:12 झाली आहेत. मंगलप्रभात भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत रामू आणि सहकाऱ्यांच्या स्वरात पारंपरिक भक्तिगीत.

0: आता आज आपण माणिक वर्मा यांच्या स्वरात योगेश्वर अभ्यंकर यांची गवळण ऐकली. संगीतबद्ध केली होती गोविंद पवळे यांनी. आणि याबरोबरच आजचा मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. सकाळचे 6:22 होत आहेत. आता ऐकूयात कार्यक्रम विचारपुष्प.
1: विचारपुष्प या कार्यक्रमात आज आपण ऐकूया गीतासार. श्लोक गायन प्रमोद पद्मश्री श्रीनिवास कुलकर्णी यांनी केले. विवेचन केले लक्ष्मण महाराज चव्हाण यांनी.
2: मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयमशाश्वतम् नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गताः.
3: आज आपण 8व्या अध्यायातील 15वा श्लोक पाहत आहोत. या श्लोकातून भगवान म्हणतात की अरे अर्जुना, असे देह सोडून परमगतीला प्राप्त झालेले जे महात्मे असतात ना, ते आध्यात्मिक दुःखाचे माहेरघर असलेल्या विनाशी क्षणभंगूर पुनर्जन्माला येत नाहीत. ज्ञानोबा तेच देवाचं मनोगत व्यक्त करतात. मग क्लेशतरूची वाडी, जे तापत्रयाग्नीची सगडी, जे मृत्युकाकाशी कोरोंडी सांडिली आहे, जे दैन्याचे दुबते, जे महाभयाते वाढविते, जे सकळ दुःखाचे पुरते भांडवल, जे दुर्मुतीचे मूळ,

0: जे कुकर्माचे फळ, जे व्यवमहाचे केवळ स्वरूपची, जे वैर्याचा पाहुणेर, जे दुर्जनाचा आदर, हे असो जे सागर अनर्थाचा। अशा प्रकारचा अनर्थाचा सागर असलेला हा संसार आहे। जे स्वप्नी देखले स्वप्न, जे मृगजळाचे सासिन्नले वन, जे धूम्र रजाचे गगन उतले आहे, ऐसे जे हे शरीर ते न पवतीच पुढती नर, जे होऊन ठेले अपार स्वरूप माझे। अशा प्रकारे अत्यंत दुःखदायक असलेला, दुर्मतीचं मूळ असलेला हा जो संसार आहे, जो दैन्याचं दुबतं किंवा महाभयाचं वाढवतं असं भांडवल म्हणले ज्ञानोबरांनी, तर अशा प्रकारच्या या संसारामध्ये जे पुनर्जन्मून यावा लागतो, नवीन नवीन शरीर घ्यावी लागतील, पण असा जो महात्मा आहे की जो परमगतीला प्राप्त झालेला आहे, त्याला मात्र या प्रकारच्या दुर्गतीला कारण असलेल्या, दुःखाला कारण असलेल्या या संसारातली शरीर घ्यावी लागत नाहीत। याचं कारण, जो होऊनही गेले अपार स्वरूप माझे, तो जो माझा भक्त आहे की तो जो आणि महात्मा आहे, तो माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेला असल्यामुळे त्याच्यापुढे कोणत्या प्रकारचे पुनर्जन्मादिक असू शकत नाहीत, असं भगवान कृष्ण परमात्मने या अध्यायातून वास्तविक स्वरूप सांगितलेलं आहे।
1: अब्रह्मभुवना लोकाः पुनरावर्तिनोर्जुन मामुपेत्यतु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते।
0: त्यानंतर आज 8व्या अध्यायातील 16वा श्लोक पाहत आहोत। या 16व्या श्लोकात भगवान म्हणतात की अर्जुना, या व्यतिरिक्त म्हणजे जे भक्त माझ्या स्वरूपाला प्राप्त होत नाहीत ना, तर त्यांची काय परिस्थिती सांगतो ऐक। अर्जुना, ब्रह्मलोकापर्यंत किंवा सत्य नाव असली तरी सत्यलोकापर्यंत, त्याला सत्यलोक असं नाव आहे ब्रह्मलोकाला, परंतु सत्यलोक असं नाव असलं तरी तिथले जे लोक आहेत त्या सर्व लोकातून पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो। नाव सत्य लोक असलं तरी तो सत्य नाही आहे, कारण तिथं गेलेले लोक पण पुन्हा पुनर्जन्माला येतात। परंतु हे कुंती पुत्रा, मला प्राप्त झाल्यानंतर मात्र पुनर्जन्म येत नाही। याविषयी ज्ञानोबा असं म्हणतात की एरवी ब्रह्मपणाचे भडसे न चुकतीच पुनरावृत्तीचे वळसे, परी निवटलियाचे जैसे पोट न दुखे, मेलेल्या माणसाचं पोट दुखत नसतं, त्याप्रमाणे जे ब्रह्मलोकापर्यंतचे लोक आहेत ना, त्यांची पुनरावृत्ती चुकत नाही बाबा। याचं कारण अशा प्रकारचं आहे की ना तरी चैल्यानंतरी न बुडीजी स्वप्नाची नि महापुरे, तेवी माते पावले ते संसारी लिंपितीची ना। ज्याप्रमाणे एखादा मनुष्य स्वप्नामध्ये असताना महापुरात बुडत होता पण जागा झाला, तर तो आता स्वप्नातल्या महापुरात बुडणार का? नाही ना। त्याप्रमाणे जो मला प्राप्त होतो ना, त्याला आणि पुन्हा संसारात यावं लागत नाही। जन्मरणाचा संसार त्याला स्पर्शही करू शकत नाही। एरवी जगदाकाराचे सिरे जे चिरस्थायीचे धुरे, ब्रह्मभुवनगा चौरे लोकचळाचे, जे गावीचा पहार दिवोवरी, एका अमरेंद्राचे आयुष्य न धरी, वेळोनी पांती उठी एक सरी 14 जणाची, जो ब्रह्मलोक जो आहे म्हणजे मला प्राप्त न होता अगदी सगळ्यात विश्वातला शेवटचा उत्तम लोक कोणता आहे, तर ब्रह्मलोक आहे। पण तो ब्रह्मलोक कसा आहे की त्याच्या एका दिवसामध्ये जे अमरेंद्र असणारा इंद्र आहे त्याचे 14 वेळा आयुष्य होत असतं, असा जो ब्रह्मलोक आहे म्हणजे त्याच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र होऊन जातात ना। याचा अर्थ काय होतो की एवढा मोठा दिवस आहे ब्रह्मलोकाचा आणि अशी तेवढीच रात्र, 30 दिवसाचा महिना आणि 12 महिन्याचं वर्ष, असे 100 वर्ष आयुष्य त्या ब्रह्मदेवाला आहे। एवढं मोठं आयुष्य त्या ब्रह्मदेवाचं असलं तरी त्याची पुनरावृत्ती चुकत नाही, हे देवाला विशेषतः सांगायचं आहे। आणि म्हणून जोपर्यंत मनुष्य लोकात आहात, जोपर्यंत मनुष्य देहामध्ये आहात, तोपर्यंत आपण ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून घ्यावी, असंच देवाचं मनोगत आहे।
2: विचारपुष्प या कार्यक्रमात आज आपण गीता सार हा कार्यक्रम ऐकला, श्लोक गायन केलं प्रमोद पद्मश्री श्रीनिवास कुलकर्णी यांनी आणि विवेचन केलं लक्ष्मण महाराज चव्हाण यांनी।
3: विचारपुष्प हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। आता थोड्याच वेळात आपण ऐकणार आहोत सोलापूर दिनांक।
4: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात, वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर।
5: यंदाच्या सणांमध्ये तुमच्या सौंदर्याला खुलवेल असे बेस्ट कलेक्शन फक्त ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केटमध्ये।

0: मेन्स, किड्स, लेडीज वेअर आणि सारीच्या मनपसंत खरेदीसाठी तेही अगदी होलसेल दरात.
1: आजच भेट द्या ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट, पुणे सोलापूर हायवे, मोडनेम. संपर्क 87 4003 4008.
2: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
3: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी.
2: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
3: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
2: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ.
3: अरुण नरखेडकर अंदर.
2: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.
4: शिस्त, संस्कार, शिक्षण महान श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
5: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
4: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती.
5: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
4: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
5: संपर्क 87 88 46 14 97.
6: सकाळचे 6:30 होत आहेत. आता थोड्याच वेळात आपण ऐकणार आहोत सोलापूर दिनांक.
7: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक.
8: माधव मामा, तुमच्या आदित्यच्या परदेशातील हायर एज्युकेशनचं कुठपर्यंत आलं?
9: ऍडमिशनचं काम झालं.
8: आणि एवढी मोठी फी?
9: अगं, सोलापूर जनता सहकारी बँक असताना कशाला काळजी करायची? श्री विद्या शैक्षणिक कर्ज योजने अंतर्गत विदेशातील शिक्षणासाठी 1.5 कोटी रुपयापर्यंत आणि भारतातील शिक्षणासाठी 1 कोटी रुपयापर्यंत कर्ज देत आहेत. मुलींसाठी 9.5% आणि मुलांसाठी 10% व्याजदर आहे. त्यामुळं काम सोपं झालं.
8: श्री विद्या शैक्षणिक कर्जाचा लाभ घेण्यासाठी सोलापूर जनता सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखेत आजच संपर्क साधा.
9: मोबाईल 90 96 222 325.
10: आकाशवाणी सोलापूर, नमस्कार. सोलापूर दिनांक साठी मी पद्माकर कुलकर्णी. ठळक घडामोडी. काशी आणि उज्जैन नंतर देशातील कॉरिडॉरच्या यादीत आता पंढरपूरचा समावेश. सोलापूरच्या शासकीय अभियांत्रिकीसाठी 157 कोटी रुपयांची तरतूद, 3 नवीन अभ्यासक्रमाला मंजुरी. राज्य शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या इयत्ता 10वी परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार. आणि आयपीएलच्या क्रिकेट सामन्यात लखनौकडून बंगळुरूचा 9 धावांनी पराभव. आता घडामोडी विस्तारानं. देशातील काशी उज्जैन कॉरिडॉर सारख्या भव्य प्रकल्पाच्या धर्तीवर लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या विठ्ठलनगरीचं संपूर्ण परिवर्तन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारनं पंढरपूर कॉरिडॉरला मंजुरी दिल्यानं मंदिर परिसर, चंद्रभागा घाट आणि भाविकांसाठीच्या सोयीसुविधांचा व्यापक कायापालट होणार असून धार्मिक पर्यटनाला बळ मिळणार आहे. या कॉरिडॉरच्या माध्यमातून पुढील 50 वर्षाचा विचार करून मंदिर परिसर, चंद्रभागा घाट आणि वाहतूक व्यवस्थेच्या विकासाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी 4,150.46 कोटी खर्चून वारकऱ्यांना सुविधा दिल्या जाणार आहेत. पुढील 30 महिन्यात कॉरिडॉरचं काम पूर्ण केलं जाणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून सोलापुरातलं सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याबाबत शासन निर्णय काल निघाला असून तंत्रनिकेतन इमारतीच्या दुरुस्तीसाठी 11 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला तर नवीन इमारत, बांधकाम, शिक्षक आणि शिक्षकेतर पदांच्या वेतनासाठी 157.66 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान शासकीय तंत्रनिकेतनमध्ये 3 नवीन अभियांत्रिकीय अभ्यासक्रम सुरू करण्याला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं फेब्रुवारी आणि मार्च 2026 घेतलेल्या इयत्ता 10वी परीक्षेचा निकाल आज दुपारी 1 वाजता राज्य शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन जाहीर होणार आहे अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ दीपक माळी यांनी दिली. राज्य शिक्षण मंडळाच्या 9 विभागीय मंडळामार्फत घेण्यात आलेल्या या

दहावीच्या परीक्षेला राज्यातून 16,14,997 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर सोलापूर शहर आणि जिल्ह्यातून 64,454 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. आज दुपारी 1 वाजता राज्य शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर विद्यार्थी आणि पालकांना हा निकाल पाहायला मिळणार आहे. सोलापूर जिल्ह्यात प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग आता 4 तालुक्यातून निश्चित करण्यात आला असून या प्रकल्पासाठी 1,839 हेक्टर जमिनीचं भूसंपादन करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी समाज माध्यमातून शक्तीपीठ महामार्गाच्या नियोजनाचा आढावा काल घेतला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. दरम्यान प्रस्तावित महामार्गावर नव्यानं झाडं लावणं, बांधकाम करणं तसंच जमीन आकर्षक करण्याच्या वाढत्या हालचालीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झालं असून संपूर्ण पट्ट्याच्या ड्रोनद्वारे सर्व्हे करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी दिल्या आहेत. महानगरपालिकेतील लाड पागे कमिटीअंतर्गत वारसांना 30 दिवसात नियुक्ती आदेश देणं बंधनकारक आहे. तसंच सफाई कामगारांना सुरक्षा साधनं घेण्यासाठी थेट त्यांच्या खात्यावर पैसे जमा करावेत, 5 लाखाचा कॅशलेस विमा उतरवण्याची कार्यवाही करावी यासह विविध सूचनांची 3 महिन्यात कार्यवाही न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी दिला. डागोर हे सोलापूर दौऱ्यावर आले असताना त्यांनी महापालिकेतल्या आयुक्त कार्यालयात बैठक घेऊन या सूचना केल्या. दरम्यान नियोजन भवन इथंही काल दुपारी सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि अडचणी या विषयावर बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत ई केवायसी आणि आयुष्यमान कार्ड निर्मिती मोहिमेत सोलापूर जिल्ह्यानं सलग 8 दिवस महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागामार्फत ही विशेष मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे. 28 एप्रिल ते 6 मे या कालावधीत सोलापूर जिल्ह्यात 12,167 आयुष्यमान भारत ई केवायसी आणि कार्ड निर्मितीची नोंद झाली आहे. या कामगिरीमुळे सोलापूर जिल्ह्यानं राज्यात अव्वल स्थान कायम राखलं आहे. प्रत्येक गावात कृषीमित्र नेमण्याचा निर्णय राज्य सरकारच्या कृषी विभागानं घेतला आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही घोषणा केली. या योजनेअंतर्गत 11,587 तरुणांना नियुक्ती दिली जाईल. निवड झालेल्या कृषीमित्रांना वर्षाला 18,000 रुपये मानधन दिलं जाणार असून 30% जागा महिलांसाठी राखीव असतील. 1 जूनपासून ही योजना कार्यान्वित होणार असून जिल्हास्तरावर निवडीची प्रक्रिया पार पडेल असं मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी उपक्रमांतर्गत राज्यातील विज्ञान प्रदर्शनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना इस्रो आणि अमेरिकेतील नासा केंद्राला भेट देण्याची संधी मिळणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली. जिल्हास्तरावर निवड झालेल्या 180 विद्यार्थ्यांना इस्रो केंद्राला भेट देण्याची संधी मिळेल. याशिवाय उच्च प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तर गटात राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात उत्कृष्ट ठरलेल्या 51 विद्यार्थ्यांना अमेरिकेतील नासा केंद्राला भेट देण्याची विशेष संधी देण्यात येईल. देशभरातल्या 40 वर्षापेक्षा अधिक वयाच्या कामगारांसाठी मोफत वार्षिक आरोग्य तपासणी मोहीम कालपासून सुरू झाली आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या दवाखान्यात कामगारांना या सुविधेचा लाभ घेता येईल. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉ मनमुख मांडवीय यांनी काल नवी दिल्ली इथं या मोहिमेचं उद्घाटन केलं. यापुढील घडामोडी विश्रांतीनंतर. या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं राज्यातील प्रत्येक टोलनाक्यावर कृषी मॉल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. कृषी मॉलच्या माध्यमातून शेतकरी आपला शेतमाल थेट ग्राहकांना विकू शकतील. याशिवाय वेळ, अधिकचा प्रवास, खर्च आणि श्रम वाचणार असल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. तर दुसरीकडे प्रवाशांना ताजी भाजी आणि शेतमाल रास्त दरात उपलब्ध होईल. शेतकऱ्यांच्या उत्पन्नासाठी ही नवीन बाजारपेठ फायदेशीर ठरणार आहे. बार्शी तालुक्यात एप्रिलपासून वाढत्या तापमानामुळे पाण्याची मागणी वाढत आहे. भविष्यातील पाणी टंचाईसाठी पहिल्या टप्प्यात तालुक्यात 23 गावांचा टंचाई आराखडा जिल्हा प्रशासनाला पाठवण्यात आला आहे.
बार्शी पंचायत समिती यासाठी सज्ज असून येत्या काळात आवश्यक असलेल्या गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचं नियोजन केल्याचं सभापती मीनाक्षी रोंगे यांनी सांगितलं आहे. उन्हाची तीव्रता लक्षात घेता प्रशासनानं 23 गावांसाठी टंचाई आराखडा तयार

0: करून जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात आल्याची माहितीही त्यांनी सांगितली. विठोरायाचं दर्शन घेऊन तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी रेल्वे प्रशासनानं पंढरपूर ते तिरुपती ही साप्ताहिक रेल्वे येत्या 16 मे पासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी दर शनिवारी दुपारी 4 वाजता तिरुपतीवरून सुटेल तर दर रविवारी रात्री 8 वाजता पंढरपूरहून तिरुपतीसाठी रवाना होईल. या थेट रेल्वे सेवेमुळे महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील हजारो भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यातील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी 28 जून रोजी होणारी हिंदी भाषेची परीक्षा आता रद्द करण्यात आली आहे. राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली. मनसे आणि ठाकरे गटासह मराठी भाषा अभ्यास केंद्रानं विरोध केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. भविष्यात सरकारी अधिकाऱ्यांना हिंदी परीक्षेची गरज आहे का नाही याची पडताळणी करणार असल्याची माहितीही सामंत यांनी दिली. सोलापूरसह राज्यातल्या अनेक भागात काल अवकाळी पावसानं हजेरी लावली, त्यामुळे उन्हाची रखरख कमी होऊन हवेत गारवा पसरला आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या वळसंग, कुंभारी, अक्कलकोट, बार्शी आदी भागात वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली तर सायंकाळच्या सुमाराला सोलापूर शहरातील तुरळक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. दरम्यान सोलापूरसह राज्यात पुढील 3 ते 4 दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आता क्रिकेट. आयपीएलच्या क्रिकेट सामन्यात काल लखनौ सुपर जायंट्सनं सलग 6 पराभवानंतर विजय मिळवला. त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 9 धावांनी पराभूत केलं. काल एकाना स्टेडियमवर पावसाच्या व्यत्ययामुळे सामना प्रत्येकी 19 षटकांचा करण्यात आला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना लखनौनं 19 षटकांमध्ये 3 गडी गमावून 209 धावा केल्या, परंतु नंतर 213 धावांचं सुधारित लक्ष ठेवण्यात आलं. प्रत्युत्तरात बंगळुरूला 6 गडी गमावून 203 धावांचं लक्ष करता आलं. पावसामुळे काल 3 वेळा या खेळात व्यत्यय आला होता. आता तापमान. सोलापूरचं काल गुरुवारचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं. कमाल 40.4 दशांश तर किमान 28.4 दशांश. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. काशी आणि उज्जैननंतर देशातील कॉरिडॉरच्या यादीत आता पंढरपूरचा समावेश. सोलापूरच्या शासकीय अभियांत्रिकेसाठी 157 कोटी रुपयांची तरतूद, 3 नवीन अभ्यासक्रमांना मंजुरी. राज्य शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या इयत्ता 10वी परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार. आणि आयपीएलच्या क्रिकेट सामन्यात लखनौकडून बंगळुरूचा 9 धावांनी पराभव. आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक.
2: सोलापूर दिनांकाचं आजचं संकलन केलं होतं पत्रकार पद्माकर कुलकर्णी यांनी.
3: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
4: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी, लाहोटी साडी ची व्हरायटी जोडती असंख्य नाती. तुमची आमची पसंती फक्त लाहोटी.
5: लाहोटी साडी चाटी गल्ली सोलापूर.
6: श्री लक्ष्मी हायटेक नर्सरी.
7: सर्व प्रकारच्या भाज्यांची, फळांची, झेंडूची आणि ऊसाची निरोगी आणि दर्जेदार रोपे मिळतील.
6: श्री लक्ष्मी हायटेक नर्सरी, सूत मिल समोर, वाघोली, तालुका मोहोळ.
7: मोबाईल 9999-42-41-49.
8: शिस्त, संस्कार, शिक्षण महान श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
9: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
8: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती.
9: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
8: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
9: संपर्क 87-88-44-1497.
10: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
11: पण तू कसा ओळखलास?
10: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
12: व्ही आर पवार, चाटी गल्ली सोलापूर.
2: आता ऐकूयात आजचा।

0: ಯೋಚಿಸಲ್ಲ.
1: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कांदा हे महाराष्ट्रामधील सर्वसामान्य आणि विशेषतः सर्वसाधारण शेतकऱ्याचं नगदी पीक आहे. अत्यंत नाजूक आणि नाशवंत माल म्हणून या कांद्याची गणना केली जाते आणि काढणीपूर्वीच कांद्याच्या विक्रीची व्यवस्था करून आपल्याला ठेवावी लागते. नाहीतर उत्पादक शेतकऱ्याला त्याचा माल हा कवडी मोलानं विकावा लागतो. यामुळे शेतकरी तोट्यात येतो. गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्व स्तरातील लोक कांदा मोठ्या आवडीनं दररोज आहारात वापरतात. यामुळे भाव कितीही वाढले तरी कांद्याला ही वर्षभर मागणी असते. कांदा साठवताना काही महत्वाच्या बाबी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. कांदा साठवणुकीमध्ये चांगल्या प्रकारे टिकलेला कांदा हा गोटापासून 1.5 किलोमीटर सुरक्षित अशा पद्धतीनं विलगीकरणानंतर ठेवून बीजोत्पादन केलं तर त्या जातीमधील साठवण क्षमता ही बियामध्ये टिकून राहते. अशावेळी साठवलेला कांदा गोटापासून तयार केलेले खात्रीलायक आणि उत्तम दर्जाच्या बियाण्याच्या लागवडीसाठीची निवड आपण केली पाहिजे. कांदा काढणीपूर्वी 3 आठवडे अगोदर पिकाचं पाणी तोडावं. यामुळे पुढच्या 3 आठवड्यांमध्ये कांदा पक्व होऊन कांद्याची नैसर्गिकरित्या मान पडते आणि कांदा काढणीस तयार होतो. 50% पानातील अन्नरस हा कांद्यामध्ये उतरून कांदा त्यामुळे घट्ट होऊ लागतो. या काळामध्ये कांद्याचा पापुद्रा पक्व होऊन कांद्याला चांगला रंग येतो आणि कांदा घट्ट होतो. 50% कांद्याच्या माना या नैसर्गिकरित्या पडल्यानंतरच कांदा काढणीला आपण सुरुवात केली पाहिजे. कांदा लागवडीनंतर 100 ते 110 दिवसांमध्ये काढणीला तो तयार होतो. कांदा पक्व झाला की नवीन पात येण्याचं थांबतं. पातीचा रंग पिवळसर दिसू लागतो. याच वेळेस कांद्याच्या वरच्या पातीचा भाग मऊ होऊन आपोआप वाळतो आणि पात कोलमडते. यालाच आपण मान पडणे असं म्हणतो. 50% कांद्याच्या पाती पडल्यानंतर आपण काढणी केली पाहिजे. या काळामध्ये कांदा पक्व होऊन कांद्यामध्ये साठवणुकीसाठी आवश्यक असणारे बदल घडून येतात. तसंच या काळात कांद्याच्या मानेची जाडी ही कमीत कमी असते. तेव्हा कांदा काढणी आणि साठवणुकीबाबत काही महत्वाच्या बाबी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे, ज्यामुळे आपल्याला संभाव्य नुकसान टाळता येतं.

0: आताचा पण आजचा कृषी सल्ला ऐकलात. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत आज संध्याकाळी 7:30 गावकरी मंडळ या कार्यक्रमात. याशिवाय आजचे बाजारभाव आणि जनावरांचं उन्हाळ्यातील व्यवस्थापन याविषयी डॉ तानाजी वळकोंडे यांच्याशी जयपाल खेडकर यांनी साधलेला संवाद आम्ही प्रसारित करणार आहोत आज संध्याकाळी 7:30 गावकरी मंडळ या कार्यक्रमात. आता ऐकत कार्यक्रम बहुरंगी वसुंधरा.
1: कीटकांच्या दुनियेत, कीटकांच्या अद्भुत जगातील विविध कीटकांची माहिती करून देणारा कार्यक्रम. लेखक प्राध्यापक धनंजय शहा. अभिवाचन केले रसिका तुळजापूरकर यांनी.
2: मुंगीच्या पोटाच्या मागच्या टोकाला एक नांगी असते. तिच्या शेजारी एक ग्रंथी असते जिच्या मधून फॉर्मिक ऍसिड स्त्रवत असतं आणि त्यामुळेच मुंगी चावली किंवा मुंगीने दंश केला तर आपल्याला त्या जागी आग होते. मुंगी चावल्यानंतर होणारी आग शमवण्यासाठी आपण काय करतो? तर पापड खार, पाणी, सोडा यापैकी कशाचाही वापर करतो. मुंगी चावल्यामुळे जर अलर्जी झाली तर छातीत तीव्र वेदना, मळमळ, घाम, श्वास वाढणं, सूज येणं, ताप, चक्कर, अस्पष्ट शब्द उच्चार यातलं काहीही होऊ शकतं आणि सिद्ध झालंय. जगामध्ये मुंग्यांच्या साधारण 12,000 प्रजाती आढळतात. मुंग्यांच्या वसाहतीत नेहमी एक राणी असते, राजा नसतो. मुंग्यांची वसती हे मातृसत्ताक समाजाचं उदाहरण आहे. जगातली सगळ्यात लहान मुंगी आहे अंधळी मुंगी. ही मुंगी 2.5 मिलीमीटर इतकी असते. हिचा रंग पिवळा असतो. आणि जगातली सगळ्यात मोठी मुंगी कोणती माहितीये? जगातली सगळ्यात मोठी मुंगी जायगॅन्टिया. ही असते 5

सेंटीमीटरची. या मुंग्यांना मुंगी खाऊ सस्तन प्राणी वारुळात तोंड घालून खाऊन टाकतात. श्रोते हो, मुंग्यांचे आपल्याला अगणित फायदे आहेत. मुंग्या जैविक कीड नियंत्रण म्हणून खूप उपयोगी ठरतात. शिवाय जमीनही भुसभुशीत करतात, मातीचा पोत सुधारतात, जमिनीत हवा पाणी यांचं अभिसरण सुधारतात. मुंग्यांना काही लोक खातात सुद्धा. एरवी फायदेशीर ठरणाऱ्या या मुंग्या कधी कधी तापदायक सुद्धा ठरतात बरं का. कशा? तर मुंग्या घरात घुसल्या तर रोगही संक्रमित करू शकतात. पण मग एरवी कुजलेले पदार्थ खाणे, विघटन करणे, सेंद्रिय टाकाऊ पदार्थ

0: मुंग्यांवर एक प्रयोग केला होता. मुंग्या अन्न शोधताना सूक्ष्म गुरुत्वाला कशा प्रकारे प्रतिसाद देतात यासाठी बुद्धी स्मरणशक्ती याचा वापर त्या कशा करतात हे पाहण्यात आलं. मुंग्यांच्या सूक्ष्म गुरुत्व शक्तीवर अंतराळातल्या वर्तवणुकीत अर्थातच बदल दिसला. कमी गुरुत्वाकर्षण किंवा वजन विरहित अवस्थेत मुंग्या कशा प्रकारे प्रतिसाद देतात याचा अभ्यास केला गेला. यातून हाच निष्कर्ष निघाला की मुंग्या अंतराळात जमिनीपेक्षा अकार्यक्षम असतात, अस्थिर असतात. अंतराळातल्या एखाद्या भिंतीवर चढताना त्या जास्त जवळजवळ येतात.
1: आताच आपण कीटकांच्या दुनियेत हा कार्यक्रम ऐकला. लेखक प्राध्यापक धनंजय शहा. अभिवाचन केलं रसिका तुळजापूरकर यांनी.
2: बहुरंगी वसुंधरा हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. श्रोते, आपण ऐकत आहोत आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम. आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आता सोशल मीडियावरही उपलब्ध आहेत आणि म्हणूनच यूट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाला लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आपण कुठेही आणि कधीही ऐकू शकता. 6:51 झाली आहेत.
1: प्रवेश प्रवेश प्रवेश. एडी जोशी ज्युनियर कॉलेज जुळे सोलापूर इथं इयत्ता 11वी साठी कॉलेजमधूनच ऑनलाईन फॉर्म भरणं सुरू झालं आहे. कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, क्रॉप सायन्स यासाठी 100 जागा उपलब्ध. यावर्षीपासून सीईटी ची नवीन बॅच सुरू केली आहे. माफक फी, भरपूर टेस्ट आणि वैयक्तिक लक्ष असणारं एडी जोशी ज्युनियर कॉलेज जुळे सोलापूर. 10वी बोर्डात 90% मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत, 95% असतील तर 50% सवलत आणि 99% मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना निशुल्क प्रवेश. यशाचं अतिउच्च शिखर गाठण्यासाठी विद्यार्थ्यांनी आजच प्रवेश घ्यावा. एडी जोशी कॉलेज अर्थात IMS जुळे सोलापूर.
3: मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात.
4: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
3: मोबाईल 93-72-707-100.
4: आधार सायकियाट्री हॉस्पिटल सोलापूरच्या 16व्या वर्धापन दिनानिमित्त मानसिक आजार, लैंगिक समस्या आणि व्यसनाधीनता या आजारांसाठी तपासणी फी अर्थात OPD फी पूर्णपणे मोफत.
3: 11 मे ते 13 मे 2026 सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत रुग्णांनी याचा लाभ घ्यावा.
4: मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल, रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
3: मोबाईल 93-72-707-100.
5: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यूबॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
1: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल, VIP रोड, जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
6: सिटी हॉस्पिटल, जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315-156.
3: सोलापूर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते आदरणीय श्री दिलीप भाऊ कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक तेजस्विनी महिला उद्योग समूह आणि सह्याद्री प्रॉडक्ट झाडू उत्पादक सोलापूर. काय रमा काकू, जिना चढत चक्क तिसरा मजला गाठलत, दमा गेला की काय?
7: हो ना, अहो मी डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडे होमिओपॅथी ट्रीटमेंट घेतली, एकदम बरं वाटतंय आता, अगदी पूर्वी सारखं.
3: त्वचा रोग, अस्थमा, संधिवात, मूळव्याध, फिशर तसंच इतर अनेक आजार, उपचार मात्र एकच, होमिओपॅथी. तेही फक्त प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडेच.
4: आशिष क्लिनिक, जुन्या फौजदार सावडी जवळ, सोलापूर.
3: सकाळी

0: 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत.
1: मोबाईल 98 50 33 88 07.
0: तुळजापूर तालुक्यातील गुजनूर इथं येत्या 11 मे पर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलंय. सर्व भक्तांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन गुजनूरच्या सर्व ग्रामस्थांनी केलंय.
2: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
3: अगं, तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स करून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
2: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
3: दागिने त्यांच्याकडूनच आणले.
4: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते.
5: सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोर्ड, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274-30-72.
6: सतत होणारी डोकेदुखी, पाठदुखी, शरीराला मुंग्या येणं यांचे रिपोर्ट्स तर नॉर्मल आहेत, पण त्रास तर काही कमी होत नाहीये. कदाचित ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. छोट्या छोट्या गोष्टी विसरणं, एकलकोंडेपणा, लैंगिक समस्या यावरही खात्रीशीर उपचार होऊ शकतात. अनुभवी मानसोपचार तज्ञ डॉक्टर दिलीप बुर्टे आणि डॉक्टर निहार दिलीप बुर्टे यांचं
7: मनोदय न्यूरो सायकॅट्रिक सेंटर, रिमांड होम जवळ, सोलापूर.
6: मोबाईल 7083069496.
7: फिजिओथेरपीची जर्मन पद्धतीनं हायटेक उपचार पद्धती आता फिजिओथेरपी स्पेशालिस्ट डॉक्टर संदीप भागवत यांच्या निरामय रिहॅब मध्ये उपलब्ध.
8: महाराष्ट्रात प्रथमच आलेल्या एमफील्ड प्रो मशीन द्वारे उपचार करून सांधेदुखी, स्नायूंचा कडकपणा, स्नायुदुखी, अर्धांगवायू, फ्रोजन शोल्डर, टेनिस एल्बो यासारख्या अनेक आजारांवर औषधाविना वेदनांपासून तात्काळ मुक्ती मिळवा.
7: तज्ज्ञ डॉक्टरांची टीम, प्रशिक्षित स्टाफ आणि सर्व आधुनिक सोयींनी युक्त निरामय रिहॅब,
8: रुक्मिणी रेसिडेन्सी, वामन नगर, जुळे, सोलापूर. मोबाईल 98-23-25-78-63.
7: बॅगांची क्वालिटी A1, बॅगांसाठी फक्त पवन.
9: सर्व प्रकारच्या ब्रँडेड कंपन्यांच्या स्कूल, कॉलेज, ऑफिस आणि ट्रॅव्हल बॅग साठी विश्वसनीय दुकान
7: पवन बॅग स्टोअर्स, नवी पेठ, पारस इस्टेट समोर, सोलापूर.
10: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
0: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
10: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.
7: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
8: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
7: नवरदेवासाठी सुटिंग, शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
8: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन.
11: पित्त झालंय, पोटात जळजळतंय, गॅसेस होत आहेत, गोळ्या खाऊन खाऊन कंटाळा आलाय, सगळ्या तपासण्या झाल्या, छा या पित्तानं अगदी वैताग आलाय.
7: अहो, मग श्रद्धा आयुर्वेद सेंटर मध्ये जा ना, तिथं पचन संस्थेच्या सर्व आजारांवर संपूर्ण नैसर्गिक पद्धतीनं पंचकर्म उपचार केले जातात.
12: डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्या समोर, मुरारजी पेठ, सोलापूर.
7: मोबाईल 93-72-14-44-34. शिस्त, संस्कार, शिक्षण महान, श्रीराधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
8: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
7: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती.
8: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
7: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
8: संपर्क 87-88-46-14-97.
10: गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि बालमनावरील संस्कारांसाठी SPM इंग्लिश स्कूल मध्ये नर्सरी ते 7 प्रवेश सुरू. शिक्षण प्रसारक मंडळी पुणे संचलित CBSE बोर्डाची SPM इंग्लिश स्कूल, हरिबाई देवकरण प्रशाला परिसर, होम मैदानासमोर, सोलापूर.
6: विश्वसनीय गुंतवणूक करून निश्चिंत रहा।
1: अहो पण कुठ?
6: आर्थिक क्षेत्रातील 3 पिढ्यांचा विश्वास घेऊन येत आहे सभासदांच्या मनात।

0: तील हक्काची योजना,
1: गुंतवणुकीच्या क्षेत्रातील नवीन क्रांती, सुमित्रा महाबचत योजने अंतर्गत आपल्या सेव्हिंग खात्यावर 9.99% व्याज मिळवा, दैनंदिन शिल्कीवर व्याज,
0: नाही मुदतीची बाधा,
1: नाही TDS ची चिंता,
0: नाही नूतनीकरणाची गाथा,
1: दर महिना अखेर व्याज बचत खात्यात जमा, योजनेत सहभागी होऊन आपल्या गरजेच्या वेळी हक्काच्या पैशांची सोय करा.
0: सुखांजली मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, ब्रह्मा गॅलेक्सी, सुमित्रा पार्क, जुळे, सोलापूर.
1: मोबाईल 940-51-202-74.
0: उन्हाळ्याची खास गरमागरम ऑफर, मुदत ठेवीवर 11% व्याज.
2: आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सकाळचे 7 वाजले आहेत. या जाहिरातीनंतर आपण ऐकणार आहोत एक गाणं गुणगुणण्यासाठी.
3: चलो निकले क्या?
4: जय नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
3: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
5: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689-11240.

श्रोते, आताच आपण लता मंगेशकर आणि मुकेश यांनी गायलेलं फर्ज या चित्रपटातलं गीत ऐकलं. रचना होती आनंद बक्षी यांची, संगीत साज लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचा. आणि याबरोबरच आजचा एक गाणं गुणगुणण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. FM वाहिनी 103.4 MHz आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सकाळचे 7:07 होत आहेत. काही संदेशांनंतर 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 आणि 13 सेकंद झाली आहेत. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करू.

0: मस्त टॉफिन चा पाऊस पड, त्यापेक्षा देवा दाल दाल तुलपॅन चा पाऊस पड। आमच्या बाबांचा रोज पगार होते, म्हणजे रोज खाऊ मिळेल। त्या पगारातून आम्हाला खूप खूप रंगीत भोरे, गोट्या, पतंग आणि भरपूर बॅट बॉल मिळू दे।
1: टॉफ्यांचा पाऊस, रंगीबेरंगी पतंग, गोट्या, ही मुलं नेमकं काय करतायत, कुठे आली आहेत, हे तुम्हालाही सगळ्यांना जाणून घ्यायचंय ना। डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळा पुणे इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम ऐकायलाच हवा। येत्या रविवारी अर्थात 10 मेला संध्याकाळी 6:30 वाजता गम्मत जम्मत, जरूर ऐका गम्मत जम्मत हा कार्यक्रम पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून। सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन।

0: अरे अर्धा तास झाला पाणी वाहतंय, टाकी बंद कर.
1: अर्धा तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमाखर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

0: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय सैन्याचा अतुलनीय पराक्रम आणि धैर्याचं देशभरातून कौतुक. मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी सामंजस्य करार. विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश. इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार. आकाशवाणीच्या 90वीनिमित्त पुणे केंद्रातर्फे पदफेरीचं आयोजन. आणि राज्यात काही भागांना पावसाचा तडाखा, आजही जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. ऑपरेशन सिंदूरला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं काल देशभरातून भारतीय सैन्य दलांच्या पराक्रमाचा गौरव करण्यात आला. पहलगाममधल्या दुर्दैवी हल्ल्याला भारतीय सैन्यानं योग्य प्रत्युत्तर दिलं असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. भारताची शांतता, एकता आणि सार्वभौमत्वतेला विस्कळीत करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्य दलांनी जोरदार आणि योग्य प्रत्युत्तर दिल्याचं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अतुलनीय कामगिरीबद्दल संपूर्ण देश भारतीय सैन्याला अभिवादन करत असल्याचं सांगून या कामगिरीतून भारतीय सैन्याची व्यवसाय कुशलता, तयारी आणि समन्वय दिसून येतो असं समाज माध्यमांवरील आपल्या संदेशात सांगितलं. पाकिस्तानात देखील दहशतवाद्यांचे अड्डे सुरक्षित नाहीत हे ऑपरेशन सिंदूरमधून स्पष्ट झालं आणि ही फक्त सुरुवात होती अशी प्रतिक्रिया भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं दिली आहे. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी मुंबईत काल नॅशनल स्टॉक एक्सचेंज मुख्यालयाला शिष्टमंडळासह भेट देत प्रतिकात्मक घंटावादन देखील केलं. यावेळी त्यांनी एनएसईच्या कामकाजाची तसंच भारतीय वित्तीय व्यवस्थेची माहिती घेतली. भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्याच्या उद्देशानं काल मुंबईत एका गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेत बोलताना अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्या व्हिएतनामच्या कंपन्यांसाठी समर्पित पायाभूत सुविधा, विशेष आयटी पार्क्स आणि प्रगत डेटा सेंटर परिसंस्था विकसित करण्यास महाराष्ट्र राज्य उत्सुक असल्याचं सांगितलं. मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी महाराष्ट्र सागरी मंडळ आणि नॉर्वेस्थित हायके एएस या सागरी तंत्रज्ञान कंपनी दरम्यान सामंजस्य करार मुंबईत काल करण्यात आला. याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की गेल्या 10 वर्षांपासून शाश्वत जलवाहतुकीच्या संकल्पनेवर राज्य शासनाचं सातत्यानं काम सुरू आहे. मुंबईत जलवाहतुकीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचा संपूर्ण आराखडा आता तयार झाला असून त्यासाठी आधुनिक आणि शाश्वत नौकांची आवश्यकता होती. मुंबईत सुरू होत असलेली ही संकल्पना देशातील इतर शहरांसाठी देखील मार्गदर्शक ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशातील पहिले ट्रायबल इंडस्ट्री क्लस्टर दिंडोरी तालुक्यातील जांबुटके इथं आकाराला येणार असून त्यासाठी आवश्यक जमिनीचं हस्तांतरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे करण्यात आलं. कुंभ उद्योग संगम आणि नाशिक जिल्हा गुंतवणूक समितीमध्ये काल हे जमीन हस्तांतरण करण्यात आलं. यावेळी विविध सामंजस्य करार करण्यात आले. विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रशासनाला दिले आहेत. मुंबईतल्या वांद्रे इथल्या डॉ बळीराम हिरे महाविद्यालयातील 132 अधिक विद्यार्थ्यांना बोगस अभ्यासक्रम आणि पदव्या दिल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचं संरक्षण करणं ही सर्वोच्च प्राथमिकता असून विद्यार्थ्यांची फसवणूक आणि त्यांचं शैक्षणिक नुकसान खपवून घेतलं जाणार नाही असं पाटील यांनी सांगितलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र अर्थात दहावीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीनं जाहीर करण्यात येणार आहे. फेब्रुवारी मार्च महिन्यात झालेल्या या परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना विषयानुसार मिळालेल्या गुणांसह मंडळाच्या संकेतस्थळावर पाहता येणार असून शाळांना देखील एकत्रित स्वरुपात मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय थॅलेसेमिया दिवस म्हणून 8 मे हा दिवस ओळखला जातो. थॅलेसेमिया या अनुवांशिक रक्तविकाराबद्दल जागरूकता वाढवणे, रुग्णांना आधार देणे यासाठी काम करणे हे या दिवसाचं मुख्य उद्दिष्ट आहे. जनकल्याण रक्तपेढीच्या जिल्हा समन्वयक मानसी ठाकूर यांनी या दिनानिमित्त आकाशवाणीला माहिती देताना सांगितलं,
1: थॅलेसेमियाचे निदान न झालेल्यांचा शोध दुर्लक्षितांना आधार ही यावर्षीची थीम आहे आणि या थीम अंतर्गत थॅलेसेमिया आजाराचे जे वाहक आहेत त्यांचा शोध घेणे, त्यांना मार्गदर्शन करणे हे काम जनकल्याण रक्तपेढीने हाती घेतलेलं आहे. महाराष्ट्रातल्या 14 जिल्ह्यांमध्ये जनजागृती आणि तपासणी कार्यक्रम जनकल्याण आणि सहयोगी संस्था यांच्यामार्फत होत आहेत. जे लग्नाला इच्छुक आहेत आणि ज्यांचं लग्न झालं आहे त्यांनी गर्भधारणेपूर्वी थॅलेसेमियाची तपासणी करून घ्यावी आणि पुढची पिढी सुरक्षित करावी. लक्षात घ्या, हा आजार अनुवंशिक आहे. माहिती हीच त्याच्यावरची उपाययोजना आहे आणि लग्नाआधी छोटी तपासणी उद्याची सुरक्षित पिढी तयार होण्याचा मार्ग आहे.
0: आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे आत्ता सकाळी केंद्र कार्यालयापासून शनिवारवाड्यापर्यंत पदफेरीचं आयोजन करण्यात आलं आहे. चला वारसा आणि आरोग्य यांचा मेळ घालूया अशी यामागील संकल्पना आहे. यामध्ये केंद्रातील विविध विभागांचे स्थायी आणि अस्थायी कर्मचारी सहभागी झाले आहेत. पदफेरी पुन्हा कार्यालयात येऊन समाप्त होणार आहे. बीड जिल्ह्यात दाखल असलेल्या कथित भूसंपादन मावेजा घोटाळ्याच्या तपासात बीड पोलिसांनी लातूरमधून तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक केली आहे. 2023 मधील या प्रकरणात विविध कलमांसह भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नाशिकच्या टीसीएस कंपनीतील धर्मांतर प्रयत्न प्रकरणातील फरार आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरमधून काल संध्याकाळी अटक करण्यात आली. सक्तीनं धर्मांतर केल्याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर ती फरार झाली होती. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर देखील ती सापडत नव्हती. महिनाभर पोलिसांना तिनं हुलकावणी दिली. रायगड जिल्ह्यात माणगाव इथं झालेल्या भीषण रस्ते अपघातात 3 जण जागीच ठार झाले. बाजारपेठेत भरधाव टेम्पोच्या चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे त्यानं पादचाऱ्यांना धडक दिली. मृतांमध्ये रस्त्यावर चालत असलेल्या पती पत्नीचा समावेश आहे. टेम्पो चालक फरार झाला आहे. अपघातात काही दुकानदारांचंही नुकसान झालं आहे. धाराशिव जिल्हा प्रशासनानं जलसंधारणासाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे. यासाठी जिल्हाभरात 1 लाख जलतारा काम पूर्ण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कीर्ती पुजार यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गट आणि सामाजिक संस्थांची काल झालेल्या बैठकीत या मोहिमेवर चर्चा करण्यात आली. राज्याच्या विविध भागांमध्ये काल जोराचे वारे आणि विजांसह पावसानं तडाखा दिला. यवतमाळ इथं कडक उन्हामुळे वातावरण तापलेलं असताना अचानक बदल होऊन सोसाट्याचा वारा आणि विजांसह मुसळधार पाऊस पडला. अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ झाली. वादळी वाऱ्यामुळे उन्हाळी मूग, तीळ आणि ज्वारी पिकाचं मोठं नुकसान झालं असून झाडांना लगडलेले आंबे देखील मोठ्या प्रमाणात खाली पडले. अचानक आलेल्या पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. रत्नागिरीच्या संगमेश्वर आणि लांजा तालुक्यात काल संध्याकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. संगमेश्वर तालुक्यातल्या देवरुख परिसरात विजा आणि वादळी वाऱ्यांसह तासभर झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. आंबा पिकाचं या पावसामुळे मोठं नुकसान झालं. खंडित झालेला वीज पुरवठा रात्री उशिरापर्यंत सुरू झालेला नव्हता. सांगली जिल्ह्यातील मिरज, वाळवा आणि शिराळा तालुक्यात काल पाऊस पडला. सांगलीत सायंकाळी आलेल्या पावसामुळे भाजीपाला विक्रेते आणि नागरिकांची तारांबळ उडाली. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव आणि पाटण तालुक्यात देखील काही भागात काल दुपारनंतर पावसानं हजेरी लावली. सोलापूर शहर आणि जिल्ह्यामधील तापमानामध्ये कमालीची घट झाली. काल दिवसभरात 40 अंश सेल्सिअसच्या वर तापमानाची नोंद झाली होती. मात्र सायंकाळी 5:30 नंतर शहरातील अनेक भागात हलक्या आणि तुरळक पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे उन्हानं त्रस्त झालेल्या सोलापूरकरांना काही अंशी दिलासा मिळाला. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये आज जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या.

0: ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय सैन्याचा अतुलनीय पराक्रम आणि धैर्याचं देशभरातून कौतुक. मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी सामंजस्य करार. विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश. इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार. आकाशवाणीच्या 90वीनिमित्त पुणे केंद्रातर्फे पदफेरीचं आयोजन. आणि राज्यात काही भागांना पावसाचा तडाखा. आजही जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सकाळचे 7:20 झाली आहेत.
2: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केले. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा. पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
5: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
2: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
6: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर इथं विविध अभ्यासक्रमांना प्रवेशपात्र विद्यार्थ्यांनी PAHSUS.admissiondesk.org या लिंकवर जाऊन ऑनलाईन अर्ज करणं आवश्यक आहे. ही प्रवेशपूर्व परीक्षा म्हणजेच एंट्रन्स एक्झाम वेब अँड्रॉइड बेस्ड ऑनलाईन प्रणालीद्वारे घेतली जाणार आहे. परीक्षेची लिंक 24 तास चालू राहील. प्रवेशपूर्व परीक्षेकरता ऑनलाईन नोंदणीची अंतिम तारीख 8 मे 2026 ही आहे. एंट्रन्स एक्झामचे विषय आहेत MSc इलेक्ट्रॉनिक्स सायन्सेस, MSc फिजिक्स, अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स, मटेरियल सायन्स आणि एनर्जी स्टडीज, MSc एन्व्हायरमेंटल सायन्स, MA मास कम्युनिकेशन, MSc केमिस्ट्री, पॉलिमर, ऑर्गॅनिक, इंडस्ट्रियल आणि मेडिशनल, MSc कॉम्प्युटर सायन्स, मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स आणि बायोस्टॅटिस्टिक्स, MSc मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी आणि बायो इन्फॉर्मॅटिक्स. या अभ्यासक्रमांकरता एंट्रन्स एक्झाम घेतली जाणार आहे. प्रवेशपूर्व परीक्षेची सराव चाचणी दिनांक 11 मे 2026 ही आहे. अंतिम प्रवेशपूर्व परीक्षा दिनांक 12, 13 आणि 14 मे 2026 पर्यंत ही लिंक 24 तास चालू राहील. प्रवेशपूर्व परीक्षा शुल्क 500 रुपये आहे. ज्या विद्यार्थ्यांना एकापेक्षा जास्त अभ्यासक्रमासाठी प्रवेशपूर्व परीक्षा द्यायची आहे त्यांनी प्रत्येक अभ्यासक्रमासाठी 200 रुपयांचं अधिक शुल्क भरावं. प्रवेश अर्ज आणि माहिती पुस्तिका विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थी सहाय्यता संपर्क क्रमांक आहे 91-52-25-20-26 किंवा 91-52-25-20-77. विद्यार्थ्यांनी या क्रमांकावर संपर्क साधावा.
7: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: शिस्त, संस्कार, शिक्षण महान, श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान।
2: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता।
1: संस्थापक अध्यक्ष प्राध्या

0: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती
1: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह।
0: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा। श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर।
1: संपर्क 87 88 46 14 97।
2: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
3: पण तू कसा ओळखलास?
2: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात।
4: व्ही आर पवार, साठी गल्ली, सोलापूर।
5: योगविद्या गुरुकुल नाशिक यांची मान्यता प्राप्त योग व निसर्गोपचार केंद्र आता आपल्या सोलापूर शहरात अकोले काठी इथं। जुनाट व सर्वच आजारांवर घ्या निसर्गरम्य वातावरणात प्रभावी आणि नैसर्गिक उपचार। संपर्कासाठी मोबाईल 94 218 76 055।
6: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। 7:25 झाली आहेत। काही क्षणातच दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत।

0: श्रोते हो, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी राजेंद्र हुंजे आपलं स्वागत करतो. श्रोते हो, गेल्या तीन भागांमध्ये आपण जनगणना 2027 याची तयारी, त्याचा प्रारूप आराखडा आणि याबद्दलची माहिती कशी संकलित केली जाते याबद्दल सविस्तर जाणून घेत आहोत. आणि त्याकरता आपण दिलखुलास कार्यक्रमात आमंत्रित केलंय जनगणना संचालनालयाचे संचालक संतोष पायस यांना. पायस सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं स्वागत. सर, जेव्हा आपण घरगणना करतो त्यावेळेला घराची स्थिती, बांधकामाचं साहित्य काय वापरलंय, खोल्यांची संख्या, या माहितीची आवश्यकता कशासाठी असते?
1: आता जसं आपण बघितलं की जनगणनेची माहिती दोन प्रमुख कारणांसाठी आपण त्याचा उपयोग कसा होतो हा थोडासा विचार केला तर आपल्या लक्षात येईल. तर नवीन योजना आखण्यासाठी किंवा ज्या योजना आखल्या आहेत त्यांचं एक मूल्यमापन टाइम सिरीज डेटा अनालिसिसवरनं करण्यासाठी. जनगणने अंतर्गत संकलित केलेली वैयक्तिक माहिती ही पूर्णतः गोपनीय असते, त्यामुळे ही घराची जमीन, भिंत किंवा छप्पर ह्यासाठी वापरलं जाणारं प्रमुख साहित्य हे प्रत्येक कुटुंबानी काय वापरलं हे आपण कधीच प्रकाशित करत नाही. पण त्याची जी सांख्यिकीय आकडेवारी आपण नंतर प्रकाशित करतो त्या आकडेवारीतून आपल्याला एक निदर्शन असं येतं की कच्ची घरं किती, पक्की घरं किती. मग शासनाला जर काही योजना राबवायच्या असतील तर त्या क्षेत्रामध्ये कच्ची घरं किती आहेत, पक्की घरं किती आहेत आणि त्यांना काय आवश्यक सुखसुविधा असतील किंवा त्यांच्यासाठी जे नियोजन करायचं त्यासाठी या आकडेवारीचा प्रामुख्याने उपयोग होतो.
0: बिलकुल. पण सर, याच्यात जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो तर कुटुंब प्रमुखाची माहिती असते, सदस्यांची संख्या असते, सामाजिक घटकांची माहिती असते, तर ही माहिती कशासाठी वापरली जाते?
1: आता कुटुंब प्रमुखाचं नाव जे आम्ही जनगणनेमध्ये घेतो ते आम्ही त्याचं संस्करण करत नाही, म्हणजे त्याचं प्रोसेसिंग करत नाही. ती एक आयडेंटिटी की ह्या कुटुंबाचं प्रमुख कोण. आणि पहिला टप्पा जो घर यादी व घरगणना आहे त्याच्यातून आपण एक जवळ 6-8 महिन्यांनी मुख्य टप्पा जनगणनेचा, जी लोकसंख्या गणना होते, मुख्य जनगणना होते, ती होत असते. ह्या दोन्हीला एक जोडणारा एक दुवा म्हणूया आपण, त्याला आम्ही म्हणतो एब्रिज हाऊस लिस्ट.
0: ओके.
1: तर त्यामध्ये आम्ही ही माहिती प्रकाशित करतो की इमारत क्रमांक काय आहे, गणनाघर क्रमांक काय आहे, कुटुंबाचा क्रमांक काय आहे आणि कुटुंब प्रमुखाचं नाव काय. त्यांनी काय होतं की पहिल्या टप्प्यामध्ये जो प्रगणक आहे तोच दुसऱ्या टप्प्यात असेल ह्याची काही शाश्वती नसते.
0: बरोबर.
1: दुसऱ्या टप्प्यात जो प्रगणक त्या घर यादी गटामध्ये मुख्य गणना करायला जाईल त्याला तेव्हा आम्ही प्रगणक गट म्हणतो दुसऱ्या टप्प्यासाठी, तेव्हा त्याला ही माहिती संदर्भासाठी म्हणून उपयोगी येते की मी ज्या प्रगणक गटात प्रत्यक्ष लोकसंख्येची गणना करत आहे त्याचं कुटुंब प्रमुख कोण आणि तिथं मला सर्वसाधारणपणे किती लोकांची माहिती संकलित करायची हे एक सर्वसाधारण ठोक ताळा किंवा अंदाज म्हणून आपण वापरतो. सामाजिक वर्गीकरणाचा जर आपण विचार केला तर जनगणनेअंतर्गत आम्ही सर्वसाधारण 4200 तक्ते दोन्ही टप्प्यांमध्ये मिळून आम्ही प्रकाशित करतो. हे टप्पे, हे तक्ते जे आहेत आमचे

0: स्त्री पुरुष ग्रामीण शहरी ह्या भागांसाठी जसे आम्ही एक परम्युटेशन कॉम्बिनेशनने आम्ही प्रकाशित करतो, तसेच अनुसूचित जाती अनुसूचित जनजाती ह्यांच्यासाठी आणि एकूण लोकसंख्येसाठी अशा पद्धतीने आम्ही हे वर्गीकरण करत असतो। तर हे वर्गीकरण जे आहे ते संबंधित विभागाला खूप उपयोगी असतं आणि त्याच्यावरतूनच त्या संबंधित सामाजिक घटकांसाठी जे काही योजना आखायचे ह्याचे नियोजन ठरत असतं।
1: सर आपण जसं आता कुटुंबाबद्दलची माहिती जाणून घेतली तर त्याच्यामध्ये अजून एक महत्वाचा घटक येतो, तो म्हणजे की मगाशीपासून तुमच्या बोलण्यात उल्लेख येतो की पिण्याच्या पाण्याचा, तर पिण्याचं पाणी असेल, घराला दिलेली वीज जोडणी असेल किंवा त्याच्यासाठी घरामध्ये उपलब्ध असलेली स्वच्छतागृह असतील आणि स्वयंपाकासाठी वापरला जाणारा इंधन हा एक त्यातला भाग महत्वाचा आहे, तर याची माहिती नेमकी कशासाठी संकलित केली जाते?
0: आता शासनामार्फत खरं तर लोककल्याणकारी योजना राबवल्या जातात, लोकांच्या उन्नतीसाठी त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी अनेक योजना अनेक क्षेत्रामध्ये त्याची आखणी केली जाते। तर हे जर तुम्ही बघाल तर पिण्याचं पाणी हे लोकांच्या दैनंदिन आरोग्याशी संबंधित असा एक भाग आहे, घटक आहे। तर जास्तीत जास्त कुटुंबांना एक सेफ ड्रिंकिंग वॉटर म्हणजे ज्याला आपण संकल्पना करूया की पिण्याचं पाणी हे स्वच्छ असावं आणि ते त्यांना सार्वजनिक नळ असतील किंवा त्यांच्या वैयक्तिक घरात जे नळ असतील त्याच्या माध्यमातून उपलब्ध व्हावं, ज्याला आपण म्हणूया ट्रीटेड ड्रिंकिंग वॉटर फ्रॉम ट्रीटेड सोर्स, अशा पद्धतीच्या योजना आखण्यासाठी म्हणून पिण्याच्या पाण्याची आपण माहिती संकलित करतो। प्रकाशाचा स्रोत हा जर आपण विचार केला तर हा पण कुटुंबाच्या म्हणजे ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भाग असेल दोन्ही कुटुंबाशी खूप निगडीत असा प्रश्न आहे, त्यामध्ये विजेची उपलब्धता किती घरांना विजेची जोडणी उपलब्ध आहे अशा पद्धतीने ही माहिती संकलित होते। व ह्यामध्ये आम्ही कुटुंब प्रकाशाच्या स्त्रोतमध्ये वीज पासून अगदी पारंपरिक सोलर असेल किंवा काही कुटुंबांना वीज जोडणी पण नाही सोलर पण नाही तर ते पारंपरिक तेल दिवे वापरत असतील अशा पद्धतीची ही माहिती आम्ही संकलित करतो। तर ह्याचं एक निदर्शक असतं की कुठल्या भागासाठी आपल्याला काही नियोजन करायचं आहे ही माहिती येते। स्वच्छतागृह आणि स्नानगृहाची उपलब्धता ही आपल्याकडे खूप महत्वाची आहे आणि शासनाने ह्यासाठी अनेक योजना आखलेल्या आहेत, घरोघरी स्वच्छतागृह किंवा स्नानगृहाची उपलब्धता यासाठी योजनांची अंमलबजावणी झालेली आहे। तर त्या स्वच्छतागृहामध्ये ती कशी आहेत की सेप्टिक टँक आहे का, त्याची जोडणी ड्रेनेज लाईनला झालेली आहे अशा पद्धतीची माहिती संकलित होते। ती आपल्याला कुटुंबाच्या वापरासाठी आहेत का सामायिक वापरासाठी आहेत किंवा सार्वजनिक वापरासाठी आहेत अशा पद्धतीची ही माहिती संकलित केली जाते। आणि ह्या सगळ्या माहितीचा मुख्य उद्देश हाच असतो की आपलं गृहनिर्माण धोरण जे आपण आखतो त्यामध्ये आपल्याला सोयी किंवा सुविधा कशा जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने देता येतील याचा एक उद्देश असतो।
1: बरोबर।
0: इंधनाचा प्रश्न हा आपल्या इथे विचार केला तर स्वयंपाकघरात कार्यरत असणाऱ्या स्त्रियांच्या आरोग्याशी निगडीत असलेला असा एक प्रश्न आहे। जळाऊ लाकूड जिथे इंधन म्हणून वापरलं जातं तिथे काही ठिकाणी असं निदर्शनास आलेलं आहे की श्वसन मार्गाचे काही आजार असतील किंवा इतर काही आजार असतील हे स्त्रियांना होऊ शकतात, म्हणून स्वच्छ इंधनाचा प्रचार प्रसार आणि त्यासाठी असणारं अनुदान किंवा उज्ज्वला योजनेसारख्या योजना ह्या राबवण्यात आलेल्या आहेत। तर स्वयंपाकघरामध्ये म्हणजे कुटुंबाला स्वतंत्र स्वयंपाकघर उपलब्ध आहे का आणि तुम्ही स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करता का आणि करत असाल तर कुठलं इंधन तुम्ही वापरता अशा पद्धतीची एक माहिती संकलित केली जाते जनगणनेमध्ये जी स्त्रियांच्या आरोग्याशी खूप निगडीत आहे असं मला वाटतं।
1: सर याच्यामध्ये जेव्हा आपण जनगणना सुरू करतो त्यावेळेला ग्रामीण भागातही ती जनगणना होती जसं तुम्ही मागाशी उल्लेख केला तसं शहरी भागात पण होते, पण या दोन घटकांमधली तफावत तुम्हाला कशी दिसते जनगणना करताना आणि काय काय अडचणी असू शकतात त्याच्यामध्ये?
0: मी तर म्हणेन की खरं तर जनगणनामध्ये सुविधांमधील तफावत किंवा आकडेवारीमध्ये तफावत अशी अपेक्षित नाहीये।
1: अच्छा।
0: कारण ग्रामीण आणि शहरी भागांसाठी ज्या उपलब्ध सुविधा आहेत त्यांचं कम्पॅरिझन टाइम सिरीज अनालिसिसमध्ये त्या त्या भागाशी करणं जास्त संयुक्तिक ठरेल किंवा त्याचे तुलनात्मक अभ्यास आपण तसा करू शकतो। तर जनगणने अंतर्गत आम्ही दोन संकल्पना वापरतो शहरांसाठी, एक संविधानिक शहर म्हणजे ज्याच्यामध्ये महानगरपालिका नगरपालिका नगर पंचायती नगर परिषदा किंवा कटक मंडळ यांचा समावेश होतो आणि दुसरे एक संकल्पना असते जनगणना शहर आहे

0: म्हणजे जे आता गावं आहेत, प्रत्यक्षात गावं आहेत, पण ते काही निकष पूर्ण करतात. तर त्यात प्रामुख्याने तीन निकष आहेत की त्या गावाची लोकसंख्या 5000 पेक्षा जास्त असावी, तेथील लोकसंख्येची घनता ही प्रति स्क्वेअर चौरस किलोमीटर 400 पेक्षा जास्त असावी, आणि तेथील पुरुष लोकसंख्या जी आहे त्यातील 75% पुरुष हे कृषीयेत्तर क्षेत्रामध्ये कार्यरत असावे. तर अशा गावांना आम्ही जनगणना शहर मानतो. भविष्यामध्ये जेव्हा केव्हा संविधानिक शहरांची निर्मिती होते त्यावेळेला असं निदर्शनास आलंय की जनगणनेअंतर्गत जी ही जनगणना शहर स्वतंत्र आकडेवारी रिलीज झाली होती अशा शहरांचं संविधानिक शहरांमध्ये रुपांतर किंवा वर्गीकरण किंवा नोटिफिकेशन झालेलं आहे. तर तफावतीपेक्षा मी असं म्हणेन की ग्रामीण आणि शहरी भागासाठी परस्पर पूरक अशी आकडेवारी जनगणना खरं तर प्रकाशित आणि प्रसिद्ध करत असते.
1: बिलकुल, म्हणजे त्यात तफावत असण्याचं काही कारण नाही.
0: बिलकुल.
1: तर याच्यात आणखी एक घटक म्हणजे की डिजिटल नकाशांवरती घरांचं स्थान येणं, त्याला आपण जिओ टॅगिंग म्हणतो, तर त्याचे फायदे नेमके काय?
0: आता जेव्हा आपण स्वगणना करतो तेव्हा स्वगणना करताना प्रामुख्याने आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की तुम्ही ज्या इमारतीमध्ये किंवा ज्या ठिकाणी राहत आहात त्या क्षेत्राला, त्या गावाला म्हणा किंवा त्या वॉर्डला म्हणा, आम्ही छोट्या छोट्या घर यादी गटांमध्ये विभागलेला आहे. आणि असा एक छोटा घर यादी गट प्रगणकाला क्षेत्र कार्यासाठी दिला जातो. तर जी इमारत जिथं तुम्ही राहत आहात ह्याचं अचूक जिओ टॅगिंग किंवा त्याचं लोकेशन अचूकरित्या आपण त्या स्वगणना पोर्टलमध्ये उपलब्ध असलेल्या नकाशावर चिन्हांकित करणं आवश्यक आहे, जेणेकरून असे जे छोटे घर यादी गट प्रगणकाला दिलेले आहेत तो तुम्ही चिन्हांकित केलेला भाग त्या संबंधित प्रगणकाला जो घर यादी गट वाटप केलेला आहे त्याला तो तिथे त्यांच्या डेटाबेसमध्ये ऑटो पॉप्युलेट होईल किंवा तो तिथे दिसेल. मग ती इमारत जर त्या प्रगणकाच्या मोबाईलवरती दिसली तर तुम्ही जो दिलेला स्वगणना आयडी आहे तो मॅच होण्याची शक्यता जास्त असते. पण तुम्ही जर तुमचं स्थान चुकीच्या ठिकाणी चिन्हांकित केलं तर होऊ शकतं की तुमची इमारत दुसऱ्या प्रगणक गटात चुकीने दाखवली जाईल, नोंदवली जाईल. तिथे तुमच्याकडे स्वगणना आयडी आहे पण तुम्ही स्थान चुकीचं दिल्यामुळे ते दुसऱ्या प्रगणकाच्या मोबाईलमध्ये क्लासिफाय झालं आणि त्यामुळे प्रगणक जेव्हा तुमच्या घरी व्हिजिट करतील त्यावेळेला तुमचा स्थान निश्चिती न झाल्यामुळे सेल्फ एन्युमरेशन आयडी किंवा स्वगणना क्रमांक असून देखील तुम्हाला पुन्हा नव्याने संपूर्ण माहिती भरावी लागू शकते. तर त्यासाठी हे आपलं स्थान जे आहे जिथं आपण राहता हे अचूकरित्या चिन्हांकित करणं खूप आवश्यक आहे.
1: अगदी खरं आहे की त्याची काळजी प्रत्येकानेच घेतली पाहिजे. श्रोतेहो, दिलखुलास कार्यक्रमातून जनगणना 2027 विषयाची आणखी माहिती आपल्याला पायसरांकडनं जाणून घ्यायची आहे. त्यांच्यासोबतचा हा संवाद यापुढच्याही भागात आपल्याला असाच सुरू ठेवायचा आहे. तोपर्यंत मी आज या कार्यक्रमात आपला निरोप घेणार आहे. उद्या पुन्हा भेटूया पुढच्या भागात सकाळी ठीक 7:25 दिलखुलास कार्यक्रमात. मी राजेंद्र हुंजे आज आपला निरोप घेतो. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून
1: आणि आकाशवाणी सोलापूर केंद्रातून तो सहक्षेपित केला. 7:38:40 झाले आहेत. आता एक निवेदन आमच्या कार्यक्रमाविषयीचं.
2: उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी बसून कंटाळा येतोय. आई बाबा उन्हात बाहेर खेळायला पाठवत नाहीयेत. मित्रांनो, काही काळजी करू नका, तुमची ही सुट्टी आता होणार आहे अजूनच मजेशीर, कारण तुमच्यासाठी घेऊन येतोय तुमचा लाडका आणि धमाल कार्यक्रम हॅलो गम्मत जम्मत. मित्रांनो, या कार्यक्रमात तुम्ही आमच्याशी मनमोकळा गप्पा मारू शकता, तुमच्या मजेशीर गोष्टी सांगू शकता आणि

0: आवडतं बालगीतही आम्हाला सांगू शकता. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आम्हाला कॉल करा शनिवार दिनांक 9 मे 2026 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत. कॉल करण्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे आपला नेहमीचाच 94-22-65-17-41. चला तर मग वाट कसली पाहताय तुमच्या सुट्टीतील गमती जमती आम्हाला नक्की सांगा. हॅलो गम्मत जम्मत.
1: सकाळचे 7:40 झाले आहेत.
2: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
1: आता प्रसारित करत आहोत भावधारा मराठी सुगम गीतांचा कार्यक्रम. श्रोते, आज आत्माराम रावजी देशपांडे उर्फ कवी अनिल यांचा स्मृती दिन आहे, तेव्हा त्यांच्याविषयी जाणून घेत त्यांच्याच काही रचनांच्या भावधारा या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत. 11 सप्टेंबर 1901 रोजी मूर्तिजापूर इथं कवी अनिल यांचा जन्म झाला. मूर्तिजापूर इथं आपलं शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर कवी अनिल 1919 मध्ये महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुणे शहरात आले. फर्ग्युसन महाविद्यालय इथं कला शाखेचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला आणि पदवी मिळाल्यावर भारतीय कलांचा अभ्यास करण्यासाठी कोलकाता इथं त्यांनी प्रयाण केलं. 1935 विधी शाखेची पदवी त्यांनी घेतली आणि सनद घेतल्यावर त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुरू केला. श्रोतेव, कवी अनिल यांच्याविषयी आणखी जाणून घेणार आहोत, कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत त्यांचीच रचना पंडित कुमार गंधर्व यांच्या स्वरात.

श्रोते हो, विधी शाखेची पदवी मिळाल्यावर काही काळ वकिलीचा व्यवसाय कवी अनिल यांनी केला. 1948 साली मध्य प्रदेश सरकारतर्फे सामाजिक शिक्षण संस्था उपमुख्याधिकारी, 1956 साली राष्ट्रीय मूलभूत शिक्षण केंद्र दिल्ली इथं मुख्याधिकारी आणि त्यानंतर 1961 साली भारत सरकारच्या समाज शिक्षण मंडळाचे सल्लागार ही पदं त्यांनी भूषवली. कवी अनिल यांच्याविषयी आणखी जाणून घेणार आहोतच, पण आता आपण ऐकणार आहोत उषा मंगेशकर यांच्या स्वरात कवी अनिल यांची रचना, संगीतकार यशवंत देव.

श्रोतेहो, कवी अनिल यांचे फुलवात, भग्नमूर्ती, पेरतेव्हा, दशपदी हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. कवी अनिल यांनी 1958 साली मालवण इथं झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं होतं. आज त्यांच्या स्मृतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन करून कार्यक्रमात शेवटी ऐकूयात.

श्रोतेवाद्याचा आपण डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात कवी अनिल यांची रचना ऐकली. संगीत होतं यशवंत देव यांचं. श्रोते आज कवी अनिल यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्याविषयी जाणून घेत त्यांच्याच काही रचना आताच आपण ऐकल्यात. आणि याबरोबरच आजचा भावधारा हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आता एक निवेदन आमच्या कार्यक्रमाविषयीचं.

0: दररोजच्या स्वयंपाकात हवा आहे काहीतरी खास बदल,
1: मग नक्की ऐका खमंग रुचकर,
0: तुमचा आवडता कुकरी शो,
1: चविष्ट सोप्या आणि घरगुती रेसिपीज,
0: पारंपरिक पदार्थापासून ते आधुनिक डिशेस पर्यंत सर्व काही,
1: खास टिप्स आणि स्वयंपाक अधिक रुचकर बनवणारे रहस्य।
0: म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध
1: आणि चवीला रुचकर स्पर्श।
0: तेव्हा ऐकायला विसरू नका खमंग रुचकर हा कार्यक्रम
1: रोज सकाळी 9:15
0: आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून।
1: तेव्हा ऐकत रहा आणि बनवा प्रत्येक दिवस
0: अधिक स्वादिष्ट।

0: मजबूत करने के उपायों की समीक्षा की और सऊदी अरब ने अपने सैन्य ठिकानों और वायु क्षेत्र तक अमरीकी सेना की पहुंच रोकी। इसके साथ ही समाचार प्रभात का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: आकाशवाणी चाहे सोलापुर केंद्र आहे 8:15 झाली आहेत।
2: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यूबॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे सोलापूर।
3: यश तुमचे, पेढे आमचे।
4: अन्नपूर्णा मिठाई, आहा अन्नपूर्णा मिठाई, दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती।
3: अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे।
5: शिंगवे ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवे ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं।
6: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी।
5: शिंगवे ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर।
7: अरे गणपा, परवा तर तुला वाकही येत नव्हतं आणि आता तर तर पाय लागलंस की?
8: अरे वय, यो इफेक्ट आहे श्रद्धा आयुर्वेद सेंटरच्या पंचकर्माचा आणि आयुर्वेदिक औषधांचा।
9: पाठदुखी, अंगदुखी, कंबरदुखी, सांधे दुखी आणि सर्व प्रकारच्या आजारांसाठी अवश्य भेटा डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्या समोर, सोलापूर।
10: मोबाईल 9372144434।
11: शिस्त, संस्कार, शिक्षण महान, श्रीराधा गुरुकुल मुलींचा अभिमान।
12: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता।
11: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती।
12: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल, इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसती गृह।
11: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा। श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर।
12: संपर्क 87884014497।
13: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध। ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606555381।
12: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर इथं विविध अभ्यासक्रमांना प्रवेशपात्र विद्यार्थ्यांनी PAHSUS.admissiondesk.org या लिंकवर जाऊन ऑनलाइन अर्ज करणं आवश्यक आहे। ही प्रवेशपूर्व परीक्षा म्हणजेच एंट्रन्स एक्झाम वेब अँड्रॉइड बेस्ड ऑनलाइन प्रणालीद्वारे घेतली जाणार आहे। परीक्षेची लिंक 24 तास चालू राहील। प्रवेशपूर्व परीक्षेकरिता ऑनलाइन नोंदणीची अंतिम तारीख 8 मे 2026 ही आहे। एंट्रन्स एक्झामचे विषय आहेत MSc इलेक्ट्रॉनिक्स सायन्सेस, MSc फिजिक्स, अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स, मटेरियल सायन्स आणि एनर्जी स्टडीज, MSc एन्व्हायरमेंटल सायन्स, MA मास कम्युनिकेशन, MSc केमिस्ट्री, पॉलिमर, ऑर्गेनिक, इंडस्ट्रियल आणि मेडिसिनल, MSc कॉम्प्युटर सायन्स, मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स आणि बायोस्टॅटिस्टिक्स, MSc मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी आणि बायो इन्फॉर्मॅटिक्स या अभ्यासक्रमांकरता एंट्रन्स एक्झाम घेतली जाणार आहे। प्रवेशपूर्व परीक्षेची सराव चाचणी दिनांक 11 मे 2026 ही आहे। अंतिम प्रवेशपूर्व परीक्षा दिनांक 12, 13 आणि 14 मे 2026 पर्यंत ही लिंक 24 तास चालू राहील। प्रवेशपूर्व परीक्षा शुल्क 500 रुपये आहे। ज्या विद्यार्थ्यांना एकापेक्षा जास्त अभ्यासक्रमासाठी प्रवेशपूर्व परीक्षा द्यायची आहे त्यांनी प्रत्येक अभ्यासक्रमासाठी 200 रुपयांचं अधिक शुल्क भरावं। प्रवेश अर्ज आणि माहिती पुस्तिका विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे। अधिक माहितीसाठी विद्यार्थी सहाय्यता संपर्क क्रमांक आहे 9152525026 किंवा 9152525277। विद्यार्थ्यांनी या क्रमांकावर संपर्क

0: 散开吧。
1: आता आपण सरत करत आहोत टायनिंग लँड इंडो क्लिनिक यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम।
2: श्रोतेहो नमस्कार। टायनी ग्लँड्स एंडो क्लिनिक यांच्या ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रमामध्ये मी अभिराम सराफ सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय। श्रोतेहो आपण भेटणार आहोत आंतरग्रंथी विकारतज्ञ डॉक्टर अमृता अश्विन साठे यांना। टायनी ग्लँड्स एंडो क्लिनिक हे दत्त चौकातल्या टोळाच्या बोळामध्ये आहे। मोबाईल क्रमांक 78 87 73 54 82 7887 73 54 82। आज थायरॉइड या विषयाचा तिसरा भाग आपण ऐकणार आहोत। डॉक्टर अमृता अश्विन साठे नमस्कार।
3: नमस्कार।
4: मोठ्यांमध्ये देखील जर थायरॉइडचा त्रास सुरू झाला तर लठ्ठपणा वाढतो वगैरे असं म्हटलं जातं किंवा इतर काही त्रास चालू होतात?
3: हो, इतर त्रास तर नक्कीच चालू होतात आणि लठ्ठपणा या कारणाकरता वाढतो कारण सुस्ती येते। म्हणजे अगदी आपल्या आवडीचा टीव्ही सिरियल चालू असलं तरी बसल्या बसल्या झोप लागते आणि आपल्याला कळत नाही की झोप लागलेली आहे।
4: अच्छा।
3: किंवा हृदयाचा स्ट्रेंथ कमी होतो। थायरॉइड हॉर्मोन कमी पडलं की लहानपणी सुद्धा मोठेपणी सुद्धा हृदय जितक्या ऍक्टिव्हली काम करू शकतं तेवढं करू शकत नाही, त्यामुळे आपल्याला अजूनच जास्त वीकनेस जाणवतो, आपली ऍक्टिव्हिटी ऑटोमॅटिकली कमी होते आणि मग वजन वाढत जातं।
4: खरंच आहे। मग लहान मुलांमध्ये समजा जर यामध्ये कमी जास्तपणा जर जाणवला तर त्याच्यासाठी आपण जेव्हा चाचणी करतो ती चाचणी केल्यानंतर ते जर ऍबनॉर्मल आहे असं वाटलं तर त्याच्यानंतर मग काय त्यांना हार्मोनची इंजेक्शन दिली जातात का उपचार कशा पद्धतीने केले जातात?
3: तेच त्याचं सौंदर्य आहे। फक्त एक गोळी असते ती सुद्धा महाग नाही आहे। म्हणजे आपण सहसा विचार करतो हॉर्मोनचं ट्रीटमेंट म्हणजे महाग असेल आणि इतर गोष्टीत ते खरंही आहे। बाकी हॉर्मोन महाग असतात पण थायरॉइड हॉर्मोनची एक गोळी फॉर्म मध्ये येते वेगवेगळ्या पॉवरची, अगदी 12.5 पासून 125 पर्यंत वेगवेगळ्या पॉवरची येते। सकाळी उपाशी पोटी खायची असते ती आपल्याला आपल्या वजनानुसार आपल्या गरजेनुसार डॉक्टर सांगतात। आम्ही सांगतो अर्धी घ्यायची आहे, एक घ्यायची आहे, किती दिवस घ्यायची आहे। सहसा आम्ही आठवडाभर घ्यायला सांगतो। काही काही लोकांना डोस वेगळे असतात शनिवार रविवारचे, काही काही लोकांना डोस सेम असतात। मग अशा ह्याच्यात फक्त ती नित्य नियमितपणे तेवढी घेणं म्हणजे आता ऍक्च्युली ऐकताना ते सोपं वाटतं पण ते घेताना रोज ते विसरायला होतं एखादा दिवस। मग जर असं ते एक चे दोन तीन दिवस होत विसरत गेलं तर पुन्हा त्रास सुरू होतो।
4: हा खरंच आहे। त्यासाठी नियमितपणे ती घेणं खूप गरजेचं आहे।
3: हो, सकाळी उपाशी पोटी।
4: बरोबर आहे।
2: श्रोते हो आपल्यालाही थायरॉइडच्या संदर्भात काही शंका असेल तर आपण लवकरात लवकर डॉक्टर अमृता अश्विन साठे यांना भेटू शकता। टायनी ग्लँड्स एंडो क्लिनिक हे दत्त चौकातल्या टोळाच्या बोळामध्ये आहे। मोबाईल क्रमांक 78 87 73 54 82 7887 73 54 82।
4: कशावरून ओळखायचं की आपल्या शरीरामध्ये थायरॉइडचं प्रमाण योग्य आहे की नाही किंवा कमी असेल तर काय लक्षणं जाणवतात?
3: जसं मी म्हणलं स्किन ड्राय होते।
4: हो, बरोबर।
3: आणि वेगवेगळ्या वयोगटात वेगवेगळी लक्षणं असतात। अगदी तान्या बाळात बेंबीमध्ये हर्निया होणं, जीभ वारंवार बाहेर काढणं, जरी आता 6 महिन्याची बाळं पालथी पडतात पण ही बाळं पडतच नाहीत, हात पाय सुद्धा हलवत नाहीत जास्त, नुसती बघत राहतात एकटक, त्यांचं वरती टाळू जो असतो भरत नाही पटकन, अशा बाळांमध्ये आपण थायरॉइड आणि कावे होते सारखी सारखी, अशा बाळांमध्ये आपण थायरॉइड बघतो। थोडी त्याच्याहून मोठी म्हणजे शाळेत जायच्या अलीकडच्या वयोगटातली बाळं असतात त्यांची उंचीच वाढत नाही। पहिले 4 वर्षात खूप जास्त उंची वाढते, त्याच्यानंतर ठीक ठीक वाढते पण पुन्हा मग वयात येताना एकदम पटकन उंची वाढते। तर हे पहिल्या 4 वर्षात वाढतच नाही, अगदी म्हणजे त्यांच्या धाकटी भावंड त्यांच्यापेक्षा उंच दिसायला लागतात। मग अशा वेळेला आपण चेक करतो थायरॉइड, तेव्हा कमी असेल तर आपल्याला कळतं। त्याच्या पुढच्या वयात जर त्रास व्हायला लागला तर शाळेत अगदी चांगले मार्क मिळायचे, अंक मिळायचे, आता परफॉर्मन्स कमी झालाय, आता स्किन ड्राय झालीय, त्वचा एकदम शुष्क झाली आहे, केस झडतात असं जाणवलं किंवा आवाज एकदम हे झालाय, घुगरा झालाय, अशा वेळेला आपण चेक करतो। मग तेव्हा आपल्याला कळतं आणि त्यांच्यात सुद्धा उंची वाढतच नाही, उंची लहान एकदम लहान वर्गात सगळ्यात पुढे उभे राहणारे असतात, त्याच्यात आपण चेक करतो आणि कळतं की आपल्याला थायरॉइड कमी आहे।
2: श्रोते हो आपल्यालाही थायरॉइडच्या संदर्भात काही शंका असेल तर आपण लवकरात लवकर डॉक्टर अमृता अश्विन साठे यांना भेटू शकता। टायनी ग्लँड्स एंडो क्लिनिक हे दत्त चौकातल्या टोळाच्या बोळामध्ये आहे। मोबाईल

0: क्रमांक 78 87 54 82 7887735482। अभिराम सराफ आपला निरोप घेतोय, नमस्कार।
1: श्रोते, आताच आपण टायनिक लँड इंडो क्लिनिक यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकलात। कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत शाहीर साबळे आणि सहकारांच्या स्वरात पारंपरिक रचना।
2: गेलो होतो खेड्यात सापडलो तिड्यात नार दिसली पन्नास तर भरली माझ्या मनात तर मागणी घातली क्षणात लग्न झालं जन्नत।

0: शाहीर साबळे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात पारंपरिक लोकगीत आताच आपण ऐकलं. श्रोतो, आता एक निवेदन आमच्या कार्यक्रमाविषयीचं.
1: उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी बसून कंटाळा येतोय. आई बाबा उन्हात बाहेर खेळायला पाठवत नाहीयेत. मित्रांनो, काही काळजी करू नका, तुमची ही सुट्टी आता होणार आहे अजूनच मजेशीर, कारण तुमच्यासाठी घेऊन येतोय तुमचा लाडका आणि धमाल कार्यक्रम हॅलो गम्मत जम्मत. मित्रांनो, या कार्यक्रमात तुम्ही आमच्याशी मनमोकळा गप्पा मारू शकता, तुमच्या मजेशीर गोष्टी सांगू शकता आणि तुमचं आवडतं बालगीतही आम्हाला सांगू शकता. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आम्हाला कॉल करा शनिवार दिनांक 9 मे 2026 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत. कॉल करण्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे आपला नेहमीचाच 94-22-65-17-41. चला तर मग, वाट कसली पाहताय? तुमच्या सुट्टीतील गमती जमती आम्हाला नक्की सांगा. हॅलो गम्मत जम्मत.
0: आपण ऐकत

0: आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त देशभरात भारतीय सैन्याचा गौरव. पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा उद्या शपथविधी. आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त आज देशभरातील आकाशवाणी केंद्रांच्या वतीनं पदफेरी मॅरेथॉनसह विविध कार्यक्रमांचं आयोजन. बदलत्या जागतिक व्यवस्थेत भारत आणि व्हिएतनामकडे जागतिक पुरवठा साखळीत महत्वाची भूमिका बजावण्याची संधी. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांचं प्रतिपादन. आणि देशात 604 लाख टनांहून अधिक अन्नधान्याचा साठा. अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती. आता सविस्तर बातम्या. ऑपरेशन सिंदूरला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त काल देशभरात भारतीय सैन्य दलांच्या पराक्रमाचा गौरव करण्यात आला. पहलगाममधल्या दुर्दैवी हल्ल्याला भारतीय सैन्यानं योग्य प्रत्युत्तर दिलं असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या. भारताची शांतता एकता आणि सार्वभौमत्वाला विस्कळीत करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्य दलांनी जोरदार आणि योग्य प्रत्युत्तर दिल्याचं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अतुलनीय कामगिरीबद्दल संपूर्ण देश भारतीय सैन्याला अभिवादन करत असल्याचं सांगून या कामगिरीतून भारतीय सैन्याची कुशलता तयारी आणि समन्वय दिसून येतं असं समाज माध्यमावरील आपल्या संदेशात सांगितलं. पाकिस्तानातही दहशतवाद्यांचे अड्डे सुरक्षित नाहीत हे ऑपरेशन सिंदूरमधून स्पष्ट झालं आणि ही फक्त सुरुवात होती अशी प्रतिक्रिया भारतीय लष्करानं दिली आहे. पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी उद्या रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीदिनी होणार आहे. राज्यपाल आर एन रवी यांनी काल पश्चिम बंगालची विधानसभा विसर्जित केली. कोलकाता इथल्या ब्रिगेड परेड ग्राउंडवर शपथविधी समारंभाची तयारी सुरु असून या सोहळ्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि इतर राज्यांचे मुख्यमंत्री या समारंभाला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज कोलकाता इथं नवनिर्वाचित भाजप आमदारांची बैठक घेणार असून यावेळी पक्षाच्या विधिमंडळ नेत्याची निवड केली जाणार आहे. तमिळनाडूमध्येही नवीन सरकार स्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेला 118 आकडा गाठण्याबाबत विविध राजकीय पक्षांमध्ये चर्चा सुरु आहेत. काल द्रविड मुन्नेत्र कळघम अर्थात डीएमके आणि एआयएडीएमके या दोन्ही पक्षांनी आपल्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठका घेतल्या. दरम्यान राज्यपाल विश्वनाथ आर्लेकर यांनी केलेल्या मागणीनुसार व्हीसीके, सीपीआय आणि सीपीआयएम या पक्षांच्या नवनिर्वाचित आमदारांची एक महत्वपूर्ण बैठक आज होणार असून या बैठकीत सर्वात मोठा पक्ष असलेल्या टीव्हीकेला पाठिंबा देण्याबाबत निर्णय घेतला जाण्याचीही शक्यता आहे. आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त देशभरातील विविध आकाशवाणी केंद्रांच्या वतीनं पदफेरी मॅरेथॉनसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे आज सकाळी केंद्र कार्यालयापासून शनिवारवाड्यापर्यंत पदफेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये मोठ्या संख्येनं कर्मचारी सहभागी झाले होते. दिल्ली आणि कोहिमामध्येही मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. आजच्या बदलत्या जागतिक व्यवस्थेत भारत आणि व्हिएतनाम या दोन्ही देशांकडे एकत्रितपणे जागतिक पुरवठा साखळीत महत्वाची भूमिका बजावण्याची एक मोठी संधी उपलब्ध आहे असं मत व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी मुंबईत काल झालेल्या भारत व्हिएतनाम व्यापार मंचाच्या कार्यक्रमात व्यक्त केलं. त्यांनी भारतीय कंपन्यांना विशेषतः अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपन्यांना व्हिएतनाममध्ये गुंतवणूक करण्याचं निमंत्रण दिलं. भूतकाळात दोन्ही देशांनी परस्पर सहकार्याच्या बळावर अनेक आव्हानांचा सामना केला आहे. व्हिएतनामचे माजी राष्ट्राध्यक्ष हो

ची मिन आणि भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांसारख्या दूरदृष्टी असलेल्या नेत्यांनी दोन्ही देशांमधील संबंध दृढ करण्यासाठी प्रयत्न केले. या राजकीय विश्वासाच्या बळावर 2016 पासून द्विपक्षीय संबंधांनी नवी शिखरं गाठली आहेत असंही लाम यांनी नमूद केलं. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी काल अबुधाबी इथं भारत फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील त्रिपक्षीय बैठकीत सहभाग घेतला. यावेळी त्यांच्यासोबत संयुक्त अरब अमिरातीच्या परराष्ट्र राज्यमंत्री आणि भारतासाठीच्या विशेष दूत रिम अल हशिमी तसंच फ्रान्सच्या युरोप आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सरचिटणीस मार्टिन ब्रिएन्स उपस्थित होते. परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार या तीनही देशांनी आपली भागीदारी अधिक बळकट करण्यावर आणि स्पष्ट कालमर्यादा असलेली एक कृती योजना तयार करण्यावर सहमती दर्शवली. या भेटीदरम्यान मिसरी यांनी मुबादला इन्व्हेस्टमेंट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक खालदून अल मुबारक यांचीही भेट घेतली आणि गुंतवणूक सहकार्याबाबत चर्चा केली. तत्पूर्वी मिसरी यांनी संयुक्त अरब अमिरातीच्या आंतरराष्ट्रीय सहकार्य राज्यमंत्री रिम अल हशिमी यांच्याशीही चर्चा केली. भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात वाढत असलेल्या धोरणात्मक भागीदारीचा त्यांनी आढावा घेतला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. देशातील सरकारी अन्नधान्याचा साठा 604 लाख टनांहून अधिक झाला आहे. हा साठा अनिवार्य सुरक्षित साठ्याच्या गरजेपेक्षा जवळपास तिप्पट आहे अशी माहिती अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे दिली आहे. गहू आणि तांदळाच्या या भक्कम साठ्यामुळे देशभरातील कल्याणकारी योजना आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी अन्नधान्याचा अखंड पुरवठा होईल. अन्नधान्याची प्रभावी खरेदी, पिकांचं उत्तम उत्पादन आणि शेतकऱ्यांना मिळणारा सातत्यपूर्ण पाठिंबा यामुळे देशाची अन्नसुरक्षा, शेतकरी कल्याण आणि एका सुदृढ भविष्याप्रती असलेली कटिबद्धता अधिकच बळकट होत आहे असंही जोशी यांनी म्हटलं आहे. दुसऱ्या महायुद्धात सोव्हियत संघाच्या विजयाच्या 81व्या वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या सोहळ्यादरम्यान रशियानं युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धात आजपासून 10 मे पर्यंत युद्धविरामाची घोषणा केली आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या निर्णयानंतर रशियन संरक्षण मंत्रालयानं ही घोषणा केली. यावेळी होणाऱ्या संचलनादरम्यान युक्रेननं मॉस्कोवर कोणताही हल्ला केल्यास मध्य किववर मोठा क्षेपणास्त्र हल्ला होऊ शकतो असं रशियानं म्हटलं आहे. दरम्यान जवळपास 2 दशकात प्रथमच या वर्षीचं संचलन रणगाडे, क्षेपणास्त्र आणि इतर अवजड उपकरणांशिवाय होणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेलं नवं 10% जागतिक आयात शुल्क बेकायदेशीर असल्याचा निर्णय न्यूयॉर्क इथल्या आंतरराष्ट्रीय व्यापार न्यायालयाच्या 3 न्यायाधीशांच्या एका खंडपीठानं दिला आहे. ट्रम्प यांनी व्यापार कायद्याअंतर्गत राष्ट्राध्यक्षांना काँग्रेसनं दिलेल्या अधिकारांच्या पलीकडे जाऊन कृती केली आहे असं खंडपीठानं म्हटलं आहे. अनेक लहान उद्योगांनी या शुल्काला न्यायालयात आव्हान दिलं होतं. अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वी ट्रम्प यांनी गेल्या वर्षी लागू केलेल्या जागतिक आयात शुल्काला स्थगिती दिल्यानंतर हे नवं शुल्क लागू करण्यात आलं होतं. त्यानंतर ट्रम्प प्रशासनानं 24 जुलैपर्यंत हे तात्पुरतं 10% शुल्क कायम ठेवण्यासाठी 1974च्या व्यापार कायद्याचं कलम 122 या दुसऱ्या एका कायद्याचा वापर करण्याचा प्रयत्न केला. खंडपीठाचा हा निर्णय ट्रम्प प्रशासनासाठी आणखी एक कायदेशीर पराभव ठरला आहे. आरोग्य सेवेमध्ये जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा अर्थात एआयचा वेगवान वापर करण्यासाठी इंडिया एआय आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संस्था अर्थात आयसीएमआरनं काल नवी दिल्लीत एक सामंजस्य करार केला. ही भागीदारी एआयच्या जबाबदार आणि व्यापक वापराद्वारे आरोग्य सेवेचे परिणाम सुधारण्याच्या दिशेनं एक महत्वपूर्ण पाऊल आहे असं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं म्हटलं आहे. या सहकार्याअंतर्गत दोन्ही संस्था त्यांच्या पूरक सामर्थ्याचा उपयोग करतील. यात इंडिया एआयच्या संगणकीय पायाभूत सुविधा, डेटा सेट प्लॅटफॉर्म आणि एआय कौशल्य विकास उपक्रमांसोबतच आयसीएमआरचं संशोधनातील कौशल्य आणि मेडिकल इन्फॉर्मेशन डेटा फॉर एआय सोल्युशन्स चौकट यांचा समावेश आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये काल रात्री लखनौ इथं सुरू असलेल्या सामन्यात पावसामुळे अडथळा आल्यानं निकालासाठी डीएलएस पद्धतीचा वापर करण्यात आला. यानुसार लखनौ सुपर जायंट्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 9 धावांनी पराभूत केलं. विजयासाठी 213 धावांचं आव्हान समोर असताना रॉयल चॅलेंजर्सनं

0: 3 धावा केल्या. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपर जायंट्सनं 19 षटकात 3 गड्यांच्या बदलात 209 धावा उभारल्या होत्या. पावसामुळे वारंवार व्यत्यय आल्यानं हा सामना प्रत्येकी 19 षटकांचा करण्यात आला आणि बंगळुरू संघासमोर डीएलएसनुसार 213 धावांचं सुधारित लक्ष ठेवण्यात आलं. लखनौ संघाकडून मिचेल मार्शनं 56 चेंडूत 111 धावांची खेळी केली तर बंगळुरूसाठी रजत पाटीदारनं 31 चेंडूत 61 धावांचं योगदान दिलं. मिचेल मार्शला सामनावीर गौरवण्यात आलं. आज दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात दिल्लीत सामना होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त देशभरात भारतीय सैन्याचा गौरव. पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा उद्या शपथविधी. आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त देशभरातील आकाशवाणी केंद्रांच्या वतीनं आज पदफेरी मॅरेथॉनसह विविध कार्यक्रमांचं आयोजन. बदलत्या जागतिक व्यवस्थेत भारत आणि व्हिएतनामकडे जागतिक पुरवठा साखळीत महत्वाची भूमिका बजावण्याची संधी. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांचं प्रतिपादन. आणि देशात 604 लाख टनांहून अधिक अन्नधान्याचा साठा. अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM वाहिनी 93.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. 8:41 झाले आहेत.
2: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती. आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
3: यश तुमचे, पेढे आमचे.
4: अन्नपूर्णा मिठाई.
3: अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी, सोलापूर आणि पुणे.
1: श्रोते, आता काही मराठी गाणी आपण ऐकणार आहोत. श्रोते, आज मराठीतील पहिल्या स्त्री गझलाकार संगीता जोशी यांचा वाढदिवस आहे. त्यांच्याविषयी थोडंसं जाणून घेऊयात. बीएससी बीएड झालेल्या संगीता जोशी एक निवृत्त शिक्षिका आहेत. 1959 मध्ये वयाच्या 18 वर्षी त्यांनी पहिली गझल लिहिली. त्यांनी लिहिलेल्या गझलांची 5 अधिक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या काव्यसंग्रहांना कुसुमाग्रज, पु ल देशपांडे, सुरेश भट, गना जोगळेकर यांची प्रशंसा लाभली आहे. संगीता जोशी यांनी अमरावती इथं भरलेल्या 3 अखिल भारतीय मराठी गझल संमेलनाचं अध्यक्ष भूषवलं होतं. श्रोते, त्यांच्याविषयी आणखी जाणून घेणार आहोतच, पण कार्यक्रमात आता आपण त्यांचीच रचना ऐकणार आहोत. गायक आणि संगीतकार भीमराव पांचाळे.

श्रोते हो, पुरुष गझलकारांच्या तुलनेत आजही स्त्रिया गझलकारांचं प्रमाण कमी आहे. आदर्श शिक्षिका म्हणून गौरवल्या गेलेल्या संगीतताई लेखनात रमतात. त्यांचे 5 काव्यसंग्रह प्रसिद्ध असून गझल लेखनाच्या अनेक कार्यशाळा त्यांनी घेतल्या आहेत. गेल्या 50 वर्षांची साहित्य सेवा त्यांची आहे. अनेक त्यांची पुस्तकं आहेत. अगणित पुरस्कार आणि असंख्य साहित्यिक कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला आहे. काव्य, छंद आणि वृत्त, गझल याबरोबरच त्यांचा संगीताचाही सखोल अभ्यास आहे. साहित्याचा, कलांचा आणि त्यायोगे जीवनाचा आस्वाद कसा घ्यावा याचा एक

आदर्श वस्तुपाठच त्यांनी दिला आहे. महाराष्ट्रातील अग्रगण्य साहित्य वर्तुळात त्यांना आदराचं स्थान आहे. आज त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊयात आणि कार्यक्रमात आता त्यांचीच रचना आपण ऐकणार आहोत, पुन्हा एकदा भीमराव पांचाळ यांच्या स्वरात.

0: श्रोते, आताच आपण भीमराव पांचाळ यांच्या स्वरात रमण रणदिवे यांची गझल ऐकलीत. काही मराठी गाण्यांचा आनंद आपण घेतला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 9 वाजले आहेत.
1: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
2: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ

0: पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो, तिथे गुडघ्याची झीज, मणकेतील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा. पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
3: शिस्त संस्कार शिक्षण महान श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
4: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
3: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती.
4: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
3: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
4: संपर्क 87-88-46-1497.
5: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99-606-55-381.
6: श्रोते, आता काही आजचे दिनविशेष जाणून घेत काही मराठी गाणी आपण ऐकणार आहोत. श्रोते, आज क्रांतिकारक वासुदेव हरी चाफेकर यांचा स्मृती दिन आहे. ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढणारे धाडसी आद्य क्रांतिकारक ते होते. पुण्याचे प्लेग कमिशनर डब्ल्यू सी रँड यांच्या हत्येप्रकरणी फाशी देण्यात आलेल्या चाफेकर बंधूंमध्ये ते धाकटे होते. त्यांनी आपल्या भावांच्या अटकेचा बदला घेण्यासाठी रँडची माहिती देणाऱ्या द्रविड बंधूंची हत्या केली होती. क्रांतिकारक वासुदेव बळवंत चाफेकर यांना आज विनम्र अभिवादन करून ऐकूयात कुसुमाग्रज यांचं देशभक्तीपर गीत समूह स्वरात.

श्रोते हो, आज जागतिक रेडक्रॉस दिन साजरा होतो. रेडक्रॉसचे संस्थापक आणि पहिले नोबेल शांतता पुरस्कार विजेते हेन्री डोनट यांचा जन्मदिन म्हणून रेडक्रॉस दिन साजरा केला जातो. 27 मार्च 1920 रोजी भारतीय रेडक्रॉसची स्थापना झाली. नंतर सर्व देशभर रेडक्रॉसच्या शाखा संघटित करण्यात आल्या. प्रारंभी मुंबई, पुणे, बेळगाव आणि सिंध या 4 जिल्हा शाखा स्थापल्या. 1938 साली जिल्हा शाखांविषयी योग्य नियम जाहीर करून त्यानुसार त्यांची फेरमांडणी करण्यात आली आणि तेव्हापासून तेथील रेडक्रॉस संघटना खऱ्या अर्थानं स्वयंसेवी आणि स्वायत्त झाल्या. या दिवशी युद्ध आणि आपत्तींमध्ये जखमी आणि असहाय्य लोकांना विनाभेद मदत करणाऱ्या स्वयंसेवकांचा गौरव केला जातो.

0: आताच आपण उत्तरा केळकर यांच्या स्वरात आई या चित्रपटातलं जगदीश खेबडकर यांचं गीत ऐकलं. संगीतकार विश्वनाथ मोरे. श्रोते, आजचे दिनविशेष जाणून घेत काही मराठी गाणी आपण ऐकली आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
1: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
2: शिस्त, संस्कार, शिक्षण महान, श्रीराधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
3: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
2: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती.
3: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
2: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
3: संपर्क 87 88 46 14 97. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर.

0: इथं विविध अभ्यासक्रमांना प्रवेशपात्र विद्यार्थ्यांनी PAHSUS.admissiondesk.org या लिंकवर जाऊन ऑनलाईन अर्ज करणं आवश्यक आहे. ही प्रवेशपूर्व परीक्षा म्हणजेच एंट्रन्स एक्झाम वेब अँड्रॉइड बेस्ड ऑनलाईन प्रणालीद्वारे घेतली जाणार आहे. परीक्षेची लिंक 24 तास चालू राहील. प्रवेशपूर्व परीक्षेकरिता ऑनलाईन नोंदणीची अंतिम तारीख 8 मे 2026 ही आहे. एंट्रन्स एक्झामचे विषय आहेत MSc इलेक्ट्रॉनिक्स सायन्सेस, MSc फिजिक्स, अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स, मटेरियल सायन्स आणि एनर्जी स्टडीज, MSc एन्व्हायरमेंटल सायन्स, MA मास कम्युनिकेशन, MSc केमिस्ट्री, पॉलिमर, ऑर्गेनिक, इंडस्ट्रियल आणि मेडिसिनल, MSc कॉम्प्युटर सायन्स, मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स आणि बायोस्टॅटिस्टिक्स, MSc मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी आणि बायो इन्फॉर्मॅटिक्स या अभ्यासक्रमांकरता एंट्रन्स एक्झाम घेतली जाणार आहे. प्रवेशपूर्व परीक्षेची सराव चाचणी दिनांक 11 मे 2026 ही आहे. अंतिम प्रवेशपूर्व परीक्षा दिनांक 12, 13 आणि 14 मे 2026 पर्यंत ही लिंक 24 तास चालू राहील. प्रवेशपूर्व परीक्षा शुल्क 500 रुपये आहे. ज्या विद्यार्थ्यांना एकापेक्षा जास्त अभ्यासक्रमासाठी प्रवेशपूर्व परीक्षा द्यायची आहे त्यांनी प्रत्येक अभ्यासक्रमासाठी 200 रुपयांचं अधिक शुल्क भरावं. प्रवेश अर्ज आणि माहिती पुस्तिका विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थी सहाय्यता संपर्क क्रमांक आहे 91 52 20 26 किंवा 91 52 20 77. विद्यार्थ्यांनी या क्रमांकावर संपर्क साधावा.
1: आता ऐकूयात कार्यक्रम खमंग रुचकर.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या वस्त्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
3: वाह, काय शालू आहे स्नेहा, श्री धूत सारीज कडूनच घेतला असणार.
4: आता सर्वांनाच माहिती आहे की अप्रतिम डिझाईन्सच्या साड्या आणि शालू फक्त श्री धूत सारीज मध्येच मिळतात.
3: श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
5: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर.
6: श्रोते हो नमस्कार. खमंग रुचकरच्या आजच्या अंकात मी अपर्णा
7: आणि मी रेखा
6: तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. रेखा, आंब्याचा सीझन सुरू झालाय.
7: हो अगदी.
6: पण हा आंबा आपल्याला वर्षभर खाता येईल असं काही करता येईल का ग?
7: काय ना अपर्णा, तुला आंबा आवडतो असं म्हणालीस आणि वर्षभर तुला आंबा खायचा आहे.
6: हो,
7: तर असाच आंब्याचा जाम मी तुला सांगणार आहे.
6: अरे वा,
7: त्या जामचं नाव आहे मँगो जाम.
6: हो, पण करायला किचकट आहे का ग?
7: अगदी सोपं आहे, काहीही टेन्शन घेऊ नकोस आणि लागणारं साहित्य सुद्धा खूप मोजक आहे.
6: बर बर, सांग बर.
7: साहित्य असं आहे, 5 ते 6 चांगले वासाचे आंबे घ्यायचेत, 1/2 चमचा सायट्रिक ऍसिड आणि त्याचबरोबरीनं त्याला जेवढं लागेल तेवढी साखर.
6: बघ, मी साहित्य सांगते. चांगल्या वासाचे 5 ते 6 आंबे लागणार आहेत आपल्याला, 1/2 चमचा सायट्रिक ऍसिड लागणार आहे आणि आंब्याच्या बरोबरीनं साखर लागणार आहे.
7: अगदी बरोबर आहे.
6: बरं, आता साहित्य तर कळलं, तर हे करायचं कसं ते ही सांग.
7: अगदी सोपं आहे. बरं का, आपण जे आंबे घेतलेले आहेत त्याचे तुकडे करून घ्यायचेत आणि ते तुकडे भिजण्या इतकं पाणी घालून ते शिजवून घ्यायचं.
6: बरं,
7: त्याच्यामध्ये 1/2 चमचा आपण घेतलेलं सायट्रिक ऍसिड घालायचं आणि त्याच्याच बरोबरीने आपण जी साखर घेतलेली आहे ती पण त्याच्यात घालून घ्यायची आणि ती घट्ट शिजवून घ्यायची.
6: बरं,
7: गार झाल्यानंतर एखाद्या बाटलीमध्ये आपण भरून घ्यायचं. मँगो जाम तुम्ही चपाती सोबत खाऊ शकता किंवा ब्रेड सोबत सुद्धा खाऊ शकता.
6: बरं, झाला मँगो जाम तयार.
7: हो, अगदी सोपं आहे.
6: अरे वा, छानच आहे की. तर या आंब्याच्या सीझन मध्ये तू सांगितलेला हा मँगो जाम मी तर करणार आहे.
7: आणि हो, तो मुलांना नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे.
6: रेखा, मुलांना तर नक्कीच आवडणार आहे कारण तो मँगो जाम आहे. श्रोते हो, तुम्ही हा मँगो जाम नक्की करून पहा.
7: आपण आता मात्र आपण इथेच थांबूयात आणि पुन्हा भेटूयात
6: आपल्या खमंग रुचकरच्या नव्या अंकात. तोपर्यंत नमस्कार.
5: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर.
3: काय शालू आहे स्नेहा, श्री धूत सारीज कडूनच घेतला असणार.
4: आता सर्वांनाच माहिती आहे की अप्रतिम डिझाईन्सच्या साड्या आणि शालू फक्त श्री धूत सारीज मध्येच मिळतात.
3: श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या वस्त्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
6: खमंग रुचकर हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. यानंतर ऐकूयात क्रमशः अभिवाचन.
8: चला जाऊया ट्रेकिंगला.

0: या सुनीता तारापुरे लिखित पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन आता आपण ऐकूया.
1: श्रोते हो, गेल्या काही वर्षात कोट्यवधी लोकांना रोजगार मिळवून देणारा पर्यटन व्यवसाय हा जगातील सगळ्यात मोठा आणि झपाट्यानं विस्तारणारा व्यवसाय म्हणून उदयाला आलाय. विकसित देशांमधील लोकांची वाढती समृद्धी आणि फुरसत, वाहतुकीच्या वाढत्या सोयी सुविधा आणि आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासाचे घटत चाललेले दर अशा काही प्रमुख कारणांमुळे पर्यटन व्यवसाय वाढीला लागलाय. औद्योगिकीकरणाबरोबर शहरी जीवनात आलेला एकसुरीपणा, प्रदूषण, गर्दी, गोंगाट, शहरांची अस्ताव्यस्त वाढ यामुळे आपली घुसमट होते. या वातावरणापासून काही काळ तरी दूर राहण्याकरता आपण पर्यटनासारखा पर्याय निवडतो. केवळ स्थळदर्शनाकरता पर्यटन ही कल्पना मात्र आता कालबाह्य होते. दुसऱ्या महायुद्धानंतर झपाट्यानं विकसित झालेल्या या पर्यटन क्षेत्रात अनेक नवनव्या संकल्पना रुजत आहेत. साहसी पर्यटन ही त्यापैकीच एक. साहसी पर्यटनामुळे एकंदरीत पर्यटन क्षेत्राच्या सीमा कितीतरी रुंदावल्या आहेत. साहसाच्या शोधात जिथं जाण्याची कल्पनाही केलेली नव्हती तिथंही माणूस पोहोचतोय. उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरच्या मोहिमा आता दुर्मिळ राहिलेल्या नाहीत, अगदी अंतराळ प्रवासाचंही नियोजन होतंय. आपल्या भारत देशाला लाभलेली संपन्न नैसर्गिक आणि भौगोलिक विविधता साहसी पर्यटनाला अत्यंत पोषक आहे. आसेतू हिमाचल पसरलेल्या या भूप्रदेशात प्रवाळ द्वीपांपासून म्हणजे कोरल आयलंड्सपासून हिमाच्छादित पर्वतरांगांपर्यंत कितीतरी वैविध्य आहे. शिवाय बदलत्या ऋतुमानानुसार निसर्गाचे विभ्रम आणि अद्भूत रंगदृष्टीस पडतात ते निराळेच. पूर्व पश्चिम पसरलेली 7,200 किलोमीटर लांबीची किनारपट्टी, बंगालच्या उपसागरातील अंदमान निकोबार आणि अरबी समुद्रातील लक्षद्वीपसारखी प्रवाळ द्वीपं, गुजरात राजस्थानचा वाळवंटी प्रदेश, उत्तरेला आणि ईशान्येला खडा पहारा देणाऱ्या हिमालयाच्या पर्वतरांगा आणि पश्चिमेकडून दक्षिणेकडे विस्तारत गेलेल्या पश्चिमघाटाच्या डोंगररांगा, हिमालयातून उगम पावताना खळाळत उधाणत येणाऱ्या गंगा सिंधूसारख्या नद्यांची पुढे विस्तीर्ण होत गेलेली पात्र, देशभरातील जवळजवळ 450 अभयारण्य आणि 80 राष्ट्रीय उद्यानं, तसंच वनस्पती, प्राणी आणि पक्षीजीवनातलं वैविध्य, यामुळे भारत म्हणजे वन स्टॉप एडव्हेंचर शॉप आहे. एकाच मोसमात आपापल्या इच्छेनुसार कुणी राजस्थानच्या वाळवंटात कॅमल सफारी करू शकतो, कुणी हिमाचल उत्तरांचलात स्कीईंग करत बर्फावरून घसरण्याची गंमत अनुभवू शकतो, तर कुणी गंगा ब्रह्मपुत्रेच्या पाण्यातील राफ्टिंगचा थरार किंवा लक्षद्वीपच्या प्रवाळद्वीपावर स्नॉर्केलिंगचा आनंद लुटू शकतो. कॅम्पिंग, हॉट एअर बलूनिंग, बंजी जम्पिंग, ट्रेकिंग, वाईल्ड लाईफ सफारी, पॅराग्लायडिंग, पॅरासेलिंग, हेलिस्कीईंग, माउंटेनिअरिंग, रिव्हर क्रॉसिंग, रॉक क्लाइम्बिंग, रॅपलिंग, व्हॅली क्रॉसिंग, रिव्हर क्रॉसिंग, स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्केलिंग, कॅनॉईंग, सर्फिंग, असे कितीतरी साहसी क्रीडेचे पर्याय उपलब्ध आहेत. पारंपरिक पर्यटन स्थळांना भेटी देण्यापेक्षा आपल्या उर्मींना वाट देणाऱ्या उपक्रमशील पर्यटनाकडे पर्यटकांचा, विशेषतः युवकांचा असलेला विशेष ओढा, स्वेच्छा आणि स्वयंप्रेरणेला पर्यटक देत असलेलं महत्व, त्यातही साहसी क्रीडा प्रकारांकडे युवा पर्यटकांचा वाढता कल लक्षात घेऊन केवळ साहसी पर्यटन मोहिमांचं किंवा क्रीडा प्रकारांचं आयोजन करणाऱ्या व्यावसायिक संस्था झपाट्यानं उदयाला येत आहेत. नवनवीन साहसी क्रीडा प्रकार आणि स्थळांच्या नित्य शोधात त्या असतात. नवी स्थळं शोधून साहसी पर्यटनाकरता ती विकसित करणं, त्यांचा प्रचार आणि प्रसार करणं हे काम अशा व्यावसायिक संस्था सातत्यानं करत आहेत. भारताच्या उत्तरेकडची हिमाचल प्रदेश, उत्तरांचल, जम्मू आणि काश्मीर ही राज्यं साहसी पर्यटनाच्या प्रचार प्रसाराबाबत खूपच आघाडीवर आहेत. तिथली राज्य पर्यटन विकास महामंडळं नवनवीन साहसी क्रीडा प्रकारांकरता पोषक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहेत. हिमाचल प्रदेश आणि साहसी पर्यटन हे तर समानार्थी शब्द वाटावेत इतकं त्यांचं नातं अभिन्न आहे. उत्तरांचल आणि जम्मू काश्मीर या राज्यांमधील धार्मिक पर्यटन हे एका अर्थी साहसी पर्यटनच आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा यासारख्या राज्यांना पश्चिम घाटातील डोंगररांगा आणि समृद्ध किनारपट्टी लाभली आहे. त्यांचा उपयोग साहसी पर्यटनाकरता करण्याचा प्रयत्न या राज्यांमधून होतोय. कान्हा आणि बांधवगड व्याघ्र प्रकल्पांमुळे तसंच वैविध्यपूर्ण वन्यजीव आणि वनस्पती यांनी संपन्न अशा अभयारण्यांमुळे मध्य प्रदेशाला जागतिक लोकप्रियता लाभलेली आहे.

थोड्या प्रमाणात मध्य प्रदेश सरकारही साहसी जलक्रीडा प्रकारांच्या विकासाकरता आता झटतंय. केरळ आणि काही अंशी आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या दक्षिणेतल्या राज्यांनी त्यांच्या इतर पर्यटन वैशिष्ट्यांबरोबर साहसी क्रीडा प्रकारांवर प्रकाशझोत टाकायला सुरुवात केली आहे. राजस्थाननं देखील भव्य राजवाडे आणि गूढरम्य किल्ले यासारख्या सांस्कृतिक वारशांच्या प्रचाराबरोबरच डेझर्ट सफारी, हॉट एअर बलूनिंग यासारख्या साहसी पर्यटन प्रकारांनाही आपल्या पर्यटन प्रचार साहित्यात महत्वाचं स्थान दिलेलं आहे. ईशान्येकडच्या राज्यांमध्ये तर साहसी पर्यटनाच्या विकासाला प्रचंड वाव आहे, मात्र राजकीय सामाजिक अस्थिरतेमुळे तिथल्या एकंदरीत पर्यटन विकासालाच खीळ बसलेली आहे. साहसी पर्यटन या संकल्पनेतही अनेक नवनव्या कल्पना मूळ धरतायत. गिरीभ्रमण, गिर्यारोहण, पक्षी निरीक्षण अशा परिघात न घुटमळता काळानुरूप साहसी पर्यटनाच्या कक्षा फैलावतायत. आव्हानात्मक अशा नैसर्गिक घटकांना कृत्रिम म्हणजे मानवनिर्मित साधनांची जोड देऊन माणसानं आपली धाडसी वृत्ती जोपासण्याचा प्रयत्न चालवलाय. विज्ञान तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यामुळे त्यातले धोके कितीतरी कमी झाले आहेत आणि त्यामुळे अधिकाधिक पर्यटक त्याकडे आकृष्ट होत आहेत. भारताचं एकूण भौगोलिक क्षेत्रफळ 32,87,263 चौरस किलोमीटर आहे. पृथ्वीवरच्या एकूण भूमीच्या सुमारे 2.5% क्षेत्र भारतानं व्यापलंय. क्षेत्रफळाच्या दृष्टीनं रशिया, कॅनडा, चीन, युएसए, ब्राझील आणि ऑस्ट्रेलिया यांच्यानंतर भारताचा म्हणजे जगात 7वा क्रमांक लागतो. भारताचा विस्तार मोठा असल्यामुळं प्राकृतिक रचना, हवामान, नैसर्गिक वनस्पती आणि प्राणीजीवन आणि एकंदरीत पर्यावरण याबाबत खूप विविधता आढळते. या वैविध्यामुळे आपल्याकडे वर्षभर कुठं ना कुठं पदभ्रमण करता येतं. अर्थात आपल्याकडे पदभ्रमण आणि एकंदरीतच साहसी पर्यटनाची संकल्पना अलीकडेच लोकप्रिय होऊ लागलेली असल्यामुळे काही विशिष्ट पदभ्रमण मोहिमांना जास्त गर्दी होते. इतरही अनेक राज्य आहेत जिथं पदभ्रमणाकरता खूप वाव आहे, पण प्रसिद्धी अभावी ती ठिकाणं दुर्लक्षित राहिलेली आहेत. राज्य पर्यटन विकास महामंडळांनी अशा स्थळांना आपापल्या राज्यांच्या पर्यटन नकाशावर आणलं आणि राज्यांच्या पर्यटन माहितीपत्रकांमध्ये वेबसाईट्सवर त्यांना स्थान दिलं तर त्याकडे संपूर्ण देशातील साहसी पर्यटक निश्चितच खेचले जातील. अशी काही राज्य आणि तिथल्या ट्रेकिंग ट्रेल्सचा म्हणजेच पदभ्रमण मार्गांचा थोडक्यात आढावा घेऊया. विशेषत वैयक्तिकरित्या पदभ्रमण करू इच्छिणाऱ्यांना याचा फायदा होऊ शकेल. सुरुवात अर्थातच आपल्या महाराष्ट्रापासून करूया. ऐतिहासिक खुणा जपणारे गड किल्ले, निसर्ग सौंदर्याची मुक्त हस्ते लयलूट करणारी थंड हवेची ठिकाणं, हिरव्या निळ्या रंगाची उधळण करत मैलोनमैल पसरलेले समुद्र किनारे, रम्य जलाशय, लेणी, डोंगर दऱ्यांमध्ये लपलेली प्राचीन मंदिरं, ऋतुमानानुसार रूप पालटणारी जंगलं, अभयारण्य, राष्ट्रीय उद्यानं, पर्यटकांसाठी अशा कितीतरी गोष्टी महाराष्ट्रात आहेत. एका बाजूला सह्याद्रीचे आकाशाला भिडणारे कडे आणि त्याच्या कपारींमध्ये लपलेली शांतीचा आध्यात्मिक अनुभव देणारी स्वयंभू मंदिरं आणि दुसरीकडे वाळूची झालर ल्यालेले नारळी पोफळीचा हिरवाकंच साज लेऊन सजलेले स्वच्छ समुद्र किनारे, डोंगरातून नागमोडी वळणं घेत समुद्राकडे झेपावणाऱ्या नद्या आणि त्यांच्या कुशीत लपलेली कौलारू घरांची इवलाली गावं, हे कोकणाचं रूप देशी विदेशी पर्यटकांना थक्क करणार आहे. आपल्या महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा किनारा लाभलाय. ठाणे मुंबईसारखा अपवाद वगळता संपूर्ण सागर किनाऱ्यावर वसलेली छोटी छोटी गावं तनमनाचा शीण क्षणार्धात घालवून रिफ्रेश करणारी आहेत. कोकण पर्यटन विकास संस्थेच्या प्रयत्नांमुळे पर्यटनाभिमुख अनेक योजना कोकणात राबवल्या जात आहेत. अगदी रायगड जिल्ह्यातल्या अलिबागपासून सिंधुदुर्गातल्या मालवण सावंतवाडीपर्यंत कोकण किनारपट्टीचं प्रत्येक गाव पर्यटकांचं स्वागत करण्यासाठी सजतो आहे. तारकर्ली, वेंगुर्ला, आचरा, विजयदुर्ग, जयगड, दाभोळ, बाणकोट, दिघी अशा अनेक खाड्यांमध्ये बॅकवॉटर सफरींच्या सुविधा सज्ज होत आहेत. पर्यटकांना कोकणची सफर घडवायला कोकणी माणूसही उत्सुक आहे, म्हणूनच तो म्हणतो, ये वा कोकण आपलाच असा.

0: क्रमशः अभिवचनाचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
1: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
2: शिस्त, संस्कार, शिक्षण महान, श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
3: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
2: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती.
3: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
2: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
3: संपर्क 87 88 46 14 97.
0: आपण ऐकत आहोत आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम. 9:32 झाली आहेत. आता 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

अरे तो लो भैया हम अपने पैरों के ऊपर खड़े हो गए और मिला ली है ताल।

एफएम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्जवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सकाळचे 10 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम चित्रलता.

0: चित्रलता या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायलेलं, प्रभाकर जोग यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबोडकर यांचं गीत चित्रपट कुंफाचा करंडा. कार्यक्रमात त्यानंतर आपण ऐकणार आहोत आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं अनंत जाधव यांचं गीत. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं, तर चित्रपट दीड शहाणे.
1: संग कामिनी सखे सजनी, संग कामिनी सखे सजनी जादू काय खेली, संग कामिनी सखे सजनी जादू काय खेली. गहिरणी मिंदी कळहाताची ना.

श्रोत्या, आताच आपण सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांच्या स्वरात हळदी कुंकू या चित्रपटातलं गीत ऐकलं. जगदीश खेबोडकर यांच्या गीताला संगीत होतं विश्वनाथ मोरे यांचं. चित्रलता या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं गदी माडगूळकर यांचं गीत. सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आहे आराम हराम आहे या चित्रपटातलं.

0: www.radio.in से प्राप्त की जा सकती है।
1: चित्रलता हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत राम कदम यांनी संगीतबद्ध केलेली जगदीश खेबोडकर यांची लावणी, गायले उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी सुशीला या चित्रपटासाठी।

0: कमी वेळात जास्त नफा,
1: बस एका क्लिकवर कमाल हसला।
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
3: जाणकार बना, सतर्क रहा।

श्रोते, आताच आपण मायबाप या चित्रपटातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत ऐकलं. अनिल अरुण यांच्या संगीत नियोजनात हे गीत गायलं होतं अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांनी. आणि याबरोबरच आजचा चित्रलता हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

चित्रलता हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. एफएम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्झवर आपण ऐकत आहोत आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम. श्रोतेहो, आता आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम सोशल मीडियावरही उपलब्ध आहेत. युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आपण कधीही कुठेही ऐकू शकता. सकाळचे 10:30 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत सीआयटी प्रसोत एनसीआरटी यांचा प्रायोजित कार्यक्रम.

0: तो श्रोताओं, अब इसी के साथ हमारा आज का उमंग कार्यक्रम यहीं समाप्त होता है। तो अपने मित्र अजीत को
1: और विमलेश को उमंग कार्यक्रम की तकनीकी टीम के साथ अगले सप्ताह तक के लिए आज्ञा दीजिए।
0: नमस्कार।
2: उमंग उमंग उमंग उमंग।
3: सीआयटी प्रस्तुत एनसीआरटी यांचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। सकाळचे 11 वाजले आहेत। जाहिरातींच्या प्रसारणानंतर आपण ऐकणार आहोत काही मराठी गाणी।
4: आधार सायकियाट्री हॉस्पिटल सोलापूरच्या 16व्या वर्धापन दिनानिमित्त मानसिक आजार, लैंगिक समस्या आणि व्यसनाधीनता या आजारांसाठी तपासणी फी अर्थात ओपीडी फी पूर्णपणे मोफत।
5: 11 मे ते 13 मे 2026 सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत रुग्णांनी याचा लाभ घ्यावा।
4: मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ विजापूर रोड सोलापूर।
5: मोबाईल 9372707100।
6: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात। वधूवरांची एकच पसंती आर्द्रा मॉल सम्राट चौक डीमार्ट समोर नॅशनल हायवे पलीकडे सोलापूर।
7: यश तुमचे पेढे आमचे।
8: अन्नपूर्णा मिठाई आहा अन्नपूर्णा मिठाई। दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती।
7: अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे।
9: काय रमा काकू, जिना चढत चक्क 3रा मजला गाठलत, दमा गेला की काय?
10: हो ना, अहो मी डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडे होमिओपॅथी ट्रीटमेंट घेतली, एकदम बरं वाटतंय आता, अगदी पूर्वी सारखं।
9: त्वचा रोग, अस्थमा, संधिवात, मूळव्याध, फिशर तसंच इतर अनेक आजार, उपचार मात्र एकच होमिओपॅथी, तेही फक्त प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडेच।
10: आशिष क्लिनिक जुन्या फौजदार चावडीजवळ सोलापूर।
9: सकाळी 10 ते दुपारी 2 वाजे।

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज चाटी गल्ली सोलापूर।
1: मराठी गाण्यांच्या कार्यक्रमाला सुरुवातीला आपण ऐकणार आहोत डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात कट्यार काळजात घुसली या नाटकातलं पुरुषोत्तम दारव्हेकर यांचं पद, संगीतकार पंडित जितेंद्र अभिषेकी।

0: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
1: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
0: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.
2: पित्त झालंय, पोटात जळजळतंय, गॅसेस होत आहेत, गोळ्या खाऊन खाऊन कंटाळा आलाय, सगळ्या तपासण्या झाल्या, छा या पित्तानं अगदी वैताग आलाय.
3: अहो मग श्रद्धा आयुर्वेद सेंटर मध्ये जा ना, तिथे पचन संस्थेच्या सर्व आजारांवर संपूर्ण नैसर्गिक पद्धतीनं पंचकर्म उपचार केले जातात.
4: डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्यासमोर, मुरारजी पेठ, सोलापूर.
3: मोबाईल 9372144434.
5: शिस्त, संस्कार, शिक्षण महान, श्रीराधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
6: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्य.

0: ची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
1: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती
0: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
1: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
0: संपर्क 87 88 46 14 97. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर इथं विविध अभ्यासक्रमांना प्रवेशपात्र विद्यार्थ्यांनी pahsus.admissiondesk.org या लिंकवर जाऊन ऑनलाईन अर्ज करणं आवश्यक आहे. ही प्रवेशपूर्व परीक्षा म्हणजेच एंट्रन्स एक्झाम वेब अँड्रॉइड बेस्ड ऑनलाईन प्रणालीद्वारे घेतली जाणार आहे. परीक्षेची लिंक 24 तास चालू राहील. प्रवेशपूर्व परीक्षेकरिता ऑनलाईन नोंदणीची अंतिम तारीख 8 मे 2026 ही आहे. एंट्रन्स एक्झामचे विषय आहेत MSc इलेक्ट्रॉनिक्स सायन्सेस, MSc फिजिक्स, अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स, मटेरियल सायन्स आणि एनर्जी स्टडीज, MSc एन्व्हायरमेंटल सायन्स, MA मास कम्युनिकेशन, MSc केमिस्ट्री, पॉलिमर, ऑर्गॅनिक, इंडस्ट्रियल आणि मेडिसिनल, MSc कॉम्प्युटर सायन्स, मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स आणि बायोस्टॅटिस्टिक्स, MSc मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी आणि बायो इन्फॉर्मॅटिक्स या अभ्यासक्रमांकरता एंट्रन्स एक्झाम घेतली जाणार आहे. प्रवेशपूर्व परीक्षेची सराव चाचणी दिनांक 11 मे 2026 ही आहे. अंतिम प्रवेशपूर्व परीक्षा दिनांक 12, 13 आणि 14 मे 2026 पर्यंत ही लिंक 24 तास चालू राहील. प्रवेशपूर्व परीक्षा शुल्क 500 रुपये आहे. ज्या विद्यार्थ्यांना एकापेक्षा जास्त अभ्यासक्रमासाठी प्रवेशपूर्व परीक्षा द्यायची आहे त्यांनी प्रत्येक अभ्यासक्रमासाठी 200 रुपयांचं अधिक शुल्क भरावं. प्रवेश अर्ज आणि माहिती पुस्तिका विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थी सहाय्यता संपर्क क्रमांक आहे 91 52 20 26 किंवा 91 52 20 27. विद्यार्थ्यांनी या क्रमांकावर संपर्क साधावा.

0: आताच आपण आशा भोसले आणि सहकार्यांनी गायलेला पाटलेन या चित्रपटातलं जगदीश खेबोडकर यांचं गीत ऐकलं. संगीतकार बाळ पळसुले.
1: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
2: गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि बालमनावरील संस्कारांसाठी SPM इंग्लिश स्कूल मध्ये नर्सरी ते सातवी साठी प्रवेश सुरू. शिक्षण प्रसारक मंडळी पुणे संचलित CBSE बोर्डाची SPM इंग्लिश स्कूल, हरिबाई देवकरण प्रशाला परिसर, होम मैदानासमोर, सोलापूर.
1: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
3: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर इथं विविध अभ्यासक्रमांना प्रवेशपात्र विद्यार्थ्यांनी PAHSUS.admissiondesk.org या लिंकवर जाऊन ऑनलाईन अर्ज करणं आवश्यक आहे. ही प्रवेशपूर्व परीक्षा म्हणजेच एंट्रन्स एक्झाम वेब अँड्रॉइड बेस्ड ऑनलाईन प्रणालीद्वारे घेतली जाणार आहे. परीक्षेची लिंक 24 तास चालू राहील. प्रवेशपूर्व परीक्षेकरता ऑनलाईन नोंदणीची अंतिम तारीख 8 मे 2026 ही आहे. एंट्रन्स एक्झामचे विषय आहेत MSc इलेक्ट्रॉनिक्स सायन्सेस, MSc फिजिक्स, अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स, मटेरियल सायन्स आणि एनर्जी स्टडीज, MSc एन्व्हायरमेंटल सायन्स, MA मास कम्युनिकेशन, MSc केमिस्ट्री, पॉलिमर, ऑर्गॅनिक, इंडस्ट्रियल आणि मेडिशनल, MSc कॉम्प्युटर सायन्स, मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स आणि बायोस्टॅटिस्टिक्स, MSc मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी आणि बायो इन्फॉर्मॅटिक्स या अभ्यासक्रमांकरता एंट्रन्स एक्झाम घेतली जाणार आहे. प्रवेशपूर्व परीक्षेची सराव चाचणी दिनांक 11 मे 2026 ही आहे. अंतिम प्रवेशपूर्व परीक्षा दिनांक 12, 13 आणि 14 मे 2026 पर्यंत ही लिंक 24 तास चालू राहील. प्रवेशपूर्व परीक्षा शुल्क 500 रुपये आहे. ज्या विद्यार्थ्यांना एकापेक्षा जास्त अभ्यासक्रमासाठी प्रवेशपूर्व परीक्षा द्यायची आहे त्यांनी प्रत्येक अभ्यासक्रमासाठी 200 रुपयांचं अधिक शुल्क भरावं. प्रवेश अर्ज आणि माहिती पुस्तिका विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थी सहाय्यता संपर्क क्रमांक आहे 91 52 20 26 किंवा 91 52 25 20 77. विद्यार्थ्यांनी या क्रमांकावर संपर्क साधावा.
0: मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत माणिक माने यांचं लोकगीत संगीतबद्ध केलंय मधुकर पाठक यांनी, तर गायक कलाकार आहेत प्रल्हाद शिंदे आणि सहकारी.

0: श्रोते, आताच आपण बाभ बोरकर यांची रचना ऐकलीत. गायक आणि संगीतकार होते श्रीधर फडके.
1: यश तुमचे, पेढे आमचे.
2: अन्नपूर्णा मिठाई, आहा अन्नपूर्णा मिठाई, दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती.
1: अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी, सोलापूर आणि पुणे.
3: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाईन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
4: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
5: पण तू कसा ओळखलास?
4: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
6: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
1: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
7: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
8: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
9: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी,
8: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
9: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
8: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ,
9: अरुण नरखेडकर अंगर.
8: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.

0: आताच आपण केला इशारा जाता जाता या चित्रपटातली जगदीश खेवडकर यांची लावणी ऐकली. सुलोचना चव्हाण आणि कृष्णा कल्ले यांनी गायलेल्या लावणीला संगीतकार होते राम कदम. आणि याबरोबरच आजचा मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. सकाळचे 11:30 वाजतात. आता जाहिरातीनंतर आपण ऐकणार आहोत हिंदी गाणी.
1: प्रवेश प्रवेश प्रवेश एडी जोशी ज्युनियर कॉलेज जुळे सोलापूर इथं इयत्ता 11वी साठी कॉलेजमधूनच ऑनलाईन फॉर्म भरणं सुरू झालं आहे. कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, क्रॉप सायन्स यासाठी 100 जागा उपलब्ध. यावर्षीपासून सीईटीची नवीन बॅच सुरू केली आहे. माफक फी, भरपूर टेस्ट आणि वैयक्तिक लक्ष असणारं एडी जोशी ज्युनियर कॉलेज जुळे सोलापूर. 10वी बोर्डात 90% मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत, 95% असतील तर 50% सवलत आणि 99% मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना निःशुल्क प्रवेश. यशाचं अतिउच्च शिखर गाठण्यासाठी विद्यार्थ्यांनी आजच प्रवेश घ्यावा. एडी जोशी कॉलेज अर्थात IMS जुळे सोलापूर.
2: मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात.
3: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ विजापूर रोड सोलापूर.
2: मोबाईल 93 72 707 100.

0: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डी मार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर।
1: यश तुमचे, पेढे आमचे।
2: अन्नपूर्णा मिठाई, आहा अन्नपूर्णा मिठाई, दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती।
1: अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी, सोलापूर आणि पुणे।
3: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल, VIP रोड, जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध।
4: सिटी हॉस्पिटल, जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर। फोन 2315156।
5: हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत मुकेश यांच्या स्वरात राजेंद्र कृष्णा यांचं गीत शारदा या चित्रपटासाठी संगीतकार सी रामचंद्र।

0: आताच आपण जफर कलीम यांची गझल ऐकलीत हरिहरन यांच्या स्वरात.
1: यंदाच्या सणांमध्ये तुमच्या सौंदर्याला खुलवेल असे बेस्ट कलेक्शन फक्त ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट मध्ये.
2: मेन्स, किड्स, लेडीज वेअर आणि साडीच्या मनपसंत खरेदीसाठी तेही अगदी होलसेल दरात.
1: आजच भेट द्या ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट, पुणे सोलापूर हायवे, मोडणे. संपर्क 87400034008.
3: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
4: अगं, तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स करून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
3: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स.
4: तुझे दागिने त्यांच्याकडूनच आणले.
5: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते.
6: सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारत बोळ, वारत कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274-30-72.
7: सतत होणारी डोकेदुखी, पाठदुखी, शरीराला मुंग्या येणं यांचे रिपोर्ट्स तर नॉर्मल आहेत, पण त्रास तर काही कमी होत नाहीये. कदाचित ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. छोट्या छोट्या गोष्टी विसरणं, एकलकोंडेपणा, लैंगिक समस्या यावरही खात्रीशीर उपचार होऊ शकतात. अनुभवी मानसोपचार तज्ञ डॉक्टर दिलीप बुर्टे आणि डॉक्टर निहार दिलीप बुर्टे यांचं
8: मनोदय न्यूरो सायकॅट्रिक सेंटर रिमांड होम जवळ सोलापूर.
7: मोबाईल 7083069496.
8: फिजिओथेरपीची जर्मन पद्धतीनं हायटेक उपचार पद्धती आता फिजिओथेरपी स्पेशालिस्ट डॉक्टर संदीप भागवत यांच्या निरामय रिहॅब मध्ये उपलब्ध.
9: महाराष्ट्रात प्रथमच आलेल्या एमफिल्ड प्रो मशीन द्वारे उपचार करून सांधेदुखी, स्नायूंचा कडकपणा, स्नायूदुखी, अर्धांगवायू, फ्रोजन शोल्डर, टेनिस एल्बो यासारख्या अनेक आजारांवर औषधा विना वेदनांपासून तात्काळ मुक्ती मिळवा.
8: तज्ज्ञ डॉक्टरांची टीम, प्रशिक्षित स्टाफ आणि सर्व आधुनिक सोयींनी युक्त निरामय रिहॅब,
9: रुक्मिणी रेसिडेन्सी, वामन नगर, जुळे सोलापूर. मोबाईल 98-23-25-78-63.
8: बॅगांची क्वालिटी A1, बॅगांसाठी फक्त पवन.
10: सर्व प्रकारच्या ब्रँडेड कंपन्यांच्या स्कूल, कॉलेज, ऑफिस आणि ट्रॅव्हल बॅग साठी विश्वसनीय दुकान
8: पवन बॅग स्टोअर्स, नवी पेठ, पारसी.

हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत अभिजित यांच्या स्वरात पॉप गीत.

0: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये।
1: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, अहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात,
0: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये।
1: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन।
2: अर्गनपा परवा तर तुला वाका येत नव्हतं, आणि आता तर तर पळा लागलंस की।
3: अरे वय, यो इफेक्ट आहे श्रद्धा आयुर्वेद सेंटरच्या पंचकर्माचा आणि आयुर्वेदिक औषधांचा।
4: पाठदुखी, अंगदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी आणि सर्व प्रकारच्या आजारांसाठी अवश्य भेटा डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्या समोर, सोलापूर। मोबाईल 93-72-14-44-34।
0: शिस्त, संस्कार, शिक्षण महान, श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान।
1: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता।
0: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती।
1: इयत्ता 3-12 मुलींचं निवासी गुरुकुल, इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह।
0: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर।
1: संपर्क 87-88-44-1497। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर इथं विविध अभ्यासक्रमांना प्रवेशपात्र विद्यार्थ्यांनी PAHSUS.admissiondesk.org या लिंकवर जाऊन ऑनलाईन अर्ज करणं आवश्यक आहे। ही प्रवेशपूर्व परीक्षा म्हणजेच एंट्रन्स एक्झाम वेब अँड्रॉइड बेस्ड ऑनलाईन प्रणालीद्वारे घेतली जाणार आहे। परीक्षेची लिंक 24 तास चालू राहील। प्रवेशपूर्व परीक्षेकरता ऑनलाईन नोंदणीची अंतिम तारीख 8 मे 2026 ही आहे। एंट्रन्स एक्झामचे विषय आहेत MSc इलेक्ट्रॉनिक्स सायन्सेस, MSc फिजिक्स।

अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स मटेरियल सायन्स आणि एनर्जी स्टडीज MSc एन्व्हायरमेंटल सायन्स MA मास कम्युनिकेशन MSc केमिस्ट्री पॉलिमर ऑर्गेनिक इंडस्ट्रियल आणि मेडिसिनल MSc कॉम्प्युटर सायन्स मॅथमॅटिक्स स्टॅटिस्टिक्स आणि बायोस्टॅटिस्टिक्स MSc मायक्रोबायोलॉजी बायोटेक्नॉलॉजी आणि

0: बायोटेक्नॉलॉजी आणि बायो इन्फॉर्मॅटिक्स या अभ्यासक्रमांकरता एंट्रन्स एक्झाम घेतली जाणार आहे. प्रवेशपूर्व परीक्षेची सराव चाचणी दिनांक 11 मे 2026 ही आहे. अंतिम प्रवेशपूर्व परीक्षा दिनांक 12, 13 आणि 14 मे 2026 पर्यंत ही लिंक 24 तास चालू राहील. प्रवेशपूर्व परीक्षा शुल्क 500 रुपये आहे. ज्या विद्यार्थ्यांना एकापेक्षा जास्त अभ्यासक्रमासाठी प्रवेशपूर्व परीक्षा द्यायची आहे त्यांनी प्रत्येक अभ्यासक्रमासाठी 200 रुपयांचं अधिक शुल्क भरावं. प्रवेश अर्ज आणि माहिती पुस्तिका विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थी सहाय्यता संपर्क क्रमांक आहे 91 52 25 20 26 किंवा 91 52 25 20 77. विद्यार्थ्यांनी या क्रमांकावर संपर्क साधावा. विश्वसनीय गुंतवणूक करून निश्चिंत रहा.
1: अहो पण कुठं?
0: आर्थिक क्षेत्रातील 3 पिढ्यांचा विश्वास घेऊन येत आहे सभासदांच्या मनातील हक्काची योजना.
1: गुंतवणुकीच्या क्षेत्रातील नवीन क्रांती सुमित्रा महाबचत योजने अंतर्गत आपल्या सेव्हिंग खात्यावर 9.99% व्याज मिळवा. दैनंदिन शिल्कीवर व्याज
0: नाही, मुदतीची बाधा
1: नाही, TDS ची चिंता
0: नाही, नूतनीकरणाची गाथा.
1: दर महिना अखेर व्याज बचत खात्यात जमा. योजनेत सहभागी होऊन आपल्या गरजेच्या वेळी हक्काच्या पैशांची सोय करा.
0: सुखांजली मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, ब्रह्मा गॅलेक्सी, सुमित्रा पार्क, जुळे, सोलापूर.
1: मोबाईल 940-51-202-74.
0: उन्हाळ्याची खास गरमागरम ऑफर, मुदत ठेवीवर 11% व्याज.
2: शोखियों में घोला जाए फूलों का शबाब, उसमें फिर

श्रोते, आताच आपण प्रेम पुजारी या चित्रपटातलं नीरज यांचं गीत ऐकलं. सचिन देव बर्मन यांच्या संगीत नियोजनात हे गीत गायलं होतं किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी. आणि याबरोबरच आजचा हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. FM वाहिनी 103.4 MHz वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. दुपारचे 12 वाजतायत. आता 1 वाजेपर्यंत वनिता मंडळ हा कार्यक्रम आणि 1 वाजल्यापासून विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला ऐकूयात मुंबई केंद्रावरून वनिता मंडळ.

0: मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात मी तुमची सखी मदालसा कानडे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. मैत्रिणींनो, कुटुंब म्हटलं की वाद आले, भांडणं आली आणि थोडीशी नोकझोकही आली, पण त्यातही गंमत असते बर का मैत्रिणींनो? कशी ती ऐकायची आहे? चला तर मग ऐकूया हलकं फुलकं ही आपली कौटुंबिक श्रुतिका. या श्रुतिकेची संकल्पना आहे नयन पवार यांची आणि या श्रुतिकेचं लेखन केलं आहे वैजयंती नांदगावकर यांनी. यात सहभागी झाले आहेत नयन पवार, वैजयंती नांदगावकर, स्मिता नामदे आणि निकिता फफाळ.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार. रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
1: चला जगूया मस्त मजेने,
3: होऊया जरा हलकं फुलकं.
2: हलकं फुलकं, हलकं फुलकं. राहुल, ए राहुल, एवढं उन्हाचं कुठं बाहेर निघालास तू?

0: अगं आजी आदवेदचे बाबा आहेत ना, तर त्यांना बरं नाहीये ग.
1: काय झालं त्यांना?
0: ते आजारी आहेत वाटत आणि त्यांच्या गोळ्या आणायच्यात मेडिकल वरून.
1: बर.
0: मग आदवेद म्हणे की बाबा नेमकी माझी गाडी बंद पडली तर तो मला म्हणे की तू तुझी गाडी देतोस का मला. मी म्हंटल आता बाबांजवळ तुझ्या कोणीच नाही तर तू बाबांजवळ थांबानी मी तुला गोळ्या आणून देतो.
2: अरे हो, त्याची आई आणि आजी बाहेर गावी गेल्यात ना. अद्वैत आणि त्याचे बाबा दोघच आहेत ना घरी.
3: बरं झालं दादुड्या तू गोळ्या आणून देतो म्हंटलास.
1: हो रे राहुल, अडी अडचणीच्या वेळेस धावून जाणं यालाच शेजार धर्म म्हणतात. गुणाचं ग बाळ माझं.
2: अरे राहुल, बाहेर सूर्य आग ओकतोय, डोक्याला उपरणं बांधून जा आणि पाण्याची बाटली पण असू देत सोबत.
0: अगाई गाडीवर तर जायचंय ना मला, आणि किती से वेळ लागणार आहे.
2: अरे पण म्हणून काय झालं?
0: पण मी काय एवढा नाजूक आहे का आता? आणि किती तरी मी भर उन्हामध्ये मित्रांसोबत क्रिकेट खेळलोय ना, या रिया सारखं मी काय एवढा नाजूक नाही.
1: हो, भर उन्हात क्रिकेट खेळायचास आणि नंतर तुझा ताप निस्तरायला, आईला मनस्ताप द्यायचास,
2: नाहीतर काय.
3: ए दादुड्या, उगच हुशार का मारू नकोस. आई म्हणते ना तसं उपरण बांधून जा डोक्याला.
0: आता मी काय शेतात काम करायला चाललोय का म्हणून उपरण बिपरण बांधून जायला, आणि तसे ते घातले की केस बिघडतात ग.
1: अरे राहुल, तुझं डोकं महत्वाचं आहे की डोक्यावरचे केस?
3: जाऊ दे गाजी, त्याला जास्त केस महत्वाचे वाटतात, त्याच्या डोक्यातच येत नाही तर कशाला तू डोकं लावते सुगस.
0: आजी डोंट वरी बघ, मैं बस यू गया और यू आया.
2: हा म्हणे यू गया आणि यू आया. अरे राहुल, अरे राहुल रा गेला बाई. हा ऐकायचं नावच नाही. काय म्हणावं बाई या पोराला?
3: अग आई, या दादुड्याने पाण्याची बाटली पण नेली नाही बघ.
2: काय बाई हे पोरग.
1: रिया तू काय कर, जरा लिंबू सरबत बनवून ठेव, उन्हातून आल्यावर ते पिलं म्हणजे त्याला जरा बरं वाटेल. असाच गेलाय ना उन्हामध्ये तो.
2: हो ना. आणि हे बघ, ते लिंबू सरबत बनवून झालं की फ्रीज मध्ये ठेव, आणि त्या टोपल्यामध्ये कुरड्या आणल्यात ना भरून, गच्ची भरून त्या डब्यात भरून ठेव.
3: बर.
1: अगं रश्मी, निशेच्या लग्नाच्या निमित्तानं छबुताई आली आणि 10-12 दिवस थांबली. ते बरंच झालं बरं का एका दृष्टीने.
2: कसं काय ते?
1: अगं वाळवणाचं करायला मदत झाली नाही का तिची?
2: अरे हो हो. नाही, त्या तांदळाच्या खिचीचे पापड फार छान करतात, मला काही ते जमत नाही.
3: पण म्हणून काही पुष्पाजीनं तुला नावं नाही ठेवलीत, उलट खिशी घ्यायला शिकवलं आणि मला पण शिकवलं तिने.
1: गुणाची ग माझी बाई, छान केलेस हो तू ते पापड. आणि तुला सांगू का, हे वाळवणाचं काम काही एकटी दुकटीचं नाही बरं, यासाठी मदतीला 4 हात लागतातच.
2: हो ते तर आहेच.
1: तुला सांगते रिया, आमच्या लहानपणी ना गावाकडे आमचं एकत्र कुटुंब होतं. 4 काका, त्यातल्या दोघांची लग्न झाली होती बरं का. 2 आत्या होत्या, आम्ही चौघ भावंड, आई बाबा, आजी आजोबा, काकाची म्हणजे मोठ्या काकाची 3 मुलं आणि मधल्या काकाला 2 मुली. आम्ही सगळे मिळून उन्हाळ्याच्या दिवसात हे वाळवणाचं काम करायचो बघ.
3: बापरे, काय फुटबॉल आणि क्रिकेट टीम एकत्र केली होती काय तुम्ही? काय धम्माल येत असेल ना.
1: मग रिया काही विचारू नकोस बघ, आमचा मोठा चौसुपी वाडा होता, दगडी बांधकाम होतं त्यावेळेस. ते
2: अगो बाई, म्हणजे ते पडवी माझघर असं होतं का सगळं?
1: हो अगदी बरोबर बघ रश्मी, तसाच वाडा होता बर का रिया. समोर पडवी आणि पडवीत झोपाळा पण बांधलेला होता.
3: अय्या झोपाळा किती छान.
1: आणि बर का रिया, येता जाता आम्ही मुलं त्या झोपाळ्यावर झोके घेत बसवू. हा पण दुपारी 3 ते 4 या वेळेत मात्र आम्हाला झोपाळ्यावर बसायची परवानगी नसायची बर का.
3: ती का बरं?
1: अगं रश्मी, ती आमच्या आजोबांची विश्रांतीची वेळ. आमच्या आजोबांना त्या झोपाळ्यावर डोक्याखाली उशी तक्क्या असं घेऊन त्यावेळेला आराम करायची बर का दुपारच्या वेळेत.
2: अच्छा, म्हणजे दिनक्रम अगदी काटेकोर होता म्हणायचा त्यांचा.
1: मग आमच्या आजोबा अगदी कडक शिस्तीचे बघ, भल्या पहाटे उठायचे.
2: अगो बाई,
1: आणि बरं का रिया, आम्हाला सुद्धा सकाळी उशिरापर्यंत झोपू द्यायची परवानगी नव्हती बरं का.
2: नाहीतर ही मुलं सुट्टी म्हटलं की उशिरापर्यंत झोपण्याचा परवानाच मिळाल्यासारखी वागतात.
3: काय गाई, ही आई ना कुठूनही फिरून माझ्या झोपेवरच येते. ए आजी, पडवीनंतर काय होतं?
2: झोपत नाहीस का जास्त वेळ? झोपतेस ना.
1: जाऊ दे ग रश्मी. बरं रिया, पडवीनंतर ना माझघर, त्यानंतर मधलं अंगण.
2: अच्छा.
1: हा, मागच्या बाजूला साठवणीची खोली होती. त्या खोलीच्या बाजूला बाळंतिणीची खोली होती बर का. त्यानंतर स्वयंपाकघर, आणि स्वयंपाकघराच्या बाजूला वरती माळवदार जाण्यासाठी जिना होता.
3: माळवद?
1: हा, म्हणजे जशी गच्ची तुमची.
3: होय.
1: हा, आणि कुणी आलं गेलं पाहुणा रावळा आला तर 2 खोल्या होत्या बघ बांधलेल्या. सगळी लहान मुलं माझ

0: घरात झोपायची आणि त्यांच्या बाजूला घरातल्या बायका.
1: अहो आई, घरात इतकी सगळी माणसं म्हटल्यावर वाळवण्याचंही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात करावं लागत असेल ना.
0: मग एवढ्या तेवढ्याने भागतय होय. चांगलं 9-9, 10-10 किलोचं करावं लागायचं बघ आम्हाला.
1: बर
2: अग आजी, इथं आपण 5-6 माणसा पुरतच करतो, तरी बऱ्यापैकी मोठ्या पातीला ते शिजवावं लागतं. मग इतक्या माणसांसाठी करायचं म्हणजे बरीच मोठी पातीली लागत असेल ना ग.
0: हो, हे भलं मोठं भगुणं लागायचं बघ आम्हाला.
2: भगुणं हे काय आता?
1: अग भगुणं म्हणजे पातेलं हो नाही.
0: हो, त्या भगुण्याच्या बुडाला मातीनं सारवावं लागायचं बघ. मग मागच्या अंगणात चूल पेटवून त्यावर ते पातेली ठेवायचं. त्यात मग कुरड्याचा चीक बनवायचा, तांदळाचे पापड करायचे असले की तांदळाच्या खिशीचा घाटा शिजवायचा, असं सगळं चालायचं बघ आमचं.
2: पण माती का लावायची गाजी?
0: अग तो चीक किंवा तो तांदळाचा घाटा जो घ्यायचो ना, मग तो खाली त्या पातेल्याच्या बुडाला लागू नये किंवा ते करपलं जाऊ नये म्हणून त्या भांड्याला माती लावावी लागायची बघ. आणि बर का, त्या वाळवण्यासाठी खास मचण बांधली जायची.
1: मचण का बरं बांधायची ती?
0: अगं म्हणजे मग गुरांनी खाऊ नये, धूळ काडी कचरा उडू नये म्हणून असायचं हे सगळं. मग गव्हाचं काड त्यावर ठेवून त्यावर कुरड्या घालायच्या.
1: गव्हाचं काड?
0: रश्मी, जसं ज्वारीचं कणीस असतं की नाही, तशा गव्हाच्या ओंब्या असतात. वाळलेली पानं कडवा म्हणून गुरांना खायला घातली ना की उरलेल्या काड्या म्हणजे काड.
1: अच्छा.
0: हा,
2: त्यावर का म्हणून कुरड्या किंवा वाळवण करायचं?
0: अगं म्हणजे त्यावर ते चिटकून बसत नाहीत ना, वाळलं की पटकन निघतात. आणि बर का रश्मी आणि रिया, हे सगळं करायला भल्या पहाटे लवकर उठायचो आम्ही. सूर्य उगवायच्या आत वाळवण घालून झालेलं असायचं बघ आमचं.
1: सूर्य उगवायच्या आत?
0: मग रे, म्हणजे सूर्याच्या पहिल्या किरणाच्या उष्णतेपासून ते वाळायला सुरुवात व्हायची बघ.
2: ए आजी, त्या कुरड्या अर्ध्या उरल्या अर्ध्या वाळलेल्या खायला किती छान लागतात ना, पण आई मला खाऊनच देत नाही ग, लगेच ओरडते.
1: ए, मी कितीही नाही म्हटलं तरी माझी नजर चुकून तू आणि तुझा दादुड्या ते खाताच ना.
0: अगं रश्मी, तीच तर खरी गंमत असती का या वयात. बर का रिया, घरातली वडील मंडळी बायका कामात गुंतल्या की आम्ही सगळी भावंड हळूच असे उद्योग करायचो बघ. अर्ध्या ओल्या खारोड्या पापड्या कुरड्या यांची चव काही औरच आहे बघ.
1: हो, ते तर आहेच म्हणा.
2: आणि आजी, तुम्ही सगळी भावंड एकत्र म्हणजे नुसती धमाल मस्ती अशी मज्जाच असेल ना.
0: हो ग, इतकी धमाल की विचारूच नकोस. खेळ तर असे खेळायचो आम्ही एके, आट्या पाट्या म्हणू नको, लगोरी काय, दगड का माती, हत्तीची सोंड, लंगडी, चिरक्या, शिवणा पाणी, आंधळी कोशिंबीर, असे कितीतरी खेळ खेळायचो. तुम्हाला तर त्यातले काही माहिती पण नसतील बघ.
1: पण आई, काही म्हणा, एकत्र कुटुंबात ही गोष्ट फार चांगली असते ना, की सर्वांसोबत राहणं, एकमेकांसोबत जुळवून घेणं, खेळणं, आपापसातले वाद मिटवून पुन्हा एकत्र येणं. मला काय वाटतं ना की व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी ना एकत्र कुटुंब पद्धतीत असं असलं ना की ते जास्त छान. नाहीतर काय, आजकाल क्लासेस लावायला लागतात बघा व्यक्तिमत्व विकासासाठी.
0: खरंय बघ रश्मी. आणि रिया, उन्हाळ्याच्या दिवसात ना आम्ही मधल्या अंगणात अंथरून टाकून झोपायचो बघ. रात्रीचा चंद्राच्या चांदण्यांचा शीतल प्रकाश. अगं लाईट का नाईट का लॅम्प कुठला तो तुमचा?
1: नाईट लॅम्प.
0: हा, त्याची गरजच नव्हती कारण चांदण्यांचा प्रकाशच इतका छान असायचा.
1: वा
0: रश्मी, तुला सांगते, आम्ही असं झोपायचो ना अंगणामध्ये आणि मग त्या चांदण्यांकडे बघत बसायचो. मग आकाशात चांदण्यांचं एक प्रश्नचिन्ह दिसायचं आम्हाला.
1: बरं, प्रश्नचिन्ह?
0: हा. मग आमची आजी सांगायची, अरे ते सप्तर्षी आहेत.
1: सप्तर्षी?
0: हा, त्यांची अशी गोष्ट आहे असं म्हणून आमची आजी गोष्ट सांगायला सुरुवात करायची.
1: म्हणजे एका मागून एक गोष्टींचा पाऊस पडत असेल नाही का?
0: हो ग, आजीच्या तोंडून गोष्टी ऐकण्यातली मजाच काही वेगळी होती ग. आणि बर का रिया, तुझा दादुड्या जसा तुझ्या खुण्या काढतो ना,
1: हो
0: तसा माझा मोठा भाऊ हळूच भूताखेतांच्या गोष्टी करायला सुरुवात करायचा. इतका रंगवून रंगवून सांगायचा तो की असं वाटायचं त्याच्या गोष्टीतली ती हडळ आपल्या छातीवरून बसती की काय बाई.
1: आई, म्हणजे भीतीने पाचावर धारण बसत असेल ना.
0: हो म,
2: म्हणजे काय ग आजी, पाच भूत येत होती का?
0: काय बाई हिरिया, अगरिया, पाच भूत येत नव्हती ग.
2: मग
0: पाचावर धारण बसत असेल म्हणजे खूप भीती वाटत होती आम्हाला.
2: हो का? असे हे,
0: तुला सांगते ना, मला तर जाम भीती वाटायची.
1: बर
0: मग अंधार पडल्यावर सोबत कोणीतरी असल्याशिवाय मी एकटी बाहेरच जायची नाही बघ.
1: अजूनही घाबरता अंधाराला?
0: घाबरत होते ग तेव्हा,

0: आता जसं जसं वय वाढलं, मोठी होत गेले, तसं तसं हे सगळं आपल्या मनाचेच खेळ आहेत हे कळत गेलं.
1: भूत भीत काही नसतं. आजी, तुमच्या अंगणात झाडे लावली असतील ना ग तुम्ही? तुला तर फुलझाडांची किती विशेष आवड आहे.
2: असा विषय बदलतीये बघा.
1: नाही ग आई, असं काही नाही.
2: हो, म्हणून लाईट गेल्यावर आई आधी मेणबत्ती लाव, बॅटरीचा उजेड लाव.
1: ए बघ ना आजी.
0: जाऊ दे ग रश्मी. बरं रिया, आमच्या अंगणात किनी चारी बाजूंनी झाडं लावलेली होती बघ. कडुनिंब होता, आंबा, पेरू, चिकू अशी फळ झाडं होती. आणि त्याशिवाय गुलाब, जाई, जुई, मोगरा, झेंडू अशी फुलझाडं देखील होती बरं का. त्यामुळे कसं आम्हाला घरची फळं खायला मिळायची आणि देवपूजेसाठी भरपूर फुलं मिळायची. या झाडांमुळं भर उन्हातही आम्हाला गारवा मिळायचा. कडुलिंबाची छाया तर अतिशय शीतल असते, त्यामुळं कितीही ऊन असू दे त्याच्या खाली बसलं की खूप छान वाटायचं बघ. अगदी तुमचं ते कूलर आहे ना, तसं आमचं नैसर्गिक कूलर होतं बघ ते झाड म्हणजे.
3: किती ऊन आहे बाय.
0: आला बघ राहुल.
1: बापरे, केवढा घामेजलाय.
3: रिया, अगं तो कूलर लाव बघ आधी आणि फिरव जरा माझ्याकडं. खूप प्रचंड ऊन आहे बाहेर आणि जरा थोडं अगं फ्रीज मधलं पण पाणी दे, दमल्यासारखं वाटतंय मला.
1: अरे राहुल, तू आत्ताच उन्हातून आलास ना आणि लगेच थंडगार पाणी काय पितोस रे फ्रीज मधलं? कूलर समोरही लगेच जाऊ नको, चूप बस तू, आधी माझं ऐक. लगेच बदललेलं तापमान शरीराला सहन होत नाही, लगेच कूलर समोर बसू नकोस. 5 मिनिटं थांब आणि नंतर कूलर लाव आणि डायरेक्ट कूलरच्या समोर नको बसू, तो थोडं बाजूला बस
0: आणि मग पाणी पिरे. राहुल थांब जरा 5 मिनिट.
1: अरे दादुड्या, तरी तुला आई म्हणली होती ना की डोक्याला उपरण बांधून जा, ऐकलं नाहीस तू? उन्हानं तुझे गाल बघ कसे टोमॅटो सारखे झाले आहेत ना.
2: काय आणि किती गरम झालायस, डोक्यावर बर्फ ठेवला तर लगेच पाणी पाणी होऊन जाईल.
3: हो खरंच वा, हा उन्हाळा ना माणसाला अगदी जीव घेण आहे बघ. काही मंदरी आपण या उन्हानी अख्खा माझा अहंकार पार वितळवला.
1: थांब थांब रे दादुड्या, लिंबू सरबत आणते मी तुझ्यासाठी, ते प्यायलास ना म्हणजे तुला बरं वाटेल. मगाशीच बनवून ठेवलंय मी ते सरबत.
3: किती छान वाटलं बघ हे सरबत प्यायल्यावर. खरंच खूप छान केलं होतं बरं का सरबत. अगं संपलं पण, अजून जरा थोडं मिळालं असतं ना तर जरा बरं झालं असतं ग.
1: हा बरं दादुड्या, तुला आवडलं ना सरबत मी आणखी घेऊन येते तुझ्यासाठी. पण मला सांग तू की उन्हाळ्यात कशी काळजी घ्यायची?
3: आज जो अनुभव आला ना त्याच्यावरून तर नक्कीच मला असं वाटतं की उन्हाळ्यामध्ये आपण भरपूर पाणी प्यायलं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो बा, ऊन बघता 12 ते 4 दरम्यान बाहेर जाणं टाळावं माणसानी. आणि केस डोक्यावर राहो ना राहो, पण उन्हाळ्यामध्ये डोक्यावर टोपी नक्की घातली पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं जे आहे ना, मी ते मगाशी नाही का ते कॉटन ब्लेंड मिक्स शर्ट घालून गेलो ना, ते नका घालू बा.
1: सुती कपडे वापरा,
3: सुती कपडे घाला. आणि आपण गावाकडचं जरी वाटलो, खेड्यातला वाटलो तरी चालेल, पण डोक्यावर उपरणं राहू द्या बा. सर्वात महत्वाचं माहिती का की असं छान कूलर समोर बसून एकदम पाय पसरून वगैरे निवांत ताक लिंबू पाणी आणि नारळ पाणी एक एक घोट घ्यावं, जेणेकरून छान पोट थंडगार राहावं. आणि लहान बहिणीनी अशीच माझी सेवा करावी, नारळ पाणी लिंबू पाणी आणून द्यावं.
0: अरे राहुल, पण यात सगळ्यात महत्वाचं काय माहिती का? हट्टीपणा करू नाही आणि
4: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
5: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पै पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार. रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
4: चला जगूया मस्त मजेने,
1: होऊया जरा हलकं फुलकं.
5: हलकं फुलकं, हलकं फुलकं. हलकं फुलकं ही कौटुंबिक श्रुतिका तुम्ही ऐकलीत. या श्रुतिकेची संकल्पना आहे नयन पवार यांची. या श्रुतिकेचं लेखन केलं होतं वैजयंती नांदगावकर यांनी.

आणि यात सहभागी झाले होते वैजयंती नांदगावकर, नयन पवार, स्मिता नामदे आणि निकिता फफाळ. मैत्रिणींनो, आता वळूया आजच्या आपल्या रेसिपीकडे. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला एक पटकन होणारी चटणी सांगणार आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये छोटे छोटे कांदे बाजारात येतात आणि त्या कांद्याची स्वतःची आपली एक चव असते आणि हे कांदे टाकून एक चटणी आपल्याला बनवायची आहे. ती कशी? तर यासाठी आपल्याला लागणार आहे ओलं खोबरं, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि अर्थातच हे छोटे छोटे कांदे आणि त्याबरोबर डाळ्या, म्हणजे डाळवं जे आपण चिवड्यामध्ये वापरतो, आणि थोडेसे भाजलेले शेंगदाणे. तर आता मिक्सरमध्ये ओलं खोबरं, हिरवी मिरची, कोथिंबीर, डाळवं, शेंगदाणे आणि चवीपुरतं मीठ आणि या छोट्या कांद्यांचे थोडेसे तुकडे, असं करून आपल्याला ही चटणी मिक्सरमधनं फिरवायची आहे. आणि ही चटणी एकजीव झाली की त्यावर आता आपल्याला फोडणी करायची आहे. तर फोडणी करताना सुद्धा कढईत तेल घेतलं की पहिल्यांदा मोहरी, जिरं, थोडासा हिंग घातला की त्यानंतर याच फोडणीमध्ये आपल्याला पुन्हा या छोट्या छोट्या कांद्यांचे उभे काप करून टाकायचे आहेत. आणि कांद्याने थोडासा रंग बदलला की गॅस आपल्याला बंद करायचा आणि ही फोडणी त्या खोबऱ्याच्या चटणीवर ओतायची आहे. मैत्रिणींनो, ही चटणी डोशाबरोबर तुम्ही खाऊ शकता, पराठ्याबरोबर खाऊ शकता किंवा धपाट्याबरोबर सुद्धा खाऊ शकता. तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या कांद्यांची गोडी काही वेगळीच असते आणि त्यामुळे या चटणीला एक वेगळी चव येते. ही चटणी तुम्ही नक्की करून बघा बरं का मैत्रिणींनो.

आशा भोसले यांनी गायलेलं मपा भावे यांचं गीत तुम्ही ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं अनिल अरुणी यांनी. मैत्रिणींनो, आज आहे 8 मे आणि 8 मे हा दिवस

0: जगभरात जागतिक रेडक्रॉस दिन म्हणून साजरा केला जातो. रेडक्रॉस या संस्थेचे संस्थापक हेनरी ड्युनॉन्ट यांचा 8 मे हा जन्मदिवस आणि म्हणून या दिवशी रेडक्रॉस दिन साजरा केला जातो. हेनरी ड्युनॉन्ट यांना शांततेचा पहिला नोबेल पुरस्कार मिळाला होता. रेडक्रॉस ही संस्था आरोग्य सेवा, रक्ताची उपलब्धता आणि मानवी मदत पुरवण्याचं कार्य करणारी एक महत्वाची संस्था आहे आणि याचं जाळं जगभरात पसरलेलं आहे. गरजूंची मदत करणं हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. यासारख्या अनेक संस्था आपल्या देशात काम करत आहेत आणि म्हणूनच मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आपण संवाद साधणार आहोत छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉक्टर हेडगेवार रुग्णालयात दत्ताजी फाले रक्तपेढीच्या कन्सल्टंट पॅथॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांच्याशी. डॉक्टर मंजुषा कुलकर्णी या जनकल्याण ब्लड सेंटर चेनच्या सेक्रेटरी म्हणूनही कार्यरत आहेत. शिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेडिकल फाउंडेशनच्या त्या व्हाईस प्रेसिडेंट आणि सेक्रेटरी पण आहेत. जनकल्याण ब्लड सेंटरच्या अंतर्गत स्वयंसेवी रक्तदान चळवळीविषयी त्यांनी अनेक नॅशनल कॉन्फरन्सेसमध्ये प्रेझेंटेशन दिलेले आहेत. त्या अनेक पुरस्कारांनीही सन्मानित आहेत. मैत्रिणींनो, आज जसा रेडक्रॉस दिन आहे तसाच थॅलसेमिया दिन किंवा थॅलसेमिया डे म्हणूनही साजरा केला जातो 8 मे. या दोन्ही दिनांचं औचित्य साधून आपण डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांच्याशी संवाद साधतोय. डॉक्टर नमस्कार.
1: नमस्कार.
0: डॉक्टर, तुम्ही हेडगेवार रुग्णालयाच्या दत्ताजी भाले रक्तपेढीशी संलग्न आहात अनेक वर्षांपासून, तेव्हा आजच्या दिवसाचं म्हणजे रेडक्रॉस दिनाचं आणि थॅलसेमिया डेचं काय महत्व आहे तुम्ही काय सांगाल?
1: रेडक्रॉस दिवस हा एका अर्थाने आरोग्य संघटना जी आहे, रेडक्रॉस संघटना, त्यांच्या माध्यमातून चाललेलं आरोग्यविषयक काम ते लोकांपर्यंत पोचावं आणि लोकांनी त्यानिमित्ताने रक्तदानासारख्या विषयामध्ये यावं, आरोग्य संघटनेत काम करावं, कारण ही तशी सेवाभावी संस्था आहे. रेडक्रॉस ही सेवाभावी संस्था आहे, त्यामुळे सगळेच काम करणारे तिथे स्वयंसेवी लोक आहेत. त्यामुळे आपणहून ज्यांना काहीतरी स्वतः केलं पाहिजे असं वाटतं अशा लोकांची ही संघटना आहे. त्या दिनाच्या निमित्ताने अनेकांनी त्याच्यामध्ये सहभाग देऊन समाजासाठी काही ना काही आपला वाटा उचलावा, त्यासाठी खरं म्हणजे दिवस साजरे करायचे असतात.
0: मानवी आरोग्याशी जोडली गेलेली ही एक चळवळ आहे की जेणेकरून स्वेच्छेने सगळ्यांनी यात आपापला वाटा उचलला पाहिजे. खरं तर याच उद्देशाने ही संस्था सुरू झाली होती.
1: याच उद्देशाने ही संस्था सुरू झालेली आहे आणि त्यामुळे स्वाभाविक थोडंसं रेडक्रॉस सोसायटीमध्ये असं म्हणतात की 5 C माणसांनी त्याच्यामध्ये जपावे आणि त्या माध्यमातून काम करावं. त्यात त्यांनी 5 C मध्ये काय म्हणलेलं आहे की आपण कम्पॅशनेट असावं, क्रिएटिव्ह असावं, कोलॅबोरेटिव्ह असावं, क्रेडिबल असावं आणि कमिटेड असावं. आणि मग असे सगळे गुण असताना आपण या समाजासाठी काहीतरी करावं म्हणून या स्वयंसेवी संघटनेचं सदस्य लोकांनी व्हावं यासाठीचा खरं म्हणजे हा प्रसार.
0: मॅडम, ही संस्था सुरू झाली त्यामागचा उद्देश म्हणजे खरं तर संकल्पना काय होती?
1: मुळामध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये ही संघटना तशी भारतामध्ये सुरू झाली, त्यामुळे जखमी सैनिकांना मदत करणं हा खरं पहिला त्यातला मूळ उद्देश होता. रक्तपेढ्या सुरू करणं ह्याच्या मागे सुद्धा तीच भूमिका होती. पण मग हळूहळू स्थायी स्वरूपात पण आरोग्याचं काम काही ना काही लागतंच, त्यामुळे हळूहळू ती संघटना मोठी झाली आणि आता त्या पद्धतीने त्यांचं काम चालतं आहे. म्हणजे असं म्हणता येईल की भारतात 1200 वर इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे ऑफिसेस आहेत, कार्यालय आहेत आणि त्याच्या माध्यमातून काम चालतं
0: ठिकठिकाणी. आपण जर आता आपल्या जिल्ह्याचा विचार केला, संभाजीनगर जिल्ह्याचा, तर किती त्या संस्था इथे कार्यरत?
1: महाराष्ट्रामध्ये असं म्हणता येईल की रक्तपेढ्या या रेडक्रॉस संघटनेच्या माध्यमातून 13 ठिकाणी चालतात आणि पूर्ण भारतामध्ये 100 रक्तपेढ्या रेडक्रॉस सोसायटीच्या माध्यमातून चालतात आणि त्या माध्यमातून मुख्य काम होतं. गुजरातमध्ये तर रेडक्रॉस सोसायटीचं प्रचंड काम आहे की जो आजचा आपला दुसऱ्या दिवसाचा औचित्य तुम्ही सांगितलं की हा थॅलेसेमिया डे पण आहे, तर गुजरातमध्ये रेडक्रॉस सोसायटीच्या माध्यमातून रक्तपेढी तर चालतेच मोठ्या प्रमाणावर अहमदाबादमध्ये, पण त्याच्याबरोबर हा जो थॅलेसेमिया आहे तो प्रिव्हेंट करण्याचं काम पण मोठ्या प्रमाणावर चालतं. किती मोठ्या प्रमाणावर? तर पूर्ण गुजरातमधले सॅम्पल्स ते थॅलेसेमियाचे तिथल्या लॅबोरेटरीमध्ये आणून टेस्ट करतात आणि पुढच्या पिढीमध्ये हा, कारण हा जनुकीय आजार आहे थॅलेसेमिया, पुढच्या पिढीमध्ये तो होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणावर तिथे काम केलं जातं. तर मग ते कसं करायचं?

0: दोन टप्प्यामध्ये ते केलं जातं. एक तर सगळ्या गर्भवती मातांची तपासणी, थॅलेसिमिया मायनर आहे का नाही यासाठी, म्हणजे तिथून आपण मूल थॅलेसिमियाचं जन्माला येणार नाही याची काळजी घेऊ शकतो. जर माता थॅलेसिमिया मायनर निघाली तर मग त्या मुलाच्या पित्याचं पण थॅलेसिमियाची टेस्ट केली जाते. ती जर नॉर्मल आली, सामान्य आली तर काही करायची गरज नाही, पण जर ती पण मायनर आली तर मात्र आपल्याला त्या बाळातला थॅलेसिमिया मेजर नाही ना हे पाहावं लागतं. कारण 25% शक्यता प्रत्येक बाळामध्ये थॅलेसिमिया मेजर होण्याची असते. मग तो थॅलेसिमिया मेजर होऊ नये म्हणून त्या गर्भवती महिलेच्या पोटातलं पाणी तपासून त्यांचं जेनेटिक टेस्टिंग करून जर ते बाळ सामान्य असेल किंवा थॅलेसिमिया मायनर असेल, मायनर हा तसा आजार नाहीये, तो फक्त कॅरी करतो, त्यामुळे स्वाभाविकपणे तो आपल्याला तिथे थांबवता येऊ शकतो. हा एक झाला एका अर्थाने मूल जन्माला येऊ नये याची काळजी घेण्याचा पहिला मार्ग की गर्भवती महिलांची तपासणी. पण मोठ्या प्रमाणावर काय करता येईल तर सर्व कॉलेजवरील विद्यार्थ्यांची यासाठी तपासणी करणं. तुम्हाला आठवत असेल काही वर्षांपूर्वी निगेटिव्ह रक्तगट असला की काय असा एक प्रश्न साधारणपणे लग्न करताना बऱ्याच जणांचा असायचा. पण आता शास्त्र इतकं प्रगत झालंय की त्याला काही फार अडचण नाहीये. निगेटिव्ह माता असेल आणि वडिलांचा ग्रुप पॉझिटिव्ह असेल तरीही पहिल्या ह्याच्यात काही अडचण येत नाही. नंतर आता औषधी पण निघालेली आहेत त्यामुळं अँटीडी देऊन आपण ते आजार नाही होणार याची काळजी घेऊ शकतो. तसंच थॅलेसिमियाच्या बाबतीत पण प्री मराइटल काउन्सिलिंग या अर्थाने सर्व विद्यार्थ्यांची तपासणी अशी गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात रेडक्रॉसच्या माध्यमातून केली जाते. आणि सगळ्या विद्यार्थ्यांची तपासणी केल्यामुळे त्याच्यातला अवेअरनेस वाढतोय आता की थॅलेसिमिया मायनर लग्न 100% करू शकतो. नॉर्मल माणूस थॅलेसिमिया मायनरशी लग्न करू शकतो, पण दोन मायनरचं एकत्र जर लग्न झालं तर थॅलेसिमिया मेजर मूल जन्माला येण्याची शक्यता असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कॉलेजबहीन मुलांमध्ये याच्याविषयीचा अवेअरनेस करणं आणि त्याची तपासणी करणं असा मोठा प्रोजेक्ट गुजरातमध्ये रेडक्रॉसच्या माध्यमातून चालतो. मागच्या वर्षी मी पाहिलं तेव्हा साधारणपणे 500 थॅलेसिमिया मेजर मूल जन्माला येणार नाहीत असं काम निश्चितपणे त्यांना करता आलेलं आहे. म्हणजे इतक्या जणींची तपासणी केल्यानंतर असं झालं की 500 जणींच्या तपासणीमध्ये ते होणारं मूल थॅलेसिमिया मेजर आहे असं लक्षात आलं आणि त्याचं बर्थ आपण प्रिव्हेंट करू शकतो.
1: मॅडम, हा सुद्धा एक आजार रक्ताशी निगडीत आजार आहे. तर तुम्ही इतक्या वर्षापासून पॅथॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहात, तर पहिल्यांदा रक्त म्हणजे नेमकं काय ते आपल्या मैत्रिणींना सांगा.
0: रक्त तसं खरं म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे, सगळ्यांनी रक्त पाहिलेली असतं. आपल्या शरीरात एक द्रव आहे एका अर्थाने जो सगळ्या शरीरभर फिरत असतो. आणि सगळ्या शरीरभर फिरत असताना हे नेमकं काय करतं तर त्याच्यातल्या अनेक वेगवेगळ्या ज्या पेशी आहेत त्याच्या पेशींच्या माध्यमातून आपली रक्ताभिसरण संस्था नीट राहते आणि त्यामुळे स्वाभाविकपणे आपल्या सगळ्या अवयवांना रक्त पुरवठा अन्न पुरवठा होतो असं आपण म्हणू. हे काम मूळ खरं म्हणजे रक्ताचं आहे.
1: याच्यामध्ये कुठकुठले घटक असतात रक्तामध्ये?
0: रक्ताचे तसे दोन म्हणता येतील भाग. एक सेल्युलर भाग म्हणजे ज्याच्यामध्ये आपण पेशी असं म्हणू. तीन प्रकारच्या पेशी रक्तामध्ये असतात. ज्याला लाल रक्तपेशी आपण म्हणतो की ज्याच्यामुळे साधारणपणे रक्ताचा रंग लाल असतो. दुसऱ्या पांढऱ्या रक्तपेशी आपण म्हणू. आणि तिसऱ्या प्लेटलेट्स किंवा बिंबिका ज्याला मराठीमध्ये म्हणतात. आता या प्रत्येक पेशीचं कार्य वेगळं वेगळं आहे. आणि राहिलेला आहे तो मग द्रव भाग. त्या द्रव भागामध्ये मग प्रोटीन्स आहेत, बाकीचे केमिकल्स आहेत. पण मूळ ह्या तीन पेशींच्या कार्यामध्ये लाल रक्तपेशींचं मुख्य काम जे आहे ना ते आपण जो श्वास घेतो त्यातला ऑक्सिजन या लाल रक्तपेशींच्या द्वारे आपल्या सगळ्या अवयवांना पोहोचवला जातो आणि तिथे तयार होणारा कार्बन डायऑक्साईड पुन्हा फुफ्फुसातून या रक्तभिसरण संस्थेतून बाहेर पडतो. हे लाल रक्तपेशींचं काम झालं. पांढऱ्या रक्तपेशी काय करतात तर कुठलाही प्रतिकार करण्याची पहिलं काम कोण करतं तर पांढऱ्या रक्तपेशी करतात. म्हणजे आपण असं म्हणतो की ताप आला आणि पांढऱ्या रक्तपेशी वाढल्या. त्या का वाढल्या तर त्यांना त्या आलेल्या तापाला जो कोण विषाणू जीवाणू आपल्या शरीरात गेलाय त्याला प्रतिकार करायचा आहे, त्याला येऊ नाही द्यायचं आहे. मग हे काम मूळ त्या पांढऱ्या रक्तपेशींचे. आणि प्लेटलेट्स ज्याला बिंबिका म्हणतात, आता डेंग्यूमुळे प्लेटलेट्स सगळ्यांना खूप माहिती झालेलं आहे. त्यामुळे रक्त व्हायला लागलं की गोठवण्याचं पहिलं कोण येतं तर प्लेटलेट येते आणि तिथे रक्तस्राव थांबवण्यासाठी मदत करते.
1: मॅडम, ह्या याच्यावरूनच रक्तगट कसे पडतात मग?
0: रक्तगट हा लाल रक्तपेशींवर आपल्या काही अँटीजन्स की ज्याला आपण प्रतिजन असं म्हणू मराठीमध्ये, पण अँटीजन हा शब्द जास्त सोपा वाटतो कधी कधी, अँटीजन्स असतात त्याच्यावरनं आपले रक्तगट ठरतात. सगळ्यांना माहिती असलेल्या दोन रक्तगट सिस्टीम्स आहेत, पण असे वेगवेगळे साधारणपणे 45 प्रकारचे वेगवेगळे अँटीजन्स आपल्या लाल रक्तपेशींवर असतात. पण त्या सगळ्यांनाच तितकं महत्व नाहीये, कारण

0: त्याच्यामुळं जे रक्तसंक्रमण आपण करतो त्याच्यात खूप अडचणी येत नाही. त्यामुळे मेजर कोणते दोन रक्तगट आहेत तर एक एबीओ ग्रुप म्हणतो आपण आणि दुसरा आरएच ग्रुप म्हणतो. मग हे ठरतात कशावरनं तर हे त्या लाल रक्त पेशींवर असलेल्या प्रतिजनावरनं अँटीजनवरनं ठरतात. मग ए बी हे दोन अँटीजन्स आहेत. लाल रक्त पेशीवर जर ए अँटीजन असेल तर त्याचा रक्तगट ए असतो, बी असेल तर त्याचा रक्तगट बी असतो, आणि दोन्ही अँटीजन असतील तर त्याचा रक्तगट ए बी असतो. पण कधी कधी हे दोन्ही अँटीजन नसतात तर त्याचा रक्तगट ओ असतो. ही झाली एबीओ रक्तगट सिस्टीम. अशीच आरएच सिस्टीम जी साधारणपणे सगळ्यांना माहिती असते की आरए पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. आपण 85% लोक तर साधारणपणे आरएच पॉझिटिव्हच असतात, बाकीचे 15% लोक वेगवेगळ्या प्रकारचे आरएच निगेटिव्ह असतात.
1: पण ह्याच्यामध्ये पण ते एक कॅटेगरी आहे की हा डोनर आहे आणि तो रेसिपियंट आहे, ते काय असतं नेमकं?
0: तर त्याच्यामध्ये आपण असं साधारणपणे असं म्हटलं जातं की ओ निगेटिव्ह हा युनिव्हर्सल डोनर आहे. हे युनिव्हर्सल डोनर का म्हणतात? तो या राहिलेल्या सातही रक्तगटाच्या लोकांना आणि ओ निगेटिव्हला सुद्धा, म्हणजे सगळ्या रक्तगटांना त्याचं रक्त चालू शकतं. आणि युनिव्हर्सल रिसिपियंट कोण आहे? तर ए बी पॉझिटिव्ह आहे, की ज्याला पण बाकीच्या कुठल्याही रक्तगटाचं रक्त चालू शकतं. त्यामुळे त्यांना तसं म्हटलं जातं, पण शक्यतावर त्या रक्तगटाचं रक्तच आपण रुग्णांना
1: देऊ शकतो. म्हणजे आरएच फॅक्टर काय असतो?
0: आरएच फॅक्टर हा पण एक प्रतिजन आहे, म्हणजे अँटीजनच आहे. तो डी अँटीजन म्हणतात त्याला. तो जर आपल्या लाल रक्त पेशींवर असेल तर आपण त्याला आरएच पॉझिटिव्ह आहे असं म्हणतो. आणि जेव्हा तो ऍबसेंट असतो, अँटीजनच नाही आहे रेड सेलवर, त्याला आरएच निगेटिव्ह म्हणले जाते.
1: मॅडम, आपल्या शरीरासाठी रक्त निर्मितीची किती गरज असते?
0: आपल्या शरीरातल्या सगळ्याच पेशी ह्या आपण जन्मल्यापासून मरेपर्यंत त्याच राहत नाहीत, त्यामुळे त्यांना प्रत्येकाला त्याचं हाफ लाईफ आहे. त्यामुळे रक्तनिर्मिती सतत होत राहिली पाहिजे. मग ही रक्तनिर्मिती सतत का झाली पाहिजे? तर आपल्या लाल रक्त पेशींचं जर आपण पाहिलं तर त्यांचं आयुष्य 120 दिवसांचं असतं. त्यामुळे 120 दिवसांनी तयार झालेली रक्तपेशी जाणार आहे. त्यामुळे ही प्रक्रिया सतत चालू राहिली पाहिजे की जेणेकरून आपल्या शरीरामध्ये लाल रक्तपेशी तयार होण्याची. तसंच पांढऱ्या रक्तपेशींचं पण आहे, तसंच प्लेटलेट्सचं पण आहे. त्यांचं पण लाईफ खूप कमी आहे, म्हणजे लाल रक्तपेशींपेक्षाही त्यांचं लाईफ अजून कमी आहे. म्हणजे प्लेटलेट्स असं म्हणता येईल की 10-12 दिवसांचंच लाईफ आहे, पांढऱ्या रक्तपेशींचं 2 दिवसांचंच लाईफ आहे. त्यामुळे हे सतत डिस्ट्रॉय होत असल्यामुळे पुन्हा पुन्हा निर्मिती त्याची होण्याची गरज आहे.
1: आणि त्यावरच आपलं शरीर खरं तर चाललेलं असतं. त्याच पद्धतीने ते झालं पाहिजे, नाहीतर काहीतरी अडथळा आला समजा, म्हणजे एखादी आपत्कालीन परिस्थिती आली, रक्त तयार होत नाही, असेही बरेच केसेस तुमच्या समोर येत असतील.
0: हा, रक्त तयार होत नाही असे काही आजार आहेत की ज्याच्यामध्ये एक अप्लास्टिक अॅनिमिया नावाचा आजार असतो की ज्याच्यामध्ये सगळ्याच प्रकारच्या पेशी कमी झालेल्या असतात. जसं रक्त तयार न होण्याचा किंवा बिघाड असलेलं रक्त तयार होण्याचे पण काही जनुकीय आजार आहेत, की ज्याच्यामध्ये थॅलेसिमिया हा एक आजार आहे. की रक्त तयार होतं का? तर होतं. पण जो त्यांच्याकडे हिमोग्लोबिनचा पार्ट तयार होतो ना, त्याचं लाईफ फार नसतं. आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे त्यांच्यामध्ये जे नॉर्मली आपल्यामध्ये जे हिमोग्लोबिन असतं ते त्याच्यात नसतं. आणि त्यामुळे स्वाभाविकपणे आपल्याला त्यांना सतत बाहेरून रक्त द्यावं लागतं. त्यांच्याकडची रक्त निर्मिती पुरेशीच
1: नसते. बरोबर. मॅडम, मघाशी तुम्ही सांगितलं की युद्धाच्या काळामध्ये लोकांना गरज म्हणून किंवा मदत म्हणून रक्तपेढ्या सुरू झाल्या, पण ऍक्च्युअल याचं जाळं पसरायला कशी सुरुवात झाली सगळीकडे? आपल्या देशाचा विचार केला तर तुम्ही
0: तसं, भारताचा विचार केला तर पहिली रक्त केंद्र आपलं कलकत्त्याला सुरू झालं. साधारणपणे 1920 मध्ये असं म्हणता येईल कलकत्त्याचं आपलं रक्त केंद्र सुरू झालं. आणि मग हळूहळू त्याचा प्रसार सगळीकडेच होत राहिला. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये पण आपल्याकडे रक्त केंद्र सुरू झालं. मुंबईमध्ये पहिलं रक्त केंद्र सुरू झालं. हळूहळू याचा विस्तार होत गेला. नुसता विस्तार असं नाही, सुरुवातीला रक्त केंद्र सुरू झाली तेव्हा फक्त ग्रुप आणि क्रॉस मॅच एवढाच विषय होता. हळूहळू रक्तातनं संक्रमित होणारे आजार लक्षात यायला लागले. 80 काळामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की HIV रक्तातून जाऊ शकतो असं लक्षात आलं. मग त्याची तपासणी आली. त्याच्या आधी हिपॅटायटीस बी नावाचा, काविळ ब ज्याला आपण म्हणून, त्याची तपासणी आली. मग कालांतराने असं लक्षात आलं की काविळ क नावाचा, म्हणजे हिपॅटायटीस सी, हा पण रक्तातनं जाऊ शकतो. मग त्याची तपासणी आली. त्यामुळे आता नुसतं रक्त संक्रमण, रक्तदान असं नाही राहिलं. सुरक्षित रक्तदान आणि सुरक्षित रक्त संक्रमणाला खूप जास्त महत्व आलं. आणि मग जशी जशी ती सुरक्षिततेची कल्पना आपली वाढत गेली, जसं जसं संशोधन होत गेलं तसं ते अधिक सुरक्षित करण्यात

0: कडे सगळ्याच रक्तकेंद्रांचं काम झालं. त्यामुळे आता आता तर मोठ्या प्रमाणात म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला शासनाची पण रक्तकेंद्र आहेत आणि काही चॅरिटेबल इन्स्टिट्यूटची पण रक्तकेंद्र आहेत.
1: तिथे संकलन केलं जातं आणि त्या त्यावेळी ते पुरवलंही जातं रक्त. मॅडम, ही झाली आत्ताच्या काळातली म्हणजे अलीकडच्या काळामधली गोष्ट, पण याच्या पूर्वी जेव्हा रक्तपेढ्या नव्हत्या तेव्हाही लोकांना गंभीर आजार होत होते, त्यावेळी कशा पद्धतीने काम चालत होतं दवाखान्यांमधनं?
0: म्हणजे साधारणपणे मी म्हणलं ना 1920 पासून पण तेव्हा थोडस असं डायरेक्टेड डोनेशन होतं. म्हणजे रक्तगट माहिती आहे तर या पेशंटचा पण रक्तगट माहिती आहे, डोनरचा पण रक्तगट माहिती आहे. ब्लड बँकिंग एवढं डेव्हलप झालेलं नव्हतं, म्हणजे जोपर्यंत कायदा अस्तित्वात आला नाही आपल्याकडे तोपर्यंत ब्लड बँकिंग एवढं डेव्हलप झालं नव्हतं. पण रक्त जमा करून दुसऱ्याकडे देण्याची प्रक्रिया निश्चितपणे होती की जे ग्रुप करायचं, क्रॉस मॅच करायचं आणि आवश्यकता तपासण्या करून रुग्णाला द्यायचं, ही प्रक्रिया 1920 पासून आपल्या देशामध्ये चालू आहे.
1: त्याच्यानंतर हळूहळू याचा प्रचार आणि प्रसार दोन्ही व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर रक्तपेढ्या निर्माण झाल्या आणि लोकांना त्याची मदत मिळू लागली. मॅडम, रक्तदानाचं खूप महत्व आत्ताच्या काळामध्ये तर खूप आहे, पण रक्तदान सगळ्यांनी करावं का कोणी कोणी रक्तदान करावं आणि त्याची किती गरज आहे?
0: तसं रक्तदान महिला आणि पुरुष दोघं पण करू शकतात, पण त्याचे निकष आहेतच. म्हणजे वयाची पण त्याला मर्यादा आहे, 18 वर्ष पूर्ण ते 65 पर्यंत कुणीही रक्तदान करू शकतं. पण मग वजन किती आहे, तर 45 किलोपेक्षा जास्त वजन असलं पाहिजे. मग त्यानंतरचे काही गोष्टी येतात की ज्या आम्ही तपासतो, हिमोग्लोबिनचं प्रमाण, कारण शेवटी असं आहे रक्तदात्याची पण सुरक्षितता पाहिली पाहिजे, त्यामुळे हिमोग्लोबिनचं त्यांचं प्रमाण किती आहे हे पण पाहणं जरुरी आहे. त्याच्याशिवाय रक्तदात्याला डायबिटीस, हायपरटेन्शन असे काही आजार नाही आहेत ना, हे पण पाहणं जरुरी आहे. हे कशासाठी पाहायचं तर रक्तदात्याला सुद्धा रक्तदानानंतर त्रास नाही झाला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. आणि काही गोष्टी पेशंटच्या सुरक्षिततेसाठी आहेत, जे आपण हे रक्त ज्याला रुग्णाला देणार आहोत त्याच्यासाठी. मग त्यांना कधी टायफॉइड झाला होता का, कधी मलेरिया झाला होता का, कधी आजारी पडले होते का, अशा काही गोष्टी आहेत की ज्याला आपण इन्फेक्टिव्ह इलनेस म्हणून, त्याची पण आपण रुग्णांची रक्तदात्याची चौकशी करतो, जेणेकरून रुग्णाला काही त्याच्यापासून त्रास होणार नाही. आणि मग काही आजार तर असे आहेतच कॅन्सर सारखे की ज्याच्यामध्ये रक्तदान करूच नाही शकत.
1: म्हणजे मी आता त्याच मुद्द्याकडे येणार होते की काही काही गंभीर आजार असे आहेत जे एखाद्या माणसाला ते असतील तर त्याने रक्तदान केलेलं चालत नाही, असे कोणते आजार आहेत?
0: असं कॅन्सर सारखा आजार आहे काही, ह्याच्यामध्ये कसं आहे की काही टेम्पररी गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे रक्तदान करता येत नाही. म्हणजे एखाद्याचं हिमोग्लोबिन कमी आहे, वाढू शकतं ना काही दिवसांनी, काही प्रयत्न केले तर वाढू शकतं, आहारात सुधारणा केली तर, त्यामुळे तो एक टेम्पररी आहे. किंवा मला काही दिवसांपूर्वी ताप आला होता तर माझी औषधी संपली, अँटीबायोटिक्स असतील तर ते संपले, त्याच्यानंतर 15 दिवसांनी मी पुन्हा रक्तदान करू शकते, असे टेम्पररी आहेत. पण ज्याच्यातनं करताच येत नाही असे कॅन्सर सारखे आजार नक्की आहेत की ज्यांना रक्तदान कधीच करता येत नाही, किंवा ज्याचं बायपास झालेलं आहे, मेजर काही आजार आहे, मेंदूचं काही ऑपरेशन झालेलं आहे, असे काही मेजर गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये रक्तदान त्यांना नाहीच करता येत.
1: मॅडम, रक्तदानाची आत्ता समाजामध्ये किती गरज आहे?
0: रक्तदानाची गरज तर भरपूर आहे. म्हणजे असं म्हणतात की किती जणांनी रक्तदान करावं, तर आपल्या लोकसंख्येच्या 1% लोकांनी रक्तदान केलं पाहिजे, तेवढी गरज आहे. आणि असं म्हणतात की साधारणपणे तेवढी नाही पूर्ण होत, जेवढी गरज आहे तेवढे रक्तदाते येत नाहीत, अशी आत्ताची परिस्थिती आहे. स्टॅटिस्टिक्स असं सांगतं की साधारणपणे आपली गरज आहे त्याच्यापेक्षा रक्तदान हे कमी संख्येने होतं.
1: तर लोकांनी याकडे वळावं यासाठी शासनातर्फे काही प्रयत्न केले जातात का, किंवा रक्तपेढ्यांच्या मार्फत काही प्रयत्न केले जातात का?
0: रक्तपेढ्यांचं हे कामच आहे की स्वेच्छा रक्तदान वाढवणं, कारण सुरक्षित रक्तदानाची सुरुवातच स्वेच्छा रक्तदात्यापासून होते. काही वर्षांपूर्वी पेड ब्लड डोनेशन असा एक विषय होता, तो आता अगदी कायद्याने पण बंद झालाय आणि कुठल्याच अर्थाने ते आता होत नाही तसं. त्यामुळे 100% स्वच्छ रक्तदान हे शासनाने उचललेलं एका अर्थाने पाऊल आहे. मग शासनाने त्याच्यामध्ये काय केलं, तर नॅशनल ब्लड पॉलिसी तयार केली, आपल्या प्रत्येक स्टेट्समध्ये राज्य रक्त संक्रमण परिषद चालते, त्यांच्या माध्यमातून खूप प्रचार प्रसार होतो, पोस्टर्स काढली जातात, रक्तदान दिवस, रक्तदाता दिवस हे साजरे केले जातात की जेणेकरून लोकांना रक्तदानाविषयीची माहिती होत राहावी आणि लोकांनी रक्तदान करत राहावं. रक्तपेढ्या पण हे काम सतत करत राहतात. मग आता हे कसं करायचं, तर साधारणपणे असं म्हणता येईल की एकतर वैयक्तिक संपर्क हा एक विषय असतो. म्हणजे मी आमच्या रक्तकेंद्राचं उदाहरण दिलं तर कसा वैयक्तिक संपर्क ठेवायचा लोकांशी, तर अगदी

0: 93 पासून आम्ही जेव्हा पोस्ट कार्ड होते ना, रक्तदात्यांना वाढदिवसाची पत्र पाठवायचो.
1: बर,
0: आपण त्यांच्याकडनं जी काय फॉर्म भरून घेतो त्याच्यात त्यांचं डेट ऑफ बर्थ असते, मग स्वाभाविकपणे त्यांना ते पत्र पाठवायचं. म्हणजे असं वैयक्तिक संपर्काच्या माध्यमातून. आता ते बदललं, आता पोस्ट कार्ड नाही राहिले, आता मेसेजेस जातात किंवा आमच्या रक्त केंद्रात तर आमच्याकडे सेवाव्रती येऊन फोन सुद्धा करतात. म्हणजे एका अर्थाने त्यांनी कनेक्टेड राहिलं पाहिजे, त्यांना आठवण राहिली पाहिजे रक्तदानाची, असा एक विषय. दुसरा, मोठ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून, ज्याला आपण वातावरण निर्मिती म्हणतो, मग रॅलीजच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या स्पर्धा घेण्याच्या माध्यमातून असेल, की ज्याला पोस्टर स्पर्धा म्हणता येईल, निबंध स्पर्धा म्हणता येईल, घोषवाक्य स्पर्धा आहे, रांगोळी स्पर्धा आहे, म्हणजे हा विषय देऊन. म्हणजे आम्ही एके वर्षी तर गणेशोत्सव देखावा स्पर्धा पण घेतली. म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून स्पर्धेच्या निमित्ताने लोक त्याचा अभ्यास करतात आणि त्या स्पर्धेत भाग घेतात, आणि एका अर्थाने कुठेतरी काही जणांच्या मनामध्ये त्याचं जागरण होतं आणि रक्तदान वाढतं. म्हणजे त्यामुळे अशा अर्थाने प्रत्येक संधी की ज्याच्यातून आपल्याला रक्तदान प्रबोधन करता येईल, हे रक्त केंद्रांचं काम पण आहे.
1: म्हणजे प्रत्येक माध्यमांचा उपयोग तुम्ही हा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी करता. मॅडम, रक्तपेढीमध्ये अॅक्च्युअल रक्ताचं संकलन कसं केलं जातं?
0: आपण पाहिलं की आपण आधी रक्तदाता च्या निकषाला जर पात्र झाला तर स्वाभाविकपणे त्याची एक कन्सेंट घेतली जाते आणि त्याच्यानंतर रक्तसंकलन केलं जातं. त्याच्या ठरलेल्या 350 ml किंवा 450 ml अशा दोन प्रकारच्या बॅग्स असतात की ज्याच्यामध्ये ते रक्त गोठू नये म्हणून आणि अधिक दिवस टिकावं म्हणून काही द्रव घातलेले असतात. मग त्यामध्ये रक्तदात्याने काही खाल्लेलं असेल, त्याची झोप पण चांगली झालेली असेल, तर अशा वेळेस त्यांचा हात एकदा ब्लड प्रेशर पाहून जिथून आपल्याला रक्त घ्यायचं स्वीकारायचं आहे त्या व्हेनचा सर्व भाग स्वच्छ करून त्यातनं रक्त घेतलं जातं. याच्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये काचेच्या बॉटल्स होता, आता प्लास्टिक बॅग झाल्यात. त्या प्लास्टिक बॅगच्या माध्यमातून आपण 350 ml रक्त घेतलं तर मग त्यानंतर आपण त्याचे वेगवेगळे रक्त घटक पण बनवू शकतो प्लास्टिकच्या बॅग्समुळे.
1: मॅडम, असं म्हणतात की एखाद्याने जर नियमित रक्तदान केलं तर त्याला कधी भविष्यात रक्ताची गरज पडली तर त्याला फ्रीमध्ये ते उपलब्ध करून मिळतं का?
0: हो,
1: किंवा त्याच्या फॅमिली मेंबरपैकी कुणी आजारी असेल.
0: आता याच्यामध्ये शासकीय रचनेमध्ये तर सगळ्यांना सेवा शुल्क लागत नाही, आम्ही त्याला कॉस्ट म्हणत नाही, मी शक्यतो टाळते ती, कारण प्रोसेसिंग कॉस्ट आहे. जे काय खर्च असतो सगळ्या रक्त केंद्रांचा तो त्या तपासण्या करणं, साठवणं, ती बॅग वापरणं, बाकी सगळे ओव्हरहेड्स याच्यासाठीचा लागणारा खर्च असतो. त्यामुळे ते जे काय सेवा शुल्क आहे ते पण शासनाने त्याचे नियम घालून दिलेले आहेत, त्याच्यापेक्षा जास्त घेता येत नाही असं आहे. त्यामुळे शासकीय रक्त केंद्रांमध्ये तर त्याला शुल्क लागतच नाही, पण अन्य चॅरिटेबल रक्त केंद्रांमध्ये पण, म्हणजे आमच्या रक्त केंद्राचं उदाहरण दिलं तर आम्ही डोनरला स्वतःला लागलं तर त्याला विना सेवा शुल्क देतो. कागदावर लिहिलेलं असतं की 2 वर्षापर्यंत तुम्हाला लागलं तर, पण आता आम्ही पाहतोय की ज्यांनी आमच्याकडे 35-40 रक्तदान केलंय, दुर्दैवाने आता त्यांना बायपास लागतंय, 15-15 वर्ष झाली आहेत, पण आम्ही तरीही देतो. म्हणजे शेवटी रक्तदात्यांनी रक्तदान केलं म्हणून कुणाचा तरी जीव वाचला होता, तर रक्त केंद्रांनी तेवढं त्यांच्यासाठी केलं पाहिजे असं वाटतं. म्हणून केवळ तो एक विश्वास समाजामध्ये त्या विषयाचा असावा म्हणून आपण हे विना सेवा शुल्क देतो. काही जण म्हणतात सुद्धा की आम्ही भरू शकतो पैसे किंवा आमचा इन्शुरन्स आहे, पण आपण रक्त केंद्राच्या माध्यमातून तसं करतो, नातेवाईकांना थोडी सवलत देतो.
1: हा, बरोबर. मॅडम, रेशो जर पाहिला म्हणजे रक्त तुमच्याकडे येणं, रक्त संकलन करणं आणि रक्ताची मागणी, एकूण रुग्णालयाचा व्याप बघता किती आहे आणि ते मिळालेलं रक्त तुम्हाला पुरतं का रुग्णांसाठी?
0: दत्ताजी भाले रक्त केंद्राचा आपण विचार केला ना तर आम्ही फक्त हेडगेवार रुग्णालयापुरतं नाही चालवत. आमचं 20% रक्त हेडगेवार रुग्णालयात वापरलं जातं, बाकी 80% रक्त अन्य रुग्णालयांमध्ये संभाजीनगर शहरातल्या आणि काही तालुक्यांमधल्या पण रुग्णालयांमध्ये आपण रक्त पुरवठा करतो. पुरतं का? तर बहुतेक वेळा ठीक परिस्थिती असते, फक्त दिवाळीच्या काळामध्ये आणि मे जूनमध्ये मात्र रक्ताचा तुटवडा प्रचंड जाणवतो, मागणी खूप वाढलेली असते आणि तुलनेने रक्तदान कमी होतं, त्यामुळे त्या काळामध्ये थोडीशी अडचण येते.
1: म्हणजे त्याचं कारण काय की त्या काळामध्येच का अडचण जाणवते?
0: त्या काळामध्ये अडचण जाणवण्याची 2-3 कारणं आहेत. आता दिवाळीचा विचार केला तर असं होतं की आपले बरेच कॅम्प इंडस्ट्रीजमध्ये होतात, मग इंडस्ट्रीजना त्या काळामध्ये टार्गेट्स असतात, मग ते स्वाभाविकपणे तिथली रक्तदान शिबिरं त्या काळामध्ये होत नाहीत, सुट्ट्या असतात, कॉलेजेस बंद असतात, त्यामुळे स्वाभाविकपणे त्या काळामध्ये थोडंसं रक्तदान कमी होतं. आणि म्हणून आम्ही बऱ्याचदा असं म्हणतो लोकांना की तुम्ही या काळामध्ये रक्तदान करा, म्हणजे मग ती जी काय अडचण तेव्हा होते ती होणार नाही. आणि मे जूनच्या काळामध्ये पण हेच कारण आहेत, सुट्ट्या असतात, लोक प्रवासाला गेलेले असतात

0: असतात. आणि उन्हाळा असल्यामुळे बऱ्याच जणांना ते कम्फर्टेबल पण वाटत नाही, ही पण त्यातली गोष्ट आहे. पण त्यामुळे त्या काळामध्ये थोडीशी अडचण येते, पण तरीही लोकांची गरज पुरवता येते. कारण आपण जर कॉल केलं डोनर्सना तर डोनर्स येतात,
1: ही एक समाधानाची बाब आहे त्याच्यामध्ये. मॅडम, आपण भारतीय स्त्रीचा जर विचार केला तर तिच्या अंगात म्हणजे शरीरामध्ये मुळातच रक्ताची कमतरता खूप फासते, म्हणजे अॅनिमिक कंडिशन खूप असते स्त्रियांची, आणि दुसरं म्हणजे थॅल्सेमिक कंडिशन पण असते. याचं कारण काय असावं?
0: एक गोष्ट आहे की फिजिओलॉजिकली महिलांचं हिमोग्लोबिनचं प्रमाण पुरुषांपेक्षा कमी असतं. म्हणजे पुरुषांचं समजा 12 ते 16 असेल तर महिलांचं साधारणपणे 11.5 ते 13.5 इतकंच असतं. ही फिजिओलॉजिकल गोष्ट आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे आणि अन्यही काही गोष्टी म्हणजे प्रेग्नन्सी आहे, डिलिव्हरी आहे, मासिक पाळी आहे, या सगळ्या कारणांनी रक्तस्राव पण महिलांना होत असतो. आधीच कमी असतं शरीराची जी रचना आहे त्याच्यामध्ये, आणि यामध्ये रक्तस्राव पण होत असतो. आणि काही गोष्टी अशा आहेत की भारतीय महिलांची जी मानसिकता आहे ना, स्वतःच्या खाण्यापिण्याकडे त्या थोडेसे दुर्लक्ष करतात, त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांचं स्वतःचं हिमोग्लोबिन चांगलं नाही राहत. मला बऱ्याचदा महिला म्हणतात काय खाल्लं पाहिजे. मी म्हणते तुम्हाला सगळ्यांना कळतं काय खाल्लं पाहिजे, ते मुलांना देतोच ना आपण. त्याची तब्येत नीट राहावी, त्याचं हिमोग्लोबिन नीट राहावं, याची काळजी प्रत्येक आई घेते, पण ते ती तिच्यासाठी घेत नाही. त्यामुळे खरं म्हणजे आपल्या महिलांमध्ये न्यूट्रिशनल अॅनिमिया थोडासा जास्त असतो. थॅलेसिमियाचा विषय कसा आहे, तो महिला काय मुलगा काय मुलगी काय त्याच्यामध्ये ते काही डिफरन्शिएट करत नाही. तो जनुकीय आजार असल्यामुळे ज्याला झाला तो त्याला झाला असं होतं म्हणजे.
1: बरोबर, म्हणजे ते बाय बर्थच त्यांना मिळालेलं असतं असं म्हटलं तरी हरकत नाही. मॅडम, रक्तदानामध्ये महिलांचा सहभाग किती असतो, तुमचा काय अनुभव आहे?
0: साधारणपणे 4 ते 5% महिला असतात रक्तदानामध्ये. येतात तशा बऱ्याच, पण हिमोग्लोबिनच्या कारणाने बऱ्याच जणी नाकारल्या जातात, त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांचं प्रमाण थोडंसं कमी आहे. पण येत नाहीत का तर अजिबात येत नाहीत असं नाहीये. महिला नक्की पुढाकार घेतात, पण फिटनेसचा थोडीशी अडचण असते. त्यामुळे कुठलीही महिला रक्तदानाला आली की मी तिला म्हणते रक्तदानासाठी तर धन्यवाद म्हणते, पण फिटनेस चांगली आहे त्याच्यासाठी पहिलं अभिनंदन करते तुमचं.
1: खरंय, खरंय, अगदी खरंय. मॅडम, जाता जाता आपल्या मैत्रिणींना तुम्ही काय सल्ला द्याल?
0: रक्तदान करण्यासाठीच म्हणून नाही, पण आपण आपल्या आरोग्याकडे नक्की लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे आपण रक्तदानास पात्र झालो म्हणजे काय झालं, तर आपलं स्वतःचं आरोग्य खूप चांगलं आहे झालं. मग काय करायला पाहिजे आपण आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी? एक पहिला आहार असतो की दोन टोकाचे आपल्याकडे भारतीय महिलांमध्ये विषय असतात. एक तर उपास तापास असतात, किंवा मग थोडंसं फॅड असतं, फिट राहायचं, रोड राहायचं, बारीक राहायचं. या दोन्हीही कारणांनी हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं. म्हणजे एक तर व्रतवैकल्य किंवा फास्ट फूडचा जमाना, अशा दोन गोष्टींमुळे दोन्ही वयाच्या महिलांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी राहतं. त्यामुळे आपल्या आहारावर लक्ष दिलं पाहिजे. सकस चौरस आहार जे आपल्या लहानपणापासून आपण करत आलेलो आहे, वरण भात, भाजी पोळी, कोशिंबिरी, हे सगळं खरं म्हणजे आपल्या आहारात असलं पाहिजे, आणि ते आपण नियमितपणे स्वतःसाठी पण घेतलं पाहिजे. दुसरं आहे व्यायाम. काही ना काहीतरी व्यायाम आपण केला पाहिजे. चालणं असेल, फिरणं असेल, पळणं असेल, काही जणांना शक्य असेल तर योगासनं केली पाहिजेत. कुठला तरी व्यायाम आपण नक्की केला पाहिजे. मैदानी खेळ जर शक्य असतील तर ते पण करायला हरकत नाही, पण एक कुठलं तरी आपल्या शरीराला व्यायाम नक्की पाहिजे आहे. तसंच जसं हे शारीरिक स्वास्थ्य आहे ना, तसं आपलं मानसिक स्वास्थ्य पण महिलांनी चांगलं ठेवलं पाहिजे, की ज्याच्यामध्ये समाधानी असणं हेच खरं म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि समाधानी तुम्ही असाल तर बाकी शारीरिक आरोग्यावर खूप परिणाम होतो. मानसिक आरोग्याचा परिणाम शारीरिक आरोग्यावर होत असल्यामुळे मानसिक आरोग्य पण आपलं आपण चांगलं ठेवलं पाहिजे, आणि ते दुसऱ्या कोणावर अवलंबून नाही आहे, ते स्वतःवरच अवलंबून आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे ज्याही कुठल्या मार्गांनी आपल्याला, पुन्हा एकदा असं म्हणता येईल की मेडिटेशन कुणाला आवडत असेल तर मेडिटेशन, कुणाला कदाचित भजन गाणी याच्यानी समाधान मिळत असेल तर ते कुठल्या कारणांनी, जे आपल्याला आवडतं, रुचतं, ज्याच्याने खरोखर आपण शांत राहू शकतो, असं आपलं मानसिक आरोग्य महिलांनी निश्चितपणे चांगलं ठेवलं पाहिजे. महिलांनी कुटुंबाबरोबर स्वतःची पण काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून ती त्या कुटुंबाचा एक भाग असे आहे, आणि ती स्वतः आरोग्य राहिलं तर ते सगळं कुटुंबच आरोग्य संपन्न राहू शकतं.
1: कुटुंबाचा डोलारा ती सांभाळू शकते. मॅडम, रेडक्रॉस सोसायटीचं जे उद्दिष्ट आहे की गरजूंना मदत करणं, यासाठी आपण एक चांगलं नागरिक म्हणून काय करायला हवं?
0: रेडक्रॉस सोसायटीनेच असं म्हणलेलं आहे बरं का, की 5 C असे म्हणतात.

0: त्यांनी की काय असलं पाहिजे, म्हणजे तुम्ही एखादं काम स्वयंसेवी करू शकता किंवा रेडक्रॉस सोसायटीत येऊन तुम्ही काही करू शकता. तर त्यांनी जे 5 C म्हणलेले आहेत ना, ते आपणच एक क्रिएटिव्ह असलं पाहिजे, कोलॅबोरेटिव्ह असलं पाहिजे म्हणजे लोकांना सहकार्य आपण केलं पाहिजे, क्रेडिबल असलं पाहिजे म्हणजे आपण पण विश्वासपात्र असलं पाहिजे, आणि सगळ्यात महत्वाचं आपण कमिटेड असलं पाहिजे की जेणेकरून आपण एखादं काम आपण हाती घेतलंय तर अतिशय तन मन धन अर्पण आपण ते केलं पाहिजे. अशी साधारण 5 C मध्ये रेडक्रॉसची सोसायटीची कल्पना आहे की आपण सर्वांनी त्याच्यामध्ये काम करावं.
1: मॅडम, इतक्या महत्वपूर्ण अशा विषयावर आज तुम्ही आमच्याशी संवाद साधला, आज इथे आलात, त्यासाठी आकाशवाणीच्या वतीने आणि आपल्या समस्त मैत्रिणींच्या वतीने मी आपले खूप खूप आभार मानते. धन्यवाद
0: मॅडम. हे कामच आहे आपलं सगळ्यांचं. पुन्हा एकदा सांगेन की थॅलेसिमिया पेशंटना

0: माहिती घेतलंय तर अतिशय तन मन धन अर्पण आपण ते केलं पाहिजे अशी साधारण 5C मध्ये रेडक्रॉसची सोसायटीची कल्पना आहे की आपण सर्वांनी त्याच्यामध्ये काम करावं.
1: मॅडम, इतक्या महत्वपूर्ण अशा विषयावर आज तुम्ही आमच्याशी संवाद साधला, आज इथे आलात, त्यासाठी आकाशवाणीच्या वतीने आणि आपल्या समस्त मैत्रिणींच्या वतीने मी आपले खूप खूप आभार मानते. धन्यवाद.
0: मॅडम, हे कामच आहे आपलं सगळ्यांचं. पुन्हा एकदा सांगेन की थॅलेसिमिया पेशंटना दर महिन्याला रक्त लागतं, त्यामुळे रेडक्रॉस सोसायटीच्या वतीने आणि सगळ्या रक्त केंद्रांच्या वतीने मी असं आवाहन करीन की थॅलेसिमियाचं रक्तपालक आपल्याला होता येईल का याचा पण विचार करावा. त्यांना नेहमीच रक्त लागतं, मग आपण 4 महिन्यांनी रक्त देऊ शकतो तर आपण देऊ शकतो का त्याच्यासाठी, असा विचार सगळ्या महिलांनी करावा असं मी सगळ्यांना आवाहन करते.
1: मैत्रिणींनो, 8 मे या जागतिक रेडक्रॉस आणि थॅलेसिमिया दिनाच्या अनुषंगाने रक्तदान हे जीवनदान याविषयी छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉक्टर हेडगेवार रुग्णालयाच्या दत्ताजी भाले रक्तपेढीच्या कन्सल्टंट पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद तुम्ही ऐकलात.

0: बरे तर मैत्रिणीनो, आज मी तुमची सखी मदालसा कानडे इथेच तुमचा निरोप घेते. पुन्हा आपण भेटणारच आहोत नवीन कार्यक्रमात. मैत्रिणीनो, आजच्या या कार्यक्रमाचे सादर करते होते नयन पवार आणि ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
1: वनिता मंडळाचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: मुंबईची वर्णनं त्यात येतात. मला ती कल्पना करायची सवय डोळ्यासमोर उभं करायचं चित्र ते वाचत असतात.
1: श्रोते हो, अज्ञात मुंबई ही मालिका दिनांक 10 मे पासून सुरू होतीये. याच अनुषंगानं अज्ञात मुंबई या पुस्तकाचे लेखक नितीन साळुंखे यांची शैलेश माळोदे यांनी घेतलेली विशेष मुलाखत जरूर ऐका येत्या शनिवारी म्हणजेच 9 मे रोजी सकाळी 7:30 आकाशवाणीच्या FM रेनबो चॅनलवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर तसंच News on AIR या ऍपवरही.

मराठींची पुस्तकं आली आहेत ना, त्याचाही आधार कुठेतरी इंग्रजी पुस्तकच आहेत. त्यावेळी प्रत्यक्ष मला वाटतं नारायण मडगावकर, गोविंद मडगावकर सोडलं तर त्यावेळी प्रत्यक्ष पाहून लिहिलेलं तसं कोणी नाहीये माझ्या माहितीत. तर मला गॅझेट मधनं हा सगळा शोध लागला. म्हणजे चावचाव सारखं पुस्तक, म्हणजे एवढी प्रवास वर्णन तर जबरदस्तच. त्यातनं जी मुंबई समजत जाते ना, ते काय ऐतिहासिक संदर्भ नव्हे, पण तेव्हा

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 मीटर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी।
1: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं।
2: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळं पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी।
1: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर।

0: दुपारी 1:30 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र हे नागपूर केंद्रावरून प्रसारित केलं जाईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.
1: आकाशवाणी मुंबई. तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक अर्थव्यवस्थेच्या स्थैर्यात भारत भक्कम आधारस्तंभ असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन. तारा या स्वदेशी ग्लाइड शस्त्र प्रणालीची उड्डाण चाचणी यशस्वी. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्या मार्चमध्ये 17 लाखांवर. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा विसर्जित आणि अमेरिकेकडून इराणच्या लष्करी तळांवर हल्ले. जागतिक अर्थव्यवस्थेच्या स्थैर्यात भारत एका भक्कम आधारस्तंभासारखी भूमिका बजावत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलंय. जयशंकर यांनी सुरीनाममध्ये विविध क्षेत्रातल्या प्रतिनिधींना संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते. आंतरराष्ट्रीय समृद्धीत भारत महत्वाचं योगदान देत असल्याचंही त्यांनी सांगितलं. प्रगतीची संकल्पना ही सीमांपलीकडे गेली पाहिजे. त्याला अनुसरूनच भारताची औद्योगिक आणि आर्थिक प्रगती केवळ देशापुरती मर्यादित नसून ती जागतिक स्थैर्याचं एक महत्वाचं साधन आहे असं त्यांनी सांगितलं. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं यावर्षीच्या जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीबाबत व्यक्त केलेल्या अंदाजानुसार 2026 जगभराच्या वास्तव सकल देशांतर्गत उत्पादनात भारत 17% योगदान देण्यासाठी सज्ज असून जगातली सर्वात वेगानं वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून भारताचं स्थान कायम राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO आणि भारतीय हवाई दलानं संयुक्तपणे विकसित केलेल्या तारा या स्वदेशी ग्लाइड शस्त्र प्रणालीची यशस्वी उड्डाण चाचणी काल झाली. ओदिशातल्या समुद्र किनाऱ्याजवळ झालेल्या या परीक्षणानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDO आणि हवाई दलाचं अभिनंदन केलंय. मध्यम पल्ल्याची ही शस्त्र प्रणाली अचूक लक्ष्य नसलेल्या शस्त्रांना त्यांचं लक्ष्य निश्चित करण्यासाठी मदत करते. त्यामुळे कमी किमतीच्या शस्त्रांची उपयुक्तता वाढून जमिनीवरील लक्ष्य टिपण्यासाठी त्याचा उपयोग करता येऊ शकणार आहे. एनपीएस म्हणजेच राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्या मार्चमध्ये 17 लाखांवर पोहोचली आहे. या योजनेत जमा झालेला निधी 16 कोटींवर पोहोचलाय. याशिवाय असंघटित क्षेत्रातल्या नागरिकांसाठी असलेल्या अटल पेन्शन योजनेतली नोंदणीकृत सदस्य संख्यासुद्धा 8.96 कोटी पोहोचली आहे. बचत खातं किंवा पोस्टात खातं असलेल्या कोणत्याही व्यक्तीला ही योजना लागू आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आज आणि उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. मुंबई

0: इथल्या अंधेरी रेल्वे स्थानक उपटपाल कार्यालयाचं उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते आज होईल. उद्या पुण्यात डीवाय पाटील विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला ते प्रमुख पाहुणे म्हणून तसंच पुण्यभूषण पुरस्कार सोहळ्यालाही ते उपस्थित राहणार आहेत. देशातील सरकारी धान्यसाठा 6,40,000 टनापेक्षा जास्त असून हे प्रमाण आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक असलेल्या साठ्याच्या तिप्पट असल्याचं ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं आहे. गहू आणि तांदळाचा अतिरिक्त साठा देशातल्या कल्याणकारी योजना आणि सार्वजनिक वितरण प्रणालीसाठी अखंड पुरवठा सुनिश्चित करत असल्याचं जोशी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. तात्काळ आरोग्य सेवांसंबंधी प्राथमिक आरोग्य सेवकांना देण्यात येणाऱ्या सर्वंकष प्रशिक्षणाचा आरंभ केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांच्या हस्ते झाला. आरोग्य सेवेचा दर्जा वाढवण्यासाठी तसंच उच्च तर आरोग्य सेवांवरचा भार कमी करण्यासाठी उत्तम प्रकारे प्रशिक्षित असणाऱ्या खात्रीशीर आरोग्य सेवक उपलब्ध असायला हवेत असं आरोग्य मंत्रालयानं याबाबत माहिती देणाऱ्या निवेदनात म्हटलं आहे. हा उपक्रम म्हणजे फक्त आरोग्य सेवेबाबतचं प्रशिक्षण नसून भारताच्या सार्वजनिक आरोग्य सेवेत धोरणात्मक गुंतवणूक असल्याचंही आरोग्य मंत्रालयानं नमूद केलं आहे. भारतात सार्वजनिक प्रसारण सेवेचा प्रारंभ झाल्याला यंदा 90 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम होत आहेत. 23 जुलै 1936 या दिवशी स्थापन झालेल्या ऑल इंडिया रेडिओ या सेवेचं नामकरण नंतर आकाशवाणी असं करण्यात आलं. दिल्लीच्या आकाशवाणी भवनापासून यानिमित्त विशेष मॅरेथॉन काढण्यात आली. प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन यांनी मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. आकाशवाणी आणि दूरदर्शनचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं या उपक्रमात सहभागी झाले. महासंचालक राजीव कुमार जैन म्हणाले,
1: ब्रॉडकास्टर होने के नाते जब इस तरह का कार्यक्रम हम करते हैं तो इसका संदेश दूर दूर तक सुदूर प्रदेश तक पहुंचता है और ये बहुत बड़ा उदाहरण होगा.
2: देशभर में जो हमारे 232 मुख्य केंद्र हैं उन पर ये आयोजन इस महीने आयोजित होगा और ये उत्सव है. हम देश की सेवा में जो आकाशवाणी का योगदान रहा है उस योगदान को सेलिब्रेट कर रहे हैं.
0: आकाशवाणी मुंबईच्या वतीनं यानिमित्त काल सूरसंध्या कार्यक्रम झाला. पद्मविभूषण डॉ एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादनाचा आनंद श्रोत्यांनी लुटला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याची अधिसूचना जारी झाल्यानंतर आणि सभागृहाचा कालावधी काल संपुष्टात आल्यानंतर राज्यपाल आर एन रवी यांनी विधानसभा विसर्जित केली आहे. याबरोबरच ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालचं सरकारही बरखास्त झालं आहे. नवीन सरकार स्थापनेसाठी आता बहुमत प्राप्त भाजपा दावा करेल. भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नेता निवडीसाठी आज कोलकात्यात बैठक होत असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा निरीक्षक म्हणून बैठकीला उपस्थित आहेत. ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी सहनिरीक्षक आहेत. नवीन मुख्यमंत्र्यांचं नाव या बैठकीत ठरेल आणि उद्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल. आसाममध्ये नवनिर्वाचित भाजपा सरकार सत्ताग्रहणासाठी सज्ज असून येत्या 12 मे रोजी मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल. केरळमध्ये मुख्यमंत्रीपदासाठीच्या उमेदवाराची निवड करण्यासाठी युडीएफमध्ये चाचपणी सुरू आहे. अमेरिकेनं इराणच्या लष्करी तळांवर हल्ले केल्याचं वृत्त आहे. इराणनं होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिकेच्या 3 युद्धनौकांवर हल्ले केले होते. त्याचं प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले केल्याचं अमेरिकेनं म्हटलंय. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणची राजधानी तेहरानच्या पश्चिम भागात आणि दक्षिण इराणमधल्या बंदर अब्बासजवळ स्फोटांचे मोठे आवाज ऐकू आल्याचं वृत्त इराणमधल्या माध्यमांनी दिलं आहे. अमेरिकेनं इराणच्या तेलवाहू जहाजावर हल्ला केला त्यामुळे हा संघर्ष सुरू झाला असून इराणनंही प्रत्युत्तरात क्षेपणास्त्र आणि ड्रोननं अमेरिकी जहाजांना लक्ष्य केल्याचं आयआरजीसी या इराणच्या लष्करी संघटनेनं म्हटलंय. दरम्यान संघर्ष वाढवण्याची अमेरिकेची इच्छा नाही मात्र आपल्या लष्कराच्या संरक्षणासाठी आपण सज्ज असल्याचं अमेरिकेनं म्हटलंय. इराणला कधीही अण्वस्त्रसज्ज देश होऊ न देण्याच्या मुद्द्यावर अमेरिका आणि युरोपीय महासंघ परस्परांसोबत असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. ट्रम्प यांनी युरोपीय आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली त्यानंतर समाजमाध्यमावरून त्यांनी ही माहिती दिली. यावेळी पश्चिम आशियातल्या परिस्थितीवरही चर्चा झाल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय. दरम्यान उर्सुला वॉन डर लेयन यांनीही इराणकडे अण्वस्त्र नसावीत ही भूमिका मांडली. प्रादेशिक स्थैर्य आणि जागतिक सुरक्षेच्या दृष्टीनं इराणचा

अण्वस्त्र कार्यक्रम हा मोठा धोका असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सरसकट लागू केलेलं 10% जागतिक शुल्क अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय व्यापार न्यायालयानं बेकायदेशीर ठरवून रद्द केलं. त्यामुळे अमेरिकेच्या व्यापारविषयक धोरणाला मोठा धक्का बसला. 1974 व्यापार कायद्याच्या कलम 122 अंतर्गत हे शुल्क योग्य ठरण्यात प्रशासन अपयशी ठरलं. व्यवहाराचं संतुलन साधण्यावर संकट आल्यानं हे शुल्क लागू केल्याचा युक्तिवाद ट्रम्प प्रशासनानं केला होता. मात्र तो सिद्ध करण्यात प्रशासन अयशस्वी ठरल्यानं हे शुल्क रद्द करायचा निर्णय न्यायालयानं घेतला आहे. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्ससोबत होईल. दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 सामना सुरु होईल. दरम्यान स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर 9 धावांनी विजय मिळवला. पावसाच्या व्यत्ययानंतर 19 षटकांचा झालेल्या या सामन्यात बंगळुरुचा संघ 210 धावांचं विजयी लक्ष गाठताना निर्धारित 19 षटकात 6 बाद 203 धावाच करू शकला. लखनौच्या वतीनं मिशेल मार्श यानं 111 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याला सामनावीराच्या किताबानं गौरवलं गेलं. नाशिकच्या TCS कंपनीतील धर्मांतर प्रयत्न प्रकरणातील फरार आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरातील नारेगाव इथनं काल अटक करण्यात आली. नाशिक पोलीस पथकानं छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेच्या मदतीनं ही संयुक्त कारवाई केली. ईडी म्हणजे सक्तवसुली संचालनालयानं गेम्सक्राफ्ट टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि त्यांच्या सहकारी संस्थांवर पैशांच्या बाबतीतली फसवणूक आणि अफरातफर यासाठी गुन्हा दाखल केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक अर्थव्यवस्थेच्या स्थैर्यात भारत भक्कम आधारस्तंभ असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन. तारा या स्वदेशी ग्लाइड शस्त्र प्रणालीची उड्डाण चाचणी यशस्वी. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्या मार्चमध्ये 17 लाखांवर. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा विसर्जित आणि अमेरिकेकडून इराणच्या लष्करी तळांवर हल्ले. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

उष्णांकासाठी ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच तापमानाचा उच्चांक गाठत 45 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. प्रखर उन्हामुळे जनजीवन विस्कटित झालंय. दुपारच्या वेळेस शहरातील प्रमुख रस्ते, बाजारपेठ आणि सार्वजनिक ठिकाण ओस पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. चंद्रपूर परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक प्रकल्प, वीज निर्मिती केंद्र आणि कोळसा खाणी असल्याने वातावरणातील उष्णतेत भर पडत असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. त्या अनुषंगाने उष्णतेच्या काळात नागरिकांनी सुरक्षिततेची काळजी घ्यावी असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. सन 2011 नंतर तब्बल 15 वर्षांनी होणारी जनगणना ही पहिली डिजिटल जनगणना आहे. यात नागरिकांना स्वयं जनगणना करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात 1 मे रोजी जनगणनेच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ करण्यात आला. यात राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ अशोक उईके यांनी सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर इथं ऑनलाईन पद्धतीनं स्वगणना करून या कार्यक्रमाचा शुभारंभ केला. यावेळी जिल्हाधिकारी वसुमना पंत उपस्थित होत्या. 1 मे ते 15 मे 2026 या कालावधीत नागरिकांना SE.census.gov या संकेतस्थळावर स्वयंगणना करण्याची सुविधा उपलब्ध आहे. मोबाईल OTPने लॉग इन केल्यानंतर नकाशावर घर दाखवून माहिती भरावायची आहे. यात पत्ता, सुविधा, कुटुंबाची माहिती असे सरळ सोपे 33 प्रश्न आहेत. सदर माहिती 16 भाषांमध्ये भरण्याची सुविधा असून आपण मराठीत सुद्धा माहिती भरू शकतो. विकसित महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्याचं योगदान अग्रस्थानी राहील अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ अशोक उईके यांनी दिली. पोलीस मुख्यालय इथं शुक्रवार दिनांक 1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते. वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स

0: टेस्ट नीट ही महत्वाची परीक्षा जिल्ह्यातील 10 परीक्षा केंद्रावर रविवार दिनांक 3 मे रोजी 2 ते 5 या वेळेत घेण्यात आली. या परीक्षेसाठी 3177 विद्यार्थ्यांनी नोंद केली होती. त्यापैकी 3109 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. परीक्षेदरम्यान कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक नियोजन करत कडेकोट सुरक्षा व्यवस्था लागू केली होती. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना दिलासा मिळावा यासाठी सर्व परीक्षा केंद्रावर कूलरची सोय करण्यात आली होती. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी, कोल वॉशरीज, सिमेंट कंपन्या आहेत. इथल्या उद्योगांना त्यांच्या नियमाप्रमाणे प्रदूषण होऊ नये याची काळजी घेण्यासाठी मी डोळ्यात तेल घालून लक्ष देत आहे. पुढच्या काळात प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने नियोजन करू. गावातील प्रदूषण कमी करता येईल यासाठी टप्प्याटप्प्याने आम्ही उपाययोजना करू, असे आश्वासन पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. त्या चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी जिल्ह्यातील गोवारी येथील गुप्ता कोल वॉशरीजसह अन्य उद्योग समूहाची पाहणी केली. चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली येथील बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र हे केवळ चंद्रपूर पुरते मर्यादित न राहता संपूर्ण देशासाठी आदर्श ठरणारे संशोधन प्रशिक्षण आणि रोजगार निर्मितीचे सक्षम केंद्र बनावे असा विश्वास राज्याचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. सर्व शासकीय कार्यालयामध्ये बांबू फर्निचरचा वापर वाढवण्यासाठी मुख्य सचिवांशी चर्चा करण्यात येणार असल्याचंही मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितलं. चालू आर्थिक वर्षात इतर नगर परिषदेच्या तुलनेत चिमूर नगर परिषदेने कर वसुलीत उल्लेखनीय यश संपादन केलं आहे. वर्षभरात 94.31% कर वसुली करून चिमूर नगर परिषदेने नागपूर विभागात प्रथम क्रमांक मिळवला आहे. आताच आपण ऐकलात वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मंगेश बेले, तर वाचक श्रोता धैर्यशील मेश्राम यांचा.
1: नाजों से तुझे

0: रात आधी है,
1: कहीं तेरी मेरी बात भी आधी नहीं।

0: सुंदरी ज्वेलर्स लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने त्यासोबतच आईचं स्वप्न लेकीची हौस आणि जावयाला भेट या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं
1: दागिन्यातील कलाकुसर विविधता नाविन्य कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी
0: शिंगवी ज्वेलर्स सराफ बाजार मंगळवार पेठ सोलापूर आणि सहगामी

0: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
1: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळं पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
0: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर, आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.

आकाशवाणी मुंबई विजया सहजरा प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य शिक्षण मंडळाने घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर. यंदाही उत्तीर्णांमध्ये मुलींचं प्रमाण जास्त. राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्या मार्चमध्ये 17 लाखांवर. मुंबईतल्या पुनर्विकास कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करावी असे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश. नाशिकमधल्या टीसीएस धर्मांतर प्रकरणी आरोपी निदा खानला अटक. आणि प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं निधन. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारीत घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्यात यावेळी 92.9% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. राज्यातून या परीक्षेसाठी 15,55,000 अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,20,486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाच्या निकालात 179 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. यात सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 97.62% लागला तर कोल्हापूर विभाग 95.47% दुसऱ्या स्थानावर आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 88.41% लागला आहे. इतर विभागीय मंडळांची उत्तीर्णांची टक्केवारी याप्रमाणे. मुंबईत 94.97%, पुणे 94.24%, नाशिक 90.53%, नागपूर 89.7%, लातूर 88.42% आणि अमरावती 90.5%. 10वीच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली असून 94.96% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत तर उत्तीर्ण मुलांची टक्केवारी 89.56% आहे. यंदा 179 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवून विशेष यश संपादन केलं आहे. यामध्ये सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातले आहेत. विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी उद्यापासून येत्या 23 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार. रेल्वे गाड्या संबंधित सुरक्षितता देणारी अत्याधुनिक कवच ही प्रणाली उत्तर रेल्वेच्या महत्वाच्या मार्गावरच्या रेल्वे मार्गांवर कार्यान्वित करण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला आहे. फिरोजपूर मार्गावरच्या 1,478 किलोमीटर मार्गावर ही 362 कोटी रुपयांच्या खर्चाची तर जम्मू रेल्वे मार्गावर 466 किलोमीटर मार्गावर 121 कोटी खर्चाची कवच प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. कवच ही स्वदेशी प्रणाली 2 रेल्वे गाड्यांमधल्या टकरीला प्रतिबंध करण्यासाठी विकसित करण्यात आली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच डीआरडीओ आणि भारतीय हवाई दलानं संयुक्तपणे विकसित केलेल्या तारा या स्वदेशी ग्लाइड शस्त्र प्रणालीची यशस्वी उड्डाण चाचणी काल झाली. ओदिशातल्या समुद्र किनाऱ्याजवळ झालेल्या या परीक्षणानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ आणि हवाई दलाचं अभिनंदन केलं आहे. मध्यम पल्ल्याची ही शस्त्रप्रणाली अचूक लक्ष

0: नसलेल्या शस्त्रांना त्यांचे लक्ष्य निश्चित करण्यासाठी मदत करते, त्यामुळे कमी किमतीच्या शस्त्रांची उपयुक्तता वाढून जमिनीवरील लक्ष्य टिपण्यासाठी त्यांचा उपयोग करता येऊ शकेल. केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आज आणि उद्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. मुंबईतल्या अंधेरी रेल्वे स्थानक उप टपाल कार्यालयाचं उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते आज होणार आहे. पुण्यात उद्या डीवाय पाटील विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून तसंच पुण्यभूषण पुरस्कार सोहळ्यालाही ते उपस्थित राहणार आहेत. भारतात सार्वजनिक प्रसारण सेवेचा प्रारंभ झाल्याला यंदा 90 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम होत आहेत. 23 जुलै 1936 या दिवशी स्थापन झालेल्या ऑल इंडिया रेडिओ या सेवेचं नामकरण नंतर आकाशवाणी असं करण्यात आलं. दिल्लीच्या आकाशवाणी भवनापासून यानिमित्त विशेष मॅरेथॉन काढण्यात आली. प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन यांनी मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. आकाशवाणी आणि दूरदर्शनचे अधिकारी तसंच कर्मचारी मोठ्या संख्येनं या उपक्रमात सहभागी झाले. महासंचालक राजीव कुमार जैन म्हणाले,
1: ब्रॉडकास्टर होने के नाते जब इस तरह का कार्यक्रम हम करते हैं तो इसका संदेश दूर दूर तक सुदूर प्रदेश तक पहुंचता है और ये एक बहुत बड़ा उदाहरण होगा.
2: देशभर में जो हमारे 232 मुख्य केंद्र हैं उन पर ये आयोजन इस महीने आयोजित होगा और ये उत्सव है. हम देश की सेवा में जो आकाशवाणी का योगदान रहा है उस योगदान को सेलिब्रेट कर रहे हैं.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. एनपीएस म्हणजे राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्या मार्चमध्ये 17 लाखांवर पोचली आहे. या योजनेत जमा झालेला निधी 16 लाख कोटींवर पोचला आहे. याशिवाय असंघटित क्षेत्रातल्या नागरिकांसाठी असलेल्या अटल पेन्शन योजनेतली नोंदणीकृत सदस्य संख्या सुद्धा 8 कोटी 96 लाखांवर पोचली आहे. बचत खाते किंवा पोस्टात खाते असलेल्या कोणत्याही व्यक्तीला ही योजना लागू आहे. मुंबईत सध्या सुरू असलेल्या पुनर्विकास कामांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं राज्य सरकारला दिले आहेत. महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा आणि पुनर्विकास कायदा गेली 5 दशकं अस्तित्वात असूनही सध्या मुंबईत झोपडपट्टी सुधारणा तसंच शहर नियोजन अतिशय ढिसाळ पद्धतीनं सुरू आहे असं नमूद करत खंडपीठानं सरकारवर ताशेरे ओढले आहेत. मुंबईत झोपडपट्टी मुक्त करण्याच्या बाबतीत सध्याची वैधानिक यंत्रणा अपुरी पडत असल्याचं निरीक्षणही खंडपीठानं नोंदवलं आहे. प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं आज पुणे इथं अल्पशा आजारानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. केपीआयटी टेक्नॉलॉजीजचे ते सहसंस्थापक आणि अध्यक्ष होते. 3 दशकांहून अधिक काळ चाललेल्या आपल्या कारकिर्दीत पंडित यांनी भारतासह परदेशात तंत्रज्ञानावर आधारित मोबिलिटी सोल्युशन्स आणि शाश्वतता उपक्रमांना पुढे नेण्यात महत्वाची भूमिका बजावली. व्यवसायाव्यतिरिक्त ते अनेक नागरी शैक्षणिक आणि धोरणात्मक संस्थांशी संबंधित होते. नाशिकच्या टीसीएस कंपनीतलं धर्मांतर प्रकरण आरोपी फरार आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगर नगरातल्या नारेगाव इथं काल अटक करण्यात आली. नाशिक पोलीस पथकानं छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेच्या मदतीनं ही संयुक्त कारवाई केली. दरम्यान या सर्व प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचं पालकमंत्री संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत सांगितलं. निदा खान हिला आज न्यायालयात हजर करण्यात येत आहे. मुंबईत गोरेगाव इथं एका कार्यक्रमात 2 विद्यार्थ्यांच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी विशेष न्यायालयानं काल आयोजकांना जामीन मंजूर केला. अंमली औषधी पदार्थ आणि मनप्रभावी पदार्थ अधिनियम या कायद्याखाली विशेष न्यायालयानं इतर तिघांना जामीन नामंजूर केला आहे. गोरेगावात नेस्को मैदानावर 11 एप्रिलला झालेल्या टेक्नो संगीत कार्यक्रमादरम्यान अंमली पदार्थांच्या अतिसेवनानं 2 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू

0: ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं।
1: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यांपिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पेढी।
0: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर, आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर।

नमस्कार श्रोतः, शुभ संध्या। एफएम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्स आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एआयआर या ऍपवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। संध्याकाळचे 5 वाजले आहेत। श्रोतहो, विविध भारतीच्या कार्यक्रमांचा आनंद आपण घेतला। आता प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम। कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया वनवास या चित्रपटासाठी सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं सईद कादरी यांचं गीत। संगीत आहे मिथुन यांचं।

वनवास या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात त्यानंतर ऐकूयात सितारे जमी पर या चित्रपटातलं गीत. गायलंय अरिजित सिंग आणि शारिवा पारुलकर यांनी. शब्द आहेत अमिताभ भट्टाचार्य यांचे तर संगीत आहे शंकर एहसान लॉय यांचं.

उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी बसून कंटाळा येतोय, आई बाबा उन्हात बाहेर खेळायला पाठवत नाहीयेत। मित्रांनो, काही काळजी करू नका, तुमची ही सुट्टी आता होणार आहे अजूनच मजेशीर, कारण तुमच्यासाठी घेऊन येतोय तुमचा लाडका आणि धमाल कार्यक्रम हॅलो गम्मत जम्मत। मित्रांनो, या कार्यक्रमात तुम्ही आमच्याशी मनमोकळा गप्पा मारू शकता, तुमच्या मजेशीर गोष्टी सांगू शकता आणि तुमचं आवडतं बालगीतही आम्हाला सांगू शकता। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आम्हाला कॉल करा, शनिवार दिनांक 9 मे 2026 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत। कॉल करण्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे आपला नेहमीचाच 94-22-65-17-41। चला तर मग, वाट कसली पाहताय? तुमच्या सुट्टीतील गमती जमती आम्हाला नक्की सांगा। हॅलो गम्मत जम्मत। हिंदी चित्रपट गीतांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। कार्यक्रमात त्यानंतर ऐकूयात मिथुन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत अरिजित सिंग यांच्या स्वरात। चित्रपट आहे एक विलन।

0: जमीन,
1: शेतकरी,
0: पाऊस,
1: पाणी,
0: उघडीप,
1: वापसा,
0: पेरणी,
1: लावणी,
0: खुरपणी,
1: निंदणी,
0: कुळपणी,
1: फवारणी,
0: खतावणी,
1: कापणी,
0: छाटणी,
1: काढणी,
0: उफणणी,
1: पाखडणी,
0: प्रगत,
1: शेतकरी,
0: गावकरी,
1: मंडळ,
0: आकाशवाणी,
1: सोलापूर,
0: दररोज
1: सायंकाळी 7:30
0: माझं तुमचं प्रत्येकाचं सर्वांचं
1: गावकरी मंडळ।
2: तेव्हा श्रोतेहो, आज सायंकाळी 7:30 ऐकायला विसरू नका गावकरी मंडळ या कार्यक्रमात। जनावरांचं उन्हाळ्यातील व्यवस्थापन याविषयी डॉ तानाजी वळकुंडे यांची जयपाल खेडकर यांनी घेतलेली मुलाखत। कार्यक्रमात त्यानंतर ऐकूयात इशक जादे या चित्रपटातलं गीत जावेद अली यांच्या स्वरात। संगीत आहे अमित त्रिवेदी यांचं तर रचना आहे कौसर मुनीर यांची।

श्रोतेहो, आपल्या सर्वांना आनंदाची बातमी. जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही आता आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम मोबाईल ऍप वर प्रत्यक्ष ऐकता येतील. तसंच इंटरनेट वरती देखील आपण लाईव्ह कार्यक्रम ऐकू शकाल.

0: विसरलंय जरा।
1: तुम्हाला तुमच्या मोबाईलवर हे ऍप डाऊनलोड करायचंय तर ऍप डाऊनलोड करण्याची कृती लक्षात घ्या। अँड्रॉइड फोन धारकांनी प्रथम प्ले स्टोअर वर जा आणि ऍपल फोन धारकांनी ऍप स्टोअर वर जा। तिथं न्यूज ऑन AIR प्रसार भारती ऑफिशियल ऍप हे सर्च करा, डाऊनलोड करून ते इन्स्टॉल करा। ते ऍप ओपन केल्यानंतर त्यावर समोरच हिरव्या रंगामध्ये रेडिओचा सिम्बॉल दिसेल, त्याला क्लिक केल्यानंतर आकाशवाणी केंद्रांची यादी दिसेल, त्यातून AIR सोलापूर निवडा। लगेच आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आपण प्रत्यक्ष मोबाईलवर ऐकू शकाल।
0: म्हणता रेडिओ बजने दे जरा, गम को भूल कर जीले तू जरा।
1: इंटरनेटवर हे केंद्र ऐकायचं असल्यास कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर देखील आपण ऐकू

0: शकाल. त्यासाठी www.prasarbharati.gov.in किंवा AIR.org.in या साईटवर जाऊन लाईव्ह रेडिओ हे ऑप्शन सिलेक्ट करून AIR सोलापूर निवडा. लगेच तुम्हाला आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम प्रत्यक्ष ऐकता येतील.
1: भूले दुसरे की काके भूल जा, बदला जो रिदम उस पे झूल जा.
0: आकाशवाणी सोलापूर तुमच्याशी जुळलेली.

एफएम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात जवान या चित्रपटातलं गीत अरिजित सिंग आणि शिल्पा राव यांच्या स्वरात. रचना आहे कुमार यांची तर संगीत आहे अनिरुद्ध रविचंद्रन यांचं.

0: जवान या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. श्रोतो, आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. संध्याकाळचे 5:30 होत आहेत. आता युववाणी हा खास युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.
1: संध्याकाळचे 5:30 आहेत. आता ऐकणार आहोत युवकांसाठीचा कार्यक्रम युववाणी.

नमस्कार, आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. तुम्ही ऐकत आहात युवक मित्र मैत्रिणींचा आवडीचा कार्यक्रम युववाणी. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये मी तुमची दोस्त आणि तुमची रेडिओ सखी गायत्री देवडे तुम्हा सर्व मित्र मैत्रिणींचं आणि रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते.

मित्रांनो, आज आपण अशा एका व्यक्तिमत्वाबद्दल गप्पा मारणार आहोत ज्यांच्या नावाशिवाय भारतीय साहित्य आणि संगीत अपूर्ण आहे, आणि ते म्हणजे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. जेव्हा आपण टागोरांचं नाव घेतो तेव्हा डोळ्यांसमोर येतात त्या त्यांच्या अजरामर कविता गीतांजली आणि आपलं राष्ट्रगीत. पण टागोर हे फक्त पुस्तकातले कवी नव्हते, तर ते निसर्गाचे आणि रंगांचे वेड असलेले एक मुक्त प्रवासी होते. आजच्या पिढीला म्हणजेच आपल्याला अनेकदा प्रश्न पडतो की 100 वर्षांपूर्वीचे हे विचार आज आपल्याला काय बरं देऊ शकतात. तर याचं उत्तर त्यांच्या जगण्याच्या पद्धतीत दडलेलं आहे. टागोरांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची सर्जनशीलता. तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, टागोरांनी वयाच्या 60व्या वर्षी चित्रकलेचा छंद जोपासला. ते जेव्हा कविता लिहायचे ना आणि एखादी ओळ जर त्यातली चुकली तर ती फक्त खोडून न टाकता त्या चुकीच्या शब्दांभोवती ते नक्षी काढायचे. त्यातूनच त्यांची अप्रतिम चित्र जन्माला आली. बघा, हा आपल्यासाठी किती मोठा संदेश आहे. आपण अनेकदा अपयशाला घाबरतो किंवा एखादी गोष्ट चुकली की तिथेच थांबतो, पण टागोर सांगतात की तुमच्या चुकांमधूनही काहीतरी सुंदर असं घडवता येतं. गरज आहे ती फक्त त्याकडे बघण्याच्या वेगळ्या दृष्टिकोनाची. मित्रांनो, आता वळूयात त्यांनी केलेल्या त्यांच्या संगीताकडे, ज्याला आपण रवींद्र संगीत असं म्हणतो. टागोरांचं संगीत हे भारतीय शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीत यांचा एक सुंदर संगम आहे. त्यांनी निसर्गातील ऋतूंचं, पावसाचं आणि मानवी मनातील हळव्या कोपऱ्यांचं वर्णन ज्या सुरांमध्ये केलं आहे ते आजही आपल्याला शांत करतात. त्यांचं संगीत आपल्याला सांगतं की मोठ्या गोष्टी सांगण्यासाठी नेहमी मोठ्या शब्दांची किंवा अवघड सुरांची गरज नसते. मनापासून आलेला एक साधा सूरही जगाला जिंकू शकतो. टागोरांचं निसर्गावर अलोट प्रेम होतं. शांतिनिकेतनची स्थापना करताना त्यांचा एकच उद्देश होता, माणसानं निसर्गाच्या कुशीत शिकलं पाहिजे. झाडांची पानं, वाहती नदी आणि मोकळं आकाश हे आपले सर्वात मोठे शिक्षक आहेत असं ते मानायचे. आज आपण सिमेंटच्या जंगलात राहतोय, मोबाईलच्या स्क्रीनमध्ये अडकलोय. अशा वेळी टागोरांचे विचार आपल्याला पुन्हा एकदा मातीशी जोडायला प्रवृत्त करतात. निसर्गाशी नातं जोडणं म्हणजे केवळ सहलीला जाणं नाही, तर निसर्गातील लय आपल्या जगण्यात आणणं हे आहे. त्यांचे एकला चालो रे हे गाणं आजही तरुणाईसाठी प्रेरणास्थान आहे. जेव्हा आपल्याला कोणाची साथ मिळत नाही किंवा जेव्हा आपण आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकटे पडतो तेव्हा हे गाणं आपल्याला हिंमत देतं. जर तुझ्या हाकेला कोणी साथ दिली नाही तरीही तू एकटा चालत राहा, तरीही तू एकटा चालत राहा. आणि हा विचार स्वावलंबनाचा आणि आत्मविश्वासाचा मंत्र आहे. टागोरांनी हे केवळ लिहिलं नाही तर हे सगळं ते आयुष्यभर जगले. त्यांनी नेहमी जगाच्या प्रवाहापेक्षा वेगळा विचार करण्याची जिद्द दाखवली. आणि मित्रांनो, हे सगळं सांगण्यामागचं कारण म्हणजे आपण नुकतीच रवींद्रनाथ टागोर यांची जयंती साजरी केली. आणि अशा या कवी, साहित्यिक, तत्वज्ञी, संगीतकार आणि चित्रकार असलेल्या विचारवंताला ज्यांनी भारतीय संस्कृतीला जागतिक स्तरावर नेलं आदरांजली वाहूया. आणि या सगळ्या त्यांच्या प्रवासाबरोबर शेवटी मी इतकंच सांगेन की रवींद्रनाथ टागोर हे एका काळापुरते मर्यादित नव्हते, ते आजही त्यांच्या गाण्यातून, कवितातून आणि त्यांच्या मुक्त विचारातून आपल्यामध्ये जिवंत आहेत. आजच्या या धावपळीच्या जगात जर आपल्याला थोडा निवांतपणा हवा असेल तर टागोरांचं एखादं पुस्तक हाताशी घ्या किंवा

त्यांचं एखादं संगीत ऐका, तुम्हाला नक्कीच एक नवीन ऊर्जा मिळेल. याबरोबरच कार्यक्रमात घेऊयात एक सॉन्ग ब्रेक आणि ऐकूयात हे छानसं गाणं. ऐकत रहा युववाणी, मी गायत्री तुमच्या सोबत आहे.

0: मित्रांनो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण जाणून घेतलं आपल्याला प्रेरणा मिळेल अशा एका व्यक्तिमत्वाबद्दल, आणि यानंतर देखील कार्यक्रमात असाच एक व्यक्ती आपल्यासोबत आहे. तो लहान जरी असला तरी त्याच्याकडून शिकण्यासारखं भरपूर आहे. एनडीए या परीक्षेमध्ये त्याला ऑल इंडिया रँक 351 मिळालेला आहे. तर कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत त्याच्याशी मी साधलेला संवाद आणि त्याचा प्रवास. मित्रांनो, आज स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहे आपल्यातलाच एक युवा मित्र. तो जिम्नॅस्टिक खेळतो आणि जिम्नॅस्टिक्समध्ये त्याला नॅशनल लेवलमध्ये 5 गोल्ड मेडल देखील मिळालेले आहेत आणि इंटरनॅशनल लेवलला पण तो खेळलेला आहे. सोबतच नुकत्याच झालेल्या एनडीए या परीक्षेमध्ये त्याने ऑल इंडिया रँक 351 देखील मिळवलेला आहे. तर त्याचं नाव आहे अनुराग देशमुख, आणि आज आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत त्याचा हा एनडीएचा प्रवास, त्यांनी परीक्षेसाठी तयारी कशी केली आणि रँक मिळवण्यासाठी त्यांनी काय काय मेहनत केली, त्यांनी कसा अभ्यास केला, या सगळ्या गोष्टी आज आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत. तर अनुराग, आजच्या युवावाणी या कार्यक्रमात आकाशवाणीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने तुझं खूप खूप स्वागत आहे.
1: थँक्यू गायत्री.
0: तर अनुराग, मला सुरुवातीला सांग की तू एनडीए या परीक्षेत रँक मिळवलेला आहे, तर तुला एनडीए करायचं होतं हे तुझं आधीच ठरवलेलं होतं का, किंवा तू या क्षेत्रामध्ये येण्यामागे काय स्टोरी आहे?
1: माझं लहानपणीचं स्वप्न होतं की आपण डिफेन्स फोर्सेसमध्ये जायचं, आणि हे मूवीज आणि डॉक्युमेंटरीज बघून झालेलं स्वप्न होतं. पण जेव्हा मी 9th स्टँडर्ड मध्ये होतो तर मला त्यावेळेस माझ्या पप्पांचा एक स्टुडंट होता सार्थक अक्कर म्हणून, तर त्याचा ऑल इंडिया रँक 5 आलेला.
0: कशामध्ये?
1: CDS मध्ये.
0: ओके.
1: आणि तो लेफ्टनंट झालेला तेव्हा, आणि मग तेव्हा त्याच्याकडून एक इन्स्पिरेशन भेटलं की यार आपण पण डिफेन्स फोर्सेस मध्ये जाऊ शकतो. आणि मी जेव्हा त्याचा इंटरव्ह्यू घेतला त्यानंतर कळालं की एक नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणजे एनडीएची एक एक्झाम असते, आणि त्या एक्झाम मध्ये आपण एकदम कमी वयात डिफेन्स फोर्सेस मध्ये जाऊ शकतो.
0: ओके.
1: तर मग अशा प्रकारे मला एनडीए बद्दल कळालं.
0: आणि तुला ते म्हणजे कोणत्या स्टँडर्ड मध्ये असताना कळालं?
1: 9th स्टँडर्ड मध्ये असताना.
0: ओके.
1: आणि मग नंतर 10th नंतर एक एक्झाम असते SPI ची, सर्व्हिस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट, तर ते आपल्या संभाजीनगर मध्ये.
0: ओके.
1: तर हे इन्स्टिट्यूट एनडीए मध्ये जाणाऱ्या लोकांना प्रिपेअर करून घेतं.
0: अच्छा.
1: तर त्यांची पण एक एंटरन्स एक्झाम असते. तर मी ती एंटरन्स एक्झाम दिली आणि मी त्याच्यात फेल झालो.
0: अच्छा.
1: हे माझं पहिलं फेलियर होतं. तर मग
0: आतापर्यंतचं म्हणजे?
1: हो, आतापर्यंतचं. आणि त्या फेलियर नंतर मग अजून एक अशी जिद्द झाली की यार आता एनडीए काढायचं म्हणजे काढायचंच. तर मग 11th आणि 12th मध्ये मी क्लासेस लावले, आणि मग त्या क्लासेसमधून 11वी 12वीचा अभ्यास आणि एनडीएचा अभ्यास, हे दोघांचा अभ्यास असं सोबत सुरू ठेवला. आणि 12वीमध्ये असताना मी एनडीए साठी अपियर झालो. आणि मग अशा प्रकारे हे पूर्ण एनडीए बद्दल आणि एनडीएची जर्नी
0: अशी राहिली. अच्छा, म्हणजे सुरुवातीला असं म्हणता येईल की तू मूवीज मधून इन्स्पायर झाला आणि नंतर त्या मुलाला तू पाहिलंस, त्याचा रँक वगैरे आला तेव्हा तुला उत्सुकता निर्माण झाली. तू सांगितलंस की तू एक स्कॉलरशिपची एक्झाम दिली होती, ती तू फेल झालास. पण फेल झाल्यानंतर पण काही मुलं अशी असतात की जे खचून जातात की माझ्याकडून एंट्रन्स एक्झामच नाही निघाली तर मी मेन एक्झाम कशी देणार. पण तू त्याला अपोजिट विचार करून तू ठरवलंस की ही नाही झाली तर मी दुसरीच एक्झाम क्रॅक करणार. तर मला सांग की एनडीएची तयारी करत असताना तुझा माइंडसेट कसा होता, किंवा तू दोन्ही गोष्टी सोबत प्रिपेअर केल्या तर तुझं रुटीन कसं होतं आणि तू माइंडसेट कसा ठेवलास तुझा?
1: तर सगळ्यात पहिले माझा रुटीन, तर रुटीन मध्ये असं होतं की मला जिम्नॅस्टिक्स पण ठेवायचं होतं सुरू आणि एनडीएची

0: प्रिपरेशन प्लॅन करायची होती. तर मग मी माझ्या क्लासेसच्या सरांसोबत थोडासा संवाद साधला आणि मग एक रुटीन बनवला की मी 7:30 क्लासेसला जाणार, मग 7:30 ते मी 5:30 पर्यंत क्लासेस करणार.
1: म्हणजे भरपूर वेळ क्लासेस होते तुझे?
0: हो, 7:30 ते 12:30 माझे लेक्चर राहायचे आणि मग नंतर लंच झाल्यानंतर सेल्फ स्टडी तिकडेच अभ्यासिकामध्ये.
1: अच्छा.
0: तर मग 5:30 नंतर मी तिकडून जिमनॅस्टिक्सला जायचो 8:00 पर्यंत आणि मग 8:00 नंतर माझं शेड्यूल संपायचं पूर्ण आणि मग घरी आल्यानंतर डिनर आणि मग परत 12:30 पर्यंत एक सेशन लावायचा अभ्यासाचा.
1: बापरे.
0: तर मग असा माझा दिवसभराचा रुटीन राहायचा. आणि माइंडसेट बद्दल तर जिमनॅस्टिक मध्ये स्पोर्ट्स मध्ये असल्यामुळे मग माइंडसेट असाच होता की रिझल्ट पेक्षा जास्त प्रिपरेशन मध्ये फोकस ठेवायचं की रिझल्ट तर येणारच पण प्रिपरेशन जर मी 100% केली रिझल्ट ऑटोमॅटिक 100%
1: येणार.
0: तर मग प्रिपरेशन मध्ये पूर्ण फोकस ठेवला. आणि मेन गोष्ट अशी की एनडीए मध्ये असं असतं की मॅथचा जर तुम्ही कट ऑफ क्लिअर केला तरच तुमचा पुढचा पेपर चेक होणार.
1: ओके.
0: माझं मॅथ सगळ्यात जास्त वीक, 10वीपर्यंत मॅथ्स मध्ये मला काहीच येत नव्हतं. तर मग 11वीमध्ये एकदम बेसिक पासून सुरू केलं, म्हणजे 9वी 10वीचा परत अभ्यास सुरू केला. मग 9th 10th 11th असा 3 वर्षाचा अभ्यास मी 11th मध्ये सुरू केला पूर्ण. आणि मग 12th मध्ये येईपर्यंत मी पूर्ण सिलेबस कॉन्कर केला आणि रिटर्न मध्ये मी मॅथ्स मध्येच टॉप केलं.
1: अरे वा.
0: तर हे एक असं होतं की हा जो चॅलेंज होता तो चॅलेंज जेव्हा मी माझ्या मॉक टेस्ट दिल्या एनडीएच्या एक्झामच्या पहिले तर त्या मॉक टेस्ट मध्ये माझा स्कोर यायला लागला मॅथ्स मध्ये. तर मग एक कॉन्फिडन्स बिल्ड झाला की यार आपलं आता होऊ शकतं. बरोबर.
1: कारण आणि जो सब्जेक्ट आपल्याला येत नाही त्याच्यामध्ये मार्क जेव्हा येतात तेव्हा अजून बूस्टअप होतो.
0: राईट. तर मग तो एक असं कॉन्फिडन्स बिल्डअप झाला आणि मग अशा प्रकारे तो माइंडसेट एक असं पॉझिटिव्ह राहिला की यार आता आपल्याला मार्क्स येत आहे म्हणजे आपलं होऊ शकतं. सेल्फ कॉन्फिडन्स पण एक बिल्ड झाला. तर मग अशा प्रकारे माझं माइंडसेट आणि रुटीन होतं.
1: नक्कीच खूपच छान. आणि मला सांग की तू एनडीएच्या एक्झाम बद्दल बोललास तर या एक्झामचा पॅटर्न कसा असतो किंवा या एक्झाम मध्ये कोणकोणत्या स्टेजेस असतात?
0: एनडीए मध्ये 2 स्टेजेस असतात, एक असतं इंटरव्ह्यू आणि एक असतं रिटर्न एक्झाम. तर सगळ्यात पहिले रिटर्न एक्झाम. तर रिटर्न एक्झाम 2 पार्ट्समध्ये डिवाइड असतं. एक असतं मॅट मॅथमॅटिक्स एबिलिटी टेस्ट आणि एक असतं गॅट जनरल एबिलिटी टेस्ट. मॅथमॅटिक्स एबिलिटी टेस्ट मध्ये फक्त मॅथ सब्जेक्ट असतो आणि हा असतो 300 मार्कासाठी. आणि जनरल एबिलिटी टेस्ट मध्ये असतात इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, जिओग्राफी, हिस्ट्री, पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स. तर हे 8 सब्जेक्ट असतात आणि हे असतं 600 मार्काला. तर एकूण 900 मार्काचा हा पेपर असतो. तर मग हे झालं रिटर्न पार्ट साठी.
1: आणि याचा कट ऑफ किती असतो? म्हणजे
0: याचा कट ऑफ असा एव्हरेज 350 पर्यंत पण आमच्या वेळेस कट ऑफ लागल्या 304 मार्कांचा.
1: अच्छा.
0: एव्हरेज आपण 350 म्हणू शकतो. हो. म्हणजे एक सेफ स्कोर असतो की तुम्ही रिटर्न क्लिअर करण्यासाठी.
1: आणि तू जसं म्हणालास की मॅथ मध्ये तुम्हाला पहिले पास व्हावं लागतं तर पुढचा पेपर चेक होतो.
0: राईट. जर तुम्ही मॅथचा कट ऑफ आता 300 पैकी मॅथचा कट ऑफ असतो 80-90.
1: अच्छा.
0: तर मग जर तुम्ही हा कट ऑफ क्लिअर केला तरच तुमचा गॅटचा पेपर चेक होणार. जर तुम्ही मॅथचा कट ऑफच क्लिअर नाही केला तर गॅटचा पेपर चेक होतो.
1: तुम्ही तिथेच फेल झाले.
0: राईट. करेक्ट.
1: ओके. आणि याला निगेटिव्ह मार्किंग देखील असते.
0: हो. याची निगेटिव्ह मार्किंग अशी असते प्लस मॅथ्स मध्ये असतं +2.5 - 0.83.
1: अच्छा.
0: आणि गॅट मध्ये असतं +4 - 1.33.
1: ओके.
0: तर हे अशा प्रकारे याची मार्किंग स्कीम असते. आणि इंटरव्ह्यू मध्ये पण 5 दिवसांचा इंटरव्ह्यू असतो. याला म्हणतात SSB इंटरव्ह्यू. तर SSB म्हणजे सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड. तर ह्या 5 दिवसांच्या इंटरव्ह्यू मध्ये पण 2 स्टेज असतात. एक असतं स्क्रीनिंग जे असतं D1 ला आणि मग नंतर असतं 4 दिवसांचं वेगवेगळ्या टेस्ट. तर स्क्रीनिंग मध्ये काय असतं, तुम्हाला सगळ्यात पहिले एक 60 प्रश्न देणार, म्हणजे एक मेंटल एबिलिटीचे प्रश्न आणि ते तुम्हाला एका टायमिंग मध्ये सोडवायचे असतात. आणि मग दुसरी टेस्ट असते, एका मोठ्या स्क्रीनवर तुम्हाला एक ब्लर पिक्चर दाखवणार, 30 सेकंडसाठी ब्लर पिक्चर दाखवणार, मग एक ब्लँक स्लाइड येणार, मग तुम्हाला त्याच्यावर 4 मिनिटात स्टोरी लिहायची की तुम्ही त्या पिक्चर मध्ये काय ऑब्झर्व केलं आणि त्या स्टोरीमध्ये एक अशी स्टोरी लिहायची की त्याच्याने तुम्ही एक पॉझिटिव्ह एंड करशाल त्या स्टोरीचा. म्हणजे तुमचा एक मेन कॅरेक्टर आहे, जसं एक मूवी असते ना, त्या मूवीला 4 मिनिटात तुम्हाला स्टोरी लिहायची असं.
1: तुझ्या वेळेस काय दाखवलं होतं? तुझा?
0: माझ्या वेळेस असं पिक्चर होतं की एक ब्लर आहे आणि एक गाव आहे आणि त्या गावात फ्लड्स आलेले आहे. तर एका बोटमध्ये 4 लोक आणि एका माणसाच्या हातात बाळ आहे आणि ती लोक रेस्क्यू करतायत. तर असं पिक्चर आलेलं. मग मी सेम स्टोरी लिहिली की फ्लड्स आलेले आणि मी रेस्क्यू करतोय असं. हे असतं D1. मग नंतर असतं 4 दिवसांचं, त्याच्यात असतं तुमचं सायकोलॉजी टेस्ट, मग असतं 1-on-1 इंटरव्ह्यू म्हणजे पर्सनल इंटरव्ह्यू आणि सेकंड असतं ग्रुप टास्क GTO. असे 3 टास्क हे तुमचे 4 दिवसात चालतात. आणि हे 3 टास्क झाल्यावर 4थ्या दिवशी म्हणजे लास्ट डे 5th day 5 तेव्हा असं तुमचं कॉन्फरन्स, म्हणजे तुमच्या समोर 16 ऑफिसर्स बसलेले असतात आणि ते 16 ऑफिसर तुमच्या

0: मिनिटं किंवा 1.5 मिनिटाचा असं एक पर्सनल इंटरव्ह्यू घेता. ते असं बघता चेक करता की कॉन्फिडन्स कसा आहे. तर मग हा असतो पूर्ण SSB प्रोसेस.
1: अरे वा, खूप छान.
0: हे तुम्ही दोन स्टेज क्लिअर केले की मग नंतर मेडिकल्स होता तुमचे, आणि मग मेडिकल नंतर एक मेरिट लिस्ट येते. म्हणजे हे पूर्ण प्रोसेस क्लिअर झाल्यानंतर 600 मुलं रेकमेंड होता इंटरव्ह्यू नंतर, आणि 600 मधून जे पहिले 406 जण असतात ते सिलेक्ट होतात. त्या मेरिट लिस्ट मध्ये असं सगळं झालं की मग तुमचं जॉईनिंग लेटर येतं.
1: अरे खूपच छान. आणि त्यामध्ये तुझा 351st रँक आलेला आहे.
0: राईट,
1: खूपच छान. त्याबद्दल तुझं अभिनंदन.
0: थँक्यू गायत्री.
1: तर अनुराग, तू आम्हाला पूर्ण एनडीए एक्झामची सगळी प्रोसेस सांगितलीस आणि एक्झाम पॅटर्न देखील सांगितलं, पण मला सांग की खूप सारे जण या एक्झामला अपियर होतात आणि एक्झाम तर सगळेच जण देतात, पण तू त्यात रँक मिळवलाय आणि या सगळ्या तू फर्स्ट टाइमच तू सगळी प्रोसेस दिली आणि त्यातून तुझं सिलेक्शन झालेलं आहे. तर मला सांग की जे मुलं प्रिपेअर करतात आणि एक जे तू आहे ज्यांनी रँक मिळवलाय, तर या दोघांमधला फरक काय किंवा अशा कोणत्या गोष्टी तू वेगळ्या केल्यास जेणेकरून तुझा रँक आलाय?
0: तर सगळ्यात पहिले मला असं वाटतं की माझा रँक येण्यामागचं कारण असं आहे की मी जिकडेपर्यंत क्लासेस लावतो किंवा मी घरी स्टडी करायचो ज्या रूम मध्ये, त्या डेस्कवर मी एक गोष्ट लावून ठेवलेली, ऑल इंडिया रँक 1 ऍट व्हॉट कॉस्ट. तर मी ड्रीम केलं ऑल इंडिया रँक 1 आणि मला ऑल इंडिया रँक 351 भेटला. तर असंच मला एक वाटतं की यार एम हाय पाहिजे आपला. जर तुम्ही ड्रीम असं मोठ्या गोष्टीचं केलं तर छोटी गोष्ट भेटणारच. ही एक गोष्ट असते जे नॉर्मल स्टुडंट करत नाही आणि मी केली. आणि नंतर जर झालं तर जी गोष्ट माझी सगळ्यात जास्त वीक होती त्याच गोष्टीवर मी टॉप केलं,
1: सगळ्यात जास्त काम केलं.
0: तर मग ही एक गोष्ट आहे की जी गोष्ट मला असं वाटतं की एक रँकर कडे असतेच. आणि मग नंतर डिसिप्लिन म्हणजे कन्सिस्टन्सी, रोज सकाळी 7:30 क्लासेसला जाणं आणि रोज 5:30 पॅकअप करणं, म्हणजे हा पूर्ण टाईट शेड्यूल रोज मेंटेन करणं हे खूप अवघड असतं. आणि हे मी माझ्या पूर्ण रुटीनमध्ये केलं 11th आणि 12th स्टँडर्डच्या. तर हे कन्सिस्टन्सी एक मॅटर करतं. त्यानंतर एक अशी ऍक्टिव्हिटी पाहिजे तुमच्या पूर्ण डेली शेड्यूलमध्ये की जी तुम्हाला रिफ्रेश करेल. म्हणजे असं पण नाही की तुम्ही पूर्ण 24 तास अभ्यास करायला पाहिजे. तर मग एक अशी ऍक्टिव्हिटी पाहिजे, जसं माझ्या याच्यात स्पोर्ट्स होतं तर वेगळं म्युझिक असू शकतं, डान्स असू शकतो.
1: एखादं तू म्हणतोयस की आर्ट्स किंवा कला तुमची जोपासायला पाहिजे,
0: तर मग ते एक अशी गोष्ट असते जी तुम्हाला अभ्यासामधून बाहेर काढतं आणि माइंड फ्रेश करतं. तर मग ती एक गोष्ट अशी होती की जी माझ्या पूर्ण प्रोसेसमध्ये तिने मला हेल्प केली. तर मग अशाच प्रकारे जसं डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी आणि एक ऍक्टिव्हिटी जर केली तर मग बाकीही विद्यार्थी त्यांचा जे काही गोल असेल ते अचीव्ह करू शकतात.
1: नक्कीच, खूप छान. तर मला सांग, हे प्रिपरेशन करताना तुला कोणत्या अडचणी आल्या का, आणि आल्या तर त्या तू कशा सॉल्व्ह केल्यास?
0: तर अडचणी सांगायचं झालं तर सगळ्यात पहिली अडचण होती की मॅथ्स येत नव्हतं. दुसरी अडचण अशी होती की झोप खूप यायची. कारण मी सकाळी जाताना सायकलवर जायचो आणि जिम्नॅस्टिक केल्यानंतर पण सायकलवर यायचो. तर जिम्नॅस्टिक्स प्लस अभ्यास प्लस सायकलवर येण्याचं रुटीन
1: हे खूप असं.
0: तर मग अशी प्रोसेसमध्ये झोप खूप यायची आणि दुपारच्या वेळेस असं व्हायचं की माझा सेल्फ स्टडीचा टाइम राहायचा आणि झोप यायची. तर मग करायचं काय? तर झोपेसाठी असं केलं की एक टाइम स्लॉट तयार केला, 3:30 ते 4 ह्या अर्ध्या घंट्यात मी झोपणार आणि मग झोप गेल्यानंतर माझा अभ्यास परत सुरू करायचा. हे झालं झोपेसाठी. आणि मॅथ्ससाठी तर माझे क्लासेसमधले जे मॅथचे सर होते, प्रेम लोहिया सर, तर मग त्यांनी त्यांच्याकडे डाऊट सेशन झाले किंवा त्यांचं जे शिकवण्याची पद्धत ती एक खूप चांगली होती. आणि मी जे PYQs असतात म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स एनडीएचे, तर 2016 ते 2025 पर्यंत जेवढे पण क्वेश्चन्स आलेले सगळे सॉल्व्ह केलेले. आणि माझ्याकडे फोन नव्हता पूर्ण प्रिपरेशन मध्ये, तर मग अभ्यास करायचा तर फक्त पुस्तकातूनच. तर मग
1: सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आजच्या काळात म्हणजे फोन न वापरणं, ते पण 2 वर्ष.
0: तर मग ह्या 2 वर्षात कसं झालं, माझ्याकडे एक जी बुक होती Pathfinder, एनडीए Pathfinder, तर त्या Pathfinder 600 पानाची Pathfinder असते. तर फोन नव्हता, तर मग ती Pathfinder माझी 2 वेळेस सॉल्व्ह करून झालेली. कारण फोन नव्हता तर मग सॉल्व्हिंग कुठून करायची, तर पुस्तकातूनच. तर मग हे असं पूर्ण केल्यानंतर एक मॅथ्सवर एक असं कॉन्फिडन्स आला. तर मग मॅथ्सला असं कॉन्कर केलं आणि बस एवढ्याच अडचणी. बाकी तर एक अजून एक अशी अडचण की अभ्यास आणि जिम्नॅस्टिक्सला सोबत कसं चालू ठेवायचं.
1: तर मी हे अडचण नाही म्हणता येणार, ते तुझं काय म्हणता येईल जिम्नॅस्टिकसाठीचं तुझं वेळ म्हणता येईल, तुला ते सोबत कंटिन्यू ठेवायचंच होतं.
0: करेक्ट. तर मी 11th पर्यंत कंटिन्यू केलं जिम्नॅस्टिक्स आणि ट्वेल्थ मिड मध्ये मी जिम्नॅस्टिक्सला थोडं ब्रेक दिला कारण तेव्हा अशी गरज होती की फुल टाइम अभ्यास करायची गरज होती आणि मग नंतर संडे टू संडे स्पोर्ट्स खेळायला जायचो क्रिकेट आणि फुटबॉल किंवा मग ट्रेकिंगला जायचो.

0: तर असा माझा पूर्ण शेड्यूल होता आणि त्या अडचणी
1: दूर केल्यास अगदीच खूप छान पद्धतीने तू सांगितलंयस आणि तू ज्या अडचणींवर मात केली ज्या प्रकारे ते पण खूप कौतुकास्पद आहे की तू ते खूप पॉझिटिव्हली घेऊन म्हणजे त्यावरती मात केलीस. आणि मला हे म्हणायचं होतं की तू सांगितलंस की एनडीएची तयारी आणि 11वी 12वीचं प्रिपरेशन तू सोबत केलंस, तर मला सांग या दोन्ही गोष्टींमध्ये तू मेळ कसा ठेवलास की एनडीएचं पण तुला प्रिपरेशन करायचं होतं शिवाय 12वी बोर्डची तुला तयारी करायची होती, तर तो अभ्यास तू कसा मॅनेज केलास?
0: सिलेबस एनडीएचा आणि 11th आणि 12th तर सेमच असतो, फक्त डिफरन्स येतो की एनडीएचा पॅटर्न असतो एमसीक्यू टाइप आणि 11, 12 अभ्यास असतो थेरी. तर मग मी माझ्या पूर्ण प्रिपरेशन मध्ये सिलेबस कसा पूर्ण करायचा हे ठरवलं आणि मग नंतर जेव्हा माझा इंटरव्ह्यू झाला जॅन मध्ये, तर मग जॅन टू फेब माझ्याकडे एक मंथ होता, तर त्या एका महिन्यामध्ये मी पूर्ण थेरी कसं लिहायचं की बोर्ड्स मध्ये अटेम्प्ट कसा करायचा पेपर, तर मग याच्यावर काम केलं. कारण मला सिलेबस तर येत होता म्हणजे लिहायचं काय ते माहिती होतं.
1: म्हणजे तुला ते एक बेनिफिट होता की एनडीएचं जे सगळं होतं ते तुला 12th बोर्ड्समध्ये होतं.
0: हो, तर मग मला क्वेश्चन सॉल्व्ह करायचं कसं हे माहिती होतं, पण थेरी मध्ये त्याला लिहायचं कसं तर हे त्या मी एका महिन्यात करून घेतलं. तर मग असं मी 11th 12th आणि एनडीएचा अभ्यास केला. आणि 11th आणि 12th मध्ये माझं असं होतं की माझ्याकडे सब्जेक्ट होते पीसीएम आणि एनडीए मध्ये असं होतं की वेगळे पण सब्जेक्ट इंग्लिश, नंतर झालं जिओग्राफी, बायोलॉजी,
1: पॉलिटी,
0: इकॉनॉमिक्स. तर मग याच्यासाठी पण माझे संध्याकाळचे क्लासेस राहायचे. तर मग त्या क्लासेसमधून आणि सेम जसं मी सांगितलं पीवायक्यूज मधून, तर मग मी सेम 11th 12th अभ्यास सकाळी करून घ्यायचा आणि मग संध्याकाळ झाली की बाकीच्या जनरल स्टडीज साठी अभ्यास.
1: म्हणजे जे सब्जेक्ट तुझे 12वीसाठी नाही येत ते नंतर तू ठेवले होतेस. अगदीच खूप छान. अनुराग, तू एक्झाम बद्दल मला सांगितलंस, पण मला सांग की ज्या दिवशी रिझल्ट आला आणि तुझा ऑल इंडिया रँक आला तेव्हाची तुझी रिएक्शन किंवा तुझ्या आईवडिलांची रिएक्शन कशी होती, तो अनुभव कसा होता?
0: मी ज्या दिवशी माझा ऑल इंडिया रँक आला 8 एप्रिलला, तर 8:30 रात्री रँक आलेला.
1: अच्छा.
0: आणि मी त्यावेळेस क्लासमध्ये होतो. तर असं होतं की मला असं गॅरंटी नव्हती की माझा ऑल इंडिया रँक येईल, तर मी सेकंड अटेम्प्ट साठी प्रिपेअर करत होतो.
1: अरे बापरे, म्हणजे तू एक्झाम दिल्यानंतर पण प्रिपेअर करत होता?
0: माझं 12th एप्रिलला सेकंड अटेम्प्ट होता आणि 8 एप्रिल रिझल्ट आला. तर मग मी प्रिपेअर करत होतो, आम्ही ग्रुप स्टडी करत होतो आणि माझे टीचर आले आणि त्यांनी सांगितलं की तुझी मेरिट लिस्ट लागली. तर मग त्यांनी सांगितलं की तुझं ऑल इंडिया रँक 351 आलाय.
1: अरे वा.
0: तर मग विश्वासच होत नव्हता की यार आपलं ऑल इंडिया रँक 350. माझं 12th एप्रिलला सेकंड अटेम्प्ट होता आणि 8 एप्रिल रिझल्ट आला. तर मग मी प्रिपेअर करत होतो, आम्ही ग्रुप स्टडी करत होतो आणि माझे टीचर आले आणि त्यांनी सांगितलं की तुझी मेरिट लिस्ट लागली. तर मग त्यांनी सांगितलं की तुझं ऑल इंडिया रँक 351 आलाय.
1: अरे वा.
0: तर मग विश्वासच होत नव्हता की यार आपलं ऑल इंडिया रँक 351 आलाय आणि आपण सिलेक्ट झालोय.
1: अगदीच.
0: तर एक असं होतं की आता मी काय करू, हसू की रडू. तर मग मी सगळ्यात पहिले तू एकदा परत चेक कर आलाय की नाही. तर ते मला असं म्हणत की तू 10 वेळेस चेक कर की खरंच मेरिट लिस्ट आलीये की नाही. मग मी त्यांना सांगितलं की आलीये आणि माझं ऑल इंडिया रँक 351 आलाय. तर 8 एप्रिल पासून आजपर्यंत आमच्या घरात रोज वेगवेगळे सेलिब्रेशन सुरू. एक चांगलाच अनुभव होता आणि

थैंक यू। मित्रांनो, आताच आपण ऐकलात एनडीए या परीक्षेमध्ये ऑल इंडिया रँक 351 मिळवलेल्या अनुराग देशमुख याच्याशी मी साधलेला संवाद। पाहिलं मित्रांनो, जर एखादं स्वप्न मनाशी बाळगलं आणि त्यावरती विश्वास ठेवला तर ते स्वप्न नक्कीच पूर्ण होतं। जसं अनुरागने स्वतःवर विश्वास ठेवला आणि त्याचं 100% दिलं, कुठेही कमी पडू दिलं नाही, आणि 100% देऊनही त्याने दुसऱ्या अटेम्प्टची तयारी देखील सुरू केली होती। म्हणजे किती त्याचं डेडिकेशन म्हणलं पाहिजे। असंच जर आपण सगळ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये केलं तर नक्कीच सगळ्यांना यश हे मिळणारच। याबरोबरच कार्यक्रमात घेऊयात एक सॉन्ग ब्रेक आणि ऐकूयात हे छानसं गाणं। एन्जॉय करा, मी गायत्री तुमच्या सोबत आहे।

मित्रांनो, या गाण्याबरोबरच कार्यक्रमात वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. मी आशा करते की आजचा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि आजच्या या मुलाखतीमधून तुम्हालाही प्रेरणा मिळाली असेल. तर तुम्ही सर्वजण देखील तुमचं स्वप्न किंवा ध्येय जे काही असेल त्यासाठी 100% द्या आणि तुम्हाला ते ध्येय मिळणार आहे किंवा तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे असा त्यावर विश्वास ठेवा. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा कार्यक्रमात एका नवीन विषयाबरोबर. तोपर्यंत आजच्या कार्यक्रमातून मी तुमची रेडिओ सखी गायत्री देवडे तुमचा निरोप घेते. हा कार्यक्रम तुम्ही ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजित बनसोडे. स्टे पॉझिटिव्ह, स्टे हेल्दी. बाय बाय.

0: आताच आपण युववाणी हा युवकांसाठीचा कार्यक्रम ऐकला. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
1: आकाशवाणी सोलापूर केंद्र सायंकाळचे ठीक 6 वाजले आहेत. श्रोतेहो आता प्रसारित करीत आहोत मराठी मिश्र गीतांचा कार्यक्रम.
2: शिस्त संस्कार शिक्षण महान श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
3: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
2: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती.
3: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
2: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
3: संपर्क 87 88 46 14 97.
4: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
1: श्रोतेहो मराठी मिश्रगीत या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूयात पंडित जितेंद्र अभिषेक यांनी स्वरबद्ध केलेलं हे भक्तिगीत. रचना पारंपरिक, संगीत आहे नंदू होणप यांचं.

इसी से होते हैं। या पाचही चित्रपटांपैकी तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही एका चित्रपटातील गीत तुम्ही आम्हाला एसएमएस करू शकता। यासाठी आमचा मोबाईल नंबर आहे 94 22 65 17 41। तेव्हा रात्री ऐकायला विसरू नका गुजारिश हा कार्यक्रम।

श्रोतेहो, आज रात्री ठीक 10 वाजता गुजारिश हा SMS बेस्ड हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम नक्की ऐका. श्रोतेहो, या कार्यक्रमात गीत ऐकण्यासाठी आजचे चित्रपट आहेत दुल्हे राजा, बंधन, आंटी नंबर 1, नसीब आणि जब प्यार

श्रोतेहो कार्यक्रमात आताच आपण लता मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेलं भावगीत ऐकलं. रचना भास्कर तांबे यांची दर, संगीत वसंत प्रभू यांचं. श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र. मराठी मिश्रगीतांचा आनंद आपण घेत आहोत. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अनुराधा पौडवाल यांनी स्वरबद्ध केलेलं शांताराम नांदगावकर यांची रचना. संगीत आहे अरुण पौडवाल यांचं.

0: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती. आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
1: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी, जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो, तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा.

0: तुम्हाला सांगतो माझे गुडघे डॉक्टर परीक्षित पेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित पेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित पेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
3: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.

0: श्रोते हो, शास्त्रीय संगीत कळत नाही पण आवडतं.
1: संगीतातील नादमाधुर्य मात्र मनाला भुरळ पाडतं.
0: घराणेदार बंदिशी, चीजा, रचनांमधून उलगडणारं रागसंगीत असो की
1: चित्तवृत्तीला शांत करणारं, मनाला एकाग्र करणारं रागसंगीत असो,
2: लागे लगन बसे लागे लगन बसे.
0: भावसंगीतातील चित्रपट गीतांमधील नादमाधुर्यातून भेटणारं रागसंगीत,
1: सूर, ताल, लय या संगीतमय नक्षत्रमालेचे आपण सर्वच स्वरयात्री.
0: कलाक्षेत्रातील साधकांसोबत हलक्या फुलक्या गप्पांमधून रागसंगीत उलगडणारा आपला नवीन कार्यक्रम
1: स्वरयात्री प्रत्येक शनिवारी सकाळी 10:30 वाजता आकाशवाणी सोलापूर केंद्रावर.

श्रोतेहो मराठी मिश्रगीतांचा आनंद आपण घेत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूयात दे धक्का या चित्रपटातील ही ठसकेबाज अशी लावणी. स्वर आहे आरती अंकलीकर यांचं तर रचना श्रीरंग गोडबोले यांची आणि संगीत अजय अतुल यांचं.

लग्नाचा सीजन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.

श्रोत्याहो आपण ऐकत आहोत मराठी मिश्रगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। श्रोत्याहो कार्यक्रमाच्या शेवटी आता आपण ऐकूयात नटरंग या चित्रपटातील ही गवळण बेला शेंडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात। रचना आहे गुरु ठाकूर यांची तर संगीत अजय अतुल यांचं।

0: आणि श्रोतेहो याबरोबरच मराठी मिश्रगीतांचा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
1: उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी बसून कंटाळा येतोय. आई बाबा उन्हात बाहेर खेळायला पाठवत नाहीयेत. मित्रांनो, काही काळजी करू नका, तुमची ही सुट्टी आता होणार आहे अजूनच मजेशीर, कारण तुमच्यासाठी घेऊन येतोय तुमचा लाडका आणि धमाल कार्यक्रम हॅलो गम्मत जम्मत. मित्रांनो, या कार्यक्रमात तुम्ही आमच्याशी मनमोकळा गप्पा मारू शकता, तुमच्या मजेशीर गोष्टी सांगू शकता आणि तुमचं आवडतं बालगीतही आम्हाला सांगू शकता. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आम्हाला कॉल करा शनिवार दिनांक 9 मे 2026 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत. कॉल करण्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे आपला नेहमीचाच 94-22-65-17-41. चला तर मग, वाट कसली पाहताय? तुमच्या सुट्टीतील गमती जमती आम्हाला नक्की सांगा. हॅलो गम्मत जम्मत.

ध्वनी तरंगांच्या कर्णमधुर लहरीवर श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र। सायंकाळचे 6:30 वाजले आहेत। आता ऐकूयात हिंदी मिश्र गीतांचा कार्यक्रम।

श्रोतेहो, हिंदी मिश्रगीतांच्या कार्यक्रमामध्ये आता आपण ऐकूयात सोनू निगम यांनी स्वरबद्ध केलेलं फैज अन्वर यांचं गीत. संगीत आहे निखिल विनय यांचं.

0: संगीत होतं चिरंतन भट यांचं.
1: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं।
2: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी,
1: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
2: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार।
3: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ,
2: अरुण नरखेडकर अंदर।
1: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात।
4: श्रोते हो, आपण ऐकत आहात हिंदी मिश्रगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावर। कार्यक्रमात आता ऐकूयात सिंघम या चित्रपटासाठी कुणाल गांजावाला आणि रिजा शर्मा यांनी स्वरबद्ध केलेलं स्वानंद किरकिरे यांचं गीत। संगीत आहे अजय अतुल यांचं।

0: श्रोतेहो, आज रात्री ठीक 10 वाजता ऐकायला विसरू नका गुजारिश हा एसएमएस बेस्ड हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. यामध्ये आज आपण ऐकणार आहोत दुल्हे राजा, बंधन, अंटी नंबर 1, नसीब आणि जब प्यार किसी से होता है या चित्रपटातील विविध गीत. श्रोतेहो, या 5ही चित्रपटांपैकी तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही एका गीतांची पसंती तुम्ही आम्हाला एसएमएस द्वारे कळवू शकता आणि यासाठी आमचा मोबाईल नंबर आहे 94 22 65 17 41.
1: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड.
2: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती, अन्नपूर्णा मिठाई.
3: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.
4: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आग्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे सोलापूर.
5: सोलापूर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते आदरणीय श्री दिलीप भाऊ कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक तेजस्विनी महिला उद्योग समूह आणि सह्याद्री प्रॉडक्ट झाडू उत्पादक सोलापूर.
6: यंदाच्या सणांमध्ये तुमच्या सौंदर्याला खुलवेल असे बेस्ट कलेक्शन फक्त ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट मध्ये.
7: मेन्स, किड्स, लेडीज वेअर आणि साडीच्या मनपसंत खरेदीसाठी तेही अगदी होलसेल दरात.
6: आजच भेट द्या ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट, पुणे सोलापूर हायवे मोडणे. संपर्क 87 4003 4008.
5: तुळजापूर तालुक्यातील गुजनूर इथं येत्या 11 मे पर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलंय. सर्व भक्तांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन गुजनूरच्या सर्व ग्रामस्थांनी केलंय.
8: ऑर्डर वर ऑर्डर येतील, प्रोजेक्ट वर प्रोजेक्ट मिळतील, पॅकिंग वर पॅकिंग होतील, बॅलन्स शीट वर प्रॉफिट वाढला, एफएम वर ऍडव्हर्टाइजमेंट बिझनेस वाढला.
9: प्रसार भारतीच्या अधिकृत एजन्सी धारकांमार्फत आपल्या व्यवसायाची जाहिरात करा आणि आपले ब्रँडिंग कानातून श्रोत्यांच्या हृदयांपर्यंत पोहोचवा.
10: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आणि
11: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.

श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकूयात हम्प्टी शर्मा की दुल्हनिया या चित्रपटासाठी अरिजित सिंग आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं कुमार यांचं गीत. संगीत आहे शारिब तोहिब यांचं.

0: आणि बरं तर श्रोत्याहो, या गीताबरोबरच आजचा हिंदी मिश्र गीतांचा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत.
1: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी, लाहोटी साडीची व्हरायटी जोडती असंख्य नाती. तुमची आमची पसंती फक्त लाहोटी.
2: लाहोटी साडी चाटी गल्ली सोलापूर.
3: चलो निकले गए.
4: जाए नेहा के सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
3: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
5: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
6: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट. या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
7: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
6: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.
8: श्री लक्ष्मी हायटेक नर्सरी,
7: सर्व प्रकारच्या भाज्यांची, फळांची, झेंडूची आणि ऊसाची निरोगी आणि दर्जेदार रोपे मिळतील.
8: श्री लक्ष्मी हायटेक नर्सरी, सूत मिल समोर, वाघोली, तालुका मोहोळ.
7: मोबाईल 9899 42 41 49.
9: शिस्त, संस्कार, शिक्षण महान, श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
10: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
9: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती.

0: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल, इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह।
1: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा। श्री राधा गुरुकुल, कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर।
0: संपर्क 87 88 46 14 97।
2: योग विद्या गुरुकुल नाशिक यांची मान्यता प्राप्त योग व निसर्गोपचार केंद्र आता आपल्या सोलापूर शहरात अकोले काठी इथं। जुनाट व सर्वच आजारांवर घ्या निसर्गरम्य वातावरणात प्रभावी आणि नैसर्गिक उपचार। संपर्कासाठी मोबाईल 94 218 76 055।
3: दररोजच्या स्वयंपाकात तुम्हाला काहीतरी खास बदल हवाय? तेव्हा ऐकत रहा खमंग आणि रुचकर पदार्थांची।

0: खास बदल हवाय तेव्हा ऐकत रहा खमंग आणि रुचकर पदार्थांची मेजवानी देणारा कार्यक्रम खमंग रुचकर। इथे मिळतील चविष्ट सोप्या आणि घरगुती रेसिपीज, पारंपरिक पदार्थांपासून ते आधुनिक डिशेस पर्यंत सगळं काही।
1: प्रत्येक भागात खास टिप्स, टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन आणि स्वयंपाक अधिक रुचकर बनवणारी रहस्य।
0: श्रोते हो, म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध आणि चवीला रुचकर स्पर्श।
1: तर ऐकायला विसरू नका
2: खमंग रुचकर
1: दररोज सकाळी 9:15
0: ऐकत रहा आणि बनवत रहा
1: प्रत्येक दिवस अधिक स्वादिष्ट।
3: FM बँड 103.4 MHz वर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र। संध्याकाळचे ठीक 6:58 झाली आहेत। ठीक 7 प्रादेशिक बातम्या आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत। दरम्यान वाद्य संगीत।
4: घवघवीत असं यश संपादित करणाऱ्या आणि IPS पदाला गवसणी घालणाऱ्या बापूसाहेब रतन गायकवाड या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल।
5: श्रोते हो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो। याविषयी वास्तू विशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत।
6: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त त्या तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर। माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते पासून विचार करायचा असतो खरं।
5: उद्योग मंत्र मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका। सोमवारी 11 रोजी दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर वनिता मंडळ।
7: गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास।
8: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kHz वर ठीक 7 बातम्या।

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेत सुमारे 93% विद्यार्थी उत्तीर्ण. 179 विद्यार्थ्यांना 100% गुण. यंदा कमी पावसाचा अंदाज असल्यानं जलसंधारण तसंच जलयुक्त शिवारची कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या पदभरतीत 70% स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याचे राज्य सरकारचे आदेश. प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं निधन. आणि बुलढाणा अमरावती यवतमाळमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारीत घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्यात यावेळी 92.9% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ऐकूया याची तपशीलवार माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: 10वीच्या परीक्षेसाठी यंदा राज्यातून 15,55,000 अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,20,486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाच्या निकालात 179 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत.

0: यात सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातले आहेत. कोकण विभागाचा निकाल याहीवेळी सर्वाधिक 97.62% लागला तर कोल्हापूर विभाग 95.47% दुसऱ्या क्रमांकावर आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 88.41% लागला आहे. इतर विभागीय मंडळांची उत्तीर्णांची टक्केवारी याप्रमाणे: मुंबई 94.97%, पुणे 94.24%, नाशिक 90.53%, नागपूर 89.7%, लातूर 88.42% आणि अमरावती 90.5%. दहावीच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली असून 94.96% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत तर उत्तीर्ण मुलांची टक्केवारी 89.56% आहे. विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी उद्यापासून येत्या 23 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे.
1: यंदाच्या हंगामात कमी पावसाचा अंदाज असल्यानं जलसंधारण तसंच जलयुक्त शिवारची कामं युद्धपातळीवर पूर्ण करावीत. भूजल पातळी कमी झालेल्या ठिकाणी प्राधान्यानं कामं करून भूजल पातळी वाढवण्याचे प्रयत्न करावेत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. मुंबईत मृद आणि जलसंधारण विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जलयुक्तमधील राज्यस्तरीय आराखडे 15 मे पूर्वी मंजूर करण्यात यावेत असंही त्यांनी सांगितलं. केंद्र शासनाच्या विकसित भारत जी रामजी योजनेमध्ये जलसंधारणाच्या कामांवर भर देण्यात आला आहे. त्याचा लाभ घेऊन राज्यातल्या जलसंधारणाची कामं पूर्ण करून घ्यावीत. जलसंधारण कामांतर्गत नालाखोलीकरणाची कामं करताना त्या ठिकाणी पुन्हा गाळ होऊ नये यासाठी बांबू लागवड करण्याचा विचार करावा असा सल्लाही त्यांनी दिला. राज्यातल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये पदभरतीत स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यासंदर्भातलं धोरण राज्य शासनानं मंजूर केलं आहे. पदभरती करताना या बँकांनी जिल्ह्यातल्या मूळ रहिवासी अधिवास प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना 70% जागा राखीव ठेवाव्यात. उरलेल्या 30% जागांवरही जिल्ह्याबाहेरचे उमेदवार उपलब्ध झाले नाहीत तर त्या जागाही स्थानिक उमेदवारांमधून भराव्यात असं राज्य सरकारने एका परिपत्रकाद्वारे नमूद केलं आहे. मुंबईत सध्या सुरू असलेल्या पुनर्विकास कामांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने राज्य सरकारला दिले आहेत. महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा आणि पुनर्विकास कायदा गेली 5 दशकं अस्तित्वात असूनही सध्या मुंबई झोपडपट्टी सुधारणा तसंच शहर नियोजन अतिशय ढिसाळ पद्धतीने सुरू आहे असं नमूद करत खंडपीठानं सरकारवर ताशेरे ओढले आहेत. मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्याच्या बाबतीत सध्याची वैधानिक यंत्रणा अपुरी पडत असल्याचं निरीक्षणही खंडपीठानं नोंदवलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं आज पुणे इथं अल्पशा आजारानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. ते केपीआयटी टेक्नॉलॉजीचे सहसंस्थापक आणि अध्यक्ष होते. 3 दशकांहून अधिक काळ चाललेल्या आपल्या कारकिर्दीत पंडित यांनी भारतासह परदेशात तंत्रज्ञानावर आधारित मोबिलिटी सोल्युशन्स आणि शाश्वतता उपक्रमांना पुढे नेण्यात महत्वाची भूमिका बजावली. व्यवसायाव्यतिरिक्त ते अनेक नागरी शैक्षणिक आणि धोरणात्मक संस्थांशी संबंधित होते. टीसीएस धर्मांतर प्रकरणातल्या आरोपी निदा खानला नाशिक न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. छत्रपती संभाजीनगरमधल्या नारेगाव इथून पोलिसांनी तिला अटक केली. स्थानिक नगरसेवक मतीन माजिद पटेल यांनी निदा खान हिला आश्रय दिल्यामुळे त्याला सहआरोपी करण्यात आल्याची माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली आहे. निदा खानवर धर्मांतर प्रकरणी गुन्हा दाखल आहे. नाशिक रोड न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ती फरार होती. पुणे तसंच नाशिक पोलिसांनी काल तिला छत्रपती संभाजीनगर इथून ताब्यात घेतलं. स्त्रिया आणि मुलांवरच्या अत्याचार प्रकरणातल्या

दोषींना जामीन मिळू नये अशी शिफारस केंद्र सरकारला करणार असल्याचं राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी आज सांगितलं. नुकत्याच घडलेल्या अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर विशेष जलदगती न्यायालय तज्ञांच्या सहकार्याने योग्य तपास अशा अनेक शिफारशी महिला आयोग करणार असल्याचं त्यांनी आज नवी दिल्ली इथं बोलताना सांगितलं. भारतात सार्वजनिक प्रसारण सेवेचा प्रारंभ झाल्याला यंदा 90 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम होत आहेत. 23 जुलै 1936 या दिवशी स्थापन झालेल्या ऑल इंडिया रेडिओ या सेवेचं नामकरण नंतर आकाशवाणी असं करण्यात आलं. दिल्लीच्या आकाशवाणी भवनापासून यानिमित्त विशेष मॅरेथॉन काढण्यात आली. प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन यांनी मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. आकाशवाणी आणि दूरदर्शनचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं या उपक्रमात सहभागी झाले. आकाशवाणी मुंबईतर्फे यानिमित्त पद्मविभूषण डॉ एन राजम यांच्या मुलाखत आणि व्हायोलिन वादनाची विशेष मैफल आयोजित करण्यात आली होती. श्रोत्यांना 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर हा कार्यक्रम ऐकता येईल. मुंबईत अंधेरी रेल्वे स्थानकावरच्या नवीकरण केलेल्या टपाल कार्यालयाचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते झालं. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्स बरोबर होणार आहे. दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना सुरु होईल. नाणेफेक जिंकून कोलकात्यानं प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून भाजपाचे शुभेंदू अधिकारी उद्या शपथ घेतील. भाजपा विधिमंडळ पक्षाच्या आज कोलकात्यात झालेल्या बैठकीत त्यांच्या नावावर एकमत झाल्याचं निरीक्षक या नात्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याची अधिसूचना निवडणूक आयोगाने जारी केल्यानंतर आणि विधानसभेचा कालावधी काल संपुष्टात आल्यानंतर राज्यपाल एन रवी यांनी आज विधानसभा विसर्जित केली. हवामान. येत्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. बुलढाणा अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांना आज तर यवतमाळ आणि चंद्रपूरला उद्या मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कोकणात उष्ण आणि दमट हवामान राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. गेल्या 24 तासात संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर आणि लांजा तालुक्यात काल संध्याकाळी अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. या पावसामुळे आंबा पिकाचं नुकसान झालं तसंच वीज पुरवठाही खंडित झाला होता. सांगली जिल्ह्यात मिरज तासगाव आणि कवठे महाकाळ तालुक्यात आज दुपारी मेघगर्जनेसह पाऊस झाला. कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात किंचित वाढ झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेत सुमारे 93% विद्यार्थी उत्तीर्ण. 179 विद्यार्थ्यांना 100% गुण. यंदा कमी पावसाचा अंदाज असल्यानं जलसंधारण तसंच जलयुक्त शिवारची कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या पदभरतीत 70% स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याचे राज्य सरकारचे आदेश. प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं निधन. आणि बुलढाणा अमरावती यवतमाळमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र. सायंकाळचे 7:12 होत आहेत. श्रोते हो आता ऐकूयात आमच्या आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेच 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. गावकरी मंडळ हा आमच्या शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम सायंकाळी ठीक 7:30 यामध्ये आजचे बाजारभाव, कृषी सल्ला आणि त्याचबरोबर जनावरांचं उन्हाळ्यातील व्यवस्थापन याविषयी डॉक्टर तानाजी वळकुंडे यांची जयपाल खेडकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. त्यानंतर रात्री ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. रात्री 8:15 मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 8:45 समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. रात्री ठीक 9:00 मराठी गाणी हा कार्यक्रम आपण ऐकाल. रात्री 9:15

विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल आणि त्यानंतर रात्री ठीक 10 वाजता गुजारिश हा एसएमएसवर आधारित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. यामध्ये आपण ऐकाल आज दुल्हे राजा, बंधन, अंटी नंबर 1, नसीब आणि जब प्यार किसी से होता है या चित्रपटातील तुमच्या पसंतीची गीत. यासाठी तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही चित्रपटातील एक गीत तुम्ही आम्हाला एसएमएस करू शकता. यासाठी आमचा फोन नंबर आहे 94 22 65 17 41 आणि त्यानंतर ठीक 11 वाजता हिंदी बातमीपत्र आणि 11:05 इंग्रजी बातमीपत्र आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित. श्रोते हो, ही होती आमच्या आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा.

0: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर।
1: शिस्त, संस्कार, शिक्षण महान, श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान।
2: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता।
1: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती,
2: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल, इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह।
1: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा। श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर।
2: संपर्क 87884-1497।
3: योगविद्या गुरुकुल नाशिक यांची मान्यता प्राप्त योग व निसर्गोपचार केंद्र आता आपल्या सोलापूर शहरात अकोले काटी इथं। जुनाट व सर्वच आजारांवर घ्या निसर्गरम्य वातावरणात प्रभावी आणि नैसर्गिक उपचार। संपर्कासाठी मोबाईल 94-218-76-055।
4: श्रोतेहो, आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत। सायंकाळचे 7:15 वाजत आहेत। वृत्तविशेष हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत।

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यामध्ये लाम यांनी हैदराबाद हाऊसमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेत द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यावर चर्चा केली. तो लाम यांनी त्यांच्या एक दिवसीय मुंबई भेटीदरम्यान इंडिया व्हिएतनाम बिझनेस फोरमला हजेरी लावली. व्हिएतनाम राष्ट्राध्यक्षांच्या भारत भेटीविषयी मुंबईच्या मिठीबाई महाविद्यालयातले राज्यशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉ संदेश सामंत यांच्याशी केलेली चर्चा. 2026 हे वर्ष भारत व्हिएतनाममधील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या दशकपूर्तीचं वर्ष आहे. या पार्श्वभूमीवर व्हिएतनामच्या राष्ट्रपतींची भेट महत्वाची ठरते. याबद्दल काय सांगाल?
1: व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी नुकतीच 5 ते 7 मे दरम्यान भारतात जी भेट दिली त्यांनी त्यांचा दौरा ऍक्च्युली बोधगयापासून सुरू केला आणि मग ते नवी दिल्ली मुंबई असा त्यांनी तो दौरा केला. आता या दौऱ्याविषयी आपण काही ठळक गोष्टी जर पाहिल्या तर महत्वाची बाब म्हणजे या दौऱ्यात 2 प्रकारच्या महत्वाच्या चर्चा झाल्या. एक म्हणजे संरक्षण सहकार्य भारत आणि

0: व्हिएतनाम या दोन राष्ट्रांमध्ये होणारं संरक्षण सहकार्य आणि दुसरं म्हणजे दोन्ही देशांची सामरिक स्वायत्तता यावर सुद्धा चर्चा झाली. शिवाय भारत आणि व्हिएतनाममध्ये असलेला व्यापार आणि तो व्यापार वाढीस लागावा याच्यासाठी सुद्धा चर्चा झाली. आपण जर भारत आणि व्हिएतनाम यांच्या संबंधांचा आढावा घेतला तर हे संबंध काही आजचे नाही आहेत. 1972 भारताने आणि व्हिएतनामने राजनैतिक संबंध प्रस्थापित केले, पण त्याही आधी जेव्हा आपण व्हिएतनामच्या युद्धाचा इतिहास पाहतो किंवा तो कालखंड पाहतो तेव्हा व्हिएतनामला भारतातनं एक प्रकारचा मोठा पाठिंबा मिळत होता आणि त्यामुळेच भारत आणि व्हिएतनामचे संबंध हे आधुनिक संबंध हे 72 आधीचे सुद्धा आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. शिवाय नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर भारत आणि व्हिएतनाम यांच्या 2016 सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी म्हणजेच इंग्रजीत ज्याला कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप म्हणतात ती सुरू झाली आणि त्याला 2026 आता 10 होत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष तो लान यांचा भारत दौरा हा महत्वाचा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल.
1: 21वं शतक हे आशिया प्रशांत क्षेत्राचं आहे असं मानलं जातं. व्हिएतनाम हा भारताच्या ऍक्ट ईस्ट धोरणातला किती महत्वाचा घटक आहे?
0: 1992 पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांच्या काळात भारताने खरं तर लुक ईस्ट म्हणजे पूर्वेकडे पहा हे धोरण स्वीकारलं. पुढे गुजराल यांच्या काळात या धोरणाचा विस्तार झाला. वाजपेयी सरकारच्या काळात या धोरणाचा विस्तार झाला. नरेंद्र मोदी मनमोहन सिंग यांच्या काळात या धोरणाचा विस्तार झाला. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर या लुक ईस्टचं ऍक्ट ईस्ट म्हणजे पूर्वेकडे कृती करा असा अजून विस्तार झाला. याचा अर्थ असा की भारताच्या दृष्टीने आग्नेय आशियाई क्षेत्र हे अत्यंत महत्वाचं क्षेत्र आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर भारताच्या अतिपूर्वेकडच्या राज्यांमधनं किंवा ईशान्येकडच्या राज्यांमधनं आपला थेट संपर्क हा आग्नेय आशियाई राष्ट्रांशी येतो आणि या प्रदेशात व्हिएतनाम हे एक अत्यंत महत्वाचं राष्ट्र आहे. म्हणजे याला ग्रेटेस्ट पिलर म्हणजे मराठी त्याला सर्वात महत्वाची भूमिका पार पाडणारा असा देश असं सुद्धा म्हटलं जातं. याचं कारण म्हणजे व्हिएतनामचं असलेलं भौगोलिक स्थान. आपल्याला माहिती असेल की व्हिएतनाम लाओ आणि कंबोडिया या प्रदेशाला इंडो चायना प्रदेश असं म्हटलं जातं. याचं कारण म्हणजे फ्रेंच लोक जेव्हा इथे आले तेव्हा त्यांनी या प्रदेशावर भारत आणि चीन या दोन्ही संस्कृतींचा असलेला प्रभाव पाहिला. आज जरी आपण या सांस्कृतिक मुद्द्याच्या पलीकडे गेलो तरीही आजही हा प्रदेश आग्नेय आशियाईचा प्रदेश हा भारत आणि चीन यांच्यासाठी कुठेतरी स्पर्धेचा प्रदेश राहिला आणि म्हणूनच या संपूर्ण स्पर्धेत 21व्या शतकात जेव्हा भारताला ऍक्ट ईस्टचं धोरण राबवायचं असतं त्याच वेळेला आग्नेय आशियाई देशांना सुद्धा लुक वेस्ट म्हणजे पश्चिमेकडे पहा हे धोरण राबवायचं असतं. या सर्व परिस्थितीत आपण जर दक्षिण चीनी समुद्र पाहिला तिथे असलेली चीनची वाढती मक्तेदारी पाहिली किंवा एकंदरच या सर्व प्रदेशात अशांतता पसरवण्याचे चीनचे मानस पाहिले तर या सर्वाच्या दृष्टिकोनातून भारत आणि आग्नेय आशियाई देशांचे आणि खास करून व्हिएतनामचे संबंध अतिशय दृढ असणं हे खूप महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे आपण इंडो पॅसिफिक म्हणजे भारतीय प्रशांत क्षेत्र पाहिलं, हिंदी प्रशांत क्षेत्र ज्याला म्हटलं जातं, त्या क्षेत्रात सुद्धा भारताला आपला दबाव टिकवून ठेवण्यासाठी व्हिएतनामची गरज पडू शकते, रादर ती पडतेच आहे असं आपल्याला म्हणावं लागेल.
1: आर्थिक क्षेत्रात भारत व्हिएतनाम मधला व्यापार 2030 $25 दशलक्ष पर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. यात दोन्ही राष्ट्रांना कोणकोणत्या संधी आहेत?
0: या दृष्टीने विचार करायचा झाला तर आपण असं म्हणू की व्हिएतनाम हे नवीन उत्पादन क्षेत्राचं केंद्र आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे 70-80 किंवा 90 चीनमध्ये जे उत्पादन क्षेत्र गेलं पण आता मात्र जगाला चीनची भीती वाटायला लागली आहे. त्यामुळे चीनला पर्याय असे देश विविध कंपन्यांकडनं शोधले जात आहेत आणि या व्हिएतनाम हा एक महत्वाचा भागीदार देश आहे हे आपल्याला दिसतंय. याशिवाय आपण जर पाहिलं तर ऊर्जा क्षेत्रात भारत आणि व्हिएतनाम यांची भागीदारी फार महत्वाची आहे. म्हणजेच आपण जर भारत सरकारची ओएनजीसी विदेश पाहिली तर ओएनजीसी विदेश नजीकच्या समुद्रात किंवा उत्तर व्हिएतनाम नजीकच्या समुद्रात खास करून बऱ्याच प्रमाणात गॅसचं उत्पादन करताना नैसर्गिक वायूचं उत्पादन करताना सुद्धा आपल्याला दिसते. म्हणजेच जागतिक पुरवठा साखळ्यांमध्ये सुद्धा सध्या चीनला पर्याय म्हणून व्हिएतनामकडे पाहिलं जातं. शिवाय डिजिटल अर्थव्यवस्था असेल किंवा भारत ज्या प्रमाणात औषध निर्मिती करतो या औषध निर्मितीला बाजारपेठ म्हणून सुद्धा व्हिएतनामकडे पाहिलं जातं. भारताची औषधं मोठ्या प्रमाणात व्हिएतनाममध्येच निर्यात

0: केली जातात. शिवाय आपण जर पाहिलं तर सामरिक क्षेत्रात, संरक्षण क्षेत्रात सुद्धा भारत आता जे आत्मनिर्भर भारताचं धोरण राबवतोय, या धोरणाअंतर्गत भारतात निर्माण केली जाणारी शस्त्रास्त्र विकण्यासाठी भारत जगात बाजारपेठ शोधतोय. यात सुद्धा आपल्याला व्हिएतनामची भागीदारी फार महत्वाची ठरू शकतो. आणि म्हणूनच 2030 पर्यंत भारत आणि व्हिएतनाम यांच्यात असलेली आर्थिक भागीदारी ही साधारणपणे 25 अब्ज डॉलर किंवा त्याही पलीकडे जाऊन 30 अब्ज डॉलर्स इथपर्यंत नेणं हे भारत आणि व्हिएतनाम यांचं सामायिक उद्दिष्ट आहे असं आपल्याला म्हणावं लागेल.
1: भारत आणि व्हिएतनाम यांच्यात अनेक शतकांपासूनचे व्यापार आणि सांस्कृतिक दोन्ही संबंध आहेत. बुद्धिझम हा त्यातला एक महत्वाचा दुवा आहे, याचं महत्व काय सांगाल?
0: व्हिएतनाम हा ऑफिशियली जरी साम्यवादी देश असला तरी व्हिएतनाम मध्ये मोठ्या प्रमाणात जनसंख्या आहे जी बौद्ध धर्माची फॉलोअर आहे. आणि एक असा काळ होता जेव्हा असं म्हटलं जायचं की व्हिएतनाम मधला बौद्ध धर्म हा तिबेट कडून किंवा चीन कडून व्हिएतनाम मध्ये आला. पण पुढे जी संशोधनं झाली यातनं असं निष्पन्न झालं की दक्षिण व्हिएतनाम मध्ये खरं तर भारतीय भिक्खूंनी बौद्ध धर्म हा व्हिएतनाम मध्ये पोहोचवला. त्याच्यामुळे भारत आणि व्हिएतनाम यांच्या बौद्ध धर्मावर आधारित असलेले जे संबंध आहेत हे काही नवीन नाहीये हे आपल्याला समजायला हवं. म्हणजेच भारत आणि व्हिएतनाम यांच्यातले सांस्कृतिक आणि धार्मिक संबंध हे निदान 1 ते 2000 वर्ष जुने आहेत ही बाब आपण लक्षात घ्यायला हवी. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष जेव्हा भारतात येतात तेव्हा ते पहिल्यांदा बोधगयेला जातात आणि तिथून मग ते दिल्लीला का जातात याचं उत्तर आपल्याला या इतिहासात सापडतं. त्याच्यामुळे हा संबंध फक्त बौद्ध धर्माशी नसून हिंदू धर्माशी सुद्धा आहे. म्हणजे व्हिएतनाम मध्ये चाम मंदिरं आहेत जी विष्णू किंवा शिव यांना समर्पिलेली मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर भारताचा ASI तिथे बऱ्यापैकी उत्खनन करतंय, तिथल्या मंदिरांची जपणूक करण्याचं सुद्धा काम करतंय हे आपल्याला दिसतंय. म्हणजेच भारत आणि व्हिएतनाम यांचे सांस्कृतिक संबंध हे केवळ आत्ताचे नाहीयेत तर हे पीपल टू पीपल म्हणजे लोकांच्या मधले संबंध आहेत, हे दोन संस्कृतींमधले संबंध आहेत ही बाब आपल्याला समजायला हवी.
1: आज जी आव्हानात्मक जागतिक परिस्थिती आहे यामध्ये आसियान देशांचे भारताशी कसे संबंध आहेत, कोणत्या क्षेत्रात संधी आहेत आणि आव्हाने कोणती आहेत?
0: भारत आणि आसियान म्हणजे असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स यांचा विचार करता भारत हा एक अत्यंत मोठा देश आसियानसाठी आहे. आपण आसियान प्रदेशाचा जर विचार केला तर यात 10 ते 11 देशांचा समावेश होतो आणि हे दोन्ही देश भारत आणि चीन या दोन जवळपास असलेल्या महाशक्तींच्या मधोमध आहेत हे आपल्याला पाहायला हवं. त्यामुळे 2-3 महत्वाची क्षेत्र ज्यांचा आपल्याला विचार करावा लागतो यातलं सर्वात महत्वाचं क्षेत्र म्हणजे व्यापाराचं क्षेत्र. भारत आणि आसियान क्षेत्राचा फ्री ट्रेड अग्रीमेंट म्हणजे ज्याला मराठीत आपण मुक्त व्यापार करार म्हणतो तो आहे. पण हा करार अजून सुटसुटीत करणं किंवा यात कुठेतरी एक सुसूत्रता आणणं हे भारत आणि आसियान दोघांचंही लक्ष आहे. याचं कारण म्हणजे आपण जर आसियानचा एकंदरीतच विचार केला तर आसियान मधले देश हे उत्पादन क्षेत्रासाठी फार महत्वाचे आहे. पण अशाच वेळेला या देशांवर चीन सुद्धा फार मोठा प्रभाव आहे. रादर चीनचा इथल्या बाजारपेठेवर जो प्रभाव आहे किंवा पकड आहे ही भारतासाठी अत्यंत आव्हानात्मक बाब आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेचा विचार करता आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार करता भारतासाठी इथे स्पर्धा करणं हे भारतासाठी आव्हान राहिलेलं आहे. तेव्हा भारतीय अर्थव्यवस्थेचा आवाका जसजसा वाढत जाईल तसतसा भारतातला या प्रदेशात असलेला वावर सुद्धा सुटसुटीत होईल किंवा या प्रदेशात असलेला वावर सुद्धा वाढत जाईल. आपण जर हा प्रदेश पाहिला तर भारत आणि या प्रदेशातल्या जवळपास सर्व देशांचे सांस्कृतिक संबंध राहिलेले आहेत आणि त्यामुळेच भौगोलिक दृष्ट्या सुद्धा हे प्रदेश किंवा हे देश आपल्याला जवळचे आहेत. आपण सध्या पाहिलं तर आपल्याकडनं बऱ्याच प्रमाणात पर्यटन क्षेत्रासाठी या देशांमध्ये कॉन्ट्रीब्युशन वाढलंय. म्हणजे आता आपण व्हिएतनाम बद्दल बोलतो पण व्हिएतनामच्या पलीकडे गेलो तरीही इंडोनेशिया असेल, थायलंड असेल, काही काळ बर्मा होतं किंवा मलेशिया असेल, या सिंगापूर असेल, या ठिकाणी अनेक भारतीय पर्यटक जात असतात. म्हणजेच तिथल्या देशांमध्ये तिथल्या अर्थव्यवस्थांमध्ये भारतीय पर्यटकांचं योगदान सुद्धा मोठं आहे. त्याच्यामुळे या प्रदेशात भारताची गुंतवणूक किंवा या प्रदेशातनं भारतात होणारी कच्च्या मालाची आयात सुद्धा महत्वाची ठरते.
1: सध्याच्या काळात जी जागतिक उलथापालथ होतीये त्या संदर्भात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे दौरे किती महत्वाचे ठरत आहेत?
0: पंतप्रधान नरेंद्र मोदीच नाहीत तर जगातल्या कोणत्याही नेत्यांचे जे दौरे असतात

0: ते द्विपक्षीय संबंध असतील, बहुपक्षीय संबंध असतील, हे संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने फार महत्वाचे असतात. 2014 नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर आपण जर पाहिलं तर त्यांनी बरेच विदेश दौरे करायला सुरुवात केली. म्हणजे यात अगदी भारताच्या निकटच्या शेजाऱ्यांचा म्हणजे नेपाळ, भूतान यासारख्या, बांगलादेश यासारख्या देशांचा समावेश होता. तर अगदी आपण मध्य आशियातले देश असतील, आफ्रिकेतले काही देश असतील, किंवा आपण जर पाहिलं काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान दक्षिण अमेरिकेतल्या 3-4 देशांमध्ये गेले होते, जिथे भारतीय पंतप्रधान किंवा भारतीय राष्ट्रपती एका मोठ्या काळानंतर गेले. याचं कारण म्हणजे आपल्याला समजून घेतलं पाहिजे की जेव्हा एखाद्या सरकारचा प्रमुख किंवा देशाचा प्रमुख हा दुसऱ्या देशात जातो, दौरे करतो, हे दौरे म्हणजे केवळ पर्यटन नसतं. तर यात ज्या पातळीचा माणूस तिथे दौरे करतो त्यावरून त्या दौऱ्याचं महत्व आपल्याला लक्षात येतं. म्हणजे आपण जर पाहिलं तर व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष जेव्हा आता भारतात आले तेव्हा भारत आणि व्हिएतनाम यांच्यात ब्रह्मोस मिसाईलच्या व्यापारासंबंधीची बोलणी सुरू असलेली आपल्याला दिसतात. अशी बोलणी ही कमी दर्जाचे मंत्री किंवा इतर कोणी डिप्लोमॅट्स प्रवास करतात त्यावेळेला आपल्याला होताना दिसत नाही. म्हणूनच पंतप्रधानांनी तिथे जाणं, सरकार वैयक्तिक पातळीवर इतर देशांच्या नेत्यांशी संबंध प्रस्थापित करणं आणि यातून भारताच्या हिताचे निर्णय घडवून आणणं हे भारतीय पंतप्रधानांचं, भारतीय राष्ट्रपतींचं किंवा भारतीय सरकारचं ध्येय आहे. आणि म्हणूनच पंतप्रधानांचे हे वारंवार होत असलेले दौरे आपल्याला दिसतात. असेच दौरे आपल्याला बऱ्याच इतर राष्ट्रप्रमुखांचे सुद्धा होताना दिसतात. जे जे देश आपल्या व्यापारी, सामरिक किंवा इतर दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत किंवा जिथे जिथे भारतीय समुदाय मोठ्या प्रमाणात आहे अशा ठिकाणी जाऊन हे संबंध दृढ करणं हे या दौऱ्यांचं उद्दिष्ट असतं.
1: 2026 हे वर्ष भारत आणि व्हिएतनाम मधील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या दशकपूर्तीचं वर्ष असून व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांचा हा 3 दिवसांचा दौरा महत्वपूर्ण ठरला आहे. श्रोतेहो, आपला वृत्त विशेष कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबुले, प्रसारण सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय रवींद्र लोखंडे, निवेदन विजया सहजराव.

0: आताच आपण
1: एफ एम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 झाली आहेत.
2: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 656 55 381.
1: श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत खास ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम गावकरी मंडळ.

नमस्कार मंडळी, आज आहे शुक्रवार. भारतीय सौर दिनांक 18 वैशाख शके 1948 अर्थात 8 मे 2026. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटलचे समजावेत. हे भाव शेतमालाच्या उत्पादकांकरिता आहेत. प्रति 100 पेंड्यांसाठी आंबाडी भाजी 500 ते 600 रुपये, बीट 500 ते 1500 रुपये, कारली 1500 ते 3500 रुपये, वांगी 800 ते 4000, कोबी 300 ते 700 रुपये, ढोबळी मिरची 1900 ते 6000 रुपये, गाजर 600 ते 4000.

हजार रुपये, प्रति 100 नगांसाठी फ्लॉवर 480 ते 1200 रुपये, चिकू 1000 ते 3000 रुपये, मिरची लाल 7500 ते 21000 रुपये, गवार 1000 ते 4000 रुपये, प्रति 100 पेंड्यांसाठी कोथिंबीर 1000 ते 2000, काकडी 400 ते 3500, लसूण सुका 4500 ते 14500, प्रति 100 पेंड्यांसाठी चाकवत 800 ते 1600, हरभरा गरडा 5240 ते 5300, मिरची हिरवी 1000 ते 3200, पेरू 500 ते 1500 रुपये, जांभूळ 8000 ते 12500, करवंद 6000 ते 8000, खरबूज 1500 ते 2500, भेंडी 500 ते 3500, लिंबू 1000 ते 11000, आंबा हापूस 400 ते 2800, आंबा लोकल 1500 ते 5000, प्रति 100 पेंड्यांसाठी मेथी भाजी 1000 ते 2000, कांदा लाल 100 ते 1450 रुपये, अननस 2000 ते 4000, डाळिंब 1000 ते 20000, बटाटा 700 ते 1200, प्रति 100 पेंड्यांसाठी राजगिरा 500 ते 1000 रुपये, तांदूळ मसुरा 3485 ते 6865, प्रति 100 पेंड्यांसाठी शेपू 500 ते 1300, ज्वारी मालदांडी 2405 ते 3405, सोयाबीन 6300 ते 6380, प्रति 100 पेंड्यांसाठी पालक 500 ते 1200, प्रति 100 पेंड्यांसाठी तांदूळजा 500 रुपये, टोमॅटो वैशाली 800 ते 3500, कलिंगड 300 ते 1200, गहू शरबती 2600 ते 3975। तर मंडळी, हे होते सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजारभाव। कार्यक्रमात आता ऐकूया कृषी सल्ला।

शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कांदा हे महाराष्ट्रामधील सर्वसामान्य आणि विशेषत सर्वसाधारण शेतकऱ्याचं नगदी पीक आहे. अत्यंत नाजूक आणि नाशवंत माल म्हणून या कांद्याची गणना केली जाते आणि काढणीपूर्वीच कांद्याच्या विक्रीची व्यवस्था करून आपल्याला ठेवावी लागते. नाहीतर उत्पादक शेतकऱ्याला त्याचा माल हा कवडी मोलानं विकावा लागतो. यामुळे शेतकरी तोट्यात येतो. गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्व स्तरातील लोक कांदा मोठ्या आवडीनं दररोज आहारात वापरतात. यामुळे भाव कितीही वाढले तरी कांद्याला ही वर्षभर मागणी असते. कांदा साठवताना काही महत्वाच्या बाबी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. कांदा साठवणुकीमध्ये चांगल्या प्रकारे टिकलेला कांदा हा गोटापासून 1.5 किलोमीटर सुरक्षित अशा पद्धतीनं विलगीकरण अंतर ठेवून बीजोत्पादन केलं तर त्या जातीमधील साठवण क्षमता ही बियामध्ये टिकून राहते. अशावेळी साठवलेला कांदा गोटापासून तयार केलेले खात्रीलायक आणि उत्तम दर्जाच्या बियाण्याच्या लागवडीसाठीची निवड आपण केली पाहिजे. कांदा काढणीपूर्वी 3 आठवडे अगोदर पिकाचं पाणी तोडावं. यामुळे पुढच्या 3 आठवड्यांमध्ये कांदा पक्व होऊन कांद्याची नैसर्गिकरित्या मान पडते आणि कांदा काढणीस तयार होतो. 50% पानातील अन्नरस हा कांद्यामध्ये उतरून कांदा त्यामुळे घट्ट होऊ लागतो. या काळामध्ये कांद्याचा पापुद्रा पक्व होऊन कांद्याला चांगला रंग येतो आणि कांदा घट्ट होतो. 50% कांद्याच्या माना या नैसर्गिकरित्या पडल्यानंतरच कांदा काढणीला आपण सुरुवात केली पाहिजे. कांदा लागवडीनंतर 100 ते 110 दिवसांमध्ये काढणीला तो तयार होतो. कांदा पक्व झाला की नवीन पात येण्याचं थांबतं. पातीचा रंग पिवळसर दिसू लागतो. याच वेळेस कांद्याच्या वरच्या पातीचा भाग मऊ होऊन आपोआप वाळतो आणि पात कोलमडते. यालाच आपण मान पडणे असं म्हणतो. 50% कांद्याच्या पाती पडल्यानंतर आपण काढणी केली पाहिजे. या काळामध्ये कांदा पक्व होऊन कांद्यामध्ये साठवणुकीसाठी आवश्यक असणारे बदल घडून येतात. तसंच या काळात कांद्याच्या मानेची जाडी ही कमीत कमी असते. तेव्हा कांदा काढणी आणि साठवणुकीबाबत काही महत्वाच्या बाबी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे, ज्यामुळे आपल्याला संभाव्य नुकसान टाळता येतं.

0: अतिरिक्त उन्हाळ्यातील व्यवस्थापन याविषयी डॉ तानाजी वळकुंडे प्रमुख कृषी विज्ञान केंद्र मोहोळ यांची जयपाल खेडकर यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. जनावरांचं उन्हाळ्यामध्ये नेमकं व्यवस्थापन कशा पद्धतीनं केलं पाहिजे याविषयी माहिती देण्याकरिता कृषी विज्ञान केंद्र मोहोळ येथील प्रमुख तथा पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागाचे विषय विशेषज्ञ डॉ तानाजी वळकुंटे आज आपल्या आकाशवाणी सोलापूर केंद्राच्या या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. तर सर्वप्रथम डॉ तानाजी सर, आपला आकाशवाणी सोलापूर केंद्राच्या आमच्या या स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार.
2: नमस्कार.
1: सध्या सर्वत्र ऊन मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतंय. अगदी तापमान वाढलंय आणि सगळीकडे उन्हाची तलखली आहे. तर अशा वाढत्या उन्हामुळं सध्याच्या वातावरणामध्ये जनावरांमध्ये काय काय बदल आपल्याला पाहायला मिळतात?
2: निश्चितच आपण पाहतोय की ज्या पद्धतीने ज्यावेळेस उन्हाळा सुरू होतो आणि वातावरणातील तापमानाची वाढ व्हावं लागते त्यावेळी ज्या पद्धतीने माणसावरती बदल आपल्याला लक्षात येतात लगेच की उष्णतेचा ताण येतो, अनेक वेळेस आपल्याला त्याच्यामुळे श्वसनाच्या आजारासारखे आणखी विकार दिसतात. तसेच जनावरांमध्ये सुद्धा अनेक प्रकारचे बदल होत असतात. त्याच्यामध्ये खरं तर वाढत्या तापमानाचा जसा आपण म्हणतो की माणसाप्रमाणे जनावरांनाही त्याचा त्रास होऊ लागला आहे. आता याच्यामध्ये जनावरांना विशेष करून जर आपण काळजी घेतली नाही तर उष्माघातामुळे जनावरांची जी काही शारीरिक क्रिया आहे याच्यामध्ये बदल होतात आणि त्याच्यामध्ये विपरीत परिणाम झालेला आपणाला दिसून येतात. त्यामुळे जनावर आजारी पडतात आणि तसेच यामुळे विशेष करून लहान वासरे असतील किंवा शेळ्यांमधील करड असतील यांना श्वसनाचे आजार झाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर कुक्कुट पक्षी जर असतील कोंबड्या तर याच्यावरती उष्माघाताचा धोका या तापमान वाढीमुळे निर्माण होतो. यामध्ये जर आपण काय पाहिलं तर ह्या उष्माघातामध्ये धाप लागण्यासारखे किंवा श्वासोश्वासाची गती वाढते, त्याचबरोबर पाणी जास्त पिण्याचं प्रमाण वाढतं आणि चारा खाण्याचं प्रमाण एकदमच कमी होऊन जातं. तर यामुळे जनावरांमध्ये काय होतं की जनावर असे सुस्तावल्यासारखे होतात.
1: बरोबर.
2: कधी कधी आपण जर पाहिलं तर लक्षात येते की त्यांच्या तोंडातून लाळ गळते आहे किंवा नाकपुड्या एकदम कोरड्या पडतात.
1: बर.
2: तर असे जर लक्षणं किंवा असे बदल जर दिसून आले तर निश्चित समजायचं की हा उष्माघातामुळे किंवा तापमानामध्ये जी काय वाढ झालेली आहे त्याच्यामुळे ह्या जनावराच्या शारीरिक क्रियेवर बदल झाले.
1: बर. आता वाढत्या उन्हामुळे होणारे बदल तुम्ही सांगितले, पण ही जर उष्णता जनावरांमध्ये वाढलीच तर त्याचे तोटे काय होतात किंवा आपण त्याला असं म्हणू शकतो की त्याचे प्रतिकूल परिणाम त्यांच्यावर काय होतात?
2: येस, निश्चितच खूप चांगला प्रश्न आहे. तर याचं जर आपण पाहिलं की ह्या जे काय बदल होतात या बदलाकडे आपण लक्ष देऊन जर त्याची काळजी घेण्यासाठीचं नियोजन जर आपण वेळेत नाही केलं तर निश्चितपणे त्याचे जे काही प्रतिकूल परिणाम आहेत ते निश्चितच आपल्याला जनावरांच्या माध्यमातून किंवा त्याच्या आरोग्यावरती झालेले दिसतात. तर याच्यामध्ये प्रामुख्याने जनावराची जे काही शारीरिक तापमान वाढते ते नियंत्रित करण्याकरिता जनावर मोठ्या वेगाने श्वासोश्वास करत असतात.
1: बर.
2: आणि त्याच्यामुळे काय होतं की त्या श्वासोश्वास घेण्याकरिता किंवा एकंदरीत शारीरिक क्रियेकरिता मोठ्या प्रमाणात ऊर्जा जनावराला वापरावी लागते.
1: बर.
2: आणि हे ऊर्जा ज्यावेळेस जनावर मोठ्या प्रमाणात वापरत असतं त्यावेळेस जनावराच्या शरीरातील जे काही कॅल्शियमचं प्रमाण आहे ते कॅल्शियमचं प्रमाण कमी होतं आणि मग जनावरांमध्ये आपल्याला माहित आहे की कॅल्शियमचं प्रमाण कमी झाल्यानंतर दुग्धज्वर जो काही आजार आहे किंवा त्याची शक्यता वाढते. म्हणून आपल्याला शारीरिक तापमान नियंत्रित करताना मोठ्या प्रमाणात जी काही ऊर्जा खर्च करावी लागतं तर त्या दृष्टीने आपल्याला आहार नियोजन किंवा त्याचं पाण्याचं नियोजन कोट्याचं नियोजन करणं आवश्यक आहे. तसेच त्याचा प्रजननावरती खूप विपरीत परिणाम होतो.
1: बरोबर.
2: कारण जे काय प्रजननासाठी जे काय त्याच्यामध्ये हार्मोनचे संतुलन राहणं आवश्यक आहे तर ते हार्मोनल संतुलन बिघडते त्यामुळे जनावर लवकर माजावर न येणे किंवा ते गाभडण्याचे प्रमाण किंवा त्याच्यामध्ये काही एम्ब्रियो जो विकसित होत असतो तर त्याचं मृत्यूचं प्रमाण वाढतं. तर असे परिणाम होतात आणि आपणा सर्वांना जो काही दिसणारा परिणाम आहे तो म्हणजे दूध उत्पादनामध्ये घट तर येतेच आणि त्याच्या पलीकडे घटीबरोबरच जनावराचं आरोग्य बिघडतं. एकंदरीत त्याची जी काही रोगप्रतिकारक शक्ती आहे ती कमी होते आणि जनावर वेगवेगळ्या रोगांना बळी पडते. तर असे हे परिणाम जर आपण वेळीच ह्या उष्माघाताची किंवा जी काही तापमान वाढीबद्दल जनावरांची काळजी

0: घेतले नाही तर अशा प्रकारचे तोटे आपल्याला झाल्याचे दिसून येतात.
1: बरं, मग आता हे जे तापमान वाढत आहे तर या वाढत्या तापमानापासून आपल्या सर्वच जनावरांचं म्हणजे एकंदरच आपल्या पशुधनाचं संरक्षण कशा पद्धतीनं केलं पाहिजे?
0: निश्चितच जेव्हा जेव्हा तापमान वाढतं त्या पद्धतीने आपण ज्या पद्धतीने आपल्याला थंड जागेची आपण सोय करतो किंवा त्या आपल्याला सर्व आरामदायी वाटतं त्या पद्धतीने जनावरांना सुद्धा आपण जर निवाऱ्यासाठी थंड जागेत जर त्याची व्यवस्था करता आली तर निश्चितपणे किंवा उन्हाच्या वेळेस तरी तर ते आवश्यक आहे. त्याचबरोबर पशुधनाला या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी विशेष करून आपल्या गोठ्याच्या बाजूने जर झाडं सावलीची मोठी असतील तर अशा सावलीच्या ठिकाणी जर आपण त्यांना ठेवण्याची व्यवस्था केली तर निश्चितच ते जनावरांसाठी अत्यंत आरामदायी आहे. त्याचबरोबर आपण शक्य असल्यास जर आपला बंदिस्त प्रकारचा गोठा असेल आणि अशा गोठ्यामध्ये जर आपण आधुनिक पद्धतीने फॅन जर त्या गोठ्यामध्ये लावता आले किंवा आता आपल्याकडे फॉगर्स आधुनिक तंत्रज्ञानामुळे बऱ्याच गोठ्यांमध्ये लावले जातात तर उन्हाच्या प्रखरमध्ये साधारणतः 11 ते 4 या वेळेमध्ये जर आपण फॉगर्स असतील स्प्रिंकलर असतील याचे जर व्यवस्था करता आली तर निश्चितपणे गोठ्यातील तापमान नियंत्रित राहून जनावरावरती त्याचा काही परिणाम होणार नाही अशी आपण व्यवस्था करू शकतो. त्याचबरोबर विशेष करून उन्हाळ्यामध्ये जेव्हा तापमान अधिक असतं त्यावेळी जनावरांना थंड पाण्याची व्यवस्था जर केली तर अत्यंत चांगलं आहे. काय होतं की बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांकडे हे असे लोखंडी भांडे असतात पाण्यासाठी ज्याने ते पाणी गरम होतं तर ते गरम पाणी पिले तर त्याच्यामुळे त्या जनावरांमधलं डिहायड्रेशन अधिक होतं. त्याच्यामुळे विशेष करून असे जर लोखंडी भांडे असतील तर ते मधून थंड पाणी करून त्यांना दिलं तर निश्चितपणे त्याचा फायदा होतो, जनावरांवरती ताण येत नाही. आणि दुसरं एक आहे की बऱ्याच वेळेस शेतकरी काय करतात की सावली आहे म्हणून किंवा शेडमध्ये जागेत जेवढी जनावरं ठेवायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त जनावरांची गर्दी करतात. तरी ते सावलीत राहत असली किंवा गोठ्यात असली तर जनावरांची गर्दी केली तरी सुद्धा त्याचा ताण त्या जनावरांवरती येत असतो. तर जेवढी जागा आहे त्याच्यात पुरेशी जागा ठेवूनच जनावरांना त्या गोठ्यामध्ये ठेवण्याची व्यवस्था करावी, अतिरिक्त किंवा गर्दी करून जनावरे बांधू नयेत. ही आपण विशेष करून काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर आपण कुक्कुट पक्षी असतील किंवा जनावरांचे शेड असतील तर अगदी कमी खर्चामध्ये म्हटलं तर ज्या शेडवरती आपण आपल्याकडे शेतामध्ये जे भेटतंय ते गवत असेल किंवा पालापाचोळा असेल हे जर आपण त्याच्यावरती टाकलं आणि पाणी जरी शिंपडलं तरी सुद्धा बऱ्यापैकी आपल्याला त्याच्यापासून जनावरांचं संरक्षण किंवा कुक्कुट पक्ष्यांचं संरक्षण करता येऊ शकतं. तसंच पक्षीघरात हवा खेळती राहील याची दक्षताही घेणं आवश्यक आहे. आणि विशेष करून पोल्ट्रीकरिता पक्ष्यांकरिता साधा उपाय म्हणजे उन्हाळ्यामध्ये साधारणतः 1 ग्रॅम एक पक्षी त्या प्रमाणात जर आपण गुळ पाणी जर त्या पक्ष्यांना दिलं
1: बरोबर
0: ज्यावेळेस उष्णतेची लाट असते त्यावेळेस सुद्धा चांगल्या पद्धतीने त्या उष्णते ताण ते कुक्कुट पक्षी करू शकतात.
1: अच्छा,
0: अशा पद्धतीने संरक्षण केलं तर निश्चितच आपण ह्या जे काही उन्हाळ्यामध्ये किंवा आता सध्या अल्निनो यामुळे जे काही आपल्याला परिणाम दिसणार आहे ते आपण टाळू शकतो.
1: बरं, आता ज्याप्रमाणे आपण निवाऱ्याची व्यवस्था पाहिली त्याप्रमाणे आता आहार देखील तितकाच महत्वाचा आहे.
0: निश्चितच.
1: मग यासाठी आता उन्हाळ्यामध्ये जनावरांना दैनंदिन आहार कशा पद्धतीनं दिला पाहिजे?
0: निश्चितच ज्यावेळेस उन्हाळा चालू होतो त्यावेळेस आपलं जे काही नेहमीचं आपण आहार व्यवस्थापन करत असतो तर त्याच्यापेक्षा आपण जेव्हा असं काही उन्हाळ्यामधील तापमान अगदीच वाढतं त्यावेळेस निश्चितच आहारामध्ये सुद्धा आपण बदल केले पाहिजेत. विशेष करून त्यांना हिरवा चारा आणि स्वच्छ पाणी या दोन गोष्टीची अत्यंत आवश्यकता असते उन्हाळ्यामध्ये तर हे आपण करावी. शरीर क्रिया चांगली राहण्यासाठी नियमित खाद्यामध्ये जीवनसत्व आणि खनिज मिश्रणे हे पुरवलीच पाहिजेत कारण त्याच्यामुळे त्या उष्णतेचा ताण सहन करण्याची क्षमता जनावरांमध्ये विकसित होत असते. म्हणून साधारणतः आपल्याकडे जर संकरित गायी असतील तर 70 ते 100 ग्रॅम खनिज मिश्रण आपण त्या जनावराला दिलं पाहिजे आणि देशी गायी असतील तर आपण 50 ते 70 ग्रॅम आपण खनिज मिश्रण त्या जनावराला दिलं पाहिजे. त्यामुळे निश्चितच उष्माघात टाळण्यास मदत होते. आता कालवडी असतील तर शारीरिक वाढीकरता ऊर्जा अपुरी पडते म्हणून उन्हाळ्यात कालवडींना ज्यादा जीवनसत्व आणि खनिज मिश्रण मात्रा खाद्यातून जर दिली तर त्यांचा जो काही वाढीचा दर आहे त्याच्यावरती विपरीत परिणाम होत नाही आणि निश्चितच कालवडींचं सुद्धा आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते.
1: बरं, आता आपण कुक्कुट पक्षी सोडून जर इतर पशुधनाचा विचार केला तर

0: हे सर्व पशुधन आपण गोठ्यामध्ये त्यांचं व्यवस्थापन करतो. तर आता उन्हाळ्यात उष्णता ज्यावेळी वाढते किंवा तापमान वाढतं अशा वेळी गोठ्याचं व्यवस्थापन नेमकं कशा पद्धतीनं केलं?
1: निश्चितच जेव्हा आपण उन्हाळ्यामध्ये पशुधनाचं आपलं व्यवस्थापन करत असतो त्यावेळेस गोठ्यामध्ये काही गोष्टी ज्या आपण त्या पद्धतीने आपला गोठा आहे का हे तपासलं पाहिजे. तर याच्यामध्ये प्रामुख्याने आहे की आपला गोठा हवीशार असला पाहिजे. याच्याकरिता जे गोठ्याची उंची जी आहे ती साधारणतः 12 ते 14 फूट उंच असली पाहिजे आणि गोठ्याची दिशा ही दक्षिण उत्तर असली पाहिजे जेणेकरून त्याचं जे काय आपण ऊन म्हणतो तो ऊनाचा जे काय प्रवेश आहे तो डायरेक्ट गोठ्यामध्ये होणार नाही.
0: बरोबर.
1: तर अशा पद्धतीने आणि जर आपल्याकडे पत्रा गोठा असेल तर त्याच्यावरती पालापाचोळा जसं मागाशी मी सांगितलं त्या पद्धतीने जर आपण टाकलं तर बऱ्यापैकी तापमान नियंत्रण होतंय. वरच्या बाजूने पत्र्याच्या शक्य असल्यास पांढरा जर कलर दिला आणि आतून काळा कलर दिला तर बऱ्यापैकी उष्णतेचा ताण कमी होण्यास मदत होते. गोठ्याच्या बाजूला जर अगदी ज्या बाजूने उष्णतेची लाट येते त्या बाजूला जर आपल्याकडे गोनपट असतील तर गोनपटाचे पडदे लावून त्याच्यावरती जर पाणी मारलं तर निश्चितपणे गोठ्यातील तापमान हे नियंत्रित राहण्यास मदत होते. तसेच 24 तास पाणी पुरवठा हा असलाच पाहिजे याच्यासाठी मुक्त गोठा हा फायदेशीर ठरतो. त्याचबरोबर सावलीसाठी झाडे बाजूनी जर आपण लावली तर निश्चितपणे त्या भागामध्ये थंडावा किंवा गारवा राहण्यास मदत होते. तर निश्चितच गोठ्याच्या बाजूने झाडे लावावीत जेणेकरून वातावरण थंड राहील अशी जर व्यवस्था केली तर निश्चितपणे उन्हाळ्यात अशा पद्धतीने आपण गोठ्याचं नियोजन केलं तर जनावरांवरती ताण येणार नाही आणि तो गोठा जनावरांसाठी लाभदायक ठरेल.
0: बर, आता हे झालं गोठ्याच्या व्यवस्थापनाबाबत. पण आता उन्हाळ्यात पशुधनाला जर थंड आणि आरामदायक वातावरणच आपल्याला निर्माण करायचं झालं तर असं वातावरण उपलब्ध होण्यासाठी पशुपालकांनी काय काळजी घेतली पाहिजे?
1: आता या बाबतीमध्ये पशुधनाला चांगलं वातावरण मिळालं तरच आपल्याला चांगलं दूध उत्पादन त्यापासून मिळणार आहे. याच्यासाठी पशुपालकांनी आता थोडंसं जागरूक राहिलं पाहिजे की सध्या आपल्याकडे हवामानाचा अंदाज कसा आहे हे जाणून घेण्याची थोडंसं सवय लावून घेतली पाहिजे की आपल्या भागामध्ये या आठवड्यामध्ये हवामानाचा अंदाज काय आहे हवामान कसं राहणार आहे त्या दृष्टीने मग आपणास काय करता येईल की त्या भागामध्ये जे काय अंदाज आहे त्याच्यानुसार आपल्याकडे पाणी किंवा सावलीची व्यवस्था किंवा त्याच्यामध्ये फॉगर्स लावण्याची आवश्यकता आहे का कूलर लावण्याची आवश्यकता आहे याचं नियोजन आपल्याला करता येते. म्हणून पशुपालकांनी हवामानाचा अंदाज घेऊन आपल्या गोठ्याचं किंवा त्याच्यावरती नियोजन केलं पाहिजे. त्याचबरोबर बऱ्याच वेळेस जर आपल्याकडे शेळ्या असतील किंवा काही देशी जनावर असतील तर ते आपण चरण्यास सोडतो तर ही चरण्याची वेळ ही जनावराला शक्यतो सकाळी अथवा संध्याकाळी म्हणजे सकाळी 10 च्या अगोदर आणि संध्याकाळी 4 नंतर किंवा 5 नंतर चरण्यास सोडलं पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की आरामदायी ठेवायचं असेल तर जो काय आपण खाद्य देतो जनावराला एकंदरीत बंदीच गोठ्यामध्ये जरी असलं तरी तर हे खाद्य जर आपण सकाळी 5 ते 6 या वेळेत आणि संध्याकाळी 6 नंतर जर दिलं तर निश्चितपणे जनावरावरती उष्णतेचा ताण येत नाही जनावर आरामदायी वातावरणात राहते.
0: बरोबर.
1: आणि शक्यतो उन्हाच्या वेळेस थोडाफार हिरवा चारा दिला तर थंडावा निश्चितच त्या जनावराला मिळतो. पाणी उपलब्धता ही मुबलक पाण्याची व्यवस्था असावी जेणेकरून त्या जनावराला थंडावा मिळेल आणि त्यातूनही अगदीच ऊर्जेची जसं आपण मागाशी सांगितलं की ऊर्जेची गरज भासत असल्यामुळे आपण पाण्यातून जर इलेक्ट्रोलाइट्स आपणही ज्या पद्धतीने डॉक्टर्स आपल्याला ज्यावेळेस डिहायड्रेशन खूप होतं त्यावेळेस इलेक्ट्रोलाइट पावडर देतात त्या पद्धतीने जनावरांनाही जर आपण पाण्यातून इलेक्ट्रोलाइट्स पावडर जर दिली तर निश्चितपणे त्यांच्यामधलं जे काही शारीरिक क्रिया आहे ते अगदी सुस्थितीत राहण्यास मदत होते आणि त्याचं डिहायड्रेशन होत नाही. थंड वातावरणात दिलेला चारा जनावराला चांगला पोषक ठरतो आणि त्याचं जे काही आपण म्हणतो की शरीर वाढीसाठी किंवा दूध उत्पादनासाठी त्याचा जास्तीत जास्त वापर होतो. अतिरिक्त आहार म्हणजे विशेष करून दुपारच्या वेळेस कोरडा चारा किंवा तंतुमय पदार्थयुक्त जास्त चारा जनावराला देणं टाळावं. त्याच्यामध्ये विशेष करून संतुलित आहार जे काय म्हणतो आपण ज्याच्यात खनिज असतील जीवनसत्व असतील या गोष्टी जर आपण त्याच्यात समावेश करून संतुलित आहार जर दिला तर निश्चितपणे जे काय तुम्ही म्हणालात की आरामदायी वातावरणात कसं आपण जनावर सांभाळलं पाहिजे, विशेष करून उन्हाळ्यामध्ये, तर याच्यासाठी

0: या तीन चार गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर निश्चितच जनावर अगदी आरामदायी वातावरणात राहू शकते आणि आपल्याला चांगलं दूध उत्पादन मिळू शकते.
1: बर, मगाशी आपण जसं सांगितलं की फक्त मुबलक चारा किंवा अन्न पदार्थ देऊन उपयोग नाही तर त्यातून त्यांना ऊर्जा देखील मिळाली पाहिजे.
0: हो,
1: मग असं करण्यासाठी आता सुधारित पद्धतीनं जनावरांचं आहार व्यवस्थापन कसं करावं?
0: हा, हे अगदी महत्वाचं आहे की आपल्याकडे पशुपालकाकडे सगळ्या प्रकारचा आहार चारा असतोच, पण त्याचं नियोजन किंवा एकदम शास्त्रोक्त पद्धतीने कसं दिलं पाहिजे तर ते थोडस गरजेचं आहे. कारण उष्णतेची लाट असेल तेव्हा ऊर्जेची गरज साधारणपणे 20% वाढते.
1: हो ना,
0: म्हणून आपण काय केलं पाहिजे की आपण जर 16% प्रथिने असलेलं खाद्य जर देत असेल तर त्याच्याऐवजी आपण ते 18% प्रथिने असलेलं खाद्य त्याला जर दिलं तर निश्चितपणे त्याचं जे काय आहे ती गरज ऊर्जेची गरज असेल किंवा प्रथिनांची गरज ही भागते. हा बदल आपण सुधारित पद्धतीने त्याच्यामध्ये विशेष करून उन्हाळ्याकरिता केला पाहिजे.
1: अच्छा,
0: आणि त्याचबरोबर आता जे काय राष्ट्रीय दुग्ध विकास संस्था आहे गुजरातमध्ये त्यांनी सुद्धा एक पशु शीतवर्धक नावाचं एक पदार्थ किंवा आपण त्याला मिश्रण म्हणूया, खनिज मिश्रण आधारित एक संशोधन केलेलं आहे. ते बाजारामध्ये पशु शीतवर्धक या नावाने उपलब्ध आहे. तर ते जर आपण विशेष करून मे मध्ये जर जनावरांना खाऊ घातलं त्याच्यामध्ये जे काही स्ट्रेस मिनरल्स आहेत तर ते जनावराच्या शरीरामध्ये पाणी धरून ठेवण्याचं काम करतात. म्हणजे जे डिहायड्रेशन जास्त प्रमाणात होत नाही तर त्याचाही वापर जर शेतकरी बंधूंनी केला तर निश्चितपणे जे काय आपण आता व्हीट विओ म्हणतो किंवा असे जे काय या वर्षी अगदीच तापमान खूप वाढलेलं आहे तर अशा वातावरणामध्ये आपण जनावरांचं चांगल्या पद्धतीने संगोपन करून चांगलं दूध उत्पादन आपण घेऊ शकतो.
1: अच्छा, आता पशुपालकांनी काळजी घेताना काय केलं पाहिजे याबाबत तुम्ही सांगितलंय, पण काय केलं नाही पाहिजे किंवा काय टाळलं पाहिजे याबाबत काय सांगा?
0: निश्चित हे अगदी महत्वाचं आहे कारण प्रत्येक वेळेस बरेच जण सांगणारे काय करावं हे सांगतात पण निश्चित काय करू नये हे तितकंच महत्वाचं आहे. तर उन्हाळ्यामध्ये साधारणतः कडक उन्हामध्ये आपण जनावरांना सोडू नये. साधारणतः सकाळी 11 ते 4 यावेळेस जनावर आपलं उन्हामध्ये राहणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे उन्हामध्ये जनावराला सोडू नये. पाण्याच्यासाठी लोखंडी हवद असतील तर त्यातील गरम पाणी जनावराला पाजू नये. त्याने डिहायड्रेशन जास्त वाढतं. साधारणतः निर्जलीकरण टाळण्याकरिता या गोष्टी करू नयेत. जनावरे मगाशीच मी सांगितलं की जनावरे दाटीवाटीने गर्दी करून गोठ्यामध्ये बांधू नयेत.
1: अच्छा,
0: आणि आपल्याकडे जर दुसरं एक आहे की पाण्याचे हौद असतात तर पाण्याच्या हौदामध्ये जर डायरेक्ट सूर्यप्रकाश पडला तर त्याला आतून शेवाळ किंवा ते हिरवा कलर येतो शेवाळ वाढतो.
1: हो,
0: तर याच्यासाठी उघडे हौद असतील तर त्याला आतून 8 दिवसातून एकदा त्याला चुन्याने त्याला कलर देऊन घेतलं पाहिजे जेणेकरून त्याच्यामध्ये शेवाळ वाढणार नाही. तर या 3-4 गोष्टी जर काळजी घेतली म्हणजे स्वच्छ पाणी जनावराला मिळेल.
1: बरोबर,
0: अशा पद्धतीचं नियोजन करण्यासाठी या 3-4 गोष्टी या पशुपालकांनी करू नये.
1: तर नक्की सर, तर आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि सध्या महत्वाचा असलेला विषय म्हणजेच जनावरांचं उन्हाळ्यामध्ये कसं व्यवस्थापन करायचं याबाबतची सविस्तर अशी माहिती आमच्या सर्व शेतकरी बांधवांना तुम्ही दिलीत, याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद, नमस्कार.
0: नमस्कार.
2: श्रोतहो, जनावरांचं उन्हाळ्यातील व्यवस्थापन याविषयी डॉक्टर तानाजी वळकुंडे यांच्याशी जयपाल खेडकर यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकला. याबरोबरच आजचा गावकरी मंडळ हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

0: गावकरी मंडळ हा कार्यक्रम आताच आपण ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉक्टर सोमेश्वर पाटील.
1: प्रवेश प्रवेश प्रवेश एडी जोशी ज्युनियर कॉलेज जुळे सोलापूर इथं इयत्ता 11वी साठी कॉलेज मधूनच ऑनलाईन फॉर्म भरणं सुरू झालं आहे. कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, क्रॉप सायन्स यासाठी 100 जागा उपलब्ध. या वर्षीपासून सीईटी ची नवीन बॅच सुरू केली आहे. माफक फी, भरपूर टेस्ट आणि वैयक्तिक लक्ष असणारं एडी जोशी ज्युनियर

0: कॉलेज जुळे सोलापूर. 10वी बोर्डात 90% मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत, 95% असतील तर 50% सवलत आणि 99% मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना निशुल्क प्रवेश. यशाचं अतिउच्च शिखर गाठण्यासाठी विद्यार्थ्यांनी आजच प्रवेश घ्यावा. एडी जोशी कॉलेज अर्थात IMS जुळे सोलापूर.
1: मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात.
2: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
1: मोबाईल 93-72-707-100.
3: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधू वरांची एकच पसंती. आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर.

0: व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात.
1: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
0: मोबाईल 9372707100.
2: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
1: आधार सायकियाट्री हॉस्पिटल सोलापूरच्या 16व्या वर्धापन दिनानिमित्त मानसिक आजार, लैंगिक समस्या आणि व्यसनाधीनता या आजारांसाठी तपासणी फी अर्थात ओपीडी फी पूर्णपणे मोफत.
0: 11 मे ते 13 मे 2026 सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत रुग्णांनी याचा लाभ घ्यावा.
1: मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल, रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
0: मोबाईल 9372707100.
3: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
0: सोलापूर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते आदरणीय श्री दिलीप भाऊ कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक तेजस्विनी महिला उद्योग समूह आणि सह्याद्री प्रॉडक्ट झाडू उत्पादक सोलापूर.
4: श्रोतेहो, आता ऐकूयात नाधो महानोर यांचं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: अगदी पूर्वी सारखं।
1: त्वचा रोग, अस्थमा, संधिवात, मूळव्याध, फिशर तसंच इतर अनेक आजार, उपचार मात्र एकच, होमिओपॅथी। तेही फक्त प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडेच।
0: आशिष क्लिनिक, जुन्या फौजदार चावडी जवळ सोलापूर।
1: सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत।
0: मोबाईल 98 50 33 88 07।
1: तुळजापूर तालुक्यातील गुजनूर इथं येत्या 11 मे पर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलंय। सर्व भक्तांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन गुजनूरच्या सर्व ग्रामस्थांनी केलंय।
2: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी।
3: अगं, तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स करून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते।
2: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून।
3: हे दागिने त्यांच्याकडूनच आणलेत।
4: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या संधीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते। सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं। करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोर्ड, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर। फोन 274-30-72।
5: बॅगांची क्वालिटी A1, बॅगांसाठी फक्त पवन।
6: सर्व प्रकारच्या ब्रँडेड कंपन्यांच्या स्कूल, कॉलेज, ऑफिस आणि ट्रॅव्हल बॅग साठी विश्वसनीय दुकान
5: पवन बॅग स्टोअर्स, नवी पेठ, पारस इस्टेट समोर, सोलापूर।
7: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं सहा गोष्टी आनंदानं साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं।
1: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी।
7: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर।
8: FM वाहिनी 103.4 MHz वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। श्रोतेहो, रात्रीचे 8:05 होत आहेत। आता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत।

0: काय रमा काकू, जिना चढत चक्क तिसरा मजला गाठलत, दमा गेला की काय?
1: हो ना, अहो मी डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडे होमिओपॅथी ट्रीटमेंट घेतली, एकदम बरं वाटलं.

0: रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे शुभेंदू अधिकारी यांचा उद्या मुख्यमंत्री म्हणून शपथविधी. तामिळनाडूमध्ये बहुमताचा आकडा जुळवण्यात अभिनेता जोसेफ विजय यांच्या पक्षाला यश. राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेत सुमारे 93% विद्यार्थी उत्तीर्ण. 179 विद्यार्थ्यांना 100% गुण. आणि दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामफोसा यांच्या विरोधात महाभियोग चालवण्याला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी. पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या विधिमंडळ पक्षाचे गटनेते शुभेंदू अधिकारी यांनी राज्यपाल आर एन रवी यांच्याकडे आज संध्याकाळी सत्ता स्थापनेचा दावा सादर केला. उद्या सकाळी 11 वाजता त्यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी होणार आहे. भाजपा विधिमंडळ पक्षाच्या आज कोलकात्यात झालेल्या बैठकीत त्यांच्या नावावर एकमत झाल्याचं केंद्रीय निरीक्षक या नात्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. त्यावेळी त्यांनी बंगालच्या मतदारांचे आभार मानले.
1: हम सब भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं का दायित्व है कि हर नई सोनार बांग्ला के लक को लेकर हम चले और बंगाल की जनता की अपेक्षाओं को पूर्ण करें. और हम सबका दायित्व है कि मोदी जी ने जो वादा दिया है बंगाल की जनता को, इसको पूरा करने के लिए हम हमारा सर्वश्रेष्ठ बंगाल की जनता को समर्पित करें.
0: पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारात तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांच्या हत्या आणि तोडफोडीच्या घटनांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी तृणमूल काँग्रेसचे नेते सौगत राय यांनी केली आहे. न्यायालयाच्या देखरेखीखाली ही चौकशी व्हावी असं रॉय म्हणाले. निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर झालेल्या हिंसाचारात पक्षाचे अनेक नेते आणि कार्यकर्ते बळी पडल्याचा दावा रॉय यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना केला. शुभेंदू अधिकारी यांचे सचिव चंद्रनाथ रथ यांच्या हत्येचा निषेध करत गेल्या 3 दिवसात तृणमूलच्या 3 कार्यकर्त्यांना

0: त्यांची हत्या झाल्याचं रॉय म्हणाले. या सर्व हत्या भाजपा समर्थित गुंडांनी घडवून आणल्याचा आरोपही रॉय यांनी केला आहे. पुदुचेरीमध्ये ऑल इंडिया एनआर काँग्रेस पक्षाचे एन रंगासामी यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाली. त्यांनी आज राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. एन रंगासामी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. तमिळनाडूमध्ये अभिनेते जोसेफ विजय यांच्या तमिळगा वेत्रीकळगम पक्षाला बहुमताचा आकडा गाठण्यात यश आलं आहे. थोड्याच वेळापूर्वी राज्यपालांची भेट घेऊन त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा सादर केला. काँग्रेस पाठोपाठ त्यांना भारतीय कम्युनिस्ट पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि इंडियन युनियन मुस्लिम लीगने बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. विजय यांच्या पक्षाचे 108, काँग्रेसचे 5 आणि इतर तिन्ही पक्षांचे प्रत्येकी 2 आमदार आहेत. त्यामुळे 234 सदस्यांच्या विधानसभेत त्यांना 119 आमदारांचा पाठिंबा मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारीत घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्यात यावेळी 92.9% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केली. ऐकूया याची तपशीलवार माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: 10वीच्या परीक्षेसाठी यंदा राज्यातून 55,55,000 अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,20,486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाच्या निकालात 179 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. यात सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातले आहेत. कोकण विभागाचा निकाल याहीवेळी सर्वाधिक 97.62% लागला तर कोल्हापूर विभाग 95.47% दुसऱ्या क्रमांकावर आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 88.41% लागला आहे. इतर विभागीय मंडळांची उत्तीर्णांची टक्केवारी याप्रमाणे: मुंबईत 94.97%, पुणे 94.24%, नाशिक 90.53%, नागपूर 89.7%, लातूर 88.42% आणि अमरावती 90.5%. 10वीच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली असून 94.96% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत तर उत्तीर्ण मुलांची टक्केवारी 89.56% आहे. विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी उद्यापासून येत्या 23 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करता

0: विषाणूची मानवाकडून मानवाकडे संसर्ग होण्याची शक्यता मर्यादित असल्याचंही जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे. या विषाणूंचा संसर्ग झालेल्या उंदरांमुळे याचा प्रसार होतो. मंत्री कुंवर विजय शाह यांच्यावर खटला चालवायला मंजुरी देण्याबाबत 4 आठवड्यात निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेश सरकारला दिले. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर लष्करी अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर शाह यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाच्या अहवालानंतरही शाह यांच्याविरोधात खटला चालवायला राज्य सरकारनं मंजुरी दिलेली नाही. स्त्रिया आणि मुलांवरच्या अत्याचार प्रकरणातल्या दोषींना जामीन मिळू नये अशी शिफारस केंद्र सरकारला करणार असल्याचं राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी आज सांगितलं. नुकत्याच घडलेल्या अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर विशेष जलदगती न्यायालय तज्ञांच्या सहकार्याने योग्य तपास अशा अनेक शिफारशी महिला आयोग करणार असल्याचं त्यांनी आज नवी दिल्ली इथं बोलताना सांगितलं. प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं आज पुणे इथं अल्पशा आजारानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. केपीआयटी टेक्नॉलॉजीचे सहसंस्थापक आणि अध्यक्ष होते. व्यवसायाव्यतिरिक्त ते अनेक नागरी शैक्षणिक आणि धोरणात्मक संस्थांशी संबंधित होते. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामफोसा यांच्याविरोधात महाभियोग चालवायला तिथल्या सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. रामफोसा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि बेकायदेशीरपणे संपत्ती जमवल्याचे आरोप आहेत. यापूर्वी त्यांच्या आस्थापनेत 5,80,000 अमेरिकन डॉलर्स आढळल्याचा अहवाल त्यांच्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी फेटाळला होता. मात्र आता त्यांना महाभियोगाला सामोरं जावं लागेल. बल्गेरियाच्या संसदेने आज रुमेन रादेव यांना नवीन प्रधानमंत्री म्हणून मान्यता दिली आहे. युरोपियन महासंघाच्या सदस्य देशातील राजकीय अस्थिरता संपवण्यासाठी आणि आर्थिक विकासाला चालना देण्याचा प्रयत्न म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. बल्गेरियाच्या संसदेत रादेव यांना 127 सदस्यांनी मतदान केलं. 70 सदस्यांनी विरोधात मतदान केलं तर 36 सदस्य तटस्थ राहिले. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात देशभरात भ्रष्टाचार विरोधात झालेल्या विविध आंदोलनांमुळे पुराणमतवादी सरकार कोसळलं होतं. शांघाय इथल्या तिरंदाजी विश्वचषक सामन्याच्या महिला रेकॉर्ड प्रकारात आज भारताच्या सिमरनजीत कौर हिनं उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. पहिल्यांदाच जागतिक स्पर्धा खेळणारी सिमरनजीतने चीन तैपेईच्या फॉंग युझ्यूवर 6-0 अशी मात केली. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्सबरोबर नवी दिल्लीत सुरु आहे. नाणेफेक जिंकून कोलकात्याने प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा दिल्लीच्या 9 षटकात 2 बाद 77 धावा झाल्या होत्या. इंडोनेशियात माउंट डुकोनो ज्वालामुखीच्या उद्रेकात 3 जणांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना आज सकाळी घडली. यात जखमी झालेल्या 15 जणांवर उपचार सुरु आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे शुभेंदू अधिकारी यांचा उद्या मुख्यमंत्री म्हणून शपथविधी. तमिळनाडूमध्ये बहुमताचा आकडा जुळवण्यात अभिनेता जोसेफ विजय यांच्या पक्षाला यश. राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेत सुमारे 93% विद्यार्थी उत्तीर्ण. 179 विद्यार्थ्यांना 100% गुण. आणि दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामफोसा यांच्याविरोधात महाभियोग चालवण्याला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM वाहिनी 103.4 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR ऍपवर आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. श्रोतो, रात्री 8:15 झाली आहेत.
2: शिंगवी ज्वेलर्स, लग्नसराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
3: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळं पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
2: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.
4: पित्त झालंय, पोटात जळजळतंय, गॅसेस होत आहेत, गोळ्या खाऊन खाऊन कंटाळा आलाय, सगळ्या तपासण्या झाल्या, छा या पित्तानं अगदी वैताग आलाय.
5: अहो मग श्रद्धा आयुर्वेद सेंटर मध्ये जा ना, तिथं पचन संस्थेच्या सर्व आजारांवर संपूर्ण नैसर्गिक पद्धतीनं पंचकर्म उपचार केले जातात.
6: डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्या समोर, मुरारजी पेठ, सोलापूर.
5: मोबाईल 93-72-14-44-34.
2: श्री लक्ष्मी हायटेक नर्सरी,
3: सर्व प्रकारच्या भाज्यांची, फळांची, झेंडूची आणि ऊसाची निरोगी आणि दर्जेदार रोपे मिळतील.
2: श्री लक्ष्मी हायटेक नर्सरी, सूत मिल समोर, वाघोली, तालुका मोहोळ.
3: मोबाईल 9199

0: बेचाळीस एक्केचाळीस एकोणपन्नास.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर इथं विविध अभ्यासक्रमांना प्रवेशपात्र विद्यार्थ्यांनी pahsus.admissiondesk.org या लिंकवर जाऊन ऑनलाईन अर्ज करणं आवश्यक आहे. ही प्रवेशपूर्व परीक्षा म्हणजेच एंट्रन्स एक्झाम वेब अँड्रॉइड बेस्ड ऑनलाईन प्रणालीद्वारे घेतली जाणार आहे. परीक्षेची लिंक 24 तास चालू राहील. प्रवेशपूर्व परीक्षेकरिता ऑनलाईन नोंदणीची अंतिम तारीख 8 मे 2026 ही आहे. एंट्रन्स एक्झामचे विषय आहेत एमएससी इलेक्ट्रॉनिक्स सायन्सेस, एमएससी फिजिक्स, अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स, मटेरियल सायन्स आणि एनर्जी स्टडीज, एमएससी एन्व्हायरमेंटल सायन्स, एमए मास कम्युनिकेशन, एमएससी केमिस्ट्री, पॉलिमर, ऑर्गेनिक, इंडस्ट्रियल आणि मेडिसिनल, एमएससी कॉम्प्युटर सायन्स, मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स आणि बायोस्टॅटिस्टिक्स, एमएससी मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी आणि बायो इन्फॉर्मॅटिक्स या अभ्यासक्रमांकरता एंट्रन्स एक्झाम घेतली जाणार आहे. प्रवेशपूर्व परीक्षेची सराव चाचणी दिनांक 11 मे 2026 ही आहे. अंतिम प्रवेशपूर्व परीक्षा दिनांक 12, 13 आणि 14 मे 2026 पर्यंत ही लिंक 24 तास चालू राहील. प्रवेशपूर्व परीक्षा शुल्क 500 रुपये आहे. ज्या विद्यार्थ्यांना एकापेक्षा जास्त अभ्यासक्रमासाठी प्रवेशपूर्व परीक्षा द्यायची आहे त्यांनी प्रत्येक अभ्यासक्रमासाठी 200 रुपयांचं अधिक शुल्क भरावं. प्रवेश अर्ज आणि माहिती पुस्तिका विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थी सहाय्यता संपर्क क्रमांक आहे 91 52 20 26 किंवा 91 52 25 20 77. विद्यार्थ्यांनी या क्रमांकावर संपर्क साधावा.
2: श्रोतेहो प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. श्रोतेहो कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण ऐकूयात माहेरची साडी या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत आहे अनिल मोहिले यांचं.

0: शिस्त संस्कार शिक्षण महान श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान।
1: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता।
0: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती।
1: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल। इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह।
0: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा। श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर।
1: संपर्क 87 88 46 14 97। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर इथं विविध अभ्यासक्रमांना प्रवेशपात्र विद्यार्थ्यांनी PAHSUS.admissiondesk.org या लिंकवर जाऊन ऑनलाईन अर्ज करणं आवश्यक आहे। ही प्रवेशपूर्व परीक्षा म्हणजेच एंट्रन्स एक्झाम वेब अँड्रॉइड बेस्ड ऑनलाईन प्रणालीद्वारे घेतली जाणार आहे। परीक्षेची लिंक 24 तास चालू राहील। प्रवेशपूर्व परीक्षेकरिता ऑनलाईन नोंदणीची अंतिम तारीख 8 मे 2026 ही आहे। एंट्रन्स एक्झामचे विषय आहेत MSc इलेक्ट्रॉनिक्स सायन्सेस, MSc फिजिक्स, अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स, मटेरियल सायन्स आणि एनर्जी स्टडीज, MSc एन्व्हायरमेंटल सायन्स, MA मास कम्युनिकेशन, MSc केमिस्ट्री, पॉलिमर, ऑर्गॅनिक, इंडस्ट्रियल आणि मेडिशनल, MSc कॉम्प्युटर सायन्स, मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स आणि बायोस्टॅटिस्टिक्स, MSc मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी आणि बायो इन्फॉर्मॅटिक्स या अभ्यासक्रमांकरता एंट्रन्स एक्झाम घेतली जाणार आहे। प्रवेशपूर्व परीक्षेची सराव चाचणी दिनांक 11 मे 2026 ही आहे। अंतिम प्रवेशपूर्व परीक्षा दिनांक 12, 13 आणि 14 मे 2026 पर्यंत ही लिंक 24 तास चालू राहील। प्रवेशपूर्व परीक्षा शुल्क 500 रुपये आहे। ज्या विद्यार्थ्यांना एकापेक्षा जास्त अभ्यासक्रमासाठी प्रवेशपूर्व परीक्षा द्यायची आहे त्यांनी प्रत्येक अभ्यासक्रमासाठी 200 रुपयांचं अधिक शुल्क भरावं। प्रवेश अर्ज आणि माहिती पुस्तिका विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे।

अधिक माहितीसाठी विद्यार्थी सहाय्यता संपर्क क्रमांक आहे 9152520 किंवा 9152520 77। विद्यार्थ्यांनी या क्रमांकावर संपर्क साधावा।

श्रोतेहो कार्यक्रमाच्या शेवटी आता आपण ऐकूयात माझा पती करोडपती या चित्रपटासाठी किशोर कुमार आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत. संगीत आहे अरुण पौडवाल यांचं.

0: आणि बरतर श्रोतेहो या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीतांचा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत.
1: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
2: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
3: पण तू कसा ओळखलास?
2: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
4: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
5: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एक

0: पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर।
1: श्रोतेहो, आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत। रात्रीचे 8:45 होत आहेत। समाचार संध्या हे बातमीपत्र आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत। दरम्यान वाद्यसंगीत।

0: या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
1: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
0: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.
2: श्रोतेहो, प्रसारित करीत आहोत मराठी गाणी हा कार्यक्रम. यामध्ये एक कलाकार या अंतर्गत आजचे आपले कलाकार आहेत कवी सौमित्र. श्रोतेहो, कवी सौमित्र यांचं मूळ नाव आहे किशोर भानुदास कदम आणि त्यांनीच कविता लिहित असताना सौमित्र या आपल्या टोपण नावाने अनेक अशा कविता लिहिल्या. कवी सौमित्र हे किशोर कदम म्हणून अभिनय करत असताना त्यांनी अनेक नामवंत चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. त्यामध्ये जोगवा, फँड्री, नटरंग अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका देखील केलेल्या आहेत. ऐकूयात कवी सौमित्र यांची ही रचना. स्वर अर्थात गायलेला आहे मिलिंद इंगळे आणि संगीत आहे मिलिंद इंगळे यांचंच.

0: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये।
1: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात,
0: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये।
1: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन।
2: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर।
0: शिस्त संस्कार शिक्षण महान श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान।
1: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता।
0: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती,
1: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल, इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह।
0: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा। श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर।
1: संपर्क 87884-1497। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर इथं विविध अभ्यासक्रमांना प्रवेशपात्र विद्यार्थ्यांनी PAHSUS.admissiondesk.org या लिंकवर जाऊन ऑनलाईन अर्ज करणं आवश्यक आहे। ही प्रवेशपूर्व परीक्षा म्हणजेच एंट्रन्स एक्झाम वेब अँड्रॉइड बेस्ड ऑनलाईन प्रणालीद्वारे घेतली जाणार आहे। परीक्षेची लिंक 24 तास चालू राहील। प्रवेशपूर्व परीक्षेकरता ऑनलाईन नोंदणीची अंतिम तारीख 8 मे 2026 ही आहे। एंट्रन्स एक्झामचे विषय आहेत MSc इलेक्ट्रॉनिक्स सायन्सेस, MSc फिजिक्स, अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स, मटेरियल सायन्स आणि एनर्जी स्टडीज, MSc एन्व्हायरमेंटल सायन्स, MA मास कम्युनिकेशन, MSc केमिस्ट्री, पॉलिमर, ऑर्गेनिक, इंडस्ट्रियल आणि मेडिसिनल, MSc कॉम्प्युटर सायन्स, मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स आणि बायोस्टॅटिस्टिक्स, MSc मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी आणि बायो इन्फॉर्मॅटिक्स या अभ्यासक्रमांकरता एंट्रन्स एक्झाम घेतली जाणार आहे। प्रवेशपूर्व परीक्षेची सराव चाचणी दिनांक 11 मे 2026 ही आहे। अंतिम प्रवेशपूर्व परीक्षा दिनांक 12, 13 आणि 14 मे 2026 पर्यंत ही लिंक 24 तास चालू राहील। प्रवेशपूर्व परीक्षा शुल्क 500 रुपये आहे। ज्या विद्यार्थ्यांना एकापेक्षा जास्त अभ्यासक्रमासाठी प्रवेशपूर्व परीक्षा द्यायची आहे त्यांनी प्रत्येक अभ्यासक्रमासाठी 200 रुपयांचं अधिक शुल्क भरावं। प्रवेश अर्ज आणि माहिती पुस्तिका विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे। अधिक माहितीसाठी विद्यार्थी सहाय्यता संपर्क क्रमांक आहे 91-52-20-26 किंवा 91-52-20-77। विद्यार्थ्यांनी या क्रमांकावर संपर्क साधावा।

0: आणि याबरोबरच आजचा हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमात एक कलाकार अंतर्गत आजचे आपले कलाकार होते कवी सौमित्र.
1: विश्वसनीय गुंतवणूक करून निश्चिंत रहा.
2: अहो पण कुठं?
1: आर्थिक क्षेत्रातील 3 पिढ्यांचा विश्वास घेऊन येत आहे सभासदांच्या मनातील हक्काची योजना.
2: गुंतवणुकीच्या क्षेत्रातील नवीन क्रांती सुमित्रा महाबचत योजने अंतर्गत आपल्या सेव्हिंग खात्यावर 9.99% व्याज मिळवा. दैनंदिन शिल्कीवर व्याज
1: नाही, मुदतीची बाधा
2: नाही, TDS ची चिंता
1: नाही, नूतनीकरणाची गाथा.
2: दर महिना अखेर व्याज बचत खात्यात जमा. योजनेत सहभागी होऊन आपल्या गरजेच्या वेळी हक्काच्या पैशांची सोय करा.
1: सुखांजली मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, ब्रह्मा गॅलेक्सी, सुमित्रा पार्क, जुळे, सोलापूर.
2: मोबाईल 940-51-202-74.
1: उन्हाळ्याची खास गरमागरम ऑफर, मुदत ठेवीवर 11% व्याज.
3: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार, पण तू कसा ओळखलास? सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
4: VR पवार, साठी गल्ली, सोलापूर. अर्गनपा, परवा परवा पासून तुला वाकही येत नव्हतं आणि आता तर तर पळायला लागलंस की?
5: अरे वय, यो इफेक्ट आहे श्रद्धा आयुर्वेद सेंटरच्या पंचकर्माचा आणि आयुर्वेदिक औषधांचा.
3: पाठदुखी, अंगदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी आणि सर्व प्रकारच्या आजारांसाठी अवश्य भेटा डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्या समोर, सोलापूर. मोबाईल 93-72-14-44-34.
6: श्रोतहो, आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. रात्रीचे 9:15 झालेत. आता विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही प्रसारित करत आहोत. त्यानंतर रात्री 10:30 गुजारिश हा SMS वर आधारित हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. आजच्या गुजारिश या कार्यक्रमासाठी निवडलेले 5 चित्रपट आहेत, दुल्हे राजा, बंधन, आंटी नंबर 1, नसीब आणि जब प्यार किसी से होता है. या 5 चित्रपटांपैकी तुम्हाला आवडणारी कोणतीही गाणी तुम्ही आम्हाला SMS करू शकता. SMS करण्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 94-22-65-17-41. तेव्हा नक्की SMS करा आणि सहभागी व्हायला विसरू नका आज रात्री 10:30 गुजारिश या कार्यक्रमात. आता विविध भारतीचे कार्यक्रम.

FM वाहिनी 103.4 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. श्रोतहो, विविध भारतीच्या कार्यक्रमांचा आनंद आपण घेतला. आता प्रसारित करत आहोत आपला मनपसंत कार्यक्रम गुजारिश.

नमस्कार श्रोतेहो, मी तुमचा मित्र यश गोसावी तुमचं गुजारिश या SMS वर आधारित हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करतोय. मंडळी, आजच्या गुजारिश या कार्यक्रमासाठी निवडलेले 5 चित्रपट आहेत दुल्हे राजा, बंधन, आंटी नंबर 1, नसीब आणि जब प्यार किसी से होता है. या 5ही चित्रपटांपैकी तुम्हाला आवडणारी तुमच्या मनातली गाणी तुम्ही आम्हाला कळवू शकता SMS द्वारे. SMS करण्यासाठी आपला दूरध्वनी क्रमांक आहे नेहमीचाच 94-22-65-17-41. चला तर मग वाट कसली बघताय, लवकरात लवकर तुमच्या आवडीची गाणी आम्हाला SMS द्वारे कळवा आपल्या 94-22-65-17-41 या क्रमांकावर. सुरू करूयात आजचा गुजारिश हा कार्यक्रम.

श्रोतेहोआजच्या गुजारिशसाठी निवडलेले पाच चित्रपट मी पुन्हा सांगतोय. चित्रपट आहेत दुल्हे राजा, बंधन, आंटी नंबर वन, नसीब आणि जब प्यार किसी से होता है. या पाच चित्रपटांमधील तुम्हाला आवडणारी कोणतीही मनपसंत गाणी तुम्ही आम्हाला कळवू शकता. बघूयात एसएमएस कोणाचे आलेत आणि कोणत्या चित्रपटासाठी आलेले आहेत. इथे स्क्रीनवर ज्या चित्रपटासाठी लोकांनी आपली पसंती दर्शवलेली आहे तो चित्रपट आहे दुल्हे राजा. बघूयात या चित्रपटातील गीतासाठी कोणी कोणी आणि कोणत्या गीतासाठी पसंती आपली दर्शवलेली आहे. पहिले श्रोते आहेत आपले अप्पासाहेब जाधव, प्रगती जाधव, प्राजक्ता जाधव, राहणार आंबे चिंचोली, तालुका पंढरपूरचे श्रोते आहेत. यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. त्यानंतरचे आपले श्रोते आहेत कृष्णा घोडके, प्रशांत शिंदे, ऋषी शिंदे, यशराज शिंदे, सुनीता शिंदे, रोहिदास चौक पंढरपूरचे हे श्रोते आहेत. यांनी आपली गुजारिश या कार्यक्रमात पाठवलेली आहे. पुढच्या श्रोत्यांनी आपलं नाव इथं मेन्शन केलेलं नाहीये. त्यांच्या मोबाईल क्रमांकाचे शेवटचे चार क्रमांक आहेत 85-62. यानंतर आपले नियमित श्रोते प्रकाश जैन नांदेडवरून, त्यांनीही आपली

आपल्या मनपसंतीची गाणी आपल्याला कळवलेली आहेत. त्यानंतर शिवाजी सोनवळे, सविता सोनवळे, मनीषा सोनवळे, भाग्यश्री सोनवळे, वैभव सोनवळे आणि समस्त सोनवळे परिवार भोसी तालुका जिंतूर जिल्हा परभणीचे हे श्रोते आहेत. गुजारीच्या कार्यक्रमात तुमचं मनःपूर्वक स्वागत. त्यानंतरचे श्रोते आहेत संग्राम ताड, कुरुल तालुका मोहोळचे हे श्रोते आहेत. त्यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. त्यानंतर श्रीशैल कुंभार, हत्तूर तालुका दक्षिण सोलापूर यांनी आपली पसंती दुल्हे राजा या चित्रपटातील गीतासाठी कळवलेली आहे. पुढचे श्रोते आहेत वैशाली आमले, दिगंबर आमले, वारद चाळ सोलापूर. यानंतर भगवान रामचंद्र भिलारे, तिसंगी तालुका पंढरपूरचे हे श्रोते आहेत. त्यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली आहे. त्यानंतर शिफा शेख कुरुलच्या या श्रोत्या आहेत. त्यांनी आपली पसंती या गीतासाठी कळवलेली आहे. नामदेव बाबर, मानेगाव सांगोला चे हे श्रोते आहेत. त्यानंतर आरिफ कंदलगावकर यांनीही आपली पसंती या चित्रपटासाठी कळवलेली आहे. पुढचे श्रोते आहेत सुधाकर गायकवाड, विकास गायकवाड, प्रीती गायकवाड, आशा गायकवाड, दीपांजली गायकवाड आणि दीक्षा वाघमारे आणि शशांक वाघमारे, मुक्काम पोस्ट फुलवळ, तालुका कंधार, जिल्हा नांदेडचे हे श्रोते आहेत. त्यांनी आपली पसंती या गीतासाठी कळवलेली आहे. गुजारिश हा एसएमएसवर आधारित हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहे आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. यानंतर शशिकला नरसिंह माळगे लष्करच्या या श्रोत्या आहेत. त्यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. प्राजक्ता कुलकर्णी स्वागतनगर च्या या श्रोत्या आहेत. पुढचे श्रोते आहेत जाकीर मुलाणी, सुमया मुलाणी, सुबान मुलाणी, समीर मुलाणी, सलमा मुलाणी, मुमताज मुलाणी, दिलशाद मुलाणी, नसीर मुलाणी, चाचा चाची आणि समस्त मुलाणी परिवार फुलचिंचोळी तालुका पंढरपूरचे हे श्रोते आहेत. त्यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली दिसतीये. पुढे शशिकांत मधुकर कुंभार डोणगावचे हे श्रोते आहेत. समाधान खोसरे दहिवली तालुका माढा यांनीही आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. त्यानंतरचे श्रोते आहेत तमिळनाडूवरून आपल्यासोबत हे जोडले गेले आहेत आर वैरमुथू. गुजारिशा कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. यानंतर प्रकाश सुतार बनाशीवाडी तालुका राधानगरीचे हे श्रोते आहेत. गुजारिशा कार्यक्रमात आपलंही मनःपूर्वक स्वागत. त्यानंतर शिवाजी सोनवळे, सविता सोनवळे, मनीषा सोनवळे आणि समस्त सोनवळे परिवार यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. पुढचे श्रोते आहेत स्वप्नील रजपूत वीर महाराणा प्रताप सिंग चौक सोलापूरचे हे श्रोते आहेत. चला तर मग श्रोते हो ऐकूयात दुल्हे राजा या चित्रपटातलं हे अतिशय गाजलेलं असं गीत सोनू निगम, जसपिंदर नरुला यांच्या स्वरात. शब्द आहेत समीर यांचे तर संगीत आहे आनंद मिलिंद यांचं.

श्रोता हो, दुल्हे राजा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. या गीताचं नृत्य दिग्दर्शन ज्यांनी केलं होतं ते म्हणजे चिन्नी प्रकाश, आणि या त्यांच्या नृत्य दिग्दर्शनासाठी त्यांना अनेक अवॉर्ड्सही मिळाले होते. आणि अजून एक दुल्हे राजा चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटात कादर खान आणि गोविंदा यांच्यातलं जे टॉम अँड जेरीची जी जुगलबंदी आपल्याला दिसते ती एवढी नैसर्गिक होती की अनेक सीन्समध्ये त्यांनी स्क्रिप्टच्या बाहेर जाऊन स्वतःचे संवाद जोडलेत आणि ती एवढी कॉमेडी आपल्याला आजही जाणवते. तर ते स्वतःचे संवाद इम्प्रोवाइज त्यांनी केलेले आहेत. वळूयात आपल्या पुढच्या कार्यक्रमात. उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी बसून कंटाळा येतोय. आई बाबा उन्हात बाहेर खेळायला पाठवत नाहीयेत. मित्रांनो, काही काळजी करू नका, तुमची ही सुट्टी आता होणार आहे अजूनच मजेशीर, कारण तुमच्यासाठी घेऊन येतोय तुमचा लाडका आणि धमाल कार्यक्रम हॅलो गम्मत जम्मत.

मित्रांनो, या कार्यक्रमात तुम्ही आमच्याशी मनमोकळा गप्पा मारू शकता, तुमच्या मजेशीर गोष्टी सांगू शकता आणि तुमचं आवडतं बालगीतही आम्हाला सांगू शकता. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आम्हाला कॉल करा शनिवार दिनांक 9 मे 2026 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत. कॉल करण्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे आपला नेहमीचाच 94-22-65-17-41. चला तर मग, वाट कसली पाहताय? तुमच्या सुट्टीतील गमती जमती आम्हाला नक्की सांगा. हॅलो गम्मत जम्मत. तर श्रोते हो, जसे आपले हॅलो चे कार्यक्रम असतात, हॅलो आपली आवड किंवा हॅलो आपकी पसंत, तसाच हा हॅलो गम्मत जम्मत हा आपल्या बालमित्रांसाठीचा कार्यक्रम आहे, जो बालसभा या कार्यक्रमात आपण ऐकू शकणार आहात. आणि त्यामध्ये तुमच्या घरातली कोणी लहान मुलं असतील, तुमच्या शेजारपाजारची किंवा नातेवाईकांमधील जर कोणी लहान मुलं असतील, तर 94-22-65-17-41 या आपल्या दूरध्वनी क्रमांकावर उद्या म्हणजेच 9 मे रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत त्यांनी कॉल करायचा आहे माझ्याशी, म्हणजेच यश गोसाविषयी मी त्यांच्यासोबत संवाद साधणार आहे, त्यांच्या गमती जमती जाणून घेणार आहे आणि त्याबरोबरच त्यांच्या आवडीचं बालगीतही आपण या कार्यक्रमात लावणार आहोत. तेव्हा नक्की लहान मुलांना बालमित्रांसाठीचा हा हॅलो गम्मत जम्मत हा कार्यक्रम आपण या उन्हाळ्याच्या सुट्टीत घेत आहोत. या कार्यक्रमात आपण पुढे जाऊयात. गुजारिश या कार्यक्रमासाठी निवडलेले आजचे 5 चित्रपट आहेत दुल्हे राजा, बंधन, आंटी नंबर 1, नसीब आणि जब प्यार किसी से होता है. त्यानंतर ज्या चित्रपटातील गीतासाठी श्रोत्यांनी आपली पसंती कळवलेली आहे तो चित्रपट आहे बंधन. पहिले श्रोते आहेत आपले सायली नितीन रणदिवे, पायल, काजल, दिव्य, अथर्व, चिक्या आणि संपूर्ण रणदिवे परिवार, यवती तालुका मोह जिल्हा सोलापूरचे श्रोते आहेत. पुढचे श्रोते आहेत प्रमोद कोठावळे आणि समस्त कोठावळे परिवार सांगोल्याचे हे श्रोते आहेत. त्यानंतर अक्षय जाधव, प्रगती जाधव, प्राजक्ता जाधव, राहणार आंबे चिंचोळी तालुका पंढरपूर यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. सुधाकर गायकवाड, विकास गायकवाड, प्रीती गायकवाड, आशा गायकवाड, दीपांजली गायकवाड, दीक्षा वाघमार आणि शशांक वाघमारे मुक्काम पोस्ट फुलवळ तालुका कंधार जिल्हा नांदेडचे हे श्रोते आहेत. गुजारिश कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. त्यानंतर आपले नियमित श्रोते विष्णू मिस्किन आणि समस्त मिस्किन परिवार, दयानंद कॉलेज भवानीपेठ सोलापूर यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. त्यानंतर गणेश सोनावणे, गजानन सोनावणे, महेश सोनावणे, राजरत्न सोनावणे आणि समस्त सोनावणे परिवार वाघोली तालुका मोहोळचे हे श्रोते आहेत. पुढे ज्यांनी आपली पसंती या गीतासाठी कळवलेली आहे ते आहेत रणजित काकडे, गीतराज काकडे, मंगळवेढाचे हे श्रोते आहेत. त्यानंतर शंकर नागनाथ कांबळे आणि समस्त कांबळे परिवार भोगाव तालुका उत्तर सोलापूरचे हे श्रोते आहेत. गिरीश धोत्रे, साखरपेठ सोलापूर, आर्विका सत्यवान बाबर, मानेगाव सांगोलाचे श्रोते आहेत, यांनी बंधन या चित्रपटातील गीतासाठी आपली पसंती आपल्याला कळवलेली आहे. स्वप्नील राजपूत, वीर महाराणा प्रताप सिंग चौक सोलापूरचे हे श्रोते आहेत. कृपया श्रोत्यांना एक नम्र विनंती आहे, मंडळी कार्यक्रम चालू असताना हा आपला कार्यक्रम SMS वर आधारित कार्यक्रम आहे, तर तेव्हा कृपया कॉल करू नका. कॉल केल्यामुळे इथे बाधा येऊ शकते आणि त्यामुळे तांत्रिक अडचणी येऊ शकतात, तर कृपया आपण नम्र विनंती की SMS द्वारे आपल्या गुजारिश आम्हाला सांगाव्यात. त्यानंतर पुढचे श्रोते आहेत विजयालक्ष्मी, राहुल महाजन, श्रीनिधी स्वस्ती, शीशा बुलढाण्याचे हे श्रोते आहेत. शशिकांत मधुकर, कुंभार डोणगावचे हे आपले नियमित श्रोते आहेत, त्यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली दिसते. त्यानंतर रणजित काकडे, गीतराज काकडे, मंगळवेढाचे हे श्रोते आहेत. लहू शेळके, शुभम शेळके, निकिता शेळके, पंकज शेळके, अनगरचे हे श्रोते आहेत, त्यांनी आपली पसंती या गीतासाठी कळवलेली आहे. त्यानंतर ज्या श्रोत्यांनी आपली पसंती या गीतासाठी कळवलेली आहे त्यांच्या दूरध्वनी क्रमांकाचे शेवटचे 4 क्रमांक आहेत

89-78 त्यांनी त्यांचं नाव इथे लिहिलेलं नाहीये. त्यानंतर जाकीर मुलाणी, सुमया, सुभान, समीर, सलमा, मुमताज, दिलशाद, नसीर, चाचा चाचा आणि समस्त मुलाणी परिवार यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. फुल चिंचोळी तालुका पंढरपूरचे हे आपले नियमित श्रोते आहेत. त्यानंतर वरद, संचय, विलास, स्वाती सारफळे आणि समस्त सारफळे परिवार पोहनेर तालुका जिल्हा धाराशिव हे श्रोते आहेत. भगवान रामचंद्र भिलारे, तिसंगी तालुका पंढरपूर वरून आपल्यासोबत हे श्रोते जोडले गेले आहेत. यांनी आपली पसंती या गीतासाठी कळवलेली आहे. त्यानंतर सक्षम श्रेणीक चव्हाण, ज्योती अजित चव्हाण, लता राजाराम चव्हाण, चांदणी चौक सांगलीहून हे श्रोते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्यांनीही बंधन या चित्रपटातील गीतासाठी आपली पसंती आपल्याला कळवलेली इथे दिसतीये.

त्यानंतर शंकर नागनाथ कांबळे आणि समस्त कांबळे परिवार भोगाव तालुका उत्तर सोलापूरचे हे श्रोते आहेत, यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. समाधान खोचरे दहिवली तालुका माढा यांनी आपली पसंती या गीतासाठी कळवलेली आहे. ट्रिशेल कुंभार हत्तूर तालुका दक्षिण सोलापूर यांनीही आपली पसंती या चित्रपटासाठी या गीतासाठी कळवलेली दिसते. त्यानंतर कृष्णा घोडके, प्रशांत शिंदे, ऋषी शिंदे, यशराज शिंदे, सुनीता शिंदे, रोहिदास चौक पंढरपूरचे हे श्रोते आहेत, त्यांनी आपली पसंती आपल्याला इथे कळवलेली आहे. चला तर मग श्रोते हो ऐकूयात बंधन या चित्रपटातलं हे अतिशय सुमधुर असं गीत उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरात. शब्द आहेत भैरव अरुण यांचे तर संगीत आहे आनंदराज आनंद यांचं.

श्रद्धो बंधन या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गुजारिश हा एसएमएस वर आधारित हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. यानंतर कार्यक्रमात बघूयात कोणत्या गीतासाठी, कोणत्या चित्रपटातील गीतासाठी श्रोत्यांनी आपली पसंती दर्शवलेली आहे. पुढचा जो चित्रपट आहे, ज्या चित्रपटातील गीतासाठी बऱ्याच श्रोत्यांनी इथे स्क्रीनवर आपली पसंती दर्शवलेली दिसतीये, तर तो चित्रपट आहे जब प्यार किसी से होता है. या चित्रपटासाठी पहिले श्रोते जे आहेत प्रशांत शिंदे, सुनीता शिंदे, यशराज शिंदे, ऋषी शिंदे आणि कृष्णा घोडके रोहिदास चौक पंढरपूरचे हे श्रोते आहेत. त्यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. त्यानंतर समाधान रामचंद्र जाधव सोलापूर महाराष्ट्राचे हे श्रोते आहेत. त्यांनी आपली पसंती या गीतासाठी कळवलेली आहे. त्यानंतर विष्णू मिस्किन आणि समस्त मिस्किन परिवार दयानंद कॉलेज भवानीपेठ सोलापूर, विजयालक्ष्मी, राहुल महाजन, श्रीनिधी, स्वस्ती, शिशा बुलढाण्याचे हे श्रोते आहेत. त्यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. त्यानंतर संग्राम ताड आणि बापू ताड कुरुल तालुका मोहोळचे हे श्रोते आहेत. पुढचे जे श्रोते आहेत ज्यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली आहे, त्यानंतर ते आहेत नितीन शामराव रणदिवे, वर्षा रणदिवे, पायल, काजल, सायली, अथर्व, चिकू, दिव्या, आरोही आणि समस्त रणदिवे परिवार येवती तालुका मोहळ जिल्हा सोलापूरचे हे श्रोते आहेत. पुढे शिवाजी सोनोळे, सविता सोनोळे, मनीषा सोनोळे, भाग्यश्री सोनोळे, वैभव सोनोळे आणि समस्त सोनोळे परिवार भोसी तालुका जिंतूर जिल्हा परभणीचे हे श्रोते आहेत.

श्रोतेहो नेहमीच अगदी भरभरून तुम्ही गुजारिश किंवा आपले जे काही लाईव्ह कार्यक्रम असतात त्यासाठी प्रतिसाद देत असता. कृपया एक नम्र विनंती तुम्हा सर्वांना आहे, कार्यक्रम चालू असताना कृपया कॉल कोणीही करू नका, SMS द्वारे आपल्या गुजारिश आपल्या फरमाईश आम्हाला नक्की कळवा. कॉल केल्यामुळे कार्यक्रमात अडचण निर्माण होऊ शकते, तर कृपया आपण सर्वांना नम्र विनंती आहे की SMS द्वारे आपण आपल्या फरमाईशी किंवा गुजारिश आम्हाला नक्की कळवा. आजच्या कार्यक्रमासाठी निवडलेले आपण 5 चित्रपट आहेत, दुल्हे राजा, बंधन, आंटी नंबर 1, नसीब आणि जब प्यार किसी से होता है. जब प्यार किसी से होता है या चित्रपटातील गीतासाठी ज्या श्रोत्यांनी आपली पसंती आपल्याला कळवली आहे त्या श्रोत्यांची नावं आपण घेत आहोत. पुढचे श्रोते आहेत शुभम शेळके, निकिता शेळके, पंकज शेळके, काजल गुंड, कुरणवाडी अनगरचे हे श्रोते आहेत, त्यांनी आपली पसंती आपल्याला इथे कळवलेली दिसतीये.

यानंतर प्रमोद बनसोडे, रेखा बनसोडे आणि समस्त बनसोडे परिवार सैफुल सोलापूर शहरचे हे श्रोते आहेत. त्यानंतर विशाल खताळ, श्वेता खताळ, मल्लिकार्जुन खताळ, सोमनाथ ढोणे आणि कविता सर्वदे मोहोळचे हे श्रोते आहेत. त्यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. पुढे जाऊयात गणेश कदम, उमा कलशेट्टी, कुमठा नाक्याचे हे श्रोते आहेत. त्यानंतर किरण लोखंडे, अमोल लोखंडे, प्रतीक्षा लोखंडे, बार्शी वरून आपल्या सोबत हे श्रोते जोडले गेलेले आहेत. पुढचे श्रोते आहेत संतोष भोसले, दीपाली झेंडे, नितीन झेंडे, बसवेश्वर झेंडे, नातेपुते चे हे श्रोते आहेत. त्यानंतर प्रियंका काळे, राहुल काळे, सविता काळे आणि समस्त काळे परिवार वळसंग दक्षिण सोलापूरचे हे श्रोते आहेत. यांनीही आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली दिसते. श्रोते हो, आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीचे 10:30 झाली आहेत. ऐकूयात जब प्यार किसी से होता है या चित्रपटातलं हे गीत मोहम्मद रफी यांच्या स्वरात. रचना आहे हसरत जयपुरी यांची, तर संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

श्रोतेहो, यानंतर ज्या चित्रपटासाठी आपली पसंती श्रोत्यांनी आपल्याला कळवलेली आहे तो चित्रपट आहे आंटी नंबर वन। आंटी नंबर वन या चित्रपटातील गीतासाठी ज्या ज्या श्रोत्यांनी आपल्याला आपली पसंती कळवलेली आहेत पाहूयात कोण आहेत। पहिले श्रोते आहेत मुरादाबाद जिल्हा दुल्हापूर वरून उत्तर प्रदेश वरून आपल्यासोबत हे जोडले गेलेले आहेत। गुजारिशा कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत। मुकेश कश्यप, शीतल कश्यप, सोनू सुरेश, राजपाल, पंकज, काजल, सीमा, मानवी, तन्वी, लक्ष, सोनी, मोहिनी, ऋतिक, बलवीर सिंग उत्तर प्रदेशचे हे श्रोते आहेत, त्यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली आहे। त्यानंतर पुढचे श्रोते आहेत धनगरवाडी तालुका तुळजापूरचे हे श्रोते आहेत नेहरू आरळे, ऋतुराज मंगेश, रितेश, मोहन जाधव यांनीही आपली पसंती आपल्याला कळवलेली आहे। त्यानंतर

त्यानंतर पुण्याचे हे श्रोत आहेत डॉक्टर ओम शिरीष श्री दत्तोपासक यांनीही आपली पसंती आपल्याला SMS द्वारे कळवलेली आहे. पुढचे श्रोते आहेत आपले नियमित श्रोते प्रकाश जैन नांदेडवरून, यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली दिसते. त्यानंतर सिद्धाराम हिरेमठ मार्केट यार्ड सोलापूरचे हे श्रोते आहेत. सुधाकर गायकवाड, विकास गायकवाड, प्रीती गायकवाड, आशा गायकवाड, दीपांजली गायकवाड, दीक्षा वाघमारे आणि शशांक वाघमारे मुक्काम पोस्ट फुलवळ तालुका कंधार जिल्हा नांदेडचे हे श्रोते आहेत, यांनी आपली पसंती आपल्याला इथे कळवलेली दिसते. त्यानंतर वरद संजय विलास स्वाती सारफळे आणि समस्त सारफळे परिवार पोहनेर तालुका जिल्हा धाराशिवचे हे श्रोते आहेत. हनुमंत शिंदे, ऋषिकेश शिंदे, शिरटे जिल्हा सांगली यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. मोहन लिंबाजी आजबे इथून आपल्यासोबत हे जोडले गेलेले आहेत, यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली आहे. त्यानंतर पुढचे श्रोते आहेत कृष्णा घोडके, प्रशांत शिंदे, ऋषी शिंदे, यशराज शिंदे, सुनीता शिंदे, रोहितास चौक पंढरपूरचे हे श्रोते आहेत, यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली दिसते. अंबादास सोमा, कल्पना, कृष्णवेणी, महालक्ष्मी, भगवती, सरस्वती, विठोबा, अर्जुन, सोमा आणि अक्षय, भाग्यलक्ष्मी, दत्तुबाई, यादगिरी, जुनावेडी घरकुल सोलापूरचे हे श्रोते आहेत, यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. अभिजित गोडसे, सिद्धेशवाडी, पंढरपूरचे हे श्रोते आहेत. राजेंद्र शंकर माने आणि चैताली राजेंद्र माने राहणार बेंबळे तालुका माढा सोलापूरचे हे श्रोते आहेत.

लहू शेळके, शुभम शेळके, निकिता शेळके, पंकज शेळके, काजल गुंड, कुरणवाडी अनगरस हे श्रोते आहेत यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली दिसते. त्यानंतर नितीन शामराव रणदिवे, वर्षा रणदिवे, पायल, काजल, सायली, अथर्व चिकू, दिव्य आरोही आणि समस्त रणदिवे परिवार यवती तालुका मोहोळ जिल्हा सोलापूरचे हे श्रोते आहेत त्यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. पुढचे श्रोते आहेत शिवदास उघडे, अप्रजित उघडे, शंकर नागनाथ कांबळे आणि समस्त कांबळे परिवार भोगाव तालुका उत्तर सोलापूर यांनी आपली पसंती या गीतासाठी कळवली. त्यानंतर गेनबाई कोळी कुंभारे जे या श्रोते आहेत यांनीही आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवली आहे. पुढचे जे श्रोते आहेत त्यांनी आपलं नाव लिहिलेलं नाहीये पण याच चित्रपटातील गीतासाठी त्यांनी आपली पसंती कळवलेली आहे. त्यांच्या दूरध्वनी क्रमांकाचे शेवटचे चार क्रमांक आहेत 1421. श्रोतेहो कृपया आपलं नाव, आपला पत्ता, चित्रपटाचं नाव आणि चित्रपटातील कोणतं गीत ऐकायचं त्या गीताचे बोल अशा पद्धतीने आपण SMS आम्हाला करावा जेणेकरून तुमच्याही नावाचं तुमचंही नाव या कार्यक्रमात आम्ही समाविष्ट करू. स्वप्नील रजपूत वीर महाराणा प्रताप सिंग जोग सोलापूरचे हे श्रोते आहेत त्यांनी आपली पसंती या गीतासाठी कळवली. त्यानंतर विभीषण कुंभार दहीवडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे.

यानंतर इम्रान शेख, तबस्सुम, मुस्कान, अबुजार, मुजाहिद, नायदा, दादी, दादा आणि समस्त शेख फॅमिली सोलापूरचे हे श्रोते आहेत, यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली दिसते. समाधान रामचंद्र जाधव सोलापूर महाराष्ट्राचे हे श्रोते आहेत, त्यांनी आपली पसंती या गीतासाठी कळवलेली आहे. श्रोते हो, ऐकूया आता आंटी नंबर वन या चित्रपटातलं हे गीत कुमार सानू, उदित नारायण आणि अलका याग्निक यांच्या स्वरात. रचना आहे समीर यांची तर संगीत आहे आनंद मिलिंद यांचं.

उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी बसून कंटाळा येतोय. आई बाबा उन्हात बाहेर खेळायला पाठवत नाहीयेत. मित्रांनो, काही काळजी करू नका, तुमची ही सुट्टी आता होणार आहे अजूनच मजेशीर, कारण तुमच्यासाठी घेऊन येतोय तुमचा लाडका आणि धमाल कार्यक्रम हॅलो गम्मत जम्मत. मित्रांनो, या कार्यक्रमात तुम्ही आमच्याशी मनमोकळा गप्पा मारू शकता, तुमच्या मजेशीर गोष्टी सांगू शकता आणि तुमचं आवडतं बालगीतही आम्हाला सांगू शकता. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आम्हाला कॉल करा शनिवार दिनांक 9 मे 2026 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत. कॉल करण्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे आपला नेहमीचाच 94-22-65-17-41. चला तर मग, वाट कसली पाहताय? तुमच्या सुट्टीतील गमती जमती आम्हाला नक्की सांगा. हॅलो गम्मत जम्मत. तर मंडळी, मी मगाशी म्हणालो अगदी त्याप्रमाणेच, हॅलो आपली आवड, हॅलो आपकी पसंत, हे जसे आपले हॅलोचे कार्यक्रम असतात अगदी तसेच आपले बालश्रोते जे आहेत, आपले बालमित्र जे आहेत, त्यांच्यासाठी उन्हाळा विशेष हा कार्यक्रम आपण सुरू करत आहोत बालसभा या कार्यक्रमाअंतर्गत. हॅलो गम्मत जम्मत या कार्यक्रमात ते आमच्याशी संवाद साधू शकतात, त्यांच्या गमती जमती गोष्ट कविता आमच्या आपल्या श्रोत्यांसमोर ते सादर करू शकतात, त्याबरोबरच त्यांच्या आवडीचं बालगीतही ते आम्हाला सांगू शकतात. यासाठी त्यांनी उद्या म्हणजेच 9 मे रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत आम्हाला कॉल करायचा आहे आपल्या याच 94-22-65-17-41 या दूरध्वनी क्रमांकावर.

श्रोतेहो, आजच्या गुजारिश या कार्यक्रमासाठी आपण निवडलेले 5 चित्रपट आहेत दुल्हे राजा, बंधन, आंटी नंबर 1, नसीब आणि जब प्यार किसी से होता है। नसीब या चित्रपटासाठी ज्या श्रोत्यांनी आपल्याला पसंती कळवलेली आहे ते श्रोते आहेत पोपट खंदारे, गुरुलिंग जाधव, मोहळ, चे हे श्रोते आहेत यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे। त्यानंतर हनुमान मंदिर कुरुल येथील हे श्रोते आहेत यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे। त्यांनी आपलं नाव लिहिलेलं नाहीये, त्यांच्या दूरध्वनी क्रमांकाचे शेवटचे 4 क्रमांक आहेत 1486। पुढचे श्रोते आहेत शिवाजी सोनोळे, सविता सोनोळे, मनीषा सोनोळे, भाग्यश्री सोनोळे, वैभव सोनोळे आणि समस्त सोनोळे परिवार, भोसे तालुका, जिंतूर जिल्हा, परभणीचे हे श्रोते आहेत। त्यानंतर वैशाली आमले, दिगंबर आमले, वारद चाळ, सोलापूरचे हे श्रोते आहेत यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली दिसते। शशिकांत मधुकर कुंभार, डोणगावचे हे श्रोते आहेत त्यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली आहे। पुढचे श्रोते आहेत सुधाकर गायकवाड, विकास गायकवाड, प्रीती गायकवाड, आशा गायकवाड, दीपांजली गायकवाड आणि समस्त गायकवाड परिवार, मुक्काम पोस्ट फुलवळ, तालुका कंधार, जिल्हा नांदेडचे हे श्रोते आहेत। शिवदास उघडे, अप्रेजित उघडे, शिरगाव तालुका पंढरपूरचे हे श्रोते आहेत त्यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे। त्यानंतर महादेव पुजारी, बबलू पुजारी, पुजारी आप्पासाहेब पुजारी आणि समस्त पुजारी परिवार, भंडार कवठे, दक्षिण सोलापूरचे हे श्रोते आहेत। सिद्धाराम हिरेमठ, सचिन इटकळे, मार्केट यार्ड सोलापूरचे हे श्रोते आहेत त्यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे। त्यानंतर वानकरनगर, देगाव रोड, सोलापूरवरून आपल्यासोबत जोडलेले श्रोते आहेत शुभांगी काशीद, अर्जुन समर्थ, सुप्रिया, प्रगती, प्रणिती आणि आसबे परिवार, राहणार तामदर्डी, तालुका मंगळवेढा, सोलापूरचे हे श्रोते आहेत त्यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली आहे। त्यानंतर विष्णू मिस्किन आणि समस्त मिस्किन परिवार, नारंद कॉलेज, भवनीपेठ, सोलापूरचे हे श्रोते आहेत। अमृता, प्रणव, सुवर्णा, भारत, जगताप सर आणि समस्त जगताप परिवार, टाकळी सिकंदर, तालुका मोहळचे हे श्रोते आहेत त्यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे। पुढचे श्रोते आहेत कृष्णा कोळी, अथर्व कोळी, आरुष कोळी, लाडू कोळी, श्रद्धानंद कोळी आणि समस्त कोळी परिवार, पांडवांची पोफळी, पुढचे श्रोते आहेत शंकर नागनाथ काळे आणि समस्त कांबळे, माफ करा, शंकर नागनाथ कांबळे आणि समस्त कांबळे परिवार, भोगाव तालुका उत्तर सोलापूरचे हे श्रोते आहेत यांनीही आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली दिसते। त्यानंतर गिरीश धोत्रे, साखरपेठ, सोलापूरचे हे श्रोते आहेत, राजेंद्र शंकर माने आणि चैताली राजेंद्र माने, राहणार बेंबळे, तालुका माढा असे हे श्रोते आहेत। प्रकाश सुतार, मनाची वाडी इथून आपल्यासोबत हे श्रोते जोडले गेलेले आहेत त्यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे। पुढचे श्रोते आहेत जगदीश कुंभार, विराज कुंभार, हत्तूर तालुका दक्षिण सोलापूर यांनीही आपली पसंती नसीब या चित्रपटातील गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे। महेश काकडे, तालुका मंगळवेढा, भोसे यांनीही आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली दिसते। त्यानंतर सजाबाई पाटील, चैत्राली अमेय, चैतन्य दीपाली, अमर लतिका, मधुकर अवताडे आणि समस्त अवताडे परिवार, लेंडवे चिंचाळे, तालुका मंगळवेढ्याचे हे श्रोते आहेत त्यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे। यानंतर पुढचे श्रोते आहेत कुरुल तालुका मोहळवरून शिवराज ताड आणि संग्राम ताड, त्यानंतर श्वेता हिरेमठ, पिरेश संगमेश आणि समस्त परिवार, मार्केट यार्ड सोलापूरचे हे श्रोते आहेत त्यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली दिसते। चला तर मग श्रोते हो ऐकूयात नसीब या चित्रपटातलं हे अतिशय गाजलेलं आणि मनपसंत असं श्रोत्यांच्या हे गीत लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात, रचना आहे आनंद बक्षी यांची तर संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं।

श्रोतेहो नसीब या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं, तर लता मंगेशकर यांच्या स्वरात. आजच्या गुजारिश या

कार्यक्रमासाठी निवडलेले पाच चित्रपट होते दुल्हे राजा, बंधन, आंटी नंबर वन, नसीब आणि जब प्यार किससे होता है। श्रोतहो, जुनी गाणी आणि तुमच्या सारख्या रसिक श्रोत्यांची सोबत ही